वंदे मातरम, सुप्रभात आणि नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 2 आषाढ, शके 1948, दिनांक 23 जून 2026, पहाटेचे 5:56 होत आहेत. मंगल संगीतानं आजच्या पहिल्या सभेला आरंभ करत आहोत.

च सत्यमशीमहि पशूनावृपमन्नस्य मयश्री श्रयता।

मंगलप्रभात कार्यक्रमात यानंतर ऐकूया बाळकृष्ण मराठे यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज.

मधुमंती दांडेकर यांनी गायलेलं संत नामदेव महाराजांचा अभंग आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया गोविंद पोळे यांनी गायलेला संत रामदास स्वामींचा अभंग.

0: संगीत होतं प्रभाकर पंडित यांचं. या देशभक्तीपर समूहगीताबरोबरच मंगल प्रभात कार्यक्रम समाप्त होत आहे. आकाशवाणी मुंबई केंद्र, 6:30 वाजले आहेत. जगूया आनंदी,
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: सुप्रभात श्रोते, नमस्कार. आजच्या जगूया आनंदी कार्यक्रमात आपल्यासोबत मी दिनेश शडावतकर. वेशीपर्यंत आलायस, आता नव्या नवरीसारखा लाजू नकोस. पटकन माप ओलांड आणि आत ये. कंजूषपणा करू नकोस, दिल खोल के बरस. हां, येताना चोर पावलांनी नको, राजासारखा ये. सनई चौघडे वाजवतीये. आणि हो, येता येता सगळ्यात आधी शेतातल्या एखाद्या घरात डोकाव. तू आल्याचं कळताच तिच्या काळजात चर्र होईल. तरी पण तिला धनी आणि पोराबाळांसकट सगळ्या संसाराचा गाडा ओढायचा आहे. आणि म्हणून तिच्या शेतामध्ये सगळ्यात आधी जा आणि तिथल्या मातीत तुरुजून राहा. आणि मग रानावनात पड, रस्त्या रस्त्यांवर पड, खिडक्यांना पागोळ्याहून लगड, नद्या भर, विहिरी भर, धरणाचे दरवाजे उघड, हंड्या घागरींमधून बरस, गच्चीतल्या टाक्यांवर बरस, म्युन्सिपाल्टीच्या नळातूनही बरस. धनधान्यासाठी ये, छत्र्या रेनकोटच्या बिझनेससाठी ये. अरे, सगळी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी ये. पानाफुलांना सजव, गाई गुरांना भिजव, पक्षी पाखरांना नाचव, आसुसलेल्या मनांना रिझव आणि सुकलेल्या ओठांनाही भिजव. सगळ्यांना पाणी दे, प्रेमात पडलेल्यांना गाणी दे, आणि फेसबुकवर टाकायला तुझ्याबरोबरचा सेल्फी सुद्धा दे बरं का. वाफाळलेल्या चहासाठी ये, गरमागरम भजांसाठी ये, शेगडीवरच्या कणसासाठी ये. ये वेशीपर्यंत आलायस, आता लाजू नकोस. पटकन माप ओलांड आणि आत ये.

0: बरे श्रोते हो, कार्यक्रमात आज इथेच थांबूया. सचैल धारात भिजण्याचा आनंद घेऊया आणि पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.
1: जगूया आनंदी, जगूया आनंदी.
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आमचं लाईव्ह स्ट्रीमिंग. जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. कृषीवाणीमध्ये आज सकाळी 6:40 आणि दुपारी 2 वाजता रुंद वरंब आणि सरी पेरणी यंत्र याविषयीची माहिती. आरोग्यम धनसंपदा सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 HPV वॅक्सिनेशन अवेअरनेस भाग 3 तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे. परिसरमध्ये पर्यावरण रक्षणासाठी पालकांची जबाबदारी याविषयी तृप्ती देशपांडे यांनी केलेलं मार्गदर्शन सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10. ऐसी अक्षरे रसिके सकाळी 7 आणि दुपारी 1:55 पुस्तकं कालची आजची या मालिकेत दृकचिंतन या चित्रपटाविषयी गणेश मतकरी यांचा लेख. प्रायोजित कार्यक्रम दिलखुला सकाळी 7:25 विक्रम्स फिटनेस ग्राहक केंद्रीय कार्यक्रम सकाळी 7:40 अनुरूप विवाह संस्था ग्राहक केंद्रीय कार्यक्रम सकाळी 7:45 अज्ञात मुंबई या नितीन लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन सकाळी 9:00 भाग 42 सकाळी 11:05 कार्यक्रम आपली आवड. दुपारी 12:00 वनिता मंडळ यामध्ये आपुलकी या घरात स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आणि गुणसागर गंभीर.
3: श्रोते हो,
2: शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर.
3: कैसे कैसे मैं कैसे कैसे
2: अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर गुणसागर गंभीर.
0: श्रोतेहो, सकाळी 9:00 अज्ञात मुंबई या नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन भाग 42 वाचक स्वर ओंकार गोवर्धन आणि केतकी वंदे. रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र दुपारी 1:40 प्रसारित करू. संध्याकाळी 5:30 युववाणी, 6:30

0: अवस्था अमृत कलशमध्ये दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची. अंजली अनिल जक्कनवार यांची मुलाखत. संध्याकाळी 7:15 आजचं विधिमंडळ समालोचन. 7:30 माझा आवार माझा शिवार यात सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीचं प्रमाणीकरण याविषयी मनाली तांबडे यांची मुलाखत. रात्री 7:15 लोकसंगीत. 7:15 स्पॉटलाईट. 9:30 मनी टॉक. 9:45 मंथन दिल्ली केंद्रावरचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. रात्री 10:30 नभोनाट्य माणसा आधी माणूस हो भाग पहिला लेखक विनायक पाटील. नादब्रह्मांतर्गत पंडित नित्यानंद हळदीपूर यांचं बासरीवादन राग देसी सकाळी 10:30. सुजन साळकर यांचं गायन राग मदमात सारंग दुपारी 2:30. उस्ताद फारुक लतीफ खान यांचं सारंगी वादन राग श्री संध्याकाळी 5:02. मीनाक्षी बिश्वास यांचं गायन राग शुद्ध कल्याण रात्री 10:00. ही होती आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा. जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज पहाटे 5:30 नोंदीनुसार काल मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळलेलं होतं. कालचं कमाल तापमान कुलाबा 34, सांताक्रूज 35, किमान कुलाबा 26, सांताक्रूज 25 अंश सेल्सिअस. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथे नोंद झाली नाही. सांताक्रूज या ठिकाणी 86%. येत्या 24 तासांमध्ये आकाश ढगाळलेलं असेल. काही भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 33 आणि किमान 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा अंदाज आहे. मच्छीमार बांधवांसाठी सूचना. ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. वादळात वाऱ्यांचा वेग 65 किलोमीटर प्रति तास वाढण्याची शक्यता आहे. समुद्र खवळलेला असेल. मच्छीमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आलेला आहे. शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यात येत्या 48 तासात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकत होतात. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. गादी वाफ्यावर पिकाची 4 ओळीत पेरणी करून गादी वाफ्याच्या दोन्ही बाजूंना सरी तयार करण्याच्या पद्धतीला रुंद वरंबा सरी पद्धत म्हणतात. त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर चलित यंत्राला BBF यंत्र असं म्हटलं जातं. BBF पेरणी यंत्राला पेरणीसाठी 4 फणे दिलेले असतात. दोन्ही बाजूंना नांगराचे फाळ लावलेली असतात, त्यामुळे पिकाची पेरणी गादी वाफ्यावर होऊन दोन्ही बाजूंना सऱ्या पडतात. BBF पेरणी यंत्र प्रत्येक वेळी पलटून येताना आणि जाताना नांगराची फाळ खाली सरीतच ठेवावी लागते. याद्वारे सऱ्या योग्य खोलीच्या पडण्यास मदत होऊन गादी वाफ्याची उंची वाढते. BBF यंत्राद्वारे साधारणपणे 1.5 ते 1.5 मीटर रुंदीचे गादी वाफे तयार होतात. गादी वाफ्याची उंची साधारणपणे 10 ते 20 सेंटीमीटर राखता येते. सरीची रुंदी साधारणपणे 30 ते 45 सेंटीमीटर पर्यंत राखता येते. खरीप हंगामातील सोयाबीन, रब्बी हंगामातील हरभरा आणि उन्हाळी हंगामातील भुईमूग अशा 3ही प्रमुख पिकांसाठी ट्रॅक्टर चलित BBF यंत्राचा वापर करता येतो. या 3ही पिकांमध्ये मूळसड, मूळकूज, सांधेकूज, मानकूज अशा बुरशीजन्य रोगांमुळे नुकसान होतं. हे रोग प्रामुख्याने जास्त पावसाच्या स्थितीत अथवा ओलिताचे अतिरिक्त पाणी जास्त कालावधीपर्यंत शेतात साचून राहिल्यास अथवा पावसातील खंडाच्या अवस्थेत जमिनीतील ओल अत्यंत कमी झाल्यास वाढताना दिसतात. BBF तंत्राने केलेल्या पेरणीमध्ये पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होऊन बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी टाळला जातो. पारंपरिक पद्धतीने केलेल्या पेरणीमध्ये सोयाबीन, हरभरा आणि भुईमूग ही 3ही पिकं पूर्ण वाढल्यानंतर संपूर्ण शेत व्यापतात, त्यामुळे पिकाची निगराणी आणि निरीक्षण करता येत नाही. कीड रोगाच्या प्रादुर्भाव स्थितीत फवारणी करण्यामध्ये अडचणी येतात. BBF तंत्रामुळे निरीक्षण आणि फवारणीसाठी जागा उपलब्ध होते. कमी पावसाच्या स्थितीत मूलस्थानी पावसाच्या पाण्याचे संवर्धन शक्य होते. तसेच जास्त पावसाच्या स्थितीत किंवा ओलितामध्ये अतिरिक्त पाण्याचा निचरा शक्य होतो. पारंपरिक पिकामध्ये ओलिताच्या वेळी पाईप टाकते आणि काढते वेळी पिकाची नासाडी होते. बीबीएफ तंत्राने तुषार सिंचन संचाद्वारे ओलित करताना पाईप टाकण्यासाठी जागा उपलब्ध होते. बीबीएफ यंत्राद्वारे बियाणे पेरणी आणि पेरणीच्या वेळी द्यायची खताची मात्रा या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करता येतात. या पद्धतीच्या काही मर्यादा सुद्धा आहेत. जास्त ओल असलेल्या शेतात पेरणी करता येत नाही. कोरड्या शेतात किंवा चांगला वाफसा स्थितीतच पेरणी करता येते. अल निनोसारख्या परिस्थितीत पेरणी पश्चात पाऊस न आल्यास किंवा मोठा खंड पडल्यास सोयाबीनसारख्या नाजूक पिकाला कमी उगवणीचा फटका बसू शकतो. ओलिताची सोय आवश्यक ठरते. ओलिताची सोय नसल्यास सोयाबीन लागवडीसाठी भारी जमिनीची निवड करावी. मध्यम जमिनीमध्ये सोयाबीन लावणार असल्यास ओलिताची सोय करावी. बीबीएफ यंत्राच्या आधार देणाऱ्या बाजूच्या दोन्ही चक्रांचं संतुलन करण्यामध्ये शेतकऱ्यांची दमछाक होते. बीबीएफ यंत्राची बियाणं आणि खताची पेटी छोटी असते. मोठ्या क्षेत्रावर पेरणी करताना जागरूक राहावं लागतं. खरीपातील मुख्य सोयाबीन पिकासोबत तुरीचं आंतरपीक घ्यायचं झाल्यास प्रत्येक वेळी ट्रॅक्टर चलित बीबीएफ यंत्र पलटून येताना आणि जाताना साधारणपणे 2 ते 3 फुटांची जागा सोडावी. म्हणजे या ठिकाणी अरुंद वरंबा तयार होईल. या अरुंद वरंब्यावर मधोमध मानवचलित टोकण यंत्राने अथवा मजुरांद्वारे टोकण पद्धतीने तूर पिकाची पेरणी करावी. तुरी
0: वाचक स्वर स्वप्निता शिंदे यांचा होता. सादर करते रोशन जाधव. 6:45 झालेली आहेत. आरोग्यम धनसंपदा.
2: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण HPV लस कशी तयार केली जाते, तिचे डोस कसे आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. संपूर्ण खेडेगावामध्ये किंवा प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये सर्वात इझी आणि सर्व सिस्टर्स अंगणवाडी सेविका यांना शिकवली गेलेली तपासणी म्हणजे VIA. याचा अर्थ आहे व्हिज्युअल इन्स्पेक्शन विथ ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड गर्भाशयाच्या मुखाच्या तोंडाला अत्यंत डायल्यूट करून लावले जाते आणि त्यानंतर जो भाग पांढरा पडतो त्या भागाकडून तुकडा म्हणजे त्या भागाचा छोटासा तुकडा घेतला जातो आणि तो तपासणीला पाठवला जातो. या 3 सोप्या टेस्टमुळे आपल्याला गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होत आहे, होणार आहे किंवा नाही ह्याची कल्पना मिळते. तर ह्या टेस्ट अगदी सोप्या आहेत आणि माझा सर्वांना अगदी अनुरोध आहे की 35 नंतर सर्व स्त्रियांनी कमीत कमी पॅप स्मिअर वर्षातून एकदा तरी करून घ्यावा. आता ह्यानंतर आपण खूप महत्वाच्या गोष्टीकडे जाणार आहोत, ते म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस वॅक्सिन म्हणजे काय. आता हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असून सर्वांना असं वाटतं की या लसीमध्ये जिवंत विषाणू आहे, परंतु ही टोटली गैरसमजूत आहे. या लसीमध्ये HPV विषाणूचा फक्त बाह्य भाग वापरला जातो आणि म्हणून त्याला व्हायरस लाईक पार्टिकल किंवा VLP तंत्रज्ञान असं म्हणतात. हा भाग शरीरात गेल्यानंतर प्रतिकार शक्ती सक्रिय होते आणि भविष्यात HPV संसर्गाविरुद्ध संरक्षण तयार होते. ही लस कॅन्सर करत नाही आणि HPV संसर्ग सुद्धा करत नाही. भारतामध्ये ही लस आहे का? तर हो, भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या HPV लसी उपलब्ध आहेत. त्यामध्ये भारतात स्वतः तयार केलेली लस आहे सर्वावॅक. यामध्ये 4 कॅन्सर तयार करणाऱ्या विषाणूंचा भाग काढून त्याच्यातून ती लस तयार करण्यात आलेली आहे. तसेच 9 विषाणूंचा समावेश असलेली Gardasil 9 ही सुद्धा लस भारतामध्ये उपलब्ध आहे. HPV लस कोणाला द्यावी? HPV लस घेण्यासाठी सगळ्यात योग्य वय आहे 9 ते 14 वर्ष. या वयात प्रतिकार शक्ती अधिक प्रभावीप्रमाणे प्रतिसाद देते. लैंगिक जीवन सुरू होण्या अगोदरच लस घेतल्यास सर्वाधिक संरक्षण मिळते. आज अनेक देशांमध्ये मुलींप्रमाणे मुलांना सुद्धा HPV लसीकरण करण्याची शिफारस केली जात आहे. HPV किती डोस देण्यात यावे? 9 ते 14 वयोगटात साधारणपणे 1 डोस किंवा 2 डोस दिले जाऊ शकतात. 15 वर्षे वयोगटानंतर 2 किंवा 3 डोस दिले जाऊ शकतात. ज्या प्रकारचे वॅक्सिन आपण वापरत आहोत त्या पद्धतीने डोस देण्यात येतो. श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्ते

0: मुक्सित मुजावर ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
1: आज दुपारी 2:05 आणि हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल. 6:50 होत आहेत वेळ परिसर कार्यक्रमाची.
2: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी पालकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोते हो, परिसरच्या आजच्या भागात आपण लहान मुलांचे पहिले गुरु म्हणजे पालक, विशेषत 25 ते 45 वयोगटातील लोक काय करू शकतात हे पाहू. हा वयोगट घर, नोकरी, व्यवसाय आणि मुलांचे संगोपन या सगळ्यांची जबाबदारी सांभाळणारा असतो, त्यामुळे त्यांच्या निर्णयाचा पर्यावरणावर मोठा परिणाम होतो. घरात ओला आणि सुका कचरा वेगळा करणे, स्वयंपाकघरातील उरलेल्या वस्तूंमधून कंपोस्ट खत तयार करणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे या गोष्टी सहज करता येतात. वाहनांचा अतिवापर टाळून शक्य तिथे चालणे, सायकल वापरणे किंवा कार पूल करणे यामुळे प्रदूषण कमी होऊ शकते. आज अनेक पालक मुलांच्या वाढदिवसाला मोठ्या प्रमाणात प्लास्टिक डेकोरेशन करतात किंवा फुग्यांचेही करतात की जे पर्यावरणाला फारच हानिकारक आहे. त्याऐवजी झाडे भेट देणे, कापडी पिशव्या वाटणे किंवा पर्यावरणपूरक पानाफुलांची सजावट वापरणे हा अतिशय चांगला पर्याय आहे. याच वयोगटातील लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात, त्यांनी घरात सोलर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा टेरेस गार्डन यासारख्या गोष्टी स्वीकारल्या तर पर्यावरणासोबतच भविष्यातील खर्चही कमी होईल. घरात कचऱ्याचे वर्गीकरण होत असेल तर त्या मुलाला घरात अगदी सुरुवातीपासूनच हे बाळकडू देणे हे पालकांचे पहिले कर्तव्य आहे की प्लास्टिक वेगळे ठेवले पाहिजे, प्लास्टिक कचरा वेगळा करून तो घंटागाडीला देणे किंवा कुठेही प्रवासाला जाताना एक छोटीशी प्लास्टिकची पिशवी प्लास्टिकच्या कचऱ्यासाठी वेगळी ठेवणे, काहीही खाल्ले त्याचे प्लास्टिकचं कव्हर असेल तर ते कव्हर किंवा कचरा हा नक्की त्या प्लास्टिकच्या पिशवीतच जाईल, त्या मुलाला मुद्दामून टाकायला देणे, त्या पिशवीतच ठेवायला लावणे अशा पद्धतीच्या सवयी आई बाबा आजी आजोबा सहजगत्या लावू शकतात. घरात पाहुणे आल्यानंतर त्यांना कौतुकाने त्या मुलाने वेगळा ठेवलेला प्लास्टिकचा कचरा दाखवायला लावणे किंवा घरी आलेले झाड, फूल, पान, कळी हे कौतुकाने दाखवणे, त्याची आवड लावणे अशापासून झालेली सुरुवात ही पुढे जाऊन टेरेसवरील किचन गार्डनची हळूहळू जबाबदारी त्याला देणे यामध्ये रुपांतरित होऊ शकते. माझ्या माहितीत एक मुलगा होता, त्याला रस्त्याच्या कडेची झाडे जी आता पावसाळ्यानंतर जगत नाहीत ती झाडं आणून तो घरात लावायचा, तर त्याच्या आई वडिलांनी ते जंगल त्याला वाढवू दिलं होतं. आता त्याच्याकडे बोन्साई केलेली अनेक झाडं त्याने जगवली आहेत आणि जशी जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी ती झाडे तो जमिनीत लावायलाही देतो. अशा प्रकारे आपणही म्हणजे पालकांचेही हे कर्तव्य आहे की त्या मुलाची उपजत आवड जाणून घेऊन त्याला त्या पद्धतीचा सपोर्ट देणे किंवा ती आवड लावणे ही सुद्धा आपणच करू शकतो. मुलं अनुकरणाने शिकत असतात त्यामुळे आपण त्यांच्यापुढे काय आदर्श ठेवतो हीच बाब विचार करण्यासारखी आहे. सतत मोबाईलचा वापर आपण करत राहिलो तर ते मुलंही तेच पाहणार आणि मोबाईल मागणार. त्यापेक्षा आपण काही वाचन केले किंवा छोट्या छोट्या गोष्टी वाचून दाखवल्या तर त्या मुलालाही वाचनाची आवड लागते. जसे हे आहे अगदी त्याच पद्धतीने झाडांना पाणी घालत असताना त्या मुलाच्या हातातही छोटंसं भांडं देऊन झाडाला पाणी घालायला लावणे आणि मग त्याला आलेलं पान कौतुकाने दाखवणे की हे तू पाणी घातल्यानंतर आलेलं फूल फळ पान ह, आणि टाळ्या वाजवून आनंद साजरा करणे हे कौतुक मुलांना सातत्याने झाडांभोवती राहायला उद्युक्त करते. बरेच पालक तक्रार करतात की मोबाईल शिवाय हा मुलगा जेवत नाही, त्याची पाळेमुळे कुठेतरी अगदी बालपणी रडल्यानंतर त्याला मोबाईल दिल्यामुळे सुरू झालेली आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे. त्याऐवजी खिडकीतून एखाद्या झाड काऊचू दाखवला, फूल दाखवले किंवा आपल्या घरात छोटीशी बाग तयार करून त्यामध्ये त्याला गुंतवत राहिले तर मोबाईलचे दुष्परिणाम कमी होतील. आपणही कामापुरताच मोबाईल वापरला पाहिजे. मुलांची मानसिक जडणघडण ही दैनंदिन आयुष्यात समोर घरात काय घडत असते त्यावरही खूप अवलंबून असते, त्यामुळे आधी जबाबदार पालक झालात तर जबाबदार नागरिक तयार करू शकाल. सगळ्यांनी ठरवले तर या गोष्टी खरंच खूप सोप्या आहेत आणि घरात खेळीमेळीचे वातावरणही तयार करणारे आहेत.

0: श्रोता हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आपण ऐकतोय पुस्तकं कालची आजची ही मालिका. आजच्या भागात ऐकूया दृक्चिंतन या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांच्याकडून.
1: कोलते सरांच्या दृक्चिंतन पुस्तकात चित्र कसे पाहावे या नावाचा एक लेख आहे. त्यात एक वाक्य आहे ते असं, खरे म्हणजे चित्र कसे पाहावे हा प्रश्न सर्वच प्रकारच्या चित्रांबाबत पडायला हवा, परंतु तो केवळ आजच्या आधुनिक आणि अमूर्त कलाकृतींबाबतच पडलेला आढळतो हे दुर्दैव. हे वाक्य मला फार महत्त्वाचं वाटतं. चित्रकला, चित्रपट यांचा प्राथमिक पातळीवर आस्वाद कसा घ्यावा, याचं ज्ञान समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत कसं पोचायला हवं याबद्दल आपण गेली अनेक वर्ष बोलतो आहोत, पण ते करणं आपल्याला अजून शक्य झालेलं नाही. शाळेपासून ज्या गोष्टीची सुरुवात व्हायला हवी आणि घराघरात जो विषय आपसूक पोचायला हवा तो केवळ एका विशिष्ट समूहापुरता मर्यादित होऊन गेलेला आहे. ढोबळ अर्थालाच धरून राहणं आणि सखोल विचारापासून दूर पडत जाणं हे आपल्याकडे अतिशय कॉमन झालेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर मला प्रख्यात चित्रकार प्रभाकर कोलते यांच्या लेखांचं संकलन दृक्चिंतन महत्त्वाचं वाटतं. प्रभाकर कोलते हे समकालीन भारतीय चित्रकारांमधलं आघाडीचं नाव आहे. कोलते सर हे जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये पेंटिंग शिकवत, पुढे त्यांनी पूर्ण वेळ चित्रकलेला वाहून घेतलं. अमूर्त चित्रकलेमध्ये त्यांचं काम महत्त्वाचं आहे. त्यांचा या क्षेत्रातला कामाचा तसंच शिकवण्याचाही दांडगा अनुभव असल्याने त्यांनी वेळोवेळी प्रख्यात चित्रकारांचं तसंच आपलं स्वतःचंही काम याचा विचार करणारं लेखन दिवाळी अंकांमधून केलंय. हे पुस्तक त्यातल्या अनेक महत्त्वाच्या लेखांचं संपादन आहे. पुस्तकाचं संपादन आणि निर्मिती विचार याचं श्रेय रवींद्र जोशी यांचं आहे. इंग्रजी आणि काही युरोपीय भाषांमध्ये कला आणि तिचा इतिहास यावर जेवढं लिहिलं गेलंय त्यापुढे मराठीत जे लिहिलं जातं त्याचं प्रमाण अत्यल्प आहे, पण त्यामुळे अशा पुस्तकांचं महत्त्व खूप आहे. कोलतेंनी जागतिक कीर्ती मिळालेल्या अनेक चित्रकारांबद्दल लिहिलंय, ज्यात भारतीय आणि पाश्चात्य चित्रकारही आहेत. आरा, सुझा, बेंद्रे, हुसेन, प्रभाकर बर्वे, गायतोंडे अशा नावांसह आपल्याला पॉल क्ले, पिकासो, शगाल अशी नावंही भेटतात आणि त्यांच्या कामाचा परिचय होतो. कोलतेंना गुरुस्थानी असणाऱ्या ज्येष्ठ चित्रकार शंकर पळशीकरांबद्दलही दोन लेख पुस्तकात आहेत. यातले काही लेख चित्रकाराच्या शैलीचा, विचारांचा मागोवा घेतात, तर काही विशिष्ट चित्रांच्या अनुषंगाने लिहिलेले आहेत. पुस्तकाचं वैशिष्ट्य हे देखील आहे की प्रत्येक लेखाशी संबंधित एक वा दोन चित्र इथे अधिकृत परवानगीसह उत्तम दर्जात मुद्रित केली आहेत. अखेरचे पाच लेख कोलते सरांनी स्वतःच्या कामाबद्दल लिहिलेत. या लेखांमधून त्यांनी आपल्या कामाचा आढावा घेतलाय, त्याबरोबरच आपल्या शैलीचा, प्रेरणांचा विचार केलाय. चित्रकलेबद्दल काही मूलभूत स्वरूपाचं विचारमंथन या लेखांमध्ये तर आहेच, पण एकूण पुस्तकातच ते जागोजागी आहे. या पुस्तकाचं स्वरूप हे कॉफी टेबल बुकसारखं आहे. आकाराने मोठं, जाड, उत्तम कागदावर छापलेलं, पण अनेकदा कॉफी टेबल बुक्सचा फोकस हा मजकुरापेक्षा त्याच्या दृश्य बाजूकडे अधिक असतो. इथे तसं होत नाही. कोलतेंची जाण, त्यांचा स्वतःचा अनुभव, त्यांचं विषयाचं आकलन आणि ते सर्वांना कळेल अशा सुबोध पद्धतीने मांडण्याची त्यांची हातोटी, यामुळे हे पुस्तक जितकं पाहण्यासारखं आहे तितकं वाचण्यासारखंही. जो विचार चित्र पाहताना रसिकांनी करायला हवा असं कोलते सरांचं म्हणणं आहे, तो काय प्रकारचा असू शकतो याचा वस्तुपाठच या लेखांमधून आपल्याला पाहायला मिळतो. अर्थात आपण त्यांच्या एवढे तरबेज नसल्याने त्याचा तत्काळ परिणाम अपेक्षित नाही, पण त्यातून या प्रकारच्या कलेविषयी जागरूक पुस्तकांची गरज अधोरेखित झाली तरीही ते मोठं पाऊल ठरू शकेल.
0: दृक्चिंतन या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांच्याकडून आपण ऐकत होतो पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये. आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

0: नमस्कार, मी ओंकार गोवर्धन.
1: नमस्कार, मी केतकी थत्ते.
0: आत्ता आम्ही दोघं अज्ञात मुंबई हे नितीन साळुंखे यांनी लिहिलेलं एक अमेझिंग पुस्तक आकाशवाणीसाठी वाचतोय. मुंबईतलं गिरणगाव जगप्रसिद्ध आहे. गिरणगावाची पूर्व पश्चिम व्याप्ती म्हणजे वरळी ते माझगाव शिवडी आणि दक्षिणोत्तर व्याप्ती म्हणजे दादर ते भायखळा. एवढ्याशा या भूभागावर कधी काळी 70 जास्त गिरण्या जन्माला आल्या होत्या.
1: मुंबईतल्या व्यापारी घराण्यात जन्मलेल्या माणिकजी यांचं इंग्रजी भाषेवर कमालीचं प्रभुत्व होतं. तेच त्यांना इंग्रज राज्यकर्त्यांच्या जरा अधिकच जवळ घेऊन गेलं.
0: मुंबईच्या इतिहासावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकातून माझगावचा उल्लेख यायला सुरुवात होते ती मुंबईवर पोर्तुगीज अंमल सुरू झाला त्या काळापासून.
1: हे तुम्ही आकाशवाणीवर रोज ऐकू शकता. FM रेनबो वर सकाळी 8:15 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9
0: आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर या दोन्हीचं लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही ऐकू शकता
1: दोन्ही वेळेला.
0: तर नक्की ऐका
1: अज्ञात मुंबई.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. यानंतर थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील.

0: केंद्र आहे. 7:07 झाले आहेत. थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: झुले बाई झुला माझा, झुले बाई झुला, झुले बाई झुला माझा.
2: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणी.
3: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
4: हे जीवन सुंदर आहे.
5: इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहीत असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
6: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
7: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजे आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
5: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका येत्या बुधवारी अर्थात 24 जूनला दुपारी 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12 पुणे विविध भारती 101 FM आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: आकाशवाणी पुणे, पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात. पहिल्याच दिवशी 97,706 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुतीला विजय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशात लखनौ इथं कोचिंग क्लासला लागलेल्या आगीत 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि नैऋत्य मोसमी पावसाची राज्यात आगेकूच. आता सविस्तर बातम्या. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून मुंबईत सुरुवात झाली. काल पहिल्याच दिवशी 97,706 कोटी 40 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007 कोटी 10 लाख रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367 कोटी 32 लाख रुपये आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. मोसमी पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. ते म्हणाले,
1: जे तलाव होते, डॅम होते, नद्या होत्या, छोटे नाले होते, त्यांना वेळेवर पाणी थांबवलं असतं आणि ते पाणी आता भरलं असतं तर पिण्याच्या पाण्याचा महत्वपूर्ण प्रश्न आपल्याला सोडवता आला असता. आणि अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली जनता आणि शेतकरी हे दोघही अडचणीत आलेले आहेत.
0: पटोले यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाला दिलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सभागृहाला परिचय करून दिला. ज्येष्ठ गायिका दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह सभागृहाच्या दिवंगत सदस्यांना दोन्ही सभागृहांमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. निवडणुकीच्या मतदार संघनिहाय निकालांची अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधींकडून.
2: राज्य विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून महायुतीचे सुहास शिरसाट विजयी झाले. जळगाव मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नंदकिशोर महाजन विजयी झाले. धाराशिव लातूर बीड मतदारसंघात महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांनी विजय मिळवला. सोलापूरमध्ये भाजपाचे राजेंद्र राऊत, सांगली सातारा मतदारसंघात भाजपाचे धैर्यशील कदम, भंडारा गोंदियामध्ये भाजपचे अविनाश ब्राह्मणकर हे विजयी झाले. अमरावतीत महायुतीचे प्रवीण पोटे विजयी झाले. नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपात आलेले अमरनाथ राजूरकर मोठ्या मताधिक्याने विजयी झाले, तर परभणी हिंगोली मतदारसंघात शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिकमध्ये मात्र शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांना अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे राजीव पोद्दार यांचा विजय झाला. या निवडणुकीत पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विक्रम काकडे, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे, ठाण्यातून शिवसेनेचे रवींद्र फाटक, कोकणातून राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे, यवतमाळमधून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी आणि वर्धा गडचिरोली चंद्रपूरमधून भाजपचे अरुण लखानी हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह पुण्याहून सविता म्हस्कर.
0: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी काल मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाचवरे, संजय दीना पाटील आणि नागेश पाटील अष्टीकर यांचा समावेश आहे. घटनेच्या आणि कायद्याच्या चौकटीत राहून हे पक्षांतर करण्यात आल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. या सर्व खासदारांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले जातील, त्यांना विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही, तसंच त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानानं वागवण्यात येईल अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्मसन्मान प्रदान करणार आहेत. 2 मान्यवरांना पद्मविभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री सन्मान आज प्रदान केले जातील. अभिनेते मम्मुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांच्यासह 65 मान्यवरांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित केलं जाणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवरच्या रासायनिक वज्रलेपनाला पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयानं स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघानं यासंदर्भात याचिका दाखल केली होती. त्यावर काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं मूर्तीवर कोणत्याही प्रकारचं लेपन करण्यास मनाई केली आहे. मंदिर समिती आणि पुरातत्व विभागाकडून हे रासायनिक वज्रलेपन केलं जाणार होतं. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरसाठी शेगावमधून प्रस्थान ठेवलेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं काल अकोला जिल्ह्यातील भवरद इथं आगमन झालं. जिल्ह्याच्या सीमेवर तसंच मार्गावरील विविध गावांमध्ये भाविकांनी पालखीचं उत्साहात स्वागत केलं. उत्तर प्रदेशातील लखनौमधील अलीगंज भागात एका कोचिंग सेंटरमध्ये काल लागलेल्या आगीत 15 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले. मृतांमध्ये बहुतांशी 14 ते 16 वयोगटातील विद्यार्थी आहेत. अलीगंजमधील पूर्णिया भागात एका अॅनिमेशन कोचिंग सेंटरमध्ये ही आग लागली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 जणांना अटक करण्यात आली आहे. रत्नागिरीतले माजी सैनिक आणि राष्ट्रीय जलतरणपटू तसंच जलतरण प्रशिक्षक शंकरराव मिलके यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. मेंदूच्या विकारामुळे गेले 15 दिवस त्यांच्यावर पुण्यातल्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं. प्राचीन भारतीय पारंपरिक युद्धकला असलेल्या सिलंबम या क्रीडा प्रकाराच्या आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा येत्या 1 आणि 2 ऑगस्ट रोजी मलेशियामध्ये होणार आहेत. या स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवडमधील 21 खेळाडूंची निवड झाली आहे. जालना इथं नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय सिलंबम अजिंक्यपद स्पर्धेतून भारतीय संघाची निवड झाली. गडचिरोली, धुळे आणि नंदुरबार शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात काल मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्येही काल पावसाचं आगमन झालं, मात्र अद्यापही जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाई असून नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरण्याचं आवाहन जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बहुतांश भागात काल विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. भंडारा जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. जिल्ह्यात विविध ठिकाणी काल वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला, काही शेळ्या आणि एक म्हैस मरण पावली. राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाचं आगमन झालं असलं तरी काही भागात अजूनही उष्णतेची तीव्रता कायम आहे. वाढतं तापमान लक्षात घेऊन जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनानं दिले आहेत. हवामान. नैऋत्य मोसमी पावसानं काल तळकोकणातून आगेकूच करत कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागांपर्यंत मजल मारली आहे. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्याच्या काही भागात तो सक्रिय झाला आहे. येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट

येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात. पहिल्याच दिवशी 97,706 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुतीला विजय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशमध्ये लखनौ इथं कोचिंग क्लासला लागलेल्या आगीत 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि नैऋत्य मोसमी पावसाची राज्यात आगेकूच. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।
3: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आमचं प्रसारण आपण ऐकत आहात। 7:22:15 होत आहेत।
4: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित नीळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती। त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर। अवश्य ऐका। दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर।

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
4: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
3: अमृत कलश.
4: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
3: अंजली अनिल जक्कनवार
4: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
5: खुद्दा आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही. आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
3: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
4: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
3: तेव्हा ऐकायला विसरू नका
4: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
3: अमृत कलश.

आकाशवाणी मुंबई केंद्र यानंतरची उद्घोषणा लगेचच. 7:25 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहानं सगळ्या जगभर साजरा केला जातो. आपणाला माहीतच आहे की सध्या धावपळीचं, स्पर्धेचं आणि तणावाचं जीवन आहे सगळ्यांचंच, पण त्यातून जर आपल्याला समतोल जीवन जगायचं असेल तर ते शक्य आहे का? तर हो, नक्कीच शक्य आहे. तर आता तुम्ही म्हणाल ते कसं शक्य आहे, तर ते योगाच्या माध्यमातून शक्य आहे. श्रोते हो, योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम नाही, तर ती एक जगण्याची, मनाला ताब्यात ठेवण्याची, शरीर लवचिक बनवण्याची आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याची ती एक कला आहे. मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक यांचं एकत्रीकरण म्हणजे योग आहे. तर श्रोते हो, या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण नेमका योग कसा करायचा, कधी करायचा, यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण दिलखुलास या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण दिलखुलास या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे रा आ पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वस्थ वृत्त आणि योग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉक्टर वृषाली उजेडे मॅडम यांना. डॉक्टर वृषाली उजेडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर, तुम्ही सांगितलं की योग्य प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच योग करायचा आहे, जर आपण त्यांच्याकडे गेलो तर त्यांची शिकवायची सुरुवात कशापासून होते?
1: एखादा व्यक्ती आहे ज्याने की कधीच योगशास्त्राचा अभ्यास केलेला नाही आहे, त्याला मग ते आधी संधी संचलन सांगतात, म्हणजे तुमचे हात पाय कसे हलवायचे.
0: अच्छा.
1: ना, साधी गोष्ट आहे. तुमचे सगळे शरीरातले संधी जे आहेत, संधी म्हणजे सांधे, जॉईंट्स जे आहेत, ते जर फ्री नसतील तर तुम्हाला मग पुढच्या प्रक्रिया नाही करता येणार. मग त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला संधी संचलन सांगतात हळूहळू. कोणाला मानेचा त्रास असतो, कोणाला खांद्यांचा त्रास असतो, कोणाला कमरेचा त्रास असतो, मनगटांचा त्रास असतो, मग अशा वेळेस ते तुम्हाला संधी संचलन सगळे सांगतात. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू तुमची प्रगती होत जाते. म्हणजे अचानकच तुम्ही पद्मासन घालायला बसलात असं होत नाही, तुम्हाला ते हळूहळू एक स्टेप असं करत करत तुम्हाला कधी एखाद्याला महिनाभर लागेल, 2 महिने, मग हळूहळू ते आसन आपल्याला सिद्ध होतं. असं ग्रॅज्युअली हळूहळू कुठलीही जे काही विद्या आत्मसात करतोय तिला हळूहळू करतच पुढे न्यायला पाहिजे, असं जनरली करतात. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला योग शिक्षक तेच सांगतील की तुम्ही श्वास आत कसा घ्यायचा, बाहेर कसा सोडायचा, त्याच्यानंतर संधी संचलन कसं करायचं. आणि अजून तुम्हाला योग शिक्षक तुमचे सुरुवातीला सांगतील की तुम्ही आहार पण कसा ठेवला पाहिजे. म्हणजे असं नाही की बाबा तुम्ही काही तळकट तेलकट तुपकट खाल आणि मी योग करतो म्हणाल, असं नाही होत.
0: अच्छा.
1: तर त्याच्यामुळे थोडंसं आहारावर नियंत्रण, थोडंसं लाईफस्टाईल, थोडंसं मनाची चंचलता कमी करणे, असं करत करत हळूहळू हळूहळू योगाचा अभ्यास करायचा.
0: नक्कीच डॉक्टर. मघाशी बोलता बोलता तुम्ही म्हणालात की मनाची चंचलता, आणि आपलं मन जे आहे ना ते एका ठिकाणी 1 मिनिट सुद्धा थांबत नाही, खूप गोष्टी मनात चाललेल्या असतात, आपल्याला ते करायचं आहे, आपल्याला हे करायचं आहे. तर या मनाचा ताबा मिळवण्यासाठी, मन एकाग्र करण्यासाठी योग कसा उपयोगी पडतो?
1: म्हणजे योगच करू शकतो, दुसरं कोणी करूच शकत नाही असं मला वाटतं. म्हणजे तुम्हाला असं थिओरॉटिकल वाटेल ही गोष्ट. योगाची व्याख्याच अशी आहे की योगच चित्तवृत्ती निरोध हा असं म्हणतात. चित्ताच्या वृत्तींचा निरोध करायचा. फॉर एक्झाम्पल, सर्वसामान्य माणसाला समजेल अशासाठी सांगते की मनावर कंट्रोल असायला पाहिजे. मनावर तुमचं नियंत्रण असायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला मनामध्ये जे काही भावभावना येत असतील, ज्या की तुम्हाला डिस्टर्ब करत असतील, त्या गोष्टींच्यावर तुमचं नियंत्रण पाहिजे. तुम्ही त्या रोखू नाही शकत,

0: त्याचा विरोध नाही करू शकत तुम्ही. एवढ्या धावपळीच्या जगात जेवढा स्ट्रेस तुम्हाला सगळ्यांना आहे, तो स्ट्रेस तुम्ही बंद नाही करू शकत, पूर्णपणे शून्य नाही होऊ शकत. मग त्याचा निरोध करायचा आहे, म्हणजे त्याचा कंट्रोल करायचा आहे, म्हणजे त्याचं नियंत्रण करायचं आहे. ते योगशास्त्राने शक्य होतं. तर कसं, मन इतकं चंचल आहे की त्याला कंट्रोल करायचं म्हणल्यावर खूप कठीण असतं. एक छोटंसं उदाहरण असं देतात की समजा गाईचं वासरू जे असतं ते किती चंचल असतं ना, त्याला तुम्ही एका ठिकाणी बांधून ठेवलं तर ते काय होईल, ते बांधल्या जाणार नाही. मग त्याला गुराखी तो काय करतो की त्याला असं लांबलचक दोरी बांधतो आणि मग एका खुंटीला बांधून ठेवतो की जेणेकरून त्या वासराला असं थोडंसं मोकळी वाटते आणि तो थोडा बांधलेलाही राहतो. म्हणजे मनाचं पण असंच आहे, मन तुमचं चंचल आहे ते कुठेतरी जाणारच आहे, पण कुठे गेलं की ना थोडंसं कॉन्शियसली त्याला पकडून आणायचं, कॉन्सन्ट्रेट करायचं एके ठिकाणी. तर मनाची चंचलता आपल्याला या टाईपने दूर करायची की त्याला एखाद्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करायला लावायचं. मग ते तुमचा अभ्यास असो, तुम्ही जे काही कला, तुमचं स्किल, तुमचं काही जे काही गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची आयुष्यामध्ये, त्याच्या ठिकाणी त्याला कॉन्सन्ट्रेट करायला सांगायचं मनाला. मी असं म्हणलं की चला आता मन कॉन्सन्ट्रेट करा असं होईल का? असं होणार नाही, याच्यासाठी अभ्यास लागेल. मग याच्यासाठी तुम्हाला तुमच्या श्वासावर नियंत्रण असायला हवं पहिल्यांदा.
1: ते कसं ठेवायचं?
0: हां, ते पण असं कठीण आहे थोडंफार, पण जे लोक प्राणायामाचा अभ्यास करतात ना ते ह्या गोष्टीवर नियंत्रण ठेवू शकतात.
1: अच्छा.
0: म्हणजे पहा, असं आहे की आपल्या शरीरामधल्या सगळ्या सिस्टीम्स म्हणजे स्त्रोतस जे आहे त्याच्यावर आपला कंट्रोल नाही आहे. म्हणजे जर का मी अन्न खाल्लं ते पोटात गेलं आणि मग मला वाटलं की अरे नाही हे ना चुकीचं खाल्लं मी, आता माझ्या बॉडीला सांगू दे की नको नको याला पचवू नको, असं होत नाही. एकदा पोटात गेलं की तुमच्या हातात काही नाही, ते पुढे जाऊन व्यवस्थित त्याचं मेटाबॉलिझम होणारच. पण श्वासोश्वास जो आहे म्हणजे प्राण व स्त्रोतस असं आहे की ते थोडंफार तुम्ही कंट्रोल ठेवू शकता. याच्यावर इमोशन्स पण डिपेंड आहे. म्हणजे जसं तुम्हाला खूप भीती वाटली तेव्हा श्वासाची गती वाढते
1: हो,
0: अशा वेळेस तर तुम्ही कूल काम एकदम चांगले आनंदी राहाल, तेव्हा कदाचित श्वासाची गती कमी होते. म्हणून मग तुम्हाला श्वासावर नियंत्रण ठेवायचं आहे, जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवायचं आहे. प्राणायामामध्ये आपण काय करतो, आपण प्राण आयाम म्हणतात त्याला, दोन प्राणांच्या मधलं अंतर वाढविणे याला प्राणायाम असं म्हणतात. म्हणजे दोन श्वासांच्या मधलं अंतर वाढवायचं.
1: अच्छा.
0: है ना, ते ताणायचं, म्हणजे श्वास आत घेतला की थोडा वेळ थांबायचं, मग श्वास सोडताना हळूहळू हळूहळू कंट्रोल्ड वेने श्वास सोडायचा.
1: अच्छा.
0: याच्यासाठी मनाचं नियंत्रण लागते. म्हणजे मी हे सांगते खरी, पण ह्याला मनाचं नियंत्रण लागते. जोपर्यंत तुमच्या मनावर नियंत्रण नाही आहे तोपर्यंत तुम्ही इतका श्वास घेणं इतका कंट्रोल्ड वेने सोडू शकत नाही.
1: एकाग्रता पण महत्वाची आहे त्यासाठी.
0: मग काय, म्हणूनच मग जर का तुम्ही प्राणायामाचा अभ्यास केला तर तुम्ही सोबतच मनावर देखील नियंत्रण ठेवू शकता.
1: अच्छा. आणि चंचलता आहे त्याच्यावरती योग कसं काम करतं? कारण मन आपलं खूप चंचल असतं.
0: हो ना,
1: इकडे धाव तिकडे धाव, हे हवं ते हवं, म्हणजे समाधानी आपण कधी राहतच नाही. कितीही आपल्याला मिळालं तरी पुन्हा दुसऱ्या गोष्टी आपल्याला हव्या असतात.
0: हो.
1: जे आपल्याकडे नाहीये ते आणखीनच हवं असतं.
0: हो.
1: तर याच्यावरती कंट्रोल कसं करायचं योगाच्या माध्यमातून?
0: कसं आहे पहा सुचेता, की योग म्हटल्यानंतर आपल्याला फक्त कोणी आसन्यात बसलेलं किंवा असं श्वास कोंडून बसलेला माणूस आपल्या डोळ्यासमोर येतो, पण योग म्हणजे अष्टांग योग आहे. योगाचे 8 अंग आहे, त्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे सगळे गोष्टी आहेत. तर त्याच्यातलं यम आणि नियम आहे पहिले दोन. तर यम काय सांगतो तुम्हाला, त्याच्यामध्ये असतं अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. ह्या गोष्टी त्यांनी सांगितले आहे की ह्याचं पालन तुम्ही केलं तर तुम्हाला समाजामध्ये तुमचा संघर्ष होणार नाही. जसं की अहिंसा, अहिंसा म्हणजे तुम्ही हिंसा नाही करायची समोरच्या, मग तुमच्या मनात दुसऱ्याच्या बद्दल विचार सुद्धा नाही आला पाहिजे समोरच्या माणसाची हिंसा करण्याचा. म्हणजे तुम्ही त्याला बोलून सुद्धा दुखावलं नाही पाहिजे.
1: अच्छा.
0: इतपत अहिंसेचं पालन तुम्ही करायचं. ठीक आहे. अहिंसा, सत्य बोलणे, है ना, सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, अपरिग्रह आत्ताच तू म्हटलं, किंवा आपल्याला सगळं हवं असतं, है ना, आणि ते साठवून ठेवलेलं हवं असतं. खरं त्याचा उपयोग नाही होणार परत कधी आयुष्यात, पण ते पाहिजे असतं. तर ह्याला म्हणायचं परिग्रह. आणि योग काय सांगतं की असा परिग्रह करायचा नाही, अपरिग्रह. आपल्याला हवं तेवढंच घ्यायचं, साठवायचं नाहीच आहे, तेवढंच घ्यायचं, उपभोग घ्यायचं आणि सोडून द्यायचं. म्हणजे अडकायचं नाही कशामध्ये. ह्या सगळ्या वृत्ती जर आपण अंगीकारल्या ना तर मुळातच आपलं लाईफ असं बॅलन्स

0: राहत. अच्छा, म्हणजे आपल्याला गरज नाही पडत दुसऱ्या गोष्टींची आणि मनाची चंचलता तशीच कमी होते.
1: अच्छा, आणि धारणा पण तुम्ही एक सांगितलं,
0: हो,
1: ते काय?
0: तर जसं की योगशास्त्रामध्ये अंतरंग योग आणि बहिरंग योग आहे. बहिरंग योग म्हणजे जसं मी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार. प्रत्याहार पण एक खूप चांगली कॉन्सेप्ट आहे योगशास्त्रातली. त्याच्यामध्ये असं असतं की इंद्रियांवर नियंत्रण, तुमचे सगळे जे इंद्रिय आहे, इंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय म्हणजे सेन्स ऑर्गन्स सगळे,
1: कान, डोळे,
0: तेच, आणि कर्मेंद्रिय, हात पाय जे असे कर्मेंद्रिय असतात, त्यांच्यावर तुमचं नियंत्रण असलं पाहिजे. मनाचं नियंत्रण स्वतःचं, तर त्याचा अभ्यास करायचा. आणि त्याच्यानंतर धारणा, ध्यान आणि समाधी, याला अंतरंग योग असं म्हणतात योगशास्त्र. म्हणजे ह्याच्यामुळे तुमची सगळी मनाची चंचलता दूर होते. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं एखाद्या गोष्टीवर एकाग्रता निर्माण करायची असेल ते होते, किंवा सेल्फ रिअलायझेशन होते याच्यामध्ये. आत्मविश्वास, आत्मसाक्षात्कार, तुम्हाला जे ज्ञान मिळवायचं आहे ते सगळं ह्या तीन गोष्टींमधनं मिळत असतं, धारणा, ध्यान आणि समाधी. धारणा म्हणजे काय असते, की एखाद्या गोष्टीवर मन एकाग्र करणे. मग ते काही पण असू शकतं, तुम्ही मग एखादे ज्योत असेल त्याच्यावर तुम्ही मन एकाग्र करा, किंवा ओंकाराचं तुम्ही चिन्ह असं काढलं समोर, तर मग त्याच्यावर पण तुम्ही एकाग्र करू शकता मन. कुठलाही ऑब्जेक्ट तुम्हाला हवं असेल त्याला म्हणायचं धारणा. मग ती धारणा जेव्हा खूप जास्त प्रॅक्टिस करतो आपण, तर जेव्हा ती एकत्र यायला लागते, कधी कधी काय मी कॉन्सन्ट्रेट करते पण थोड्याच वेळाने मन आणखी दुसरीकडे जातं, परत येतं,
1: काहीतरी आठवतं आपल्याला, अरे
0: मग दूध गॅसवर ठेवलंय, मग आता जायचंय, परत मग करायचंय, असं सगळं आठवतं, तरी आणायचं मनाला, पुन्हा एकाग्र करायचं. जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिसनी मग तुमचं मन नाही जायला लागेल कुठे, ते एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट व्हायला लागेल खूप वेळाकरता, त्याला म्हणायचं ध्यान.
1: अच्छा,
0: ध्यान ही धारणेची पुढची स्टेप असते.
1: अच्छा,
0: हा. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही इतके एकाग्र व्हाल त्या विशिष्ट ऑब्जेक्टशी की तुम्हाला स्वतःमध्ये आणि त्या ऑब्जेक्टमध्ये फरकच नाही कळणार, की मी म्हणजे तोच, तादात्म्य पावणे ज्याला म्हणतात एखाद्या वस्तूशी, तसं जेव्हा होतं त्याला म्हणायचं समाधी. मग ह्याच्यामध्ये तर मनाच्या चंचलतेचा इश्यूज काहीच येत नाही, म्हणजे तुमचे तुम्ही पलीकडेच गेलेले असणार सगळ्या.
1: योग या विषयाची व्याप्ती पाहता आज आपण चर्चा इथेच थांबूया. आपण पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलासमध्ये डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर. तेव्हा नक्की ऐका कार्यक्रम दिलखुलास 7:25 PM. तूर्तास मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.
1: नमस्कार, मी ओंकार गोवर्धन.
2: नमस्कार, मी केतकी थत्ते.
1: आत्ता आम्ही दोघं अज्ञात मुंबई हे नितीन साळुंखे यांनी लिहिलेलं एक अमेझिंग पुस्तक आकाशवाणीसाठी वाचतोय. मुंबईतलं गिरणगाव जगप्रसिद्ध आहे. गिरणगावाची पूर्व पश्चिम व्याप्ती म्हणजे वरळी ते माझगाव शिवडी आणि दक्षिणोत्तर व्याप्ती म्हणजे दादर ते भायखळा. एवढ्याशा या भूभागावर कधी काळी 70 जास्त गिरण्या जन्माला आल्या होत्या.
2: मुंबईतल्या व्यापारी घराण्यात जन्मलेल्या माणिकजी यांचं इंग्रजी भाषेवर कमालीचं प्रभुत्व होतं. तेच त्यांना इंग्रज राज्यकर्त्यांच्या जरा अधिकच जवळ घेऊन गेलं.
1: मुंबईच्या इतिहासावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकातून माझगावचा उल्लेख यायला सुरुवात होते ती मुंबईवर पोर्तुगीज अंमल सुरू झाला त्या काळापासून.
2: हे तुम्ही आकाशवाणीवर रोज ऐकू शकता. FM रेनबो वर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9
1: आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर या दोन्हीचं लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही ऐकू शकता
2: दोन्ही वेळेला.
1: तर नक्की ऐका
2: अज्ञात मुंबई.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 7:40 झालेले आहेत. ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत विक्रम्स फिटनेस.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: गुड मॉर्निंग श्रोते हो, विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. विक्रम्स फिटनेसचे हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्या बरोबर आहेत. गुड मॉर्निंग विक्रम.
3: श्रोते हो नमस्कार.
2: विक्रम, आज जी आपण केस बघणार आहोत ती जयेश नावाच्या या तरुणाची. मी मुद्दाम तरुण म्हणते कारण वय वर्ष फक्त 27 वर्ष आणि या कंडिशन मध्ये वजन 105 किलो आणि उंची 170 सेंटीमीटर अशा अवस्थेत ते आपल्याकडे आले होते. बॅक पेनचा त्रास होता, शिवाय प्री डायबेटिक होते. HbA1c जे 6.2 होतं 3 महिन्यात कमी होऊन 5.7 वर आलं होतं. काय होती या जयेशची केस नेमकी
3: सांगतो. आता जयेश सारख्या अनफॉर्च्युनेटली आपल्याला भरपूर लोक, म्हणजे माझ्या तरी करिअरमध्ये मला भरपूर लोक असे बघायला मिळतात ज्यांचं वजन खूप कमी वयात जास्त वाढतं आणि हेल्थ प्रॉब्लेम्स जे वजन वाढल्यामुळे चालू होतात ते सुद्धा या लोकांना कमी वयात चालू होतात आणि ही फार अनफॉर्च्युनेट गोष्ट आहे. आणि त्यातली दुसरी गोष्ट म्हणजे मी भरपूर ठिकाणी असं बघितलंय, आता जयेश सरांच्याच केस बद्दल बोलायचं म्हणून सांगतो. जयेश सर हे त्यांच्या कॉलेजमध्ये असताना प्रॉपर कॉलेजच्या टीम मध्ये बास्केटबॉल प्लेअर वगैरे होते, अत्यंत उत्तम फिटनेस होता. आणि मी नेहमी हे बघतो की शाळेत किंवा कॉलेजमध्ये जे मुलं मुली ऍथलीट्स असतात किंवा कुठले तरी प्रॉपर कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट्स खेळत असतात पण नंतर तो स्पोर्ट्स एकदम त्यांचा काही कारणास्तव बंद होतो. काही कारणास्तव म्हणजे मोस्टली जॉब चालू झाला आणि कॉलेज संपलं म्हणून स्पोर्ट्स बंद होतो आणि त्यानंतर काय होतं तर हीच लोक खूप जास्त जाड होतात असं मी अनफॉर्च्युनेटली बघितलेलं आहे. जयेश सरांच्या बाबतीत तेच झालं आणि मग तेव्हापासून जे वजन वाढत गेलं ते गेले, जयेश सर सांगत होते गेल्या 5-1 वर्षामध्ये त्यांचं वजन हे 70-75 मध्ये जे असायचं ते जाऊन 105 पोहोचलं. हे 5 वर्षातली फक्त वजनाची वाढ आहे बेसिकली.
2: त्यांचा रिझल्ट कसा काय आला याबद्दलही आपण बोलणार आहोत पण त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 90111 32 500 90111 32 500 9011 3250. मग विक्रम, आपल्याकडे जेव्हा जॉईन झाले जयेश सर तेव्हा काय असा तू आहार किंवा काय पद्धतीने त्यांना कन्सल्ट केलं की इतका छान रिझल्ट आला?
3: सांगतो. तर आता जयेश सरांना मी म्हणलं तसं वजन तर खूप वाढलं होतं, उंची 170 सेंटीमीटर त्याकरता 105 वजन म्हणजे खूप जास्त होतं. ऍक्च्युली त्यांनी आपल्याकडे पटकन यायचं कारण, जॉईन करायचं कारण म्हणजे त्यांनी जेव्हा रिसेंटली मेडिकल त्यांचा रिपोर्ट केला तेव्हा त्यांना 2 गोष्टी आढळल्या. पहिली गोष्ट म्हणजे एक तर त्यांना बॅक पेन हा होताच. दोन गोष्टी आढळल्या त्या म्हणजे ब्लड प्रेशर थोडंसं हायर साईडला गेलेलं आणि शुगर लेवल जी होती तर ती प्री डायबेटिक मध्ये आली होती. HbA1c 6.2 आलं होतं आणि मग डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं तातडीने वजन कमी करा म्हणजे दोन्ही प्रॉब्लेम्स तुमचे जाण्याची शक्यता आहे. आणि जर का 6.5-6.8 च्या वरती HbA1c गेलं तुमचं पुढच्या टेस्टमध्ये 3-4 महिन्यांनी तर ते डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की मग मात्र गोळ्या चालू करायला लागतील. आणि एवढ्या कमी वयात गोळ्या चालू करायच्या नाही आणि हेल्थ नॉर्मलला आणायचं त्याकरता ते आपल्याकडे जॉईन झाले होते. मग त्यांना समजावून सांगितलं की एक्झॅक्टली त्यांना काय पद्धतीचं डाएट करायला लागेल, एक्सरसाइज करायला लागेल आणि हे सगळं घरच्याच आहारातलं आपलं डाएट असल्यामुळे ते त्यांना करायलाही सोपं गेलं. एक्सरसाइजही ते घरीच करत होते कारण का आपल्या जिमपासून ते खूप लांब राहत होते आणि घरच्या घरी व्यायाम आणि घरच्या घरी डाएट असल्यामुळे फॉलो करायला त्रासच आपल्या क्लायंट्सला युजली काही होत नाही कारण का फॅन्सी काही गोष्टी आपल्या डाएटमध्ये नसतात आणि एक्सरसाइजेस जे असतात ते घरच्या घरी विदाऊट इक्विपमेंट होऊ शकतात. तर त्यामुळे ते सगळं सोपं गेलं. पहिल्या महिन्यात त्यांनी चालू केलं, चालू केल्यानंतर पहिल्या महिन्यातच त्यांचं 4 किलोनी वजन कमी झालं होतं आणि ते झाल्यानंतर त्यांना अजून कॉन्फिडन्स आला आणि त्यांना अजून विश्वास पटला की जे काय आपण करतोय ते व्यवस्थित आणि बरोबर आहे. आणखीन उत्तम पद्धतीने ते फॉलो करायला लागले ते आणि आज आपण त्यांचा टोटल रिझल्ट बघितला तर आज त्यांना आपल्याकडे जॉईन करून फक्त 3 महिने झालेले पण या 3 महिन्यामध्ये त्यांचं वजन 11 किलोनी कमी झालंय, 105 वरून 94 गेलंय नंबर 1. नंबर 2, त्यांचं वजन कमी होता होता त्यांचा जो बॅक पेनचा थोडाफार इश्यू होता म्हणजे बसूनच काम असल्यामुळे बॅक पेन होत होता तो कम्प्लिटली गेला. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे HbA1c जे 6.2 होतं ते आता 5.7 म्हणजे नॉन डायबेटिक रेंजमध्ये ऑलरेडी आलेलं आहे. वजन अजून कमी करायची भरपूर गरज आहे, ते होत राहील पण सुरुवात ह्याची खूप चांगली झाली आणि आय थिंक दॅट इज अबाउट इट.
2: अगदी खरंय. म्हणूनच श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्ट कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 90111 32 500 90111 32 500 9011 3250 पुन्हा भेटूयात विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम मेहेंदळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्कार.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
0: ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. सकाळचे 7:45 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
5: नमस्ते.
2: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतीये की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
5: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही.
2: ओके.
5: त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे त्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रीमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते.
2: ओके.
5: आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासून आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
5: मी म्हटलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाही येत नाही. याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होत आहे आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचा सल्ला मसलत घेणं. आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजरात गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था. 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव

0: नोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91, 1800-267-79-91, 1800-267-79-101. वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्रहकेंद्री प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. सकाळचे 7:50 झालेली आहेत.
4: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
5: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
4: सहज संवाद.
6: सहज संवाद.
3: भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया योगिता बर्वे यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत.

बसचा होरपळून मृत्यू तर 9 जण जखमी. देशात आतापर्यंत 5 लाख नागरिकांनी केला अवयव दानाचा संकल्प. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा करणार भारतीय संघाचं नेतृत्व. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील 2026 पद्म सन्मान प्रदान करणार आहेत. यामध्ये 2 पद्म विभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेते मामुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांसारख्या 65 मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते यावेळी पद्म पुरस्कारांनी सन्मान केला जाईल. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं 2026 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती. यापूर्वी 25 मे रोजी राष्ट्रपती भवनात पहिल्या टप्प्यातील 16 पार पडला होता. यामध्ये 66 पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला होता. गेल्या 10 वर्षात राष्ट्र प्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी विविध पावलं उचलण्यात आली असून जगात आज भारत सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आणि विश्वासार्ह शक्ती म्हणून उदयाला येत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी दिल्लीत काल एका खासगी माध्यम संस्थेच्या वतीनं आयोजित संमेलनात ते बोलत होते. पंतप्रधान पुढे म्हणाले की सरकारच्या वतीनं वर्तमान स्थितीत देशाच्या विकासासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न आणि निर्णय देशाच्या पुढील 1000 वर्षासाठीच्या भविष्याला आकार देणारे आहेत. गेल्या 12 वर्षाच्या केंद्र सरकारच्या कार्यकाळात 45,000 गावांपर्यंत मोबाईल संपर्क यंत्रणा पोहोचली असून 6,000 नवीन टपाल कार्यालयं सुरू करण्यात आली आहेत तर 75,000 बँक कर्मचारी कार्यरत आहेत अशी माहितीही पंतप्रधानांनी दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्लीमध्ये नाफेडच्या लिलाव पोर्टलचं उद्घाटन करणार आहेत. लिलाव प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, कार्यक्षमता आणि कामकाजात सुलभता आणण्याच्या दिशेनं उचललेलं हे महत्वाचं पाऊल आहे. भारत आणि मोरक्को दरम्यान दहशतवादविरोधी संयुक्त कार्यसमूहाची काल नवी दिल्लीत बैठक झाली. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे संयुक्त सचिव डॉ विनोद बाहडे आणि मोरक्कोच्या राष्ट्रीय न्यायिक पोलीस ब्रिगेडचे प्रमुख हिशाम बाली यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी दोन्ही देशांनी विविध प्रकारातील दहशतवाद, विशेषतः सीमावर्ती भागात सुरू असणाऱ्या अतिरेकी कारवाया यांची कडक निंदा केली. भारत आणि मोरक्को दरम्यान माहिती आणि कार्यप्रणालीविषयी परस्पर सहकार्य आणि देवाणघेवाण करण्याविषयी या बैठकीत सहमती झाली. नवी दिल्लीत सुरू असलेल्या 16 ब्रिक्स देशांच्या सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीदरम्यान काल चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याबरोबर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी भारत आणि चीन दरम्यानचे संबंध सामान्य बनवण्यासाठी करण्यात येत असलेल्या आणि परस्पर सहकार्य वाढवण्यासाठीच्या प्रयत्नांचा आढावा घेण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उत्तर प्रदेशातल्या लखनौमधल्या अलीगंज इथल्या एका कोचिंग क्लासमध्ये काल लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 4 जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी लखनौ विकास प्राधिकरण, अग्निशमन विभाग आणि वीज वितरण विभागातील 4 अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. तसंच या दुर्घटनेच्या तपासासाठी योगी आदित्यनाथ यांनी विशेष तपास पथकाची नेमणूक केली असून त्यांनी 7 दिवसात याबाबतचा अहवाल द्यायचे निर्देश दिले आहेत. आगीच्या भक्षस्थानी पडलेली इमारत पोलिसांनी सील केली असून अधिक तपास करण्यासाठी या भागात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल घटनास्थळी जाऊन पाहणी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या

0: नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तसंच जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी समाज माध्यमावरील संदेशात केली आहे. कतारमधील रास लाफान इथं सर्वात मोठ्या गॅस निर्मिती कारखान्यात परवा रात्री झालेल्या स्फोटामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 12 भारतीयांचा समावेश आहे. या दुर्घटनेत 66 जण जखमी झाले आहेत. दोहा इथल्या भारतीय दूतावासानं 12 भारतीयांच्या मृत्यूची बातमी खरी असल्याचं स्पष्ट केलं असून त्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. दोहा इथल्या भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांच्या आपण सतत संपर्कात असून ते दुर्घटनाग्रस्त भारतीयांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करत असल्याचं एस जयशंकर यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. देशात 5 लाख नागरिकांनी अवयव दानाचा संकल्प केला असून हा आतापर्यंतचा देशातील सर्वोच्च विक्रम आहे. अवयव दान आणि त्वचा दानाबद्दल नागरिकांमध्ये वाढत असलेल्या जागरूकतेचं आणि सामूहिक जबाबदारी घेण्याप्रती वचनबद्धतेचं हे प्रतीक असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. अवयव आणि त्वचा दानामुळे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षेत असणाऱ्या 1,000 रुग्णांना यामुळे नवजीवन मिळण्याची आशा निर्माण होते. सरकारनं सामाजिक जबाबदारी विकसित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं हे यश असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. राष्ट्रीय अवयव आणि त्वचा प्रत्यारोपण समितीचे संचालक डॉ अनिल कुमार यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याबद्दल नागरिकांचे आभार मानले आहेत तसंच देशातील सर्व राज्य सरकारांनाही धन्यवाद दिले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. मजूर पक्षाचं प्रमुख पदही त्यांनी सोडलं आहे. ब्रिटिश पार्लमेंटचं अधिवेशन येत्या सप्टेंबरमध्ये सुरू होणार असून त्याआधी नवीन नेत्याची निवड होईपर्यंत आपण पदाचा कार्यभार सांभाळणार असल्याचं स्टार्मर यांनी जाहीर केलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतील फिलाडेल्फिया इथं आय गटात झालेल्या फ्रान्स आणि इराक दरम्यानच्या सामन्यात फ्रान्स संघानं विजय मिळवला तर अर्लिंग्टन इथं जे गटात झालेल्या सामन्यात अर्जेंटिनानं ऑस्ट्रेलियाचा 2-0 असा पराभव केला. अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीनं जर्मनीच्या मिरोस्लाव क्लोसचा 16 गोलांचा विक्रम मागे टाकत विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू म्हणून मान मिळवला आहे. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून कॅलिफोर्नियामध्ये प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहेत. पुरुषांच्या एकेरी गटात लक्ष्य सेनची लढत बेल्जियमच्या ज्युलियन कैरागीशी होईल तर किदांबी श्रीकांतचा सामना चिनी तैपाईच्या लियाओ झिओफू हिच्याशी होईल. महिलांच्या एकेरी गटात तन्वी शर्मा आणि जर्मनीच्या यवोन ली यांच्यात लढत होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्म सन्मान प्रदान करणार. राष्ट्रप्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी सरकार कार्यरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. उत्तर प्रदेशातल्या लखनौ मधल्या कोचिंग क्लासमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू तर 9 जण जखमी. देशात आतापर्यंत 5 लाख नागरिकांनी केला अवयव दानाचा संकल्प आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा करणार भारतीय संघाचं नेतृत्व. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. श्रोते, आमचं प्रसारण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आपण ऐकू शकता. 8:40 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा या कार्यक्रमात काही भावगीतं. सुरुवातीला प्रणती म्हात्रे यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत ऐकूया.

श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

मधुकर आरकडे यांच्या आवाजात आपण ऐकत होतात. मधुकर आरकडे यांचंच गीत. कार्यक्रमात यानंतर राम मोरे यांचं गीत ऐकूया, गायिका विजया टिळक.

0: भावधारा कार्यक्रम या गीताबरोबरच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. सुगम संगीत आपण पुन्हा ऐकू शकाल सकाळी 9:30 आणि 11:40 अस्मिता वाहिनीवर. श्रोते, आमचे कार्यक्रम 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकत आहात. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आमचं लाईव्ह स्ट्रीमिंग प्रसारित होत आहे. सकाळचे 9 आहेत. ह्यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: नमस्कार, मी ओंकार गोवर्धन.
2: नमस्कार, मी केतकी थत्ते.
1: आत्ता आम्ही दोघं अज्ञात मुंबई हे नितीन साळुंखे यांनी लिहिलेलं एक अमेझिंग पुस्तक आकाशवाणीसाठी वाचतोय. मुंबईतलं गिरणगाव जगप्रसिद्ध आहे. गिरणगावाची पूर्व पश्चिम व्याप्ती म्हणजे वरळी ते माझगाव शिवडी आणि दक्षिणोत्तर व्याप्ती म्हणजे दादर ते भायखळा. एवढ्याशा या भूभागावर कधी काळी 70 जास्त गिरण्या जन्माला आल्या होत्या.
2: मुंबईतल्या व्यापारी घराण्यात जन्मलेल्या माणिकजी यांचं इंग्रजी भाषेवर कमालीचं प्रभुत्व होतं. तेच त्यांना इंग्रज राज्यकर्त्यांच्या जरा अधिकच जवळ घेऊन गेलं.
1: मुंबईच्या इतिहासावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकातून माझगावचा उल्लेख यायला सुरुवात होते ती मुंबईवर पोर्तुगीज अंमल सुरू झाला त्या काळापासून.
2: हे तुम्ही आकाशवाणीवर रोज ऐकू शकता. FM रेनबो वर सकाळी 8:15 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9
1: आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर या दोन्हीचं लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही ऐकू शकता
2: दोन्ही वेळेला.
1: तर नक्की ऐका
2: अज्ञात.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया माझगाव हे नाव आलं कुठून या विषयीच्या गोष्टीचा चौथा भाग.
1: 1769 मध्ये मोरोक्कोतून झालेल्या हकालपट्टीनंतर पोर्तुगीजांनी शेजारीच खाली दक्षिणेस असलेल्या ब्राझीलची किनारपट्टी जवळ केली आणि तिथल्या अमेझॉन नदीच्या उत्तर किनाऱ्यावर त्यांनी आपली नवीन वसाहत थाटली. त्यांनी या नवीन वसाहतीचं नाव ठेवलं नोवा दे माझा गाव, म्हणजे नवीन माझगाव. ऐक नी गंमत. ब्राझीलच्या अमापा या राज्यात हे शहर आहे. आपण ते नकाशावर पाहू शकतो. मोरोक्को आणि ब्राझील या दोन देशातल्या माझगाव बद्दल पुष्कळ माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. जिज्ञासूंनी ती जरूर वाचावी.
2: पोर्तुगीजांनी आपला मोर्चा त्यापूर्वीच भारताकडे वळवला होता. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरचे गोवा, कालिकत असे प्रदेश त्यांनी ताब्यात घेतल्यानंतर इसवी सन 1534 मध्येच मुंबईची बेट त्यांच्या ताब्यात आली होती. मुंबईचं माझगाव बेट प्रथम पासूनच त्यांच्या प्रभावाखाली होत. हे तर त्यांचं मोठं प्रभाव क्षेत्र झालं होतं. या छोटेखानी बेटावरच्या मूळ निवासी कोळी, भंडारी, आगरी इत्यादींना त्यांनी मोरोक्कोच्या सवयीनं माझी येन किंवा माझी घेन म्हणायला आणि त्यांची भूमी या नात्यानं या बेटाला माझा गान, माझा गाव म्हणून संबोधायला सुरुवात केली असावी का? शक्यता नाकारता येत नाही. किंबहुना तसंच झालं असावं असं मला तरी वाटतं. फक्त काळाच्या ओघात या नावाचा अपभ्रंश होऊन ते MAZAGON माझगाव म्हणून स्थिर झालं असावं. तेच नाव पुढे मुंबईवरच्या पुस्तकातून कायम झालं असावं.
1: या तीनही ठिकाणांवर पोर्तुगीजांचं राज्य होतं हा या तीनही ठिकाणांमधला समान घटक आहे. मोरोक्को, मुंबई आणि ब्राझील या तिन्ही ठिकाणची समुद्राशी असलेली जवळी हे या तिघांमधलं आणखीन एक साम्य. तर माझगाव नावाचा मत्स्यग्राम, मच्छगाम किंवा माझा गाव याच्याशी काहीही संबंध नसून माझगावचं नाव अशा पद्धतीनं पोर्तुगीजांकडून बहाल केलं गेलेलं असावं असं मला वाटतं.
2: पोर्तुगीजांनी वंशपरंपरागत अधिकारानं माझगाव बेट ज्या अँटोनिओ पेसो नामक जमीनदाराला बहाल केलं होतं त्यांच्या वंशवृक्षाची एक फांदी आजही अस्तित्वात आहे. ती आपल्या मुळांचा विविध बाजूंनी शोध घेत असते. त्यांच्या शोधकार्याची माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे.
1: माझगाववरची पोर्तुगीज छाप 20-25 वर्षापूर्वीपर्यंत नजरेला अगदी स्पष्ट दिसायची. तिथली पोर्तुगीज पद्धतीची देखणी घरं, नीट आखणी केलेले रस्ते, लहान गल्ल्या, त्यांना दिलेली ख्रिश्चन नावं, क्रॉस पाहणाऱ्याला गोव्याची आठवण करून द्यायची. चहूबाजूंनी माजलेल्या गगनचुंबी इमारतींनी देखणं टुमदार माझगाव गिळंकृत करायला सुरुवात केली असली तरी काही चिवट गोष्टी अजूनही तग धरून आहेत. माझगावमध्ये पोर्तुगीज काळाचं प्रतिबिंब दाखवणारं म्हातार पाखाडी नावाचं गाव अजूनही तग धरून आहे. अरुंद पण स्वच्छ गल्ल्या म्हणाव्यात असे रस्ते, त्यांच्याकडेनं बैठी किंवा एक दोन मजली देखणी घरं, त्यांचं लाकडी काम, नेत्रदीपक रंगसंगती, त्यांना दिलेली इंग्रजी नावं, गल्ल्यांच्या तोंडावर असलेले लहानसे क्रॉस आणि त्यासमोर मंदपणे तेवणाऱ्या मेणबत्त्या, संध्याकाळच्या वेळेस एखाद्या घरातून पाझरणारे पाश्चात्य संगीताचे सूर ऐकताना ते गाव अजूनही 16व्या शतकातच थांबलेलं आहे का असं वाटायला लावतं. त्या गावाचा फेरफटका मारताना आपल्याला एकेकाळची जुनी, शांत आणि समाधानी मुंबई अनुभवता येत. आता या गावाच्या कडेनं विकासाची लागण सुरू झालेली आहे. तिथले रहिवासी ती लागण थोपवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. त्यांना यश किती मिळेल हे माहीत नाही.
2: पोर्तुगीज काळातली मुंबई कशी होती याचा एक काळाला पुरून उरलेला तुकडा पाहायचा असेल तर या गावात फेरफटका मारायलाच हवा. तिथले रहिवासीही आपुलकीने सर्व माहिती देतात. माझगाव हे एकेकाळचं टेकड्यांचं गाव. माझगाव हिल, छिनाल टेकडी आणि नवरोजी हिल या टेकड्या कधी काळी उभ्या होत्या. या टेकड्यांच्या पायथ्याशी कधीतरी समुद्र खेळत असे. आत्ताच्या बॅरिस्टर नाथ पै मार्गापर्यंत म्हणजेच जुन्या रे रोड पर्यंत समुद्राची व्याप्ती होती. 1890 ते 1920 दरम्यान या टेकड्या फोडून समुद्रात भराव घालण्यात आला. त्या भरावावरच माझगावच्या वाडी बंदर पासून शिवडीच्या दारूखान्यापर्यंतची विविध बंदरांची माळका उभी आहे.
1: छिनाल टेकडी हे काही त्या टेकडीचं मूळ नाव नव्हे. त्या टेकडीचं खरं नाव सिनाल हिल. सिनाल हा पोर्तुगीज शब्द. पोर्तुगीज भाषेत सिनाल म्हणजे इंग्रजीत सिग्नल. समोरच्या समुद्रातून येणाऱ्या जहाजांना संदेश देण्याची व्यवस्था या टेकडीवर असावी म्हणून ती सिनाल हिल. स्थानिकांनी या सिनालचं रूपांतर छिनाल असं केलं. पण हे नाव संपूर्ण मुंबईवर लोकप्रिय केलं ते मात्र मुंबईच्या टॅक्सीवाल्यांनी. आता ती टेकडी नाही मात्र तिचं नाव असलेला एक रस्ता तिथे आहे.
2: भंडारवाडा टेकडी अजूनही उभी आहे. या टेकडीच्या माथ्यावर महापालिकेचा बगीचा तर पोटात वॉटर रिझर्वॉयर आहे. या टेकडीवर एकेकाळी बेल्वेडेर नावाची एका ब्रिटिश अधिकाऱ्याची बंगली होती. त्याची पत्नी एलायझा ड्रेपर एका रात्री दोरखंडाच्या सहाय्याने ह्या टेकडीचा उभा कडा उतरून खाली उभ्या असलेल्या बोटीतून तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. ती टेकडी आहे पण तिने समुद्रापासून फारकत घेतलीये. बेल्वेडर बंगली तर कधीच काळाच्या उदरात गडप झालीय.
1: 20व्या शतकात मुंबईतल्या गिरण्यांमध्ये नोकरी चाकरीसाठी आलेल्या कोकण्यांनी मुंबईत प्रवेश केला तो माझगावात असलेल्या धक्क्यावरूनच. लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य यांनी इथे बांधलेला धक्का पुढची अनेक वर्ष कोकणातून बोटीनं येणाऱ्यांचा आधार होता. 20व्या शतकातली बहुतेक मुंबई या धक्क्यावरूनच मुंबईत प्रवेश करती झाली होती. हा धक्का पुढच्या काळात भाऊचा धक्का म्हणून प्रसिद्ध झाला. अजूनही हा धक्का आहे पण आताशा तिथे फारशी वर्दळ नसते. पण तरीही भाऊच्या धक्क्याच्या उल्लेखाशिवाय माझगाव अपूर्ण आहे.
3: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
0: माझगाव हे नाव आलं कुठून याविषयीची गोष्ट आपण ऐकली अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनामध्ये. आणि अशी ही गोष्ट होती माझगाव या नावाची. उद्या ऐकणार आहोत माहीमच्या कॉजवेच्या गोष्टीबद्दल. ऐकत रहा अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी खत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळुदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

0: आपण ऐकू शकाल. आपण एकदा आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरील आमचं लाईव्ह स्ट्रीमिंग सकाळचे 9:11 होत आहेत.
1: श्रोतेहो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

अष्टविनायक या चित्रपटासाठी वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत आपण ऐकत होता. चित्रपट संगीत आपण ऐकताय गीत बहार ह्या कार्यक्रमात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: जैत्र जैत या चित्रपटातलं नाधो महानोर यांचं हे गीत आशा भोसले आणि सहकलाकारांच्या आवाजात आपण ऐकत होतात. संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचा होता.
1: क्यू आर कोड स्कॅन करा, 5,000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क राहा.
0: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया. मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातलं श्रीरंग गोडबोले यांचं गीत, संगीत अविनाश विश्वजीत यांचं.

ऋषिकेश रानडे यांनी गायलेलं मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातलं हे गीत होतं. या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार समाप्त होत आहे. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, सकाळचे 9:31 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला ऐकूया सुरेश भट यांची गझल अच्युत ठाकूर यांच्या आवाजात.

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया. राम कदम यांचं गीत, गायिका अलका सावंत.

कर्गमात यानंतर ऐकूया. विवेक केळकर यांनी गायलेलं पद्माकर कांबळे यांचं गीत.

मुंबई गायक वृंदांनी गायलेलं अशोकजी परांजपे यांचं देशभक्तीपर गीत आपण ऐकलं. संगीत कानू घोष यांचं होतं. सकाळचे 10 वाजले आहेत. ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

सूर्योदय एक नवी पहाट या चित्रपटातलं हे गीत होतं. वैशाली सामंत आणि सहकलाकारांनी गायलेलं. इलाही जमादार यांची रचना, संगीत मनोज शैलेंद्र यांचं होतं. आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आता ऐकूया. पुढचं पाऊल या चित्रपटासाठी सुधीर मोघे यांचे शब्द आहेत, संगीत सुधीर फडके यांचं.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात नॉट ओनली मिसेस राऊत या चित्रपटातलं गीत आता ऐकूया. देवकी पंडित यांच्या आवाजात गजेंद्र अहिरे यांचं गीत, संगीत कौशल इनामदार यांचं.

चित्रपट संगीताचा कार्यक्रम या गीताबरोबरच समाप्त होत आहे. सकाळचे 10:30 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित नित्यानंद हळदीपूर यांचं बासरीवादन राग देसी. विलंबित रचना 1 तालात, द्रुतरचना 3 तालात निबद्ध आहे. यांना तबला साथ प्रसून चटर्जी यांची. ऐकूया पंडित नित्यानंद हळदीपूर यांचं बासरीवादन राग देसी.

नादब्रह्म ह्या कार्यक्रमात पंडित नित्यानंद हळदीपूर यांचं बासरी वादन आपण ऐकत होतात. राग देसी आपण ऐकलं. त्यांना तबला साथ प्रसून चॅटर्जी यांनी केली होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

अष्टविनायक या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं, वसंतराव देशपांडे आणि राणी वर्मा यांच्या आवाजात. पसंती कळवली होती हिंगोली इथून रामचंद्र इंगोले, सिद्धांत इंगोले, टिकू इंगोले, रमाबाई, सुरेंद्र, मयुरी, सुरभी आणि मंजुषा गौतम इंगोले, तसंच पार्वती सखाराम ठोके, दीपाली राजू ठोके, रोहित, सोनू आणि मोनू ठोके या श्रोत्यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत. पसंती कळवत आहेत घडी कारखाना तालुका गेवराय जिल्हा बीड इथून दिनकर साळवे, गंगाबाई, सचिन, संजय आणि प्राजक्ता.

नागेश्वरनगर माटेगाव तालुका पूर्णा इथून शेषराव बोबडे, सोनाजी सीताराम वैष्णवी, सुवर्णा वेणुताई आणि शुभम बोबडे या श्रोत्यांच्या पसंतीचा अभंग आता ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग.

पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली ही संत तुकारामांची रचना होती. आपली आवड कार्यक्रम आपण ऐकता आहात श्रोते हो आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपवरही. साधी माणसं या सिनेमातलं गाणं ऐकायचं आहे. मुक्काम पोस्ट खेरडावाडी, तालुका जिल्हा हिंगोली इथल्या दिवाने रेडिओ श्रोता संघ यांना. शहाजी बोडके, नंदा बोडके, हनुमान, सारिका, सुरेखा, आरवी, तन्वी आणि समस्त बोडके परिवार आणि वाकोडी तालुका कळमनुरी इथले श्रोते आहेत. उत्तम जमदाढे, स्वरा जमदाढे, आत्माराम आसोले, ललिता आसोले आणि त्यांचा सगळा मित्रपरिवार यांना ऐकायचं आहे. साधी माणसं या सिनेमातलं हे गाणं लता मंगेशकर यांनी गायलेलं आहे. संगीतकार आनंद घन.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
1: सहज संवाद या कार्यक्रमात श्रोते हो, उद्या बुधवार 24 जून, उद्या आम्ही आमंत्रित केलं आहे ख्यातनाम गिर्यारोहक, उद्योजक आणि प्रसिद्ध लेखक वसंत लिमये यांना. आपण त्यांच्याबरोबर बोलणार आहोत तरुणाईचा करिअरबद्दलचा संभ्रम, टू बी ऑर नॉट टू बी या संदर्भात. तेव्हा जरूर आमच्याशी जोडले गेलेले रहा. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AR या ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीबरोबर. उद्या सकाळी 11:05 स्वरसंवाद कार्यक्रमात वसंत लिमये यांच्याबरोबर संवाद. विषय आहे तरुणाईचा करिअरबद्दलचा संभ्रम, टू बी ऑर नॉट टू बी. संवादिका सुलभा सौमित्र. आपण कार्यक्रम ऐकता हा आपली आवड.

0: वर्क फ्रॉम होम हाई सैलरी बस एका क्लिक मध्ये अरे वाह
1: फसली
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा
4: रवींद्र बिजूर यांना ऐकूया.

आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेल्या या देशभक्तीपर रचनेबरोबर श्रोते हो, आजचा भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, उद्या बुधवार 24 जून 2026 उद्या सकाळी 11:05 स्वरसंवाद सहज संवाद हा कार्यक्रम. सहज संवाद कार्यक्रमात उद्या आम्ही आमंत्रित केलं आहे यशस्वी उद्योजक, ख्यातनाम गिर्यारोहक आणि प्रसिद्ध लेखक वसंत वसंत लिमये यांना. आणि विषय असणार आहे तरुणाईचा करिअरबद्दलचा संभ्रम, टू बी ऑर नॉट टू बी. संवादिका सुलभा सौमित्र, तेव्हा जरूर जोडले गेलेले रहा अस्मिता वाहिनी बरोबर 558 kHz प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरही. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

प्रसार भारतीच्या वेब्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोत्या आपण ट्यून केलेली आहे. दुपारचे 12 वाजलेले आहेत. वनिता मंडळाचा कार्यक्रम

मैत्रिणींनो आणि श्रोतेहो नमस्कार. वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात पावसाच्या प्रफुल्लित सरींसोबत मी दीप्ती आंबेकर आपले सहर्ष स्वागत करते. आज मुंबईतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच असा आनंद दिसतो आहे. वातावरण गारेगार झालं आहे. हे असंच वातावरण आणि पावसाची साथ सोबत संपूर्ण ऋतूभर असावी अशी आशा करूया. आणि आता आपण ऐकणार आहोत कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात, आणि त्यानंतर गुणसागर गंभीर या विशेष कार्यक्रमाचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत, ज्यामध्ये डॉक्टर वर्षा भावे यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. तर आता आपण ऐकूया आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका. लेखिका आहेत स्मिता जोगळेकर आणि सहभागी कलाकार दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि सादरकर्त्या नेहा खरे.

0: सुखदा क्या बात है, पाऊस आला, वारा आला, रान लागले नाचू वगैरे, म्हणजे मूड बीड आधीच मस्त बनवून तयार आहे, झकास.
1: रोहित कसं आहे ना, ते म्हणतात ना, तहान लागल्यावर विहीर खणायला जाऊ नये.
0: मग तू काय आताच निघालीस की काय?
1: निघालीस म्हणजे मी कुठे निघाले?
0: मला वाटलं विहीर खणायला निघालीस की काय.
1: ए पुरे रे, कोण कशाला विहीर वगैरे खणायला देईल, तुझं ना काही असतं बघ.
0: सॉरी, म्हटलं आज आपला मूड एकदम भिगा भिगा दिसतोय.
1: मूड ना आहे खरा, ओला ओला, चिंब चिंब, मस्त मस्त.
0: पण नुसता मूड बनून काय फायदा सुखदा.
1: पावसाच्या बाबतीत कसला आलाय रे फायदा आणि तोटा? हा तो काय भौतिक व्यवहार आहे का? निसर्ग आहे बाबा तो, द निसर्ग.
0: अगं मी तेच म्हणतोय, या पावसाचं हे नेहमीच असतं, येतो येतो म्हणतो आणि गायब होतो. आणि वाटतं आज

0: पाऊस येणार नाही, नेमका तेव्हा,
1: नेमका तेव्हाच बरसतो. बरोबर. अरे असाच असतो पाऊस, तुम्हाला बुचकळ्यात टाकणारा, तुमची फिरकी घेणारा.
0: अगं त्याची मजा होते, पण लोकांची भंभेरी उडते त्याचं काय.
1: हीच तर पावसाची मजा आहे, त्याला गृहीत धरू नका. पाऊस चीजच अशी आहे की
0: चीज. येस येस, चीज पिझ्झा, चीज सँडविच आणि चीज चिली टोस्ट वगैरेची आठवण हमखास करून येणारा हा पाऊस. चीज क्या
1: आले, आले खादाड खाऊ, पुन्हा घूम फिर के खाण्यावर आले. मी वेगळंच म्हणते.
0: अच्छा अच्छा, वेगळं का? म्हणजे चीज टोस्ट नको असेल तर साधा चीज पराठा किंवा चीज डोसा सुद्धा.
1: अरे रोहित, ट्रॅक चोडू नको. पाऊस अशी चीज आहे असं मी म्हटलं. सांग बरं, पाऊस म्हणजे काय आणि तो काय काय करू शकतो.
0: चौथी मध्ये असताना पाऊस विषयावर निबंध लिहिला होता, तो शेवटचा. आता पुन्हा सांगू नकोस बाई.
1: अरे थोडा तरी रोमॅन्टिक हो, रसिकपणा दाखव कवितेच्या, गाण्याच्या, चार ओळी आठव.
0: हा, पावसाची गाणी वगैरे आपण सांगू शकतो. म्हणजे टिप टिप बरसा पाणी, नाहीतर बरसोरे मेघा मेघा, किंवा ते आपलं मराठी कुठलं ग, ते
1: श्रावणात घन निळा, घन घन माला नभी दाटल्या.
0: अगं शेकडो गाणी आहेत अक्षरशः, बालगीत, प्रेमगीत, विरह गीत, जथ्यांनी पावसात भिजताना गायलेली गाणी, सगळ्या व्हरायटी आहेत पावसाच्या.
1: पण रोहित, सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंतीमध्ये बसून आपण खिडकीतून पाऊस बघत ही गाणी म्हणतो, नाही का?
0: तसं अगदी माझ्या मनातलं बोललीस तू सुखदा. पाऊस रिमझिम असेल तर ठीक आहे, पण अकाली आलेला किंवा झोडपणारा पाऊस म्हटला ना की त्याची ती रौद्र रूप घाबरवून टाकतात बघ.
1: आता तर काय दिवसेंदिवस सगळं अनिश्चित होत चाललंय रे, हवामानात, तापमानात वरचेवर होणारे बदल.
0: तर काय, आणि त्यामुळे सगळ्या ऋतूंची सुद्धा बिघडलेली गणित, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आहेत या, नाही का?
1: पूर्वी खरोखर ऋतू सुद्धा ना शिस्तीने आणि वेळापत्रकाप्रमाणे यायचे. आपल्याकडे शाळेच्या सुट्ट्या सुद्धा त्याप्रमाणे ठरवलेल्या असायच्या.
0: आणि आता आपण म्हणजे माणसांनीच हे तंत्र बिघडवून टाकले पार.
1: हो ना, प्रवासाला जाताना सुद्धा आपण हल्ली म्हणतो की तिन्ही ऋतूंची तजवीज बरोबर ठेवावी लागते, म्हणजे स्वेटर पण, छत्र्या पण, उन्हासाठीचे पातळ कपडे पण.
0: आणि आपल्याकडे हवामान खात्यावर विनोद करण्याची पद्धत पूर्वीपासूनच आहे. तुला तो विनोद माहितीये ना?
1: काय? कोणता?
0: हवामान खात्याच्या वेबसाईटवर बघून एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो, आज हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज दिलाय.
1: मग मित्राने खिडकीतून बाहेर बघितलं आणि म्हणाला, पण बाहेर तर कडक ऊन पडलंय.
0: त्यावर पहिला मित्र म्हणतो, अरे हवामान खात्याचा अंदाज आहे, पाऊस पडायचा की नाही हे शेवटी पाऊसच ठरवेल.
1: कसं आहे ना, पण स्वतःला कशातलं काहीही ठाऊक नसताना इतरांवर विनोद करणं चुकीचं आहे. हवामानाचा अभ्यास, नजीकच्या भविष्य काळात हवामानात होणारे बदल, या गोष्टींवरती वेधशाळा सतत काम करत असतात.
0: आणि पाऊसच नाही तर चक्रीवादळ किंवा निसर्गातल्या इतर अनेक हालचालींची आधीच माहिती आपल्याला आपल्या वेधशाळांमुळे मिळते.
1: आणि नैसर्गिक आपत्तींपासून बचाव करण्याचे उपाय आधीच योजता येतात. लोकांना फक्त बालिश विनोद सुचतात.
0: पण अशा आस्थापनांच्या कामाची प्राथमिक माहिती तरी सामान्य लोकांनी करून घ्यावी, नाही का?
1: अरे काही देशांमध्ये तर सैन्यात किंवा पोलीस खात्यात काही काळ काम करणं हे अनिवार्य आहे.
0: काही देशांमध्ये तर सामान्य नागरिकांना ज्युरी म्हणून सुद्धा काम करणं कंपल्सरी असतं.
1: तसंच वेधशाळा किंवा अन्य सरकारी संस्थांमधल्या कामाची नागरिकांनी ओळख करून घ्यायला हवी.
0: थोडक्यात काय, तर पाऊस म्हणजे केवळ ओले ती गाणी आणि कांदा भजी नव्हे, तर पाऊस म्हणजे कोट्यवधी लोकांसाठी वेगवेगळी रूप घेऊन येणारा बहुरूपीच, नाही का?
1: अरे वा वा वा, क्या बात है रोहित. किती छान उपमा दिलीस तू पावसाला, बहुरूपी. अगदी खरंय.
0: हे सुखद, ऐक ना, कुठेतरी पावसाळी पिकनिकला जाऊया ना आपण या वर्षी, किंवा छोटासा ट्रेक तरी करूया.
1: अरे हो, गेले 3 पावसाळे काही ना काही कारणामुळे आपण कुठेच गेलो नाही. यावर्षी मात्र पाऊस आल्यावर नक्की ठरवू.
0: तुझ्या या ठरवू यावरून आठवलं, अगं दाजी काकांच्या 75 जायचंय, काकांना काय द्यायचं अजून ठरवलं नाहीये आपण.
1: आहे, माझ्या लक्षात आहे, पण केतनने पाठवलेल्या मेसेजमध्ये स्पष्ट म्हटलंय की कोणत्याही स्वरूपात आहेर, भेटवस्तू, पुष्पगुच्छ वगैरे आणू नका.
0: ते ठीक आहे. आता काय,
1: अरे
0: की केतन म्हणजे काकांचा नातू तो, आजच्या पिढीतला मुलगा आहे, पण काकांना काहीतरी आपण.
1: काकूंनी तर फोनवर जवळजवळ दटावलंच आहे मला.
0: काय,
1: कोणत्याही स्वरूपात आहेर आणायचा नाहीये.
0: अच्छा, हे बेस्ट आहे आणि स्पष्ट आहे.
1: पण तरीही लोक जुन्या विचारसरणीतून बाहेर पडतच नाहीत ना रे.
0: तर काय, एवढं सांगून सुद्धा लोक पाकिटं आणतात, उत्सव मूर्तींच्या हातात ती बळेच कोंबतात. अशा वेळी ना त्या माणसाची परिस्थिती विचित्र होऊन जाते बघ.
1: खरे, मी तर पक्क ठरवलंय की जिथे आहेर नको असं लिहिलेलं असेल तिथे नाही द्यायचं आपण प्रेझेंट.
0: आणि मग त्यांनी दिलेलं रिटर्न गिफ्ट सुद्धा घ्यायचं नाही म्हटलं.
1: अर्थात अर्थात हेही बरोबर आहे, हेही अध्यारूतच आहे. ही देवाणघेवाणीची पद्धत म्हणजे असं वस्तुरूपाने काही देणं वगैरे हे बंद करायला पाहिजे.
0: अगं पण म्हणजे काय भेटीगाठी करायच्याच नाहीत की काय?
1: मी असं अजिबात म्हटलं नाही. नातेवाईकांनी मित्रमंडळींनी जरूर भेटावं, बोलावं, मस्त खावं प्यावं.
0: करे, पोटभर मजा मस्ती दंगा करावा आणि छान आठवणी घेऊन आपापल्या घरी परतावं.
1: त्यात मग कुणी किती दिलं, कुणी काय घेतलं हे आलं ना की मग हिशोब आले, गणित आली.
0: तर काय, आणि मग भेटण्यातला सगळा जो आनंद असतो ना, निखळ आनंद विरून जातो. काही मंडळी तर जुन्या गोष्टी आणि हिशोब काढायला घेतात.
1: लोकेने साध्या साध्या गोष्टी उगाच अवघड करून टाकतात, नाही का रे रोहित?
0: अगदी बरोबर बोललीस. आमचे एक सर होते बरं का, ते म्हणायचे हे देवाणघेवाण किंवा भेटी देणं अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गरजेचं असतं म्हणे.
1: अरे पण ज्याला जे हवं ते तो घेईल की विकत आणि त्यातून मिळेल चालना अर्थव्यवस्थेला. त्यासाठी सोम्याने गोम्याला अनावश्यक वस्तू द्यायची गरज काय असं मी म्हणते.
0: अगं आणि अनेकदा तर या आलेल्या वस्तूच पासिंग द पार्सल करत करत पुढे पुढे ढकलल्या जातात.
1: अगदी खरंय. एकदा प्रभा मावशींनी कुमुद मामीला दिलेली साडी फिरून फिरून पुन्हा मावशीकडे आली. आता बोल.
0: हो काय गोंधळ झाला होता तेव्हा. अर्थात मामीनी काहीतरी गोलमोल कारण देत विषय मिटवून टाकला ते वेगळं.
1: हो म्हणजे प्रकरण मिटलं पण देण्या घेण्याचा विषय निघाला की प्रभा मावशी आवर्जून हा उल्लेख करतात, आठवण काढतात.
0: आता तिचं वाटणं सुद्धा बरोबरच आहे आणि मामी जर ती साडी वापरणार नव्हती तर तिनं ती कोणाला तरी वापरायला देणं हे सुद्धा बरोबर आहे.
1: अरे पण देणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमाच्या भावना असतात ना त्या वस्तू बरोबर
0: असतात ना, मग त्या भावना सुद्धा ट्रान्सफर झाल्या साडी बरोबर. काय जाऊ दे ग, आपण कशाला याचा किस पडतोय.
1: तेही खरंच आहे, जिथे लिहिलेलं असेल आहेर नाही तिथे आपला इरादा पक्का आहे. नो आहेर नो सरप्राईजचा धक्का.
0: करेक्ट. बरं तिकडे आहेर देऊया नको पण आज मस्त भजी खायचा मूड आहे, मला भज्यांचा आहेर मिळेल का?
1: रोहित एक मिनिट, अरे आठव परवाचा सरलेला रविवार आठवतोय का? आठव आठव. योग दिवस नाही का त्या दिवशी केलेला निर्धार.
0: अगं पण तूच मला मध्ये म्हणाली होती
1: काय काय
0: की काय सारखा हा दिवस तो दिवस सांगत असतोस, कॅलेंडर घेऊन बसतोस की काय वगैरे वगैरे. कोण म्हणालं होतं?
1: अरे हो ना, कुणी कसलाही विषय काढला की तुझं आपलं झालं सुरू. आज काय तर सायकल दिवस, उद्या काय वाहन वापरू नका दिवस, पायी चाला दिवस, काय हे आणि ते काय.
0: अगं सुखदा मला आवडतं हे, म्हणजे कॅलेंडर मधले असे जे दिवस असतात ना.
1: कॅलेंडर मध्ये काय शिवाय इंटरनेटवर पण बघतो.
0: अगं पण महत्वाच्या विषयांची आठवण करून देतात हे दिवस. एरवी ते विस्मरणात गेलेले असतात त्यानिमित्ताने आठवण होते.
1: बरं बरं, इतकं काही मनाला लावून नको घेऊस. मला जे वाटलं ते म्हटलं. तुला जर खरं तुझं मन वगैरे मी दुखावलं असेल तर सॉरी.
0: हो हो हो आहे आहे आहे. काही देशांमध्ये राष्ट्रीय सॉरी दिवस सुद्धा साजरा करतात.
1: देवा
0: पण जाऊ दे, मी यापुढे कधी कधी सांगणार नाही तुला आता या विशेष दिवसांबद्दल. जाऊ दे.
1: अरे बापरे, तू रागावलास रुसलास की काय चक्क?
0: नाही ग, पण म्हणजे काय आहे की मला भजी खावीशी वाटत होती आणि तू असं बोललीस म्हणजे. मग ठरलं तर आज भजी करायची, मस्त कांदा बटाटा ढोळी मिरची आणि यस साधी मिरची मीठ लावलेली तळलेली वगैरे.
1: हा आमची आई की नाही केळ्याची भजी काय मस्त करते रे, आणि वांग्याची ओव्याची भजी लाजवाब. आहा हा आठवणींबरोबर ती चव जिभेवर अशी मस्त उतरून आली रे.
0: मग करा आता भजनची तयारी.
2: मी आले पण मला सांगा जेव्हा तेव्हा तुमचा खायचा विषय कसा असतो रे, आणि दरवाजा सताड उघडा ठेवून भजी खाण्याच्या गप्पा मारताय.
1: अगं वार झकास सुटलंय म्हणून रोहित म्हणाला की सगळी दार खिडक्या मस्त उघडं ठेवूया आपण, आणि म्हणून मुख्य दार सुद्धा ठेवलं आम्ही उघडं.
0: आता भजी तळायला घेताना मात्र लावून घेणार बर का?
2: अरे वा, म्हणजे परफेक्ट वेळी आलीये. मी सुखदाचं शेवटचं वाक्य ऐकलं.
1: काय ग? काय?
2: केळ्याची आणि वांग्याची भजी.
1: ते फक्त वाक्य होतं बरं का रे वा. कोणीही इथे काही भजी वगैरे करत नाहीये. रोहित आपले मनात मांडे खाते.
0: अरे पण हा म्हणजे सुखदाला मी सांगतोय मांडे नको, भजी कर, कांदा मुळा भजी.
1: आहे आहे आज मुळ्याचीच आहे पण भजी नाही भाजी.
0: सुखदा अगं तुला माहिती आहे ना मला मुळा अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाही आणि तू नेमकी मुळ्याची भाजी केली.
1: खायच्या पदार्थाला कधीच तोंड वेंगाडू नये, नावं ठेवू नये. दिनू काकांचं वाक्य आठवते ना, अन्न देवता नाराज होते.
0: अरे पण ज्यांना खायचं आहे त्याने खुशाल खा, मला नाही आवडत तर नाही आवडत, मग कशाला आणतेस तो मुळावर उठणारा हा मुळा.
1: कोट्या जिथे तिथे कोट्या. तुला शिजवलेला आणि किसलेला मुळा आवडत नाही मला माहिती आहे आणि म्हणून आज मी मुळ्याचं थालीपीठ केलंय.
2: आई ग हे तर फारच टॉर्चरिंग आहे.
0: रेवा रेवा उठ उठ चप्पल घाल उठ आधी उठ.
1: अरे ती आत्ता आली ना, अजून बसली सुद्धा नाहीये. हा तिला पाणी सुद्धा विचारलं नाही आपण.
2: हो ना बिचारी मी, मी का आले कशी आणि कुठून आले हे कोणी विचारलंच नाही मला आणि घराचे यजमान मला बाहेर काढायला निघालेत.
0: अगं मग तू खाणार आहेस का ते मुळ्याचं थालीपीठ? बघ खायचं असेल तर बस मग आणि तूच किसून दे मुळा वगैरे तिला, मी क्षणभरही इथे थांबू शकत नाही.
1: अरे अरे अरे रोहित ऐक तरी.
0: रेवा रेवा तू काय ठरवलंयस, घरी मुळा थालीपीठ की समोर टपरीवर पकोडा? बोल बोल बोल लवकर बोल, मला वेळ नाही आणि पेशन्स सुद्धा नाही, मी निघालो.
2: पण रोहित आपण असे गेलो तर सुखदाला वाईट वाटेल रे.
0: छे छे छे छे तिला काही वाईट बीट वाटणार नाही, ती खाईल मिटक्या मारत मुळ्याचे ते खुळसट पदार्थ.
1: आपलं आरोग्य आपल्या हातात असतं. मुळ्याचे फायदे म्हणजे
0: माहिती रक्तदाब वजन पचन लिव्हर वगैरे वगैरे 101 फायदे तू मला प्रत्येक वेळी ऐकवलेले आहेस. नॉट अगेन.
2: सुखदा ना हल्ली अगदी आईसारखंच बोलायला लागली. प्रत्येक पदार्थातले घटक आणि त्याचे फायदे वगैरे वगैरे.
1: बरं नका खाऊ माझे मुळ्याचे पदार्थ, पावसाळा येईलच आता, तुम्ही बाहेरचं खायला सुरुवात करा आधीपासूनच आणि आरोग्य बिघडवून या. जा जा चलते बनो.
0: रेवा या बाबतीत आमची आई सुद्धा काही मागे नाही बरं का, या पदार्थात काय त्या पदार्थात काय. मला वाटतं बाईची आई झाली की सगळं आपोआपच येत असेल, हिचं असंच झालेलं आहे.
1: फक्त आईच्या अंगी हा सुज्ञपणा असून उपयोगाचा नसतो, तर अन्न खाणाऱ्या जेवणाऱ्या प्रत्येक माणसाने यातलं किमान ज्ञान किमान माहिती तरी मिळवली पाहिजे.
2: रोहित तुला ना एक मजेदार किस्सा सांगते. हा आईनेच मला सांगितलेलं बरं का. असेन मी तेव्हा 5-6 वर्षाची.
0: बर.
2: आई नेहमी पोटभर नाश्त्याचा आग्रह धरायची.
1: धरायची नाही आजही असतोच. ब्रेकफास्ट लाईक अ किंग, लंच लाईक अ प्रिन्स
0: आणि डिनर लाईक गरीब माणूस. पण मला तर तू नेहमीच गरीब माणूस असल्याचा फील देतेस.
1: काय रे.
0: एनिवे रेवा तू किस्सा सांगत होतीस काहीतरी.
2: हा अरे आई आपली राजगिरा वडी देताना हे कॅल्शियम, अंड वाढताना हे प्रोटीन, दुधाचा कप नव्हे तर विटॅमिन बी आणि डी, हे फायबर आणि ते अमुक ढमुक असं म्हणायची.
1: अरे रेवा एवढीशी होती आणि एकदा वैतागून ती आईला म्हणाली, अगं आई मला अन्न हवंय अन्न, मला काहीतरी जेवायला खायला हवंय अन्न.
0: अरे अरे अरे लेकरावर किती ते अत्याचार. हे बघ रेवा तू ना त्यावेळेस तुझ्यावर जो अन्याय झालाय ना त्याचं उट्ट काढ. तू चल चल आज खमंग खुसखुशीत गरमागरम ब्रेड पकोडा खाऊया.
1: तो पकोडा आधी चिमटीत धरून जरासा पिळून बघा, वाटीभर तेल निघेल त्यातून, तेही 5-5 वेळा उकळलेलं कळकट्ट तेल. छेग बाई
0: आता कोण नावं ठेवते खाण्याच्या पदार्थाला.
1: अरे
2: ए सुखदा तू आम्हाला डिमॉरलाइज करू नकोस. हा
0: मग काय
2: आज खाऊन येतोच पकोडे, उद्या काय व्हायचंय ते होऊ दे.
1: हो का.
2: चल रोहित आणि हो सुखदा तुला पार्सल वगैरे नकोय ना नक्की.
1: थांबा थांबा इमोशनल ब्लॅकमेलर मंडळी नो थांबा. घ्या कांदा चिरायला घ्या कोणीतरी, मी सिमला मिरची आणि बटाटा चिरते.
0: ये होईना बात. चला आपला बाण निशाण्यावर लागला तर. सुखदा तू भज्याचं पीठ भिजवायला घे, म्हणजे ते आपल्याला काय नीट जमते बुवा.
2: आणि मी बाल्कनीतल्या कुंडीतून ओव्याची पानं आणते आणि केळ्याचे काप करते. ठीक आहे.
1: तुम्ही दोघं ना खरंच महाकावेबाज आहात.
0: अरे कावेबाज काय, सीधी उंगली से घी नाही निकलता तर उंगली टेढी करणी पडती आहे ना. तुला तर माहिती आहे मला अजिबातच आवडत नाही तो टपरीवरच्या तेलाचा जळका वास वगैरे.
2: आणि मी टपरी तर सोडाच, काचेचे बंद दरवाजे असतील अशाच ठिकाणी खायला जाते. नो जंक नो स्ट्रीट फूड आणि पावसाळ्यात तर नाहीच नाही.
1: वा वा उणी बाळ ग अगदी. बरं मी स्वतः काही मिरची नाही खाणार आहे पण रोहितला लागतेच भज्यांबरोबर तळलेली मिरची.
0: हिरव्या मिरचीमध्ये सी व्हिटॅमिन असतं.
1: अरे
0: तसेच भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात.
2: आणि हिरवी मिरची हृदयासाठी आणि त्वचेसाठी उत्तम म्हणून रोजच्या आहारात
1: पुरे पुरे करा. हा मी म्हणजे माझी बिल्ली हमारी बिल्ली हमी से म्याओ तसं चाललंय हे. हा चला गुपचूप कामाला लागा.
0: ए थोडी जास्तच करूया भजी, म्हणजे कसं आहे आई बाबांना सुद्धा पाठवता येतील ना.
2: छे छे गार

0: ज्यांना ती मजा नाही आणि आपल्या आई साहेब सकाळचा पदार्थ संध्याकाळी खातील, इम्पॉसिबल.
1: राहिलं पण जास्तीची करूया. सुखदा, रविवारी योग दिवसाला आपण निर्धार केला त्याचं काय?
2: योग उपाशी राहायला किंवा मन मारायला सांगत नाही रे, फक्त आहार विहार आणि आचार विचार याच्यामध्ये तारतम्य राखायला सांगतो.
0: आणि कॅलरी बर्न करायला, हो ना?
2: म्हणजे वाटेल ते खा आणि बर्न करा असा अर्थ नाही त्याचा रेवा. काही दिवस नियमित काम केल्यावर, जशी शाळेला ऑफिसला सुट्टी मिळते की नाही,
1: तशीच शरीराला मनाला म्हणजे व्यायामाला सुद्धा सुट्टी देऊ शकतो, खरं आहे ना?
2: यातलं फक्त शेवटचं अर्ध वाक्य नको, त्या आधीचं निम्म वाक्य जास्त महत्वाचं आहे.
0: ए सुखदा, आता पुढच्या वेळी येताना ना मी तुझ्यासाठी तेल किती तापलं ते बघायचा थर्मामीटर घेऊन येईन.
2: कर्म आणि कहाणी. अगं तेल किती तापलं हे बघायला काही म्हणजे उपकरणाची गरज नाही ग.
1: पुन्हा एकदा, दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए, किंवा आमच्या अर्थशास्त्रातला मूलभूत नियम क्रिएट डिमांड, गरज निर्माण करणे.
2: जाहिरातींचा मारा करून ग्राहकाला असं वाटायला लावणं की खरंच मला या गोष्टींची फार फार गरज आहे.
0: अगं पण म्हणजे या गोष्टी कामाच्याच असतात ना, फक्त त्याची आपल्याला जास्तीची माहिती मिळते एवढंच.
2: आता तू काय म्हणजे ते तेल तापलंय की नाही हे पाहण्यासाठीचा थर्मामीटर त्याच्याबद्दल म्हणाली.
1: अगं आपली आई किंवा आजी तेलात बेसनाचा एक थेंब किंवा जो पदार्थ आपल्याला तळायचा आहे त्याचा एक तुकडा टाकून बघायचा.
2: अरे वा रोहित, बरोबर बोललास रे.
1: अरे बरोबर काय, कुणालाही ठाऊक येते तो थेंब फुलून पटकन वर आला की तेल करेक्ट तापलं असं समजायचं, हो ना सुखदा?
2: अगदी बरोबर, तसा तू हुशार आहेस आणि माझ्या तालमीत मला असं वाटतं आणखीनच स्मार्ट झालाय का.
1: असेल असेल.
0: असू दे असू दे, आता आपण सगळे आपला खाण्यातला स्मार्टनेस पुरेपूर दाखवूया. क्या बोलते? आता एकच लक्ष, भजी आणि भजी.
3: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकली कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखिका होत्या स्मिता जोगळेकर आणि सादर करते नेहा खरे आणि सहभागी कलाकार दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि नेहा खरे. श्रोते हो, आज 23 जून पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची आज सांगता होत आहे. या निमित्ताने त्यांच्या ज्येष्ठ शिष्या डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी नेहा खरे यांनी मारलेल्या दिलखुलास गप्पांचा भाग 2 आता आपण ऐकणार आहोत.

0: श्रोत्यांनो नमस्कार. गुणसागर गंभीर या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागामध्ये आज आपण भेटलो आहोत. पंडित निळकंठबुवा अभ्यंकर हे स्वतः उत्तम गायक आणि संगीतकार होते. आपल्या शिष्यांनाही त्यांनी उदारपणे संगीतविद्या दिली त्याबद्दल वर्षाताईंच्या मनातही अत्यंत कृतज्ञ असे भाव आहेत. पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने बुवांच्या शिष्या डॉक्टर वर्षा भावे ह्या त्यांच्या आठवणी सांगताहेत. आज त्यांच्याशी संवादाचा हा दुसरा भाग आणि आजच्या या भागाच्या सुरुवातीलाच चिन्मय लेले याच्या स्वरातलं हे गीत आत्ता आपण ऐकलं. बुवांनी संगीतबद्ध केलेल्या ह्या रचना त्यांना सांगीतिक मानवंदना देताना वर्षाताईंनी नव्या गायकांकडून गाऊन घेतल्या. त्यातली काही गाणी सुद्धा आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत आणि त्यातलंच हे पहिलं गीत होतं. वर्षाताई, बुवा एकीकडे संगीताच्या शिकवण्या किंवा शिष्य घडवण्याचं काम करत होते, त्याच वेळेला त्यांचं स्वतःचंही करिअर सुरू होतं. सी रामचंद्र यांचे ते सहाय्यक होते. तर मग तुम्हाला कधी बुवांबरोबर अशा काही रेकॉर्डिंगना वगैरे जाण्याची संधी मिळाली का?
1: हां, म्हणजे सी रामचंद्र मला भेटले नाहीत. म्हणजे मी कधीतरी कॉलेजमध्ये असताना मला ना एका स्पर्धेच्या निमित्ताने सी रामचंद्रांच्याकडनं बक्षीस घ्यायला मिळालं होतं. पण नंतर तसा काही योग नाही, कारण मी बुवांकडे शिकायला लागले तेव्हा सी रामचंद्र नव्हते. पण बुवांचे एक अगदी जवळचे मित्र म्हणजे अण्णा जोशी, जे संगीताच्या क्षेत्रात खूपच मोठं नाव त्यांचं, म्हणजे रिदमिस्ट म्हणून सुधीर फडक्यांच्या बरोबर ते गीत रामायणाला कायम त्यांनी आयुष्यभर साथ केली माझ्या कल्पनेप्रमाणे. पण त्याच वेळेला ते वेगवेगळ्या फिल्म इंडस्ट्रीतल्या गाण्यांसाठी म्युझिक म्हणजे रिदम अरेंजर म्हणून काम करत असत. तर एकदा मेहबूब स्टुडिओमध्ये बुवा मला घेऊन गेले होते. मला म्हणले तुम्हाला रेकॉर्डिंग बघायला नेतो आज फिल्मचं. आणि मेहबूब स्टुडिओमध्ये अण्णा जोशी अक्षरशः म्हणजे मला असं ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत 10 ढोलक वादक, 10 तबला वादक, आणखीन काय वेगळी वेगळी तालवाद्य घेतलेले अनेक लोक, म्हणजे 30-35 तरी लोकांचा सहज रिदम साईड अच्छा त्या दिवशी मी पाहिली. आणि 40-40 स्त्रिया कोरससाठी तिथे होत्या उभ्या.
0: अच्छा. हं,
1: आणि मुख्य गायक नव्हता कुणी त्यावेळेला, तरी कोरस आणि असं त्यांचं काहीतरी तेव्हा रेकॉर्डिंग चालू होती, रिहर्सल चालू होती. ह्या सगळ्या वादकांना अण्णा कंडक्ट करत होते. ते फार विलोभनीय आणि फार श्रवणीय असं दोन्ही होतं ते फार. आणि मला, मी पहिल्यांदाच पाहिल्यामुळे मला फार प्रभावित वाटलं, प्रभावित झाले मी अगदी. खूपच छान होतं. आणि बुवा म्हणले असे आम्ही खूप रेकॉर्डिंग केलेत. एका माईकवर पूर्वी रेकॉर्डिंग व्हायचं ना, म्हणजे वादकांचं सुद्धा एका माईकवर रेकॉर्डिंग,
0: एवढे
1: एकच असायचा. किंवा गायक सुद्धा म्हणजे आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना की लताबाई वगैरे किंवा आशाबाई असं तो वरनं येणारा माईक आणि त्याच्यावर गाणं होत असे वगैरे. तर ते मला अनुभवायला मिळालं. आणि बुवा सांगतही पुष्कळ वेळा असत, म्हणजे हे सगळे अनुभव ते शेअर करत असत त्यांच्या सी रामचंद्रांच्या बरोबरच्या रेकॉर्डिंग्सचे. आणि सी रामचंद्रांचं सारथ्य मला असं त्यांनी सांगितलेलं होतं, त्यावेळेला सी रामचंद्रांकडेच ती एक विशिष्ट गाडी होती, ते नेहमी बुवा चालवत असत त्यांची गाडी. आणि कितीतरी अशा छान छान गोष्टी, म्हणजे एक नवरंग म्हणून सिनेमा आहे, त्या सिनेमामध्ये म्हणजे बुवांनी मला सांगितलं होतं की मला श्रीरामच्या

म्हणजे ते त्यांना अण्णा म्हणायचे, की अण्णा मला म्हणाले की बुवा काहीतरी म्हणावं, एखादी ठुमरी बिमरी मला जरा, म्हणजे चालीसाठी काहीतरी असं वेगळं काहीतरी असं असं त्यांची देवाणघेवाण होत असे. तर ते

ही बुवांनी मला पण शिकवलेली अशी ठुमरी आहे, दादरा म्हणू शकतो त्याला. तर बुवांनी त्यांना ते ऐकवलं वगैरे आणि हां, आणि हे मला बुवा सांगत होते की ते मी ऐकवलं त्यांना. हां, आणि थोड्या वेळाने त्यांनी मला

0: हे ओळी ऐकवल्या.
1: क्या बात है, म्हणजे एकातून दुसरं स्फुरत कसं जातं.
0: हो ना, अशा खूप छान छान गोष्टी नंतर.
1: आणि सी रामचंद्रांनी बुवांनी कंपोज केलेली, संगीतबद्ध केलेली अशी गायलेली आहे.
0: हो तर म्हणजे मला तेच वाटतं की ते दोघंही एकमेकांचा इतका आदर करत असत. तर बुवा एकदा त्यांना म्हणाले की अण्णा तुम्ही माझं गाणं गाल का. तर म्हणले ऐकवा बुवा. मग बुवांनी ते ऐकवलं गाणं, पळभर थांब जरा रे विठू, ज्याचे शब्द आहेत अण्णा जोशी यांचे आणि संगीत बुवांचं. तर ते ऐकल्यावर खूप खुश झाले.
1: अरे
0: सी रामचंद्र म्हणले हो मी गातो ना. आणि अशी दोन बुवांची गाणी त्यांनी गायली. त्याचं बुवांना नेहमी कौतुक वाटायचं, म्हणजे त्यांचं मोठेपण इतकं असं ते मला म्हणायचं की त्यांनी माझी गाणी गायली.
1: म्हणजे म्हटलं तर आपला असिस्टंट आहे, त्यालाही प्रोत्साहन दे.
0: हो हो हो. आणि आदर होता,
1: म्हणजे
0: म्हणजे करायचं म्हणून नाही, त्यांनी ते खूपच काय म्हणतात आदराने, मनापासून आणि बुवांच्या बद्दलच्या अशा प्रेमभावनेने असं ते केलं होतं.

0: बुवांची काही गाणी एकतर माणिक वर्मा गायलेले आहेत, त्याचप्रमाणे सुधीर फडके गायलेले आहेत, तर या गाण्यांविषयी आम्हाला थोडं सांगाल का? म्हणजे जाशी कुठे नवनीत चोरा हे आहे, किंवा अनंता अंत नको पाहू माणिकबाईंचं,
1: तर अनंता अंत नको पाहू हे गाणं योगेश्वर अभ्यंकरांनी लिहिलेलं आहे आणि फारच सुंदर त्या गाण्याचे शब्द आणि त्याचा म्हणजे भावार्थ खूप छान आहे. द्रौपदीची थाळी ही जी गोष्ट आहे ना, ती त्या गाण्यामध्ये आहे आणि बुवांची चाल फार छान आहे आणि माणिकबाईंनी फार सुंदर गायले ते गाणं. आणि बुवांचे आणि माणिकबाईंचे संबंध ही फारच छान होते, कारण त्याही पंडित जगन्नाथ बुवा पुरोहित यांच्या शिष्या होत्या आणि अनेक वर्ष त्यांच्याकडे त्या शिकल्या.

0: केल्या होत्या, त्यामुळे त्यांच्या गाण्यांमध्ये सुद्धा ना, आणि माणिकबाई ही एकच अशी गायिका माझ्या कल्पनेप्रमाणे त्या काळातली की शास्त्रीय गायनापासून लावणीपर्यंत सगळे गीतप्रकार गाणाऱ्या अशा त्या होत्या. आणि त्यामुळे बुवांना त्यांच्या गाण्याचं खूप कौतुक होतं आणि त्यांचा स्नेहबंध होता खूप छान.
1: अरे वा. आणि बाबूजी सुधीर फडके यांनी सुद्धा गायलेली.
0: हो हो हो. मला बुवा सांगायचं काय माहितीये का, संत जनाबाई नावाचा चित्रपट, तो माझ्या कल्पनेप्रमाणे स्वातंत्र्यपूर्व किंवा स्वातंत्र्य मिळता मिळता असा काहीतरी तो आहे. 1945-47 सिनेमा आहे तो प्रभातचा, आणि त्याचं संगीत केलेलं आहे सुधीर फडके यांचं संगीत आहे त्याला. आणि त्या काळामध्ये सुधीर फडके यांनी जे कोरस सिंगर्स होते त्यात बुवांना बोलवलं होतं. बरं का. तेव्हा असं म्हणजे पैसे मिळवण्याचा मार्ग काय, तर अशा पद्धतीने कोरस गायचा किंवा
1: कुठे संधी
0: मिळेल तिथे जायचं असं. तर ते गाणं आहे कुठलं माहितीये का, प्रभात समयो पातला.
1: अच्छा.
0: तर त्याच्यामध्ये बुवा गायलेले आहेत. तर त्यानिमित्ताने किंवा त्याच्या आगेमागे काहीतरी कारणाने त्यांची सुधीर फडक्यांशी गाठभेट झाली असावी, ओळख झाली असावी. परंतु नंतर सुधीर फडके यांना बुवांचं जेव्हा मोठेपण कळलं किंवा त्यांची गायकी याच्याबद्दल माहिती झाली तेव्हा ते बुवांना खूप मानायला लागले आणि ते दोघंही एकमेकांना गुरु मानायचे.
1: बरं.
0: आणि म्हणजे मी बघितलंय माझ्या डोळ्यांनी की दोघं एकमेकांना नमस्कार करत होते वाकून. तर मला ते इतकं
1: माणसं वेगळीच म्हणजे तुम्ही म्हणाला तसं माणिकबाई काय, सुधीर फडके, सी रामचंद्र,
0: हो ना हो ना,
1: आणि निळकंठ बुवा फुंकर सुद्धा.
0: त्यातलं थोराहूनही थोर श्रीहरी गोकुळचा चोर हे सुधीर फडके यांनी गायलेलं बुवांचं गाणं आहे, म्हणजे संगीत बुवांचं आहे त्या गाण्याला.
1: बरोबर.
0: आणि फार छान ते गाणं आहे. आणि गोकुळचा चोर या नाटकातलं ते गाणं आहे.
1: बरोबर. म्हणजे बुवांनी संगीत नाटकांनाही संगीत दिले,
0: संगीत
1: नाटकातली पदं त्यांनी केलेली आहेत आणि त्याचप्रमाणे भक्तिगीतही
0: केली. आता अण्णा जोशींचं नारदा मुनिवरा किंवा नाम घेता मुखी राघवाचे ही गाणी, अण्णा जोशींची गाणी बुवांना खूप आवडायची असं माझ्या लक्षात येतं. बहुतेक बऱ्याच अण्णांच्या पदांना बुवांनी चाली लावलेल्या आहेत.

0: कोणकोणती संगीत नाटकं की ज्याच्या पदांना बुवांची चाल आहे अशी?
1: मला जसं आठवतंय तसं पहिल्यांदा मी म्हटलं तसं शारदा नाटकात मी बुवांचं एक गाणं वेगळीच चाल नवी चाल असं ऐकलं. मग नंतर मला कोणीतरी सांगितलं की शाकुंतल नाटकात पण बुवांनी काही नव्या वेगळ्या चाली केल्या.
0: बरं,
1: तर त्यात एक शैवालय युक्त जैसे

0: उभळते.
1: वा वा, फारच छान.
0: मूळ अगदी साधी चाल असलेलं असं होतं ते पद, पण ते शिलेदार कंपनीने काही कारणांनी त्याची चाल वेगळी असावी, प्रसंगाला अनुरूप असावी अशा पद्धतीने बुवांना ते सांगितलं होतं. पण स्वतंत्र नाटकांना बुवांनी जे संगीत दिलं त्यापैकी स्वरसम्राज्ञी हे गाजलेलं नाटक.
1: हो बरोबर,
0: त्यातली सगळीच गाणी आणि त्यात
1: विद्याधर गोखलेंचं.
0: हो हो, विद्याधर गोखलेंचं. आणि त्यात बुवांचं चॅलेंज असं होतं की सगळे गीत प्रकार जवळजवळ त्या नाटकामध्ये त्या आहेत.
1: खरंय,
0: म्हणजे त्यात ठुमरी आहे, लावण्या तर आहेतच आहेत, बैठकीची लावणी आहे, बंदिशी आहेत, नवराग निर्मिती आहे, असं सगळं वेगळे पण त्यात आहेत. आणि लयकारी इतकी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेली आहे, फार छान असे
1: कीर्तिताई त्याच्यामध्ये.
0: हो हो, कीर्तिताई आणि शरद गोखले. याशिवाय संगीत रूपमती, अभोगी चिंत्रम खानोलकरांचं, त्याच्यानंतर गोकुळ चाचोर, आणि अगदी सुरुवातीला त्यांनी स्पर्धेचं नाटक केलं होतं भेटता प्रिया नावाचं.
1: बर,
0: त्यात शरद गोखले आणि नलिनी गोखले असं पुढे ते जोडपं झालं. त्याही उत्तम गायिका आहेत आणि शरद गोखले असं ते बुवांचे शिष्यच शरद गोखले सुद्धा.

0: अशा तुमच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा गुरूंच्या आठवणी आज आपण जागवतो आहोत. तर संगीता व्यतिरिक्त बुवांकडनं काय काय शिकता आलं असं वाटतं की म्हणजे त्यांचा प्रभाव हा आपल्या एकूण व्यक्तिमत्वावरती सुद्धा असेल, त्याबद्दल थोडं.
1: अनुशासन शिकता आलं, कमिटमेंट शिकता आली, जगणंच शिकता आलं खरं तर, की इतके चांगले गुण त्यांच्यामुळे माझ्यात आले, म्हणजे अर्थात आले म्हणजे आलेच, कारण मला कमिटमेंट नाही मोडता येत कधीच. ज्या काही गोष्टी म्हणजे असे ठसे आहेत ते, की हे नाही करायचं म्हणजे नाही करायचं, अमुक एक गोष्टी एकदा शब्द दिला म्हणजे तो पाळायचा म्हणजे पाळायचा. आणि खरंच ते तसे होते स्वतः, कितीही अडचण आली, कितीही प्रश्न असले तरी त्यांनी दिलेला शब्द कधीही मोडला नाही, आमच्या शिकवण्यात कधीही कुचराई केली नाही. त्यांना बरं नसलं तरीही ते तितक्याच द्वेषानी, हाच शब्द बरोबर आहे, शिकवत असत. आणि आमच्याकडनं जराही हलगर्जीपणा झालेला त्यांना चालत नसे. विद्यार्थ्यांच्या संदर्भात त्यांना म्हणजे ते फणसासारखे होते, म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं कर्मट होते, कठोर होते, शिस्त होती, जरब होती, थोडीशी दहशतही होती, परंतु तरीसुद्धा आमच्याबद्दलचं त्यांच्या मनात असलेलं प्रेम किंवा आमच्याबद्दलचे गुण, ते माझ्यासमोर माझ्याबद्दल कधी काही बोलायचे नाहीत, रागवायचेच खूप जास्त, हे कसं होत नाही, ते कसं होत नाही, असा कसा वेळ जातो, असा कसा इतकी वर्ष झाली तरी अमुक सूर लागत नाही, अशी कशी ही जागा येत नाही, असंच ते माझ्याशी बोलताना बोलत असत. परंतु ते जेव्हाही दुसऱ्या कुणाच्या समोर माझ्याबद्दल बोलत तेव्हा ते नेहमी खूप चांगलं बोलायचे असं मला लोक सांगतात. त्याचप्रमाणे मला असं वाटतं की अजून एक गुण त्यांचा, म्हणजे ते आम्हाला म्हणायचे सगळ्यांना चांगलं म्हणायचं. सगळ्यांच्याच मध्ये काही ना काही गुण असतो, तो गुण शोधायचा, त्याबद्दल चांगलं बोलायचं, नकार किंवा एखादी गोष्ट नाही

0: हे म्हणायला वेळ नाही लागत, किंवा एखादी गोष्ट पटकन मला जमणार नाही असं म्हणायला वेळ नाही लागत, पण ती जमतीये का याच्यासाठी आधी अटीतटीचा प्रयत्न करायचा आणि मगच सोडायचं.
1: प्रयत्न केले पाहिजेत, म्हणजे हा प्रयत्नवाद सुद्धा शिकवलाय त्यांनी.
0: प्रयत्नवाद म्हणजे प्रश्नच नाही. ते एखादी जागा जर आली नाही गाण्यातली तर ते मला म्हणायचं की उद्या मी ऐकणार आहे हे, मग माझी पाचावर धारण बसत असे. मग जागून रात्री जितकं चांगलं जितकं जमेल तितकं, अर्थात खरंच सगळं काही येत नसतं, इतकं काही ते सोपं नाही, नक्कीच नाही, म्हणजे त्यांनाही ते कदाचित नाही, नक्कीच माहिती असणार. मग दुसऱ्या दिवशी काय व्हायचं, मी अगदी तयार की आता बुवा आल्यानंतर त्यांना आज ते आता केलेलं दाखवायचंय आपण, म्हणून त्याच्यावर अगदी कष्ट घेतलेले असायचे. त्या दिवशी ते भलतंच काहीतरी विचारायचे, म्हणजे कधी अनप्रेडिक्टेबल होते अतिशय. ते रागावलेले आहेत का ते चांगले आहेत आज, म्हणजे मूड त्यांचा छान आहे हे कधीच कळायचं नाही. बेल वाजल्यानंतर दार उघडल्यानंतर आज काय घडणार आहे याची कल्पना यायची, म्हणजे असे होते.
1: पण शिष्याला सुद्धा संयम शिकवणार आहे ना हे.
0: हो हो,
1: म्हणजे की गुरु काय म्हणतील ते ऐकून घेण्याची पण तयारी पाहिजे, नाही तर आपलं लागलं माझ्या मनाला म्हणून मी ती गोष्ट सोडून दिली कला असं कधी
0: ऐकावंच लागायचं.
1: हा,
0: ऐकावंच लागायचं, त्याशिवाय पुढे नाही जाता यायचं. आणि बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे जे संयम हा जो शब्द आहे ना, हा अगदी बरोबर आहे. म्हणजे संयम त्यांच्यामुळे मला शिकता आला. जर म्हणजे हे आत्ता बोलायला सुद्धा मला आवडत नाहीये, पण जर कदाचित मला दुसरा कोणी गुरु मिळाला असता किंवा गुरु मिळाली असते,
1: हे भेटले नसते
0: दुसरं कोण, तर मी नसते अशी. मी खूप घडले त्यांच्यामुळे, त्यांच्यामुळे माझं जीवन घडलं आणि कृतार्थ आहे या क्षणाला मी बुवांच्या शिक्षणामुळेच. आणि इथून पुढचं सगळं आयुष्य खरोखर म्हणजे रोज त्यांचं नाव घ्यावं, नामस्मरण करावं, अशा पद्धतीचं त्यांच्याबद्दलचं ऋण माझ्या मनात आहे, न फिटणारं असं हे ऋण आहे.
1: आज शिष्यांना घडवता ज्यावेळेला तुम्ही काही शिकवत असता तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला बुवांची आठवण ही रोजच होत असते.
0: खूप होते, प्रचंड आठवण होते. आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना तितक्याच उत्कटतेने शिकवण्याचा प्रयत्न करते, तीच शिस्त त्यांच्यात यावी असं मला वाटतं. तोच कृतज्ञतेचा भाव माझ्याबद्दल नाही, जगातल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल मुलांच्या मनात असला पाहिजे असं मला वाटतं. मुलांची वागण्याची पद्धत अत्यंत आदर्श असली पाहिजे असं मला खरोखरच वाटतं. कारण आदर्श असणं हे त्रिकालाबाधित सत्य आहे. नम्रता हा त्रिकालाबाधित असलेला असा गुण आहे. त्यामुळे हे गुण जर का गायकाच्या किंवा कलावंताच्या अंगात असतील तर तो एक चांगला माणूस म्हणून पुढे जाईल. आणि चांगला माणूस होणं ही चांगला कलावंत होण्यापेक्षा मोठी गरज आहे आजच्या काळाची असं मला वाटतं. त्यामुळे मला असं वाटतं की बुवांनी जे मला दिलंय ते अगदी तंतोतंत पुढच्या पिढीकडे संक्रमित करायची गरज मला वाटते. जे मला मिळालंय ते आणि जे मला घेता आलंय ते, अर्थातच मी पुन्हा पुन्हा आणि वारंवार सांगते की बुवांच्याकडे जे काही होतं त्यातला अगदी अंशतः, म्हणजे फक्त बोलायला नाही, अगदीच अंशतः माझ्याकडे आलेलं आहे आणि ते मला मिळालंय हे माझं सद्भाग्य आहे असं मला वाटतं.
1: खूप छान. आपल्या गुरूंविषयीची ही भावना ही अर्थातच शिष्याला पुढे उन्नत करणारी ही ठरत असते. डॉक्टर वर्षा भावे, आपण इथे आलात आणि तुमची स्वतःची संगीत कारकीर्द ही सुद्धा खूप मोठी आहे, त्याही विषयी आपण कधीतरी बोलू. पण आज मात्र आपण पुण्यस्मरण केलं पंडित निळकंठ बुवा अभ्यंकर यांचं. तुमच्याशी या गप्पातून बुवांचं चरित्र आणि व्यक्तिमत्व आमच्या श्रोत्यांसाठी तुम्ही उलगडलं, उभं केलं, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: गुरवे नमः. धन्यवाद.
1: आणि आता सांगता नव्या पिढीचा गायक मयूर सुकाळे याच्या स्वरांनी करूया.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकली गुणसागर गंभीर ही डॉक्टर वर्षा भावे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, आजपासून पुढे प्रत्येक गुरुवारी निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या विविध रचनांचा आस्वाद आपण यूट्यूबवरील साऊंड ऑफ वर्षा या चॅनलवर घेऊ शकता.
1: श्रोते हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला एक कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा, सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य ऐका सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
0: श्रोते हो, यासोबतच वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासोबत चेतना, मधुलिका, अक्षया आणि मी दीप्ती आंबेकर आपली रजा घेते. धन्यवाद.

वनिता मंडळाचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून दुपारचा 1 वाजतो आहे. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: श्रोते हो, उद्या बुधवार दिनांक 24 जून 2026 उद्याच्या सहज संवाद या कार्यक्रमात आम्ही आमंत्रित केलं आहे प्रसिद्ध उद्योजक, ख्यातनाम गिर्यारोहक, लेखक वसंत वसंत लिमये यांना. आणि विषय आहे तरुणाईचा करिअरबद्दलचा संभ्रम, टू बी ऑर नॉट टू बी. तेव्हा जरूर ट्यून करा आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी उद्या सकाळी 11:05 आणि सहज संवाद ऐकण्यासाठी.

0: गीतबहार कार्यक्रम संपला, 1:30 आता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: आकाशवाणी मुंबई. राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नैऋत्य मोसमी पावसाची महाराष्ट्रासह तेलंगणा, ओदिशा, बिहारच्या काही भागात आगेकूच. कतारमध्ये गॅस रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. राष्ट्रपती भवनात आज संध्याकाळी होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान केले जातील. पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती 65 मान्यवरांचा पद्म पुरस्कारानं सन्मान करतील. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेता मामुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांचा या मान्यवरांमध्ये समावेश आहे. यावर्षी केंद्र सरकारनं एकूण 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून यात 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये 19 महिलांचा समावेश असून 16 जणांना मरणोत्तर सन्मानित केलं जाईल. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्लीत एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर हवामान बदल आणि त्याचा शेतीवर पडणारा प्रभाव या संदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत विविध राज्यांचे कृषी मंत्री, सचिव, जिल्हाधिकारी तसंच संबंधित अधिकारी उपस्थित होते. यंदा कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक तयारी, पर्यायी पीक नियोजन आणि शेतकऱ्यांच्या हिताचं संरक्षण याबाबत बैठकीत चर्चा झाली. एल निनोमुळे उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीचा विचार करून केंद्र सरकार शेतकऱ्यांचं हित जपण्यासाठी आणि शेतीवर होणारे प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी वचनबद्ध असल्याचं चौहान यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. नैऋत्य मोसमी पाऊस आज मध्य अरबी समुद्राचा उर्वरित भाग, मुंबईसह महाराष्ट्राचा आणखी काही भाग, तेलंगणा आणि ओदिशाचा उर्वरित भाग तसंच छत्तीसगड, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागात पुढे सरकला. येत्या 2 ते 3 दिवसात उत्तर अरबी समुद्र, गुजरातचा काही भाग, महाराष्ट्र आणि छत्तीसगडचा आणखी काही भाग आणि मध्य प्रदेशच्या काही भागात मान्सून पुढे येण्यासाठी आणि त्यानंतरच्या 3 ते 4 दिवसात झारखंड आणि बिहारचा उर्वरित भाग आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात मान्सून पोहोचण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. महाराष्ट्रात वीज निर्मिती केंद्राला पुरवला जाणारा कोळसा काही प्रमाणात निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे वीज निर्मिती संचात बिघाड होत असून कोळसा पुरवठ्याबाबत नव्यानं निविदा काढल्या जातील तेव्हा पुरवठादार निकृष्ट मालाचा पुरवठा करणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला ते विधानसभेत उत्तर देत होते. राज्यात वीज निर्मिती केंद्रातले संच वारंवार बंद पडत आहेत याकडे वडेट्टीवार यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. अधिक क्षमतेचे वीज निर्मिती संच उभे करणार का असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर चंद्रपूर इथं 800 मेगावॅट सुपर क्रिटिकल प्रकल्पाबाबत पाहणी सुरू असल्याची माहिती सरकारने दिली. वडाळा, ठाणे, कासार, वडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण

कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या 2 आणि कंत्राटदाराच्या 3 अशा एकूण 5 जणांना अटक करण्यात आली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधान परिषदेत दिली. प्रसाद लाड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू असून त्यामध्ये भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार तसंच मत्स्योत्पादन पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. अयोध्या इथल्या राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांशी संबंधित अफरातफरीच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकानं आपला प्राथमिक चौकशी अहवाल उत्तर प्रदेश सरकारला सादर केलाय. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय प्रसाद यांच्याकडे लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांनी हा अहवाल सादर केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप तपास सुरू असून त्यासंबंधीची अधिक माहिती गोळा केली जात आहे. अयोध्येतल्या राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांचा गैरवापर झाल्याच्या आरोपानंतर मंदिराच्या विश्वस्त समितीच्या विनंतीवरून राज्य सरकारनं 13 जून रोजी या विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. शिक्षक भरती परीक्षेतल्या कथित फेरफार प्रकरणाच्या संदर्भात चेन्नई तिरुचिरापल्ली कोईम्बतूर आणि मदुराई इथल्या 18 ठिकाणांवर ईडीने छापे टाकलेत. 2017 केंद्रीय गुन्हे शाखेनं नोंदवलेल्या तक्रारीची दखल घेत ही कारवाई केल्याचं ईडीनं म्हटलंय. तसंच पोलिसांनी 2021 या प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्याचं नमूद केलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कतारमधल्या रास लफान इथं रविवारी रात्री झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याचं स्थानिक प्रशासनानं जाहीर केलंय. दोहा इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यमावर ही माहिती दिली. कतारमधल्या सर्वात मोठ्या गॅस रिफायनरीमध्ये रविवारी झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला तर 66 जण जखमी झाले. रास लफान औद्योगिक क्षेत्रातल्या मुख्य एलएनजी रिफायनरीमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडल्याचं कतारच्या गृह मंत्रालयानं म्हटलंय. या दुर्घटनेबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी शोक व्यक्त केलाय. दोहा इथला भारतीय दूतावास कतारच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून भारतीय नागरिकांच्या कुटुंबियांना सहाय्य करत असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. दरम्यान या अपघाताचा देशाच्या निर्यातीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं कतारचे ऊर्जा मंत्री साद शेरिद अल काबी यांनी म्हटलंय. रास लफान बंदर हे जगातलं सर्वात मोठं कृत्रिम बंदर असून या ठिकाणी जगातली सर्वात मोठी एलएनजी निर्यात सुविधा आहे. या वर्षाच्या सुरुवातीला इराणने या बंदरावर हल्ले केले होते. अपारंपरिक धोक्यांनी देशांच्या सीमा पार केल्या असून सुरक्षेपुढली नवी आव्हानं ओळखून जगानं सावध राहणं गरजेचं असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या 16व्या बैठकीत बोलत होते. या बैठकीत अपारंपरिक सुरक्षाविषयक आव्हानांवर विशेष चर्चा होईल असं ते यावेळी म्हणाले. अमेरिकेत कॅलिफोर्निया इथं अमेरिकन ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून सुरुवात होते. या स्पर्धेत लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा भारताचं नेतृत्व करतील. जागतिक क्रमवारीत 14व्या स्थानावर असलेला लक्ष्य सेन पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत बेल्जियमच्या ज्युलियन कैरागी याच्याशी सामना करणार आहे. किदांबी श्रीकांतचा सामना चायनीज तैपेईच्या खेळाडूशी होणार आहे. साईना दयानंद आपल्या मोहिमेची सुरुवात जपानच्या खेळाडू विरोधात करेल. महिला एकेरीत भारताच्या 7 बॅडमिंटनपटू मुख्य फेरीत सहभागी होत आहेत. यात 5वी मानांकित तन्वी शर्मा आणि 6वी मानांकित देविका सिंग यांचा समावेश आहे. पहिल्या फेरीत तन्वी शर्माचा सामना जर्मनीच्या येओन ली बरोबर होईल. महिला दुहेरीत टेरेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांची जोडी स्पेनच्या खेळाडूंचा सामना करेल. तर मिश्र दुहेरीत 7व्या मानांकित ध्रुव रावत आणि मीनाक्षी के यांची जोडी इंडोनेशियाच्या

0: खेळाडूंविरोधात होईल. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सच्या संघानं गट आय मधल्या सामन्यात इराकच्या संघावर 3-0 असा विजय मिळवून नॉकआउट फेरीत आपलं स्थान निश्चित केलंय. तर अर्जेंटिनानं गट जे मधल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 2-0 असं पराभूत करून 32 संघांच्या फेरीत स्थान मिळवलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नैऋत्य मोसमी पावसाची महाराष्ट्रासह तेलंगणा ओदिशा बिहारच्या काही भागात आगेकूच. कतारमध्ये गॅस रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करीत आहोत रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा. प्रवेशोत्सव साजरा करून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात. ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनात रत्नागिरीला अव्वल स्थान. आणि पावसानं पाठ फिरवल्यामुळं पाणी टंचाईच्या तीव्र झाळा. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी अनिकेत कोणकर.
3: 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा महाविद्यालयांसह अनेक संस्थांनी यानिमित्ताने योग शिबिरांचं आयोजन केलं होतं. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्हा क्रीडा संकुलात विशेष कार्यक्रम झाला. त्यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे म्हणाल्या की एरवी आपण पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करतो, मात्र आज पाश्चिमात्य जगताने आपली योग संस्कृती स्वीकारली ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे आंतरराष्ट्रीय योग दिन सुरू झाला आणि त्याची महती संपूर्ण जगभर पोहोचली असंही त्या म्हणाल्या. योग हा आपल्या जीवनाचा अत्यंत महत्वपूर्ण भाग असून प्रत्येकाने आपल्या दिनचर्येत योगाचा समावेश करावा असं आवाहन जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी यावेळी केलं. 1.5 महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर 15 जूनपासून नवं शैक्षणिक वर्ष सुरू झालं. जिल्हा परिषद आणि सरकारी शाळांसह खासगी शाळांमध्येही शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला. जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी रत्नागिरी तालुक्यातल्या कुवारबाव इथल्या जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 मध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. यंदा जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये 10,091 विद्यार्थ्यांनी पहिलीला प्रवेश घेतला आहे. ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनाचं कार्य रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून यंदाच्या हंगामात जिल्ह्याने अव्वल कामगिरी केली आहे. संपूर्ण कोकणातल्या 56 किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या 1724 घरट्यांची नोंद यंदा झाली होती. त्यातून 1,08,596 पिल्लांना यशस्वीरित्या समुद्रात सोडण्यात आलं. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 964 घरटी नोंदवली गेली आणि त्यातून सर्वाधिक 54,227 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. वेळणेश्वर, वरवडे, नेवरे, ढोकमळे, पूर्णगड, सालदुरे अशा काही किनाऱ्यांवर यंदा प्रथमच कासवांची घरटी आढळली. दरम्यान जागतिक समुद्री कासव दिनाचं औचित्य साधून रत्नागिरीतल्या झाडगावमधलं सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र आणि कांदळवन विभागाच्या संयुक्त विद्यमाने सागरी कासव आणि सागरी वन्यजीव उपचार केंद्राचा प्रारंभ करण्यात आला. अन्न आणि औषध प्रशासन विभागातर्फे जिल्ह्यात विविध ठिकाणी 7 मोठ्या कारवाया करण्यात आल्या. या मोहिमेत प्रतिबंधित अन्नपदार्थांचा 6 लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला. प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधातली जप्तीची मोहीम यापुढेही तीव्र गतीने सुरूच राहणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद महांगडे यांनी दिली. दरम्यान तोतया अधिकाऱ्यांकडून फसवणूक होऊ नये म्हणून व्यावसायिकांनी तपासणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांकडे ओळखपत्राची मागणी आवर्जून करावी असं आवाहन करण्यात आलंय. रत्नागिरी शहराच्या पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या पानवल धरणाचं मजबुतीकरण आणि नूतनीकरण करण्यात आलं असून त्याचं लोकार्पण पालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्या हस्ते झालं. या धरणातून आतापर्यंत केवळ 2 दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा होत होता, आता त्यात 64 वाढ होणार आहे. या धरणातून गुरुत्वाकर्षणाने पाणी पुरवठा होणार असल्याने वीज आणि देखभालीचा मोठा खर्च वाचणार आहे. एरवी जून महिन्यात आतापर्यंत पावसाने सगळ्या वातावरणाचा कायापालट केलेला असतो. यंदाचं वर्ष मात्र त्याला अपवाद ठरलंय. जिल्ह्याच्या काही भागांमध्ये बरं

0: असलेल्या पूर्व मोसमी सरी आणि मान्सूनचं अधिकृत आगमन झाल्यानंतर अवघे 3-4 दिवस पडलेला पाऊस वगळता जून महिन्यात रत्नागिरीकरांना तीव्र उन्हाच्या झळा सोसाव्या लागल्या. 21 जून पर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या फक्त 2% पाऊस पडलाय. त्यातल्या त्यात अधिक पाऊस रत्नागिरी आणि गुहागर या तालुक्यांमध्ये पडला असून तोही सरासरीच्या जेमतेम 6% एवढाच आहे. त्यामुळे शेतीची कामं तर रखडली आहेतच, पण पाणी टंचाईचं मोठं संकट उभं राहिलंय. जिल्ह्यातल्या काही शहरांमध्ये आणखी 25 ते 30 दिवस पुरेल इतकाच पिण्याचा पाणीसाठा उपलब्ध असून जिल्ह्यातल्या धरणांचा पाणीसाठा 12 ते 15% शिल्लक राहिलाय. कोयना प्रकल्पात वीज निर्मिती झाल्यानंतरचं पाणी चिपळूणमधल्या वाशिष्ठी नदीला सोडलं जातं. मात्र सध्या पाण्याअभावी वीज निर्मिती पूर्ण बंद असल्याने वाशिष्ठी नदीला पाणी नाही. त्यामुळे त्या पाण्यावर अवलंबून असलेल्या चिपळूण आणि खेड तालुक्यातल्या औद्योगिक वसाहतींमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जिल्हा वार्तापत्रासाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
1: याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र श्रोते हो आत्ता आपण ऐकलं आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आणि आता प्रसारित करत आहोत भावधारा कार्यक्रम. उषा मुणकर यांना ऐकूया.

0: श्रोताहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आपण ऐकतोय पुस्तकं कालची आजची ही मालिका. आजच्या भागात ऐकूया दृक्चिंतन या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांच्याकडून.
1: कोलते सरांच्या दृक्चिंतन पुस्तकात

0: श्रोता हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आपण ऐकतोय पुस्तकं कालची आजची ही मालिका. आजच्या भागात ऐकूया दृकचिंतन या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांच्याकडून.
1: कोलते सरांच्या दृकचिंतन पुस्तकात चित्र कसे पाहावे या नावाचा एक लेख आहे. त्यात एक वाक्य येते असं, खरे म्हणजे चित्र कसे पाहावे हा प्रश्न सर्वच प्रकारच्या चित्रांबाबत पडायला हवा, परंतु तो केवळ आजच्या आधुनिक आणि अमूर्त कलाकृतींबाबतच पडलेला आढळतो हे दुर्दैव. हे वाक्य मला फार महत्त्वाचं वाटतं. चित्रकला, चित्रपट यांचा प्राथमिक पातळीवर आस्वाद कसा घ्यावा, याचं ज्ञान समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत कसं पोचायला हवं याबद्दल आपण गेली अनेक वर्ष बोलतो आहोत, पण ते करणं आपल्याला अज्यून शक्य झालेलं नाही. शाळेपासून ज्या गोष्टीची सुरुवात व्हायला हवी आणि घराघरात जो विषय आपसूक पोचायला हवा तो केवळ एका विशिष्ट समूहापुरता मर्यादित होऊन गेलेला आहे. ढोबळ अर्थालाच धरून राहणं आणि सखोल विचारापासून दूर पडत जाणं हे आपल्याकडे अतिशय कॉमन झालेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर मला प्रख्यात चित्रकार प्रभाकर कोलते यांच्या लेखांचं संकलन दृकचिंतन महत्त्वाचं वाटतं. प्रभाकर कोलते हे समकालीन भारतीय चित्रकारांमधलं आघाडीचं नाव आहे. कोलते सर हे जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये पेंटिंग शिकवत, पुढे त्यांनी पूर्ण वेळ चित्रकलेला वाहून घेतलं. अमूर्त चित्रकलेमध्ये त्यांचं काम महत्त्वाचं आहे. त्यांचा या क्षेत्रातला कामाचा तसंच शिकवण्याचाही दांडगा अनुभव असल्याने त्यांनी वेळोवेळी प्रख्यात चित्रकारांचं तसंच आपलं स्वतःचंही काम याचा विचार करणारं लेखन दिवाळे अंकांमधून केलंय. हे पुस्तक त्यातल्या अनेक महत्त्वाच्या लेखांचं संपादन आहे. पुस्तकाचं संपादन आणि निर्मिती विचार याचं श्रेय रवींद्र जोशी यांचं आहे. इंग्रजी आणि काही युरोपीय भाषांमध्ये कला आणि तिचा इतिहास यावर जेवढं लिहिलं गेलंय त्यापुढे मराठीत जे लिहिलं जातं त्याचं प्रमाण अत्यल्प आहे, पण त्यामुळे अशा पुस्तकांचं महत्त्व खूप आहे. कोलतेंनी जागतिक कीर्ती मिळालेल्या अनेक चित्रकारांबद्दल लिहिलंय, ज्यात भारतीय आणि पाश्चात्य चित्रकारही आहेत. आरा, सुझा, बेंद्रे, हुसेन, प्रभाकर बर्वे, गायतोंडे अशा नावांसह आपल्याला पॉल क्ले, पिकासो, शगाल अशी नावंही भेटतात आणि त्यांच्या कामाचा परिचय होतो. कोलतेंना गुरुस्थानी असणाऱ्या ज्येष्ठ चित्रकार शंकर पळशीकरांबद्दलही दोन लेख पुस्तकात आहेत. यातले काही लेख चित्रकाराच्या शैलीचा, विचारांचा मागोवा घेतात, तर काही विशिष्ट चित्रांच्या अनुषंगाने लिहिलेले आहेत. पुस्तकाचं वैशिष्ट्य हे देखील आहे की प्रत्येक लेखाशी संबंधित एक वा दोन चित्र इथे अधिकृत परवानगीसह उत्तम दर्जात मुद्रित केली आहेत. अखेरचे पाच लेख कोलते सरांनी स्वतःच्या कामाबद्दल लिहिले. या लेखांमधून त्यांनी आपल्या कामाचा आढावा घेतलाय, त्याबरोबरच आपल्या शैलीचा, प्रेरणांचा विचार केलाय. चित्रकलेबद्दल काही मूलभूत स्वरूपाचं विचार मंथन या लेखांमध्ये तर आहेच, पण एकूण पुस्तकातच ते जागोजागी आहे. या पुस्तकाचं स्वरूप हे कॉफी टेबल बुकसारखं आहे. आकाराने मोठं, जाड, उत्तम कागदावर छापलेलं, पण अनेकदा कॉफी टेबल बुक्सचा फोकस हा मजकुरापेक्षा त्याच्या दृश्य बाजूकडे अधिक असतो. इथे तसं होत नाही. कोलतेंची जाण, त्यांचा स्वतःचा अनुभव, त्यांचं विषयाचं आकलन आणि ते सर्वांना कळेल अशा सुबोध पद्धतीने मांडण्याची त्यांची हातोटी, यामुळे हे पुस्तक जितकं पाहण्यासारखं आहे तितकं वाचण्यासारखंही. जो विचार चित्र पाहताना रसिकांनी करायला हवा असं कोलते सरांचं म्हणणं आहे, तो काय प्रकारचा असू शकतो याचा वस्तुपाठच या लेखांमधून आपल्याला पाहायला मिळतो. अर्थात

0: त्यांच्या एवढे तरबेज नसल्याने त्याचा तत्काळ परिणाम अपेक्षित नाही, पण त्यातून या प्रकारच्या कलेविषयी जागरूक पुस्तकांची गरज अधोरेखित झाली तरीही ते मोठं पाऊल ठरू शकेल.
1: दृक्चिंतन या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांच्याकडून आपण ऐकत होतो पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये. आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादर

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. गादी वाफ्यावर पिकाची चार ओळीत पेरणी करून गादी वाफ्याच्या दोन्ही बाजूंना सरी तयार करण्याच्या पद्धतीला रुंद वरंबा सरी पद्धत म्हणतात. त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर चलित यंत्राला BBF यंत्र असं म्हटलं जातं. BBF पेरणी यंत्राला पेरणीसाठी चार फणे दिलेले असतात. दोन्ही बाजूंना नांगराचे फाळ लावलेली असतात, त्यामुळे पिकाची पेरणी गादी वाफ्यावर होऊन दोन्ही बाजूंना सऱ्या पडतात. BBF पेरणी यंत्र प्रत्येक वेळी पलटून येताना आणि जाताना नांगराची फाळ खाली सरीतच ठेवावी लागते. याद्वारे सऱ्या योग्य खोलीच्या पडण्यास मदत होऊन गादी वाफ्याची उंची वाढते. BBF यंत्राद्वारे साधारणपणे 1.5 ते 1.5 मीटर रुंदीचे गादी वाफे तयार होतात. गादी वाफ्याची उंची साधारणपणे 10 ते 20 सेंटीमीटर राखता येते. सरीची रुंदी साधारणपणे 30 ते 45 सेंटीमीटर पर्यंत राखता येते. खरीप हंगामातील सोयाबीन, रब्बी हंगामातील हरभरा आणि उन्हाळी हंगामातील भुईमूग अशा तीनही प्रमुख पिकांसाठी ट्रॅक्टर चलित BBF यंत्राचा वापर करता येतो. या तिन्ही पिकांमध्ये मूळसड, मूळकूज, सांधेकूज, मानकूज अशा बुरशीजन्य रोगांमुळे नुकसान होतं. हे रोग प्रामुख्याने जास्त पावसाच्या स्थितीत अथवा ओलिताचे अतिरिक्त पाणी जास्त कालावधीपर्यंत शेतात साचून राहिल्यास अथवा पावसातील खंडाच्या अवस्थेत जमिनीतील ओल अत्यंत कमी झाल्यास वाढताना दिसतात. BBF तंत्राने केलेल्या पेरणीमध्ये पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होऊन बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी टाळला जातो. पारंपरिक पद्धतीने केलेल्या पेरणीमध्ये सोयाबीन, हरभरा आणि भुईमूग ही तिन्ही पिकं पूर्ण वाढल्यानंतर संपूर्ण शेत व्यापतात, त्यामुळे पिकाची निगराणी आणि निरीक्षण करता येत नाही. कीड रोगाच्या प्रादुर्भाव स्थितीत फवारणी करण्यामध्ये अडचणी येतात. BBF तंत्रामुळे निरीक्षण आणि फवारणीसाठी जागा उपलब्ध होते. कमी पावसाच्या स्थितीत मूलस्थानी पावसाच्या पाण्याचे संवर्धन शक्य होते. तसेच जास्त पावसाच्या स्थितीत किंवा ओलितामध्ये अतिरिक्त पाण्याचा निचरा शक्य होतो. पारंपरिक पिकामध्ये ओलिताच्या वेळी पाईप टाकते आणि काढते वेळी पिकाची नासाडी होते. BBF तंत्राने तुषार सिंचन संचाद्वारे ओलित करताना पाईप टाकण्यासाठी जागा उपलब्ध होते. BBF यंत्राद्वारे बियाणे पेरणी आणि पेरणीच्या वेळी द्यायची खताची मात्रा या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करता येतात. या पद्धतीच्या काही मर्यादा सुद्धा आहेत. जास्त ओल असलेल्या शेतात पेरणी करता येत नाही. कोरड्या शेतात किंवा चांगला वाफसा स्थितीतच पेरणी करता येते. अल निनोसारख्या परिस्थितीत पेरणी पश्चात पाऊस न आल्यास किंवा मोठा खंड पडल्यास सोयाबीन सारख्या नाजूक पिकाला कमी उगवणीचा फटका बसू शकतो. ओलिताची सोय आवश्यक ठरते. ओलिताची सोय नसल्यास सोयाबीन लागवडीसाठी भारी जमिनीची निवड करावी. मध्यम जमिनीमध्ये सोयाबीन लावणार असल्यास ओलिताची सोय करावी. BBF यंत्राच्या आधार देणाऱ्या बाजूच्या दोन्ही चक्रांचं संतुलन करण्यामध्ये शेतकऱ्यांची दमछाक होते. BBF यंत्राची बियाणं आणि खताची पेटी छोटी असते. मोठ्या क्षेत्रावर पेरणी करताना जागरूक राहावं लागतं. खरीपातील मुख्य सोयाबीन पिकासोबत तुरीचं आंतरपीक घ्यायचं झाल्यास प्रत्येक वेळी ट्रॅक्टर चलित BBF यंत्र पलटून येताना आणि जाताना साधारणपणे 2 ते 3 फुटांची जागा सोडावी, म्हणजे या ठिकाणी अरुंद वरंबा तयार होईल. या अरुंद वरंब्यावर मधोमध मानवचलित टोकण यंत्राने अथवा मजुरांद्वारे टोकण पद्धतीने तूर पिकाची पेरणी करावी. तुरीचे पीकही वरंब्यावर आल्याने या पिकाची जोमदार वाढ होते.
1: शोधो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य ऐका सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.

श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण HPV लस कशी तयार केली जाते, तिचे डोस कसे आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. संपूर्ण खेडेगावामध्ये किंवा प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये सर्वात इझी आणि सर्व सिस्टर्स अंगणवाडी सेविका यांना शिकवली गेलेली तपासणी म्हणजे VIA. याचा अर्थ आहे व्हिज्युअल इन्स्पेक्शन विथ ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड गर्भाशयाच्या मुखाच्या तोंडाला अत्यंत डायल्यूट करून लावले जाते आणि त्यानंतर जो भाग पांढरा पडतो त्या भागाकडून तुकडा, म्हणजे त्या भागाचा छोटासा तुकडा घेतला जातो आणि तो तपासणीला पाठवला जातो. या तीन सोप्या टेस्टमुळे आपल्याला गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होत आहे, होणार आहे किंवा नाही ह्याची कल्पना मिळते. तर ह्या टेस्ट अगदी सोप्या आहेत आणि माझा सर्वांना अगदी अनुरोध आहे की 35 नंतर सर्व स्त्रियांनी कमीत कमी पॅप्समिअर वर्षातून एकदा तरी करून घ्यावा. आता ह्यानंतर आपण खूप महत्वाच्या गोष्टीकडे जाणार आहोत, ते म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस वॅक्सिन म्हणजे काय. आता हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असून सर्वांना असं वाटतं की या लसीमध्ये जिवंत विषाणू आहे, परंतु ही टोटली गैरसमजूत आहे. या लसीमध्ये HPV विषाणूचा फक्त बाह्य भाग वापरला जातो आणि म्हणून त्याला व्हायरस लाईक पार्टिकल किंवा VLP तंत्रज्ञान असं म्हणतात. हा भाग शरीरात गेल्यानंतर प्रतिकार शक्ती सक्रिय होते आणि भविष्यात HPV संसर्गाविरुद्ध संरक्षण तयार होते. ही लस कॅन्सर करत नाही आणि HPV संसर्ग सुद्धा करत नाही. भारतामध्ये ही लस आहे का? तर हो, भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या HPV लसी उपलब्ध आहेत. त्यामध्ये भारतात स्वतः तयार केलेली लस आहे सर्वावॅक. यामध्ये 4 कॅन्सर तयार करणाऱ्या विषाणूंचा भाग काढून त्याच्यातून ती लस तयार करण्यात आलेली आहे. तसेच 9 विषाणूंचा समावेश असलेली गार्डासिल 9 ही सुद्धा लस भारतामध्ये उपलब्ध आहे. HPV लस कोणाला द्यावी? HPV लस घेण्यासाठी सगळ्यात योग्य वय आहे 9 ते 14 वर्ष. या वयात प्रतिकार शक्ती अधिक प्रभावीप्रमाणे प्रतिसाद देते. लैंगिक जीवन सुरू होण्या अगोदरच लस घेतल्यास सर्वाधिक संरक्षण मिळते. आज अनेक देशांमध्ये मुलींप्रमाणे मुलांना सुद्धा HPV लसीकरण करण्याची शिफारस केली जात आहे. HPV किती डोस देण्यात यावे? 9 ते 14 वयोगटात साधारणपणे 1 डोस किंवा 2 डोस दिले जाऊ शकतात. 15 वर्षे वयोगटानंतर 2 किंवा 3 डोस दिले जाऊ शकतात. ज्या प्रकारचे वॅक्सिन आपण वापरत आहोत त्या पद्धतीने डोस देण्यात येतो. श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी पालकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, परिसरच्या आजच्या भागात आपण लहान मुलांचे पहिले गुरु म्हणजे पालक, विशेषत 25 ते 45 वयोगटातील लोक काय करू शकतात हे पाहू. हा वयोगट घर, नोकरी, व्यवसाय आणि मुलांचे संगोपन या सगळ्यांची जबाबदारी सांभाळणारा असतो, त्यामुळे त्यांच्या निर्णयाचा पर्यावरणावर मोठा परिणाम होतो. घरात ओला आणि सुका कचरा वेगळा करणे, स्वयंपाकघरातील उरलेल्या वस्तूंमधून कंपोस्ट खत तयार करणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे या गोष्टी सहज करता येतात. वाहनांचा अतिवापर टाळून शक्य तिथे चालणे, सायकल वापरणे किंवा कार पूल करणे, यामुळे प्रदूषण कमी होऊ शकते. आज अनेक पालक मुलांच्या वाढदिवसाला मोठ्या प्रमाणात प्लास्टिक डेकोरेशन करतात किंवा फुग्यांचेही करतात की जे पर्यावरणाला फारच हानिकारक आहे. त्याऐवजी झाडे भेट देणे, कापडी पिशव्या वाटणे किंवा पर्यावरणपूरक पानाफुलांची सजावट वापरणे हा अतिशय चांगला पर्याय आहे. याच वयोगटातील लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात. त्यांनी घरात सोलर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा टेरेस गार्डन यासारख्या गोष्टी स्वीकारल्या तर पर्यावरणासोबतच भविष्यातील खर्चही कमी होईल. घरात कचऱ्याचे वर्गीकरण होत असेल तर त्या मुलाला घरात अगदी सुरुवातीपासूनच हे बाळकडू देणे हे पालकांचे पहिले कर्तव्य आहे की प्लास्टिक वेगळे ठेवले पाहिजे, प्लास्टिक कचरा वेगळा करून तो घंटागाडीला देणे किंवा कुठेही प्रवासाला जाताना एक छोटीशी प्लास्टिकची पिशवी प्लास्टिकच्या कचऱ्यासाठी वेगळी ठेवणे, काहीही खाल्ले त्याचे प्लास्टिकचं कव्हर असेल तर ते कव्हर किंवा कचरा हा नक्की त्या प्लास्टिकच्या पिशवीतच जाईल, त्या मुलाला मुद्दामून टाकायला देणे, त्या पिशवीतच ठेवायला लावणे अशा पद्धतीच्या सवयी आई बाबा आजी आजोबा सहजगत्या लावू शकतात. घरात पाहुणे आल्यानंतर त्यांना कौतुकाने त्या मुलाने वेगळा ठेवलेला प्लास्टिकचा कचरा दाखवायला लावणे किंवा घरी आलेले झाड, फूल, पान, कळी हे कौतुकाने दाखवणे, त्याची आवड लावणे, अशापासून झालेली सुरुवात ही पुढे जाऊन टेरेसवरील किचन गार्डनची हळूहळू जबाबदारी त्याला देणे यामध्ये रुपांतरित होऊ शकते. माझ्या माहितीत एक मुलगा होता, त्याला रस्त्याच्या कडेची झाडे जी आता पावसाळ्यानंतर जगत नाहीत ती झाडं आणून तो घरात लावायचा, तर त्याच्या आई वडिलांनी ते जंगल त्याला वाढवू दिलं होतं. आता त्याच्याकडे बोन्साई केलेली अनेक झाडं त्याने जगवली आहेत आणि जशी जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी ती झाडे तो जमिनीत लावायलाही देतो. अशा प्रकारे आपणही म्हणजे पालकांचेही हे कर्तव्य आहे की त्या मुलाची उपजत आवड जाणून घेऊन त्याला त्या पद्धतीचा सपोर्ट देणे किंवा ती आवड लावणे ही सुद्धा आपणच करू शकतो. मुलं अनुकरणाने शिकत

राग मधमाद सारंग आपण ऐकणार आहात. विलंबित ख्यालाची बंदिश एक तालात आहे आणि द्रुतबंदिश तीन तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ राजेंद्र अंतरकर यांनी आणि हार्मोनियमची साथ विनोद पडगे यांनी केलेली आहे. ऐकूया सुजन साळकर यांनी गायलेला राग मधमाद सारंग.

सुजन साळकर यांनी गायलेला राग मदमाज सारंग श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ राजेंद्र अंतरकर यांनी आणि हार्मोनियमची साथ विनोद पडगे यांनी केलेली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. एक 3 वाजता प्रादेशिक बातम्या.

मंत्र्यांची घोषणा. नाफेडच्या लिलाव पोर्टलचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. आणि राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय. येत्या 2 दिवसात मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल. राष्ट्रपती भवनात आज संध्याकाळी होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान केले जातील. पद्म पुरस्कार सोहळ्याच्या 2र्या टप्प्यात राष्ट्रपती 65 मान्यवरांचा पद्म पुरस्कार देऊन सन्मान करतील. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेता मामुटी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा या मान्यवरांचा यात समावेश आहे. यावर्षी केंद्र सरकारनं एकूण 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून यात 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये 19 महिलांचा समावेश असून 16 जणांना मरणोत्तर सन्मानित केलं जाईल. महाराष्ट्रात वीज निर्मिती केंद्राला पुरवला जाणारा कोळसा काही प्रमाणात निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे वीज निर्मिती संचात बिघाड होत असून कोळसा पुरवठ्याबाबत नव्याने निविदा काढल्या जातील तेव्हा पुरवठादार निकृष्ट मालाचा पुरवठा करणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला ते विधानसभेत उत्तर देत होते. राज्यात वीज निर्मिती केंद्रातले संच वारंवार बंद पडत आहेत याकडे वडेट्टीवार यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. अधिक क्षमतेचे वीज निर्मिती संच उभे करणार का असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर चंद्रपूर येथे 800 मेगावॅट सुपर क्रिटिकल प्रकल्पाबाबत पाहणी सुरू असल्याची माहिती सरकारने दिली. राज्यात वाघांची संख्या वाढत असून सरकारनं वाघांचं पुनर्वसन अथवा अन्य ठिकाणी स्थलांतर याबाबतचं आपलं धोरण स्पष्ट करावं अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे केली. विदर्भातल्या चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वन्यजीव आणि मानव यांच्यातला संघर्ष गंभीर स्वरूप धारण करत असून याबाबत तातडीनं उपाययोजना कराव्यात तसंच वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या पात्र कुटुंबियांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी नोकरी द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% वरून 58% करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. या कर्मचाऱ्यांचं घरभाडे भत्ता 8, 16, 24 वरून 10, 20, 30% तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2 वरून 3% करायची घोषणाही त्यांनी केली. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक दरवाढीसह सर्व मिळून प्रलंबित असलेली सुमारे 5,649 कोटी रुपयांची रक्कम लवकर अदा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल असं आश्वासन त्यांनी दिलं. यानंतर 29 जून रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. मिलिंद नार्वेकर यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. मुंबईत 12,552 पागडी इमारतींमध्ये सुमारे 4 लाख लोक राहतात. सरकार त्यांना पक्की सुरक्षित घरं उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधान परिषदेत दिली. प्रसाद लाड आणि इतरांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. वडाळा, ठाणे, कासार, वडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर 3 जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या 2 आणि कंत्राटदाराच्या 3 अशा 5 जणांना अटक केली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधान परिषदेत दिली. प्रसाद लाड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार तसंच मत्स्योत्पादन, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंत्रिमंडळातल्या आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघातले नवनिर्वाचित सदस्य गोकुळ गीते यांनी काल शिवसेनेचं सहसदस्यत्व स्वीकारलं. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. नाशिक मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करून गीते निवडून आले आहेत. आता ते शिवसेनेचेच सहसदस्य म्हणून विधान परिषदेत काम करतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शेतकऱ्यांचा थेट सहभाग वाढवण्यासाठी खरेदी प्रक्रियेत मध्यस्थांची भूमिका संपवावी लागेल असं आवाहन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं. नवी दिल्लीत अटल अक्षय ऊर्जा भवनात नाफेडच्या nafex.in या लिलाव पोर्टलचं उद्घाटन करताना ते बोलत होते. किमान आधारभूत किमतीचा संपूर्ण लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी कडधान्य आणि तेलबियांची खरेदी अधिकाधिक प्रमाणात शेतकऱ्यांकडूनच केली जावी असंही ते यावेळी म्हणाले. 12 वर्षांपूर्वी गंभीर आर्थिक अडचणीचा सामना करणारी नाफेड ही संस्था आज देशातल्या सुमारे 74 लाख शेतकऱ्यांना मदत करत आहे. नाफेडची उलाढाल आता 30,000 कोटी रुपये असून नफा सुमारे 500 कोटी रुपये असल्याचं शहा यावेळी म्हणाले. गेल्या 12 वर्षात कृषी उत्पादनात उल्लेखनीय वाढ झाली असून 2014च्या तुलनेत त्यात 44% वाढ झाल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले. खरेदी प्रक्रिया पारदर्शक आणि शेतकरीस्नेही बनवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल त्यांनी नाफेड आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशनच्या चमूचं अभिनंदन केलं. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर हवामान बदल आणि त्याचा शेतीवर पडणारा प्रभाव यासंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत विविध राज्यांचे कृषीमंत्री, सचिव, जिल्हाधिकारी तसंच संबंधित अधिकारी उपस्थित होते. राज्यात रेंगाळलेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून येत्या 2 दिवसात तो मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी हवामान अनुकूल बनला आहे. मान्सूनची उत्तरी सीमा सध्या हरणे ते सोलापूर रेषेवर स्थिरावलेली असली तरी अरबी समुद्रातील बदलत्या स्थितीमुळे आज आणि उद्या दक्षिण कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकण, मुंबई आणि ठाणे परिसरात ढगाळ हवामानासह जोरदार सरी पडण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अद्याप मोठ्या मान्सून पावसाची प्रतीक्षा असली तरी दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे. समुद्रात वेगवान वारे वाहणार असल्यानं मच्छीमारांनी 26 जूनपर्यंत समुद्रात जाऊ नये असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. मुंबईमध्ये पावसानं आज हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाला दमदारपणे सुरुवात झाली आहे. काही ठिकाणं झाडं पडली तसंच काही ठिकाणी महामार्गावर पाणी साचल्याच्याही घटना घडल्या. रत्नागिरी तालुक्यात अधूनमधून प्रचंड जोरदार सरी कोसळत असल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पालघर जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे. अनेक दिवसांपासून जाणवत असलेल्या कडक उकाड्यानंतर वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आहे. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेवर भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळानं गंभीर प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी केली आहे. या मोहिमेदरम्यान मतदार संख्येत झालेली संशयास्पद वाढ, संभाव्य बोगस नोंदी तसंच पडताळणी प्रक्रियेतल्या पारदर्शकतेवर शिष्टमंडळानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या प्रकरणी जिल्हा प्रशासनानं त्वरित स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणीही या शिष्टमंडळानं केली आहे. कोलकाता इथं 1993 झालेल्या बोबाजार बॉम्बस्फोट प्रकरणातला दोषी मोहम्मद रशीद खान याच्या सुटकेला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती संजीव सचदेवा यांच्या पीठानं पश्चिम बंगाल सरकारच्या याचिकेवर हा निर्णय घेतला. बीड जिल्ह्यात केज तालुक्यात झालेल्या विकास घुले हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ बीड शहरात घुले यांच्या नातेवाईकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ तसंच वार्षिक वेतनवाढीचा दर 3% करण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. नाफेडच्या लिलाव पोर्टलचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. आणि राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय. येत्या 2 दिवसात मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेले आहेत. आता आमची ही पहिली सभा इथेच समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:00. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील.

नमस्कार. ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत श्रोते हो. वनिता मंडळाचा कार्यक्रम श्रोते हो. ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवर आम्ही कार्यक्रम पुन्हा प्रसारित करत असतो. वनिता मंडळाचा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करत आहोत. आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका लेखिका स्मिता गानू जोगळेकर, यात सहभाग दिनेश आडावतकर, चेतना झांजे आणि नेहा खरे यांचा.

0: आला
1: सुखदा क्या बात है, पाऊस आला, वारा आला, रान लागले नाचू वगैरे, म्हणजे मूड बीड आधीच मस्त बनवून तयार आहे, झकास.
0: रोहित कसं आहे ना, ते म्हणतात ना, तहान लागल्यावर विहीर खणायला जाऊ नये.
1: मग तू काय आताच निघालीस की काय?
0: निघालीस म्हणजे मी कुठे निघाले?
1: मला वाटलं विहीर खणायला निघालीस की काय.
0: ए पुरे रे, कोण कशाला विहीर वगैरे खणायला देईल, तुझं ना काही असतं बघ.
1: सॉरी, म्हटलं आज आपला मूड एकदम भिगा भिगा दिसतोय.
0: मूड ना आहे खरा, ओला ओला, चिंब चिंब, मस्त मस्त.
1: पण नुसता मूड बनून काय फायदा सुखदा.
0: पावसाच्या बाबतीत कसला आलाय रे फायदा आणि तोटा? हा, तो काय भौतिक व्यवहार आहे का? निसर्ग आहे बाबा तो, द निसर्ग.
1: अगं मी तेच म्हणतोय, या पावसाचं हे नेहमीच असतं, येतो येतो म्हणतो आणि गायब होतो. आणि वाटत आज काही पाऊस येणार नाही, नेमका तेव्हा,
0: नेमका तेव्हाच बरसतो. बरोबर, अरे असाच असतो पाऊस, तुम्हाला बुचकळ्यात टाकणारा, तुमची फिरकी घेणारा.

0: ग त्याची मजा होते, पण लोकांची भंभेरी उडते त्याच काय.
1: हीच तर पावसाची मजा आहे, त्याला गृहित धरू नका. पाऊस चीजच अशी आहे की
0: चीज. येस येस, चीज पिझ्झा, चीज सँडविच आणि चीज चिली टोस्ट वगैरेची आठवण हमखास करून येणारा हा पाऊस चीज क्या है.
1: आले खादाड खाऊ, पुन्हा घूम फिर के खाण्यावर आले. मी वेगळंच म्हणते.
0: अच्छा अच्छा, वेगळं का? म्हणजे चीज टोस्ट नको असेल तर साधा चीज पराठा किंवा चीज डोसा सुद्धा चालेल.
1: अरे रोहित, ट्रॅक सोडू नको. पाऊस अशी चीज आहे असं मी म्हटलं. सांग बरं, पाऊस म्हणजे काय आणि तो काय काय करू शकतो?
0: चौथी मध्ये असताना पाऊस विषयावर निबंध लिहिला होता, तो शेवटचा. आता पुन्हा सांगू नकोस बाई.
1: अरे थोडा तरी रोमॅन्टिक हो, रसिकपणा दाखव कवितेच्या गाण्याच्या. चार ओळी आठव.
0: हा, पावसाची गाणी वगैरे आपण सांगू शकतो. म्हणजे टिप टिप बरसा पाणी, नाहीतर बरसोरे मेघा मेघा, किंवा ते आपलं मराठी कुठलं ग ते
1: श्रावणात घन निळा, घन घन माला नभी दाटल्या.
0: अगं शेकडो गाणी आहेत अक्षरशः, बालगीत, प्रेमगीत, विरहगीत, जथ्यांनी पावसात भिजताना गायलेली गाणी, सगळ्या व्हरायटी आहेत पावसाच्या.
1: पण रोहित, सिमेंट काँक्रीटच्या भिंतीमध्ये बसून आपण खिडकीतून पाऊस बघत ही गाणी म्हणतो, नाही का?
0: तसं अगदी माझ्या मनातलं बोललीस सुखदा. पाऊस रिमझिम असेल तर ठीक आहे, पण अकाली आलेला किंवा झोडपणारा पाऊस म्हटला ना की त्याची ती रौद्र रूप घाबरवून टाकतात बघ.
1: आता तर काय दिवसेंदिवस सगळं अनिश्चित होत चाललंय रे. हवामानात, तापमानात वरचेवर होणारे बदल
0: तर काय, आणि त्यामुळे सगळ्या ऋतूंची सुद्धा बिघडलेली गणितं, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आहेत या, नाही का?
1: पूर्वी खरोखर ऋतू सुद्धा ना शिस्तीने आणि वेळापत्रकाप्रमाणे यायचे. आपल्याकडे शाळेच्या सुट्ट्या सुद्धा त्याप्रमाणे ठरवलेल्या असायच्या.
0: आणि आता आपण म्हणजे माणसांनीच हे तंत्र बिघडवून टाकले पार.
1: हो ना, प्रवासाला जाताना सुद्धा आपण हल्ली म्हणतो की तिन्ही ऋतूंची तजवीज बरोबर ठेवावी लागते, म्हणजे स्वेटर पण, छत्र्या पण, उन्हासाठीचे पातळ कपडे पण.
0: आणि आपल्याकडे हवामान खात्यावर विनोद करण्याची पद्धत पूर्वीपासूनच आहे. तुला तो विनोद माहितीये ना?
1: काय? कोणता?
0: हवामान खात्याच्या वेबसाईटवर बघून एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो, आज हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज दिलाय.
1: मग मित्राने खिडकीतून बाहेर बघितलं आणि म्हणाला, पण बाहेर तर कडक ऊन पडलंय.
0: त्यावर पहिला मित्र म्हणतो, अरे हवामान खात्याचा अंदाज आहे, पाऊस पडायचा की नाही हे शेवटी पाऊसच ठरवेल.
1: कसं आहे ना, पण स्वतःला कशातलं काहीही ठाऊक नसताना इतरांवर विनोद करणं चुकीच आहे. हवामानाचा अभ्यास, नजीकच्या भविष्य काळात हवामानात होणारे बदल या गोष्टींवरती वेधशाळा सतत काम करत असतात.
0: आणि पाऊसच नाही तर चक्रीवादळ किंवा निसर्गातल्या इतर अनेक हालचालींची आधीच माहिती आपल्याला आपल्या वेधशाळांमुळे मिळते.
1: आणि नैसर्गिक आपत्तींपासून बचाव करण्याचे उपाय आधीच योजता येतात. लोकांना फक्त बालिश विनोद सुचतात.
0: पण अशा आस्थापनांच्या कामाची प्राथमिक माहिती तरी सामान्य लोकांनी करून घ्यायला हवी, नाही का?
1: अरे काही देशांमध्ये तर सैन्यात किंवा पोलीस खात्यात काही काळ काम करणं हे अनिवार्य आहे.
0: काही देशांमध्ये तर सामान्य नागरिकांना ज्युरी म्हणून सुद्धा काम करणं कंपल्सरी असतं.
1: तसंच वेधशाळा किंवा अन्य सरकारी संस्थांमधल्या कामाची नागरिकांनी ओळख करून घ्यायला हवी.
0: थोडक्यात काय, तर पाऊस म्हणजे केवळ ओले ती गाणी आणि कांदा भजी नव्हे, तर पाऊस म्हणजे कोट्यवधी लोकांसाठी वेगवेगळी रूपं घेऊन येणारा बहुरूपीच, नाही का?
1: अरे वा वा वा, क्या बात है रोहित. किती छान उपमा दिलीस तू पावसाला, बहुरूपी. अगदी खरंय.
0: हे सुखद, ऐक ना, कुठेतरी पावसाळी पिकनिकला जाऊया ना आपण यावर्षी, किंवा छोटासा ट्रेक तरी करूया.
1: अरे हो, गेले 3 पावसाळे काही ना काही कारणामुळे आपण कुठेच गेलो नाही. यावर्षी मात्र पाऊस आल्यावर नक्की ठरवू.
0: तुझ्या या ठरवू यावरून आठवलं, अगं दाजी काकांच्या 75 जायचंय, काकांना काय द्यायचं अजून ठरवलं नाहीये आपण.
1: आहे माझ्या लक्षात आहे, पण केतनने पाठवलेल्या मेसेज मध्ये स्पष्ट म्हटलंय की कोणत्याही स्वरूपात आहेर, भेटवस्तू, पुष्पगुच्छ वगैरे आणू नका.
0: ते ठीक आहे. आता काय,
1: अरे
0: की केतन म्हणजे काकांचा नातू तो, आजच्या पिढीतला मुलगा आहे, पण काकांना काहीतरी आपण.
1: काकूंनी तर फोनवर जवळजवळ दटावलंच आहे मला.
0: काय,
1: कोणत्याही स्वरूपात आहेर आणायचा नाहीये.
0: अच्छा, हे बेस्ट आहे आणि स्पष्ट आहे.
1: पण तरीही लोक जुन्या विचारसरणीतून बाहेर पडतच नाहीत ना रे.
0: तर काय, एवढं सांगून सुद्धा लोक पाकिटं आणतात, उत्सव मूर्तींच्या हातात ती बळेच कोंबतात, अशा वेळी ना त्या माणसाची परिस्थिती विचित्र होऊन जाते बघ.
1: खरे, मी तर पक्क ठरवले की जिथे आहेर नको असं लिहिलेलं असेल तिथे नाही द्यायचं आपण प्रेझेंट.
0: आणि मग त्यांनी दिलेलं रिटर्न गिफ्ट सुद्धा घ्यायचं नाही म्हटलं.
1: अर्थात हेही बरोबर आहे, हेही अध्यारूतच आहे. ही देवाणघेवाणीची पद्धत म्हणजे असं वस्तुरूपाने काही देणं वगैरे हे बंद करायला पाहिजे.
0: अगं पण म्हणजे काय भेटीगाठी करायच्याच नाहीत की काय?
1: मी असं अजिबात म्हटलं नाही. नातेवाईकांनी मित्रमंडळींनी जरूर भेटावं, बोलावं, मस्त खावं प्यावं.
0: करे, पोटभर मजा मस्ती दंगा करावा आणि छान आठवणी घेऊन आपापल्या घरी परतावं.
1: त्यात मग कुणी किती दिलं, कुणी काय घेतलं हे आलं ना की मग हिशोब आले, गणित आली
0: तर काय. आणि मग भेटण्यातला सगळा जो आनंद असतो ना, निखळ आनंद विरून जातो. काही मंडळी तर जुन्या गोष्टी आणि हिशोब काढायला घेतात.
1: लोकेने साध्या साध्या गोष्टी उगाच अवघड करून टाकतात, नाही का रे रोहित?
0: अगदी बरोबर बोललीस. आमचे एक सर होते बर का, ते म्हणायचे हे देवाणघेवाण किंवा भेटी देणं अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गरजेचं असतं म्हणे.
1: अरे पण ज्याला जे हवं ते तो घेईल की विकत आणि त्यातून मिळेल चालना अर्थव्यवस्थेला. त्यासाठी सोम्याने गोम्याला अनावश्यक वस्तू द्यायची गरज काय असं मी म्हणते.
0: अगं आणि अनेकदा तर या आलेल्या वस्तूच पासिंग द पार्सल करत करत पुढे पुढे ढकलल्या जातात.
1: अगदी खरंय. एकदा प्रभा मावशींनी कुमुद मामीला दिलेली साडी फिरून फिरून पुन्हा मावशीकडे आली. आता बोल.
0: हो काय गोंधळ झाला होता तेव्हा. अर्थात मामीनी काहीतरी गोलमोल कारण देत विषय मिटवून टाकला ते वेगळं.
1: हो म्हणजे प्रकरण मिटलं पण देण्या घेण्याचा विषय निघाला की प्रभा मावशी आवर्जून हा उल्लेख करतात, आठवण काढतात.
0: आता तिचं वाटणं सुद्धा बरोबरच आहे. आणि मामी जर ती साडी वापरणार नव्हती तर तिनं ती कोणाला तरी वापरायला देणं हे सुद्धा बरोबर आहे.
1: अरे पण देणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमाच्या भावना असतात ना त्या वस्तू बरोबर
0: असतात ना, मग त्या भावना सुद्धा ट्रान्सफर झाल्या साडी बरोबर. काय जाऊ दे ग, आपण कशाला याचा किस पडतोय.
1: तेही खरंच आहे. जिथे लिहिलेलं असेल आहेर नाही तिथे आपला इरादा पक्का आहे. नो आहेर नो सरप्राईजचा धक्का.
0: करेक्ट. बरं तिकडे आहेर देऊया नको पण आज मस्त भजी खायचा मूड आहे, मला भज्यांचा आहेर मिळेल का?
1: रोहित एक मिनिट. अरे आठव परवाचा सरलेला रविवार आठवतोय का? आठवतो योग दिवस नाही का? त्या दिवशी केलेला निर्धार.
0: अगं पण तूच मला मध्ये म्हणाली होती
1: काय काय
0: की काय सारखा हा दिवस तो दिवस सांगत असतोस, कॅलेंडर घेऊन बसतोस की काय वगैरे वगैरे. कोण म्हणाल होत?
1: अरे हो ना, कुणी कसलाही विषय काढला की तुझं आपलं झालं सुरू. आज काय तर सायकल दिवस, उद्या काय वाहन वापरू नका दिवस, पायी चाला दिवस, काय हे आणि ते काय.
0: अगं सुखदा मला आवडतं हे, म्हणजे कॅलेंडर मधले असे जे दिवस असतात ना.
1: कॅलेंडर मध्ये काय शिवाय इंटरनेटवर पण बघतो.
0: अगं पण महत्वाच्या विषयांची आठवण करून देतात हे दिवस. एरवी ते विस्मरणात गेलेले असतात त्यानिमित्ताने आठवण होते.
1: बरं बरं, इतकं काही मनाला लावून नको घेऊन मला जे वाटलं ते म्हटलं. तुला जर खरं तुझं मन वगैरे मी दुखावलं असेल तर सॉरी.
0: हो हो हो आहे आहे आहे. काही देशांमध्ये राष्ट्रीय सॉरी दिवस सुद्धा साजरा करतात.
1: देवा
0: पण जाऊ दे, मी यापुढे कधी कधी सांगणार नाही तुला आता या विशेष दिवसांबद्दल. जाऊ दे.
1: अरे बापरे तू रागावलास रुसलास की काय चक्क?
0: नाही ग, पण म्हणजे काय आहे की मला भजी खावीशी वाटत होती आणि तू असं बोललीस म्हणजे.
1: अरे
0: मग ठरलं तर आज भजी करायची. मस्त कांदा बटाटा ढोळी मिरची आणि यस साधी मिरची मीठ लावलेली तळलेली वगैरे.
1: हा आमची आई की नाही केळ्याची भजी काय मस्त करते रे. आणि वांग्याची ओव्याची भजी लाजवाब. आहा हा आठवणींबरोबर ती चव जिभेवर अशी मस्त उतरून आली रे.
0: मग करा आता भजनची तयारी.
2: मी आले पण मला सांगा जेव्हा तेव्हा तुमचा खायचा विषय कसा असतो रे? आणि दरवाजा सताड उघडा ठेवून भजी खाण्याच्या गप्पा मारताय.
1: अगं वार झकास सुटलंय म्हणून रोहित म्हणाला की सगळी दार खिडक्या मस्त उघडं ठेवूया आपण. आणि म्हणून मुख्य दार सुद्धा ठेवलं आम्ही उघडं.
0: हा आता भजी तळायला घेताना मात्र लावून घेणार बर का.
2: अरे वा म्हणजे परफेक्ट वेळी आली आहे. मी सुखदाचं शेवटचं वाक्य ऐकलं.
1: काय ग? काय?
2: केळ्याची आणि वांग्याची भजी.
1: ते फक्त वाक्य होतं बरं का रे वा. कोणीही इथे काही भजी वगैरे करत नाहीये. रोहित आपले मनात मांडे खाते.
0: अरे पण हा म्हणजे सुखदाला मी सांगतोय मांडे नको, भजी कर, कांदा मुळा भजी.
1: आहे आहे आज मुळ्याचीच आहे पण भजी नाही भाजी.
0: सुखदा अगं तुला माहितीये ना मला मुळा अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाही आणि तू नेमकी मुळ्याची भाजी केली.
1: खायच्या पदार्थाला कधीच तोंड वेंगाडू नये नावं ठेवू नये. दिनू काकांचं वाक्य आठवतंय ना.

0: अन्न देवता नाराज होते.
1: अरे पण ज्यांना खायचंय त्यांनी खुशाल खा, मला नाही आवडत तर नाही आवडत, मग कशाला आणतेस तो मुळावर उठणारा हा मुळा.
0: कोट्या जिथे तिथे कोट्या. तुला शिजवलेला आणि किसलेला मुळा आवडत नाही मला माहितीये, आणि म्हणून आज मी मुळ्याचं थालीपीठ केलंय.
2: आई ग, हे तर फारच टॉर्चरिंग आहे.
1: रेवा रेवा, उठ उठ, चप्पल घाल, उठ आधी उठ.
0: अरे ती आत्ता आली ना, अजून बसली सुद्धा नाहीये. हा, तिला पाणी सुद्धा विचारलं नाही आपण.
2: हो ना बिचारी, मी का आले, कशी आणि कुठून आले हे कोणी विचारलंच नाही मला, आणि घराचे यजमान मला बाहेर काढायला निघालेत.
1: अगं मग तू खाणारीस का ते मुळ्याचं थालीपीठ? बघ खायचं असेल तर बस मग, आणि तूच किसून दे मुळा वगैरे तिला, मी क्षणभरही इथे थांबू शकत नाही.
0: अरे अरे अरे रोहित, ऐक तरी.
1: रेवा रेवा, तू काय ठरवलंयस? घरी मुळा थालीपीठ की समोर टपरीवर पकोडा? बोल बोल बोल, लवकर बोल. मला वेळ नाही आणि पेशन्स सुद्धा नाही, मी निघालो.
2: पण रोहित, आपण असे गेलो तर सुखदाला वाईट वाटेल रे.
1: छे छे छे छे, तिला काही वाईट बीट वाटणार नाही, ती खाईल मिटक्या मारत मुळ्याचे ते खुळसट पदार्थ.
0: आपलं आरोग्य आपल्या हातात असतं. मुळ्याचे फायदे म्हणजे
1: माहिती, रक्तदाब, वजन, पचन, लिव्हर वगैरे वगैरे 101 फायदे तू मला प्रत्येक वेळी ऐकवलेले आहेस. नॉट अगेन.
2: सुखदा ना हल्ली अगदी आईसारखंच बोलायला लागली. प्रत्येक पदार्थातले घटक आणि त्याचे फायदे वगैरे वगैरे.
0: बरं, नका खाऊ माझे मुळ्याचे पदार्थ. पावसाळा येईलच आता, तुम्ही बाहेरचं खायला सुरुवात करा आधीपासूनच आणि आरोग्य बिघडवून या. जा जा, चलते बनो.
1: देवा, या बाबतीत आमची आई सुद्धा काही मागे नाही बरं का? या पदार्थात काय, त्या पदार्थात काय, मला वाटतं बाईची आई झाली की सगळं आपोआपच येत असेल, हिचं असंच झालेलं आहे.
0: फक्त आईच्या अंगी हा सुज्ञपणा असून उपयोगाचा नसतो, तर अन्न खाणाऱ्या जेवणाऱ्या प्रत्येक माणसाने यातलं किमान ज्ञान, किमान माहिती तरी मिळवली पाहिजे.
2: रोहित, तुला ना एक मजेदार किस्सा सांगते. हा, आईनेच मला सांगितलेलं बरं का. असेन मी तेव्हा 5-6 वर्षाची.
1: बर.
2: आई नेहमी पोटभर नाश्त्याचा आग्रह धरायची.
0: धरायची नाही, आजही असतोच. ब्रेकफास्ट लाईक अ किंग, लंच लाईक अ प्रिन्स,
1: आणि डिनर लाईक गरीब माणूस. पण मला तर तू नेहमीच गरीब माणूस असल्याचा फील देतेस.
0: काय रे.
1: एनिवे, रेवा तू किस्सा सांगत होतीस काहीतरी.
2: हा, अरे आई आपली राजगिरा वडी देताना हे कॅल्शियम, अंड वाढताना हे प्रोटीन, दुधाचा कप नव्हे तर विटॅमिन बी आणि डी, हे फायबर आणि ते अमुक ढमुक असं म्हणायची.
0: अरे रेवा एवढीशी होती. आणि एकदा वैतागून ती आईला म्हणाली, अगं आई मला अन्न हवंय, अन्न, मला काहीतरी जेवायला खायला हवंय अन्न.
1: अरे अरे अरे, लेकरावर किती ते अत्याचार. हे बघ रेवा, तू ना त्यावेळेस तुझ्यावर जो अन्याय झालाय ना त्याचं उट्ट काढ. तू चल चल, आज खमंग खुसखुशीत गरमागरम ब्रेड पकोडा खाऊया.
0: तो पकोडा आधी चिमटीत धरून जरासा पिळून बघा. वाटीभर तेल निघेल त्यातून, तेही 5-5 वेळा उकळलेलं कळकट्ट तेल. छेग बाई,
1: आता कोण नावं ठेवते खाण्याच्या पदार्थांना?
0: अरे
2: ए सुखदा, तू आम्हाला डिमॉरलाइज करू नकोस. हा, आज खाऊन येतोच पकोडे, उद्या काय व्हायचंय ते होऊ दे.
0: हो का?
2: चल रोहित. आणि हो सुखदा, तुला पार्सल वगैरे नकोय ना नक्की?
0: थांबा थांबा, इमोशनल ब्लॅकमेलर मंडळींनो, थांबा. घ्या कांदा चिरायला घ्या कोणीतरी, मी सिमला मिरची आणि बटाटा चिरते.
1: ये होईना बात. चला, आपला बाण निशाण्यावर लागला तर. सुखदा, तू भज्याचं पीठ भिजवायला घे, म्हणजे ते आपल्याला काही नीट जमत आहे बुवा.
2: आणि मी बाल्कनीतल्या कुंडीतून ओव्याची पानं आणते आणि केळ्याचे काप करते. ठीक आहे,
0: तुम्ही दोघं ना खरंच महाकावेबाज आहात.
1: अरे कावेबाज काय, सीधी उंगली से घी नाही निकलता, तर उंगली टेढी करणी पडती आहे ना. तुला तर माहिती आहे मला अजिबातच आवडत नाही तो टपरीवरच्या तेलाचा जळका वास वगैरे.
2: आणि मी टपरी तर सोडाच, काचेचे बंद दरवाजे असतील अशाच ठिकाणी खायला जाते. नो जंक, नो स्ट्रीट फूड, आणि पावसाळ्यात तर नाहीच नाही.
0: वा वा, उणी बाळ ग अगदी. हा बरं, मी स्वतः काही मिरची नाही खाणार आहे, पण रोहितला लागतेच भजांबरोबर तळलेली मिरची.
1: हिरव्या मिरचीमध्ये सी व्हिटॅमिन असतं.
0: अरे
1: तसेच भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात.
2: आणि हिरवी मिरची हृदयासाठी आणि त्वचेसाठी उत्तम, म्हणून रोजच्या आहारात
0: पुरे पुरे करा. हा, मी म्हणजे माझी बिल्ली हमारी बिल्ली हमी से म्याओ तसं चाललंय हे. हा चला, गुपचूप कामाला लागा.
1: ए थोडी जास्तच करूया भजी, म्हणजे कसं आई बाबांना सुद्धा पाठवता येतील ना.
2: छे छे, गार भजांना ती मजा नाही, आणि आपल्या आई साहेब सकाळचा पदार्थ संध्याकाळी खातील, इम्पॉसिबल.
1: राहिलं पण जास्तीची करूया. सुखदा, रविवारी योग दिवसाला आपण निर्धार केला त्याचं काय?
0: योग उपाशी राहायला किंवा मन मारायला सांगत नाही रे, फक्त आहार विहार आणि आचार विचार याच्यामध्ये तारतम्य राखायला सांगतो.
2: आणि कॅलरी बर्न करायला, हो ना?
0: म्हणजे वाटेल ते खा आणि बर्न करा असा अर्थ नाही त्याचा रेवा. काही दिवस नियमित काम केल्यावर, जशी शाळेला ऑफिसला सुट्टी मिळते की नाही,
1: तशीच शरीराला मनाला म्हणजे व्यायामाला सुद्धा सुट्टी देऊ शकतो, खरंय ना?
0: यातलं फक्त शेवटचं अर्ध वाक्य नको, त्या आधीच निम वाक्य जास्त महत्वाचं आहे.
2: ए सुखदा, आता पुढच्या वेळी येताना ना मी तुझ्यासाठी तेल किती तापलं ते बघायचा थर्मामीटर घेऊन येईन.
0: कर्म आणि कहाणी. अगं तेल किती तापलं हे बघायला काही म्हणजे उपकरणाची गरज नाही ग.
1: पुन्हा एकदा दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए, किंवा आमच्या अर्थशास्त्रातला मूलभूत नियम क्रिएट डिमांड, गरज निर्माण करणे.
0: जाहिरातींचा मारा करून ग्राहकाला असं वाटायला लावणं की खरंच मला या गोष्टींची फार फार गरज आहे.
2: अगं पण म्हणजे या गोष्टी कामाच्याच असतात ना, फक्त त्याची आपल्याला जास्तीची माहिती मिळते एवढंच.
0: आता तू काय म्हणजे ते तेल तापलंय की नाही हे पाहण्यासाठीचा थर्मामीटर त्याच्याबद्दल म्हणाली.
1: अगं आपली आई किंवा आजी तेलात बेसनाचा एक थेंब किंवा जो पदार्थ आपल्याला तळायचा आहे त्याचा एक तुकडा टाकून बघायचा.
0: अरे वा रोहित, बरोबर बोललास रे तू.
1: बरोबर काय, कुणालाही ठाऊक येते तो थेंब फुलून पटकन वर आला की तेल करेक्ट तापलं असं समजायचं, हो ना सुखदा?
0: अगदी बरोबर, तसा तू हुशार आहेस आणि माझ्या तालमीत मला असं वाटतं आणखीनच स्मार्ट झालंय का.
1: असेल असेल.
2: असू दे, आता आपण सगळे आपला खाण्यातला स्मार्टनेस पुरेपूर दाखवूया. क्या बोलते? आता एकच लक्ष, भजी आणि भजी.
3: आपुलकी या घरातही कौटुंबिक श्रुतिका पुन्हा प्रसारित करण्यात आली. लेखिका स्मिता गानू जोगळेकर, यात सहभाग होता दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि नेहा खरे यांचा. सादरकर्त्या नेहा खरे. भावधारा कार्यक्रम.

0: नमस्कार. मराठी डिटेच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम श्रोते हो, आपण ऐकता आहात. हे कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित करतो. साहित्य सौरभ
1: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम साहित्य सौरभ. श्रोते हो नमस्कार. साहित्य सौरभ ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना वैदेही चौरीचा नमस्कार. श्रोते हो, आज आपण 7 कादंबऱ्या आणि 13 जास्त कथासंग्रह ज्यांचे प्रकाशित आहे, त्यासोबतच ज्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्काराने पुरस्कृत असून साहित्य अकादमी पुरस्कार ज्यांना प्राप्त झालेला आहे, अशा ज्येष्ठ साहित्यिक आशाताई बगे यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि त्यांचा साहित्य प्रवास जाणून घेणार आहोत.
2: नमस्कार आशाताई.
3: नमस्कार.
2: सगळ्यात आधी तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की एकूण इतकी पुस्तकं आणि कादंबऱ्या, नेमकी याची सुरुवात कशी काय झाली? कारण कुठनं तरी प्रेरणा मिळत असते एखाद्या लेखकाला आणि ती सुरुवात होत असते. आपली सुरुवात कशी झाली?
3: सुरुवात इतकी अजाणतेपणे झाली की त्याला काही मी लेखन करते आहे असंही मला कधी वाटलं नाही. मी अगदी 9th असताना नागपूरच्या स्थानिक तरुण भारतामध्ये आमच्या घरची एक मोलकरीण आहे झिपरी म्हणून, तिच्यावरती मी लिहिलं होतं. म्हणजे एक प्रकारचं याला तुम्ही व्यक्तिचित्रात्मक लेखन म्हणाल, पण ती कथारूपाने होती. म्हणजे नुसतं व्यक्तिचित्र नव्हतं, तर माझं तिचं कसं नातं होतं, ती कशी होती, काय होती वगैरे असं तऱ्हेचं, अशा तऱ्हेचं लेखन सुरुवात झाली. पण ती इतकी अननोईंगली झाली, त्याच्याही आधी आम्ही शास्त्री कॉलरीजमध्ये राहत होतो, महाराष्ट्र आणि आंध्र यांच्या बॉर्डरमध्ये एक शास्त्री कॉलरीज म्हणून तिथे माझ्या मिस्टरांचा जॉब होता. तिथे आम्ही राहत असताना तिथे पूर आला नदीला, आणि तिथल्या नदीच्या पुरावरती मी पुन्हा नागपूरच्या त्या स्थानिक तरुण भारतामध्येच एक हे लिहिलं, लेख लिहिला. पण तो लेखसुद्धा कथास्वरूप होता की तिथे ते ज्यांचे मजुरांचे घरं पाण्यात बुडले आणि ते आमच्या घरच्या म्हणजे अंगणामध्ये आम्ही त्यांना आडोसा दिला. सगळ्या ऑफिसर्स लोकांच्या कुठे घराच्या व्हरांड्यात इकडे तिकडे असा आडोसा दिला त्यांना. आणि मग त्यांचं आम्ही असं लिहिलं की ते त्याही अवस्थेमध्ये खूप अत्यंत समरसतेने राहिले. म्हणजे ते झिंग्याचं कालवण करायचे, आम्हाला आणून द्यायचे, म्हणजे त्यांचे घरं पाण्यात बुडले होते. त्याचं त्यांना फिकीर होती की नाही असंच मला वाटायचं. आपल्यासारख्यांचे घर जर पाण्यात बुडले असते, आपण असं झिंग्याचं कालवण वगैरे कोळ कसं काही करून आपण कोणाला एंटरटेन केलं असतं का? पण ते आम्हाला करायचे अशासारखं. नंतर मग त्यांचे हे जेव्हा पाणी ओसरलं तेव्हा ते त्याच उत्साहाने ते चिखलाचे राडे उपसायला गेले. म्हणजे म्हटलं ही किती जीवनाप्रतीची निष्ठा आणि समरसता या दृष्टीने मी तो लेखलेला होता अशी एक. पण तो लेखही कथात्मक होता.
2: म्हणजे लग्नानंतर लिखाणाला सुरुवात झाली का?
3: लग्नानंतर म्हणा.
2: पण मग जेव्हा मराठीमध्ये एम ए केलं त्यावेळेला असं वाटलं नाही कधी की आपण साहित्यिक होऊ शकतो?
3: मराठीमध्ये एम ए केलं तेव्हा साहित्यिक होती का मी आठवत नाही.
2: इतकं सगळं होत असताना आपल्याला भूमीसाठी साहित्य अकादमी अवॉर्ड मिळाला. आता भूमी देखील सुनामीवर आधारित आहे.
3: नाही नाही, ते फार चुकीचं पेपर मध्ये आलं ते. बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला. आणि ते सुनामीवर आधारित नाही आहे भूमी कादंबरी. मी म्हणजे माझी एक भाची राहत होती मद्रासला, मद्रासच्या जवळ एक कडलूर नावाचं गाव होतं तिथे राहत होती. आणि मला सिंगापूरला जायचं होतं भाया मद्रास माझ्या मुलीकडे, तर मी तिच्याकडे आली, कडलूरला राहिली. आणि त्या कडलूरला मला तो भूमीचा तो समुद्र किनारा, ती असते ती कोणती नायडू अम्मा, तिचं घराचं बंददार, हे सगळं मला तिथे दिसलं त्या किनाऱ्यावरती. म्हणून मला त्यांनी प्रश्न विचारला की तुम्हाला एक किताब कुठे मिळाली, तर म्हटलं अशा कडलूरच्या किनाऱ्यावर मिळाली. तर ते म्हणे की आता असेल का तो किनारा? तर मी त्यांना म्हटलं की तो आता सुनामीने वाहून गेला. सुनामीचा त्याच्याशी काही संबंध नाही आहे.
2: भूमीची कथा नेमकी काय आहे?
3: भूमी म्हणजे एक मैथिली म्हणून एका डॉक्टरची मुलगी असते आणि ती या कडलूर यासारख्या लहान गावी ती वाढते. तिथे जो अनुभव मी घेतला होता तिथे वाढते आणि तिची ती नायडू अम्मा असते, तिचे त्या मॅथ्यूजशी संबंध असतात. तर ती सुरुवातच अशी आहे की ती समुद्र किनाऱ्यावरती शेवटलं जहाज येईपर्यंत बसते, कारण तोपर्यंत ते घराचं दार बंद असतं. आणि नंतर ते निघून गेल्यावरच ती तिथे जाते. ही एक तिची सुरुवात मी तिची यायची की ती, आणि मग तिची ती मरते, तिची ती नायडू अम्मा तिची जी असते, तर ती मग तिच्या हातून पत्र लिहिते की मला कोणीतरी घेऊन जा, म्हणजे माझ्या मुलीला कोणीतरी घेऊन जा वगैरे. तर तिची आत्या येते आणि तिचं या नायडू अम्माशी काही रणघड नसतं. ती गेल्यावरती ती येते, कारण ती नर्स असते आणि तिला असं वाटतं की भावानी उगीच तिच्याशी लग्न केलं. तिचा राग असतो तिच्यावरती. पण ती गेल्यावरती येते आणि आपल्या भाचीला मुंबईला घेऊन जाते. इथून ती कडलूरहून मुंबईला जाते तिच्या आत्याकडे आणि तिथून तिचं मग आयुष्य बदलतं. तर तिच्या ज्या आयुष्यात अनेक स्थित्यंतर येतात, तिच्या आयुष्यात मिलिंद नावाचा मुलगा येतो, तो तिला फसवतो. नंतर ती पुढे स्वतःच्या पायावर उभी राहते, शिकते, इंग्लिशमध्ये एम ए करते.

0: स्वतःच्या पायावर उभी राहते आणि ती त्या कोणते एक देवस्थळी बाई असतात त्यांच्याकडे ती राहते म्हणजे काम करते ती त्यांच्याकडे आणि रोज कामाचे 50 रुपये घेते ती रोजच्या कामाचे की मला येणं जाणं स्वतःच्या पायावर उभी राहते. आणि ती ज्यावेळेला मॅट्रिक होते त्यावेळेला तिची आत्या म्हणते की आता ह्याच्यापुढे तू तुझं नोकरीकडून तू शिक म्हणून ती त्या देवस्थळी बाईकडून जाऊन तिचं शिकते आणि स्वतःच्या पायावर बसून ती BA होते आणि मग ती MA होते आणि मग त्या देवस्थळी बाईंचा मुलगा जो असतो शंतनू त्याच्याशी ती लग्न करते. तो मुलगाच खूप लग्न करावा असा नसतो. स्वतः देवस्थळी बाई पण तिला सांगत असतात की तू या मुलाशी लग्न नको करू पण तिला मुंबई सोडून जायचं असतं. तेच एक कारण नाही आहे, दॅट इज म्हणजे आउटवर्डली दॅट इज द रिझन. बट एखाद्या गोष्टीचा जर्क मिळावा कथेला तसे अंतर्गत पुष्कळ कारणं असतात. तसं ते एक कारण आहे. कोणती बरं एक इंग्लिश कादंबरी होती ॲन रँडची आहे ती, पण त्या कादंबरीमध्ये एका काहीतर प्रेमभंग होतो आणि प्रेमभंग होतो मग नंतर ती जे लग्न करते ज्या दुसऱ्या माणसाची त्या माणसाची लग्न केल्यावरती त्या संसारात प्रेतवत पडून जाते, ती काही सहभाग घेत नाही. तर मी ते वाचलं की असं कशाला करायचं, आपण आपलं आयुष्य चांगलं जगायचं त्या माणसाला दाखवून द्यायचं असं मला वाटलं.
1: तिथनं थोडस
0: असं ते काय मी म्हटलं ना अंतर्गत प्रवाह असतात ते.
1: आता कुठलाही साहित्यिक म्हटला की प्रत्येकाचा एक वेगळा प्रांत असतो. आपण कथा आणि कादंबरी निवडली, आता कथा आणि कादंबरीच का कधी असं वाटलं नाही की कविता लिहून बघा.
0: कविता मी लिहत होती, सुरुवात माझी कवितेनेच झाली, पण मला ज्या कविता आवडत होत्या आरती प्रभू अनिल कुसुमाग्रज त्यांच्या पायरीशी तरी टेकणारी पाहिजे होती ना कविता, असं काहीच नव्हतं. आणि मग मी एक मोठी आवडीने कविता केली ती स्त्री मासिकाला पाठवली विद्याबाळला, तर त्यांनी ती परत केली तुम्ही कथाच लिहा म्हणे.
1: आणि कथेचा हा प्रवास सुरू असताना बरेचदा असं होतं की एखादी आपलीच कथा आपल्याला आवडते, तर अशी कुठली कथा
0: असं नाही सांगते. कारण की मला माझी कथा आवडतच नाही, लिहत असताना असं वाटते खूप छान आहे, पण एकदा ती प्रसिद्ध झाल्यावरती तिचे दोषच मला दिसायला लागतात असं बघतात.
1: कादंबरीच्या बाबतीत काय नेमकं?
0: कादंबरी पण असंच वाटतं, कादंबरीकीने हा खूप मोठा दीर्घ प्रवास आहे. मी तुम्हाला असं म्हटलं की एक अंतर्गत प्रवाह आहे तो कादंबरीला पुढे नेतो जसं कथेचा आहे तसं. पण कादंबरीमध्ये घटना असतात, पण माझी कादंबरीसुद्धा कथात्मकच आहे. म्हणजे त्या घटनेमागचं मन मी सांगितलेलं आहे. घटनाच्या घटना मरती असे निर्भर नाही या कादंबरी. एक घटना घडली, दुसरी घटना घडली, तिसरी घटना घडली, घटनांचा फ्लो नाही आहे त्याच्यामध्ये. तर त्या घटना मागचं मानवी मन, मानवी रिलेशनशिप, एकमेकांशी असलेले संबंध आणि त्या नायिकेचे स्वतःशी असलेले संबंध असं सगळं त्याच्यामध्ये होतं.
1: आता भूमीबद्दल तर आम्ही जाणून घेतलं. मनस्विनी मला वाटतं पहिली कादंबरी
0: आहे, पण ती किने मला काही खूप आवडत नाही. ती मेनका प्रकाशनचे जे संपादक होते पूवी भेरे त्यांनी म्हटलं म्हणून मी लिहिलं. ती पण मला काही अशी खूप काही आवडत नाही ती. पण ते काय माझी सुरुवात होती आणि त्यांनी मला ती क्रमशः लिहून घेतली माझ्याकडून मेनका मासिकडून, त्याला प्रतिसाद पण लाभला. परंतु मला ते सुरुवातच वाटलं की आपण हे बरोबर नाही करत आहे, कुठतरी यांना आपण म्हणावं, पण माझी ती सुरुवात होती. त्यांनी मला जागा दिली होती इतर कथा प्रसिद्ध करायला त्या माहेरमध्ये, त्याच्यामुळे माझी ती सुरुवात असल्यामुळे मी ते म्हटलं तसं केलं. पण मला ती आवडत नाही कादंबरी.
1: झुंबर बाबतीत काय म्हणणं?
0: झुंबर ठीक ठीक आहे, ते खूप छान कादंबरी ती नाही.
1: उत्सव
0: बरी वाटते. उत्सवमध्ये ती जी सरू असते आणि माधवी असते दुसरी, तर सरू ही डॉक्टर असते आणि माधवी ही साधी संसारी ही असते आणि त्या दोघी कन्याकुमारीला जातात. त्या कन्याकुमारी पाहिल्यावरती ती तिच्या कन्याकुमारीच्या प्रेमात पडते आणि ती घरी परत आल्यावरती तिचे बाळासाहेब जे तिचे पती असतात ते असे एकटे पडलेले असतात. तिचा मध्ये मुलगा गेलेला असतो तिचा, आणि मग तो मुलगा म्हणजे मेंटली रिटार्डेड असतो, तो जातो वगैरे. तर ते सगळे तपशील आहेत त्याच्यामध्ये उत्सवमध्ये. आणि मग तिला दुसरी मुलगी होती, तिचं नाव काहीतरी रुचा की काहीतरी आहे. ते बाळासाहेब जे असतात ते म्हणजे जरा चांगले नसतात स्वभावाने, तर मग ती शेवटी त्या बाळासाहेब स्लीपिंग पिल्स घेऊन आत्महत्या करतात. ती त्यांच्याशी सहानुभूतीने वागते. आधीच्या लक्षात येतं की फक्त सहानुभूती ही माणसाला पुरेसं नाही आहे, त्याला समजून घेणं, त्याच्या जवळ जाणं, त्याच्यावर प्रेम करणं जे आपण नाही करू शकलो आणि ते त्याच्या स्वभावामुळे नाही करू शकलो, तर तसं ते बरोबर नाही म्हणून तो स्लीपिंग पिल्स घेतो. अशी जी एक स्वतःचं मन खोदून काढण्याची ही जी एक प्रगल्भता तिच्यामध्ये येते आणि ह्याच्यावरती ती पुढे जेव्हा तिला ती आवडते तो जागा विवेकानंदाचा परिसर, तर ती मग शेवटी ठरवते की आपण आपले पती गेल्यानंतर ती आपल्या सगळ्या सर्व्हिसेस तिथे देते, घर विकवा करते. सरूला विचारते की तुला घर पाहिजे का, ते सिन्हा गेल्यानंतर, त्या सिन्हांच्या घरी ती राहत असते ना सरू, तर तिचं घर गेलं, सिन्हाचं घर गेल्यावर सिन्हा गेल्यानंतर ते घर तिचे मुलं विकतात, तर ते म्हणतात तुला पाहिजे का, तर ती नाही, ती म्हणते मी की हॉस्पिटल बांधणार आहे आणि हॉस्पिटलमध्ये राहील. म्हणजे जी

0: काहीच नाही आहे सरूला, ती एकटी आहे आणि ती स्वतःचं हॉस्पिटल बांधते, तिथे गुंतते आणि जिला सर्व संसार आहे हे आहे ती सर्व सोडून देते, असा एक आयुष्याबद्दलचा एक उत्सवाला पाठ फिरवते आणि ही उत्सवाला सामोरी जाते अशा पद्धतीने ती.
1: बरेचदा असं होतं की आपण लिखाण करत असताना आपले समकालीन काही साहित्यिक असतात त्यांचं पण लिखाण आपल्याला आवडत
0: असतं. मला सानिया आहे, मिलिंद बोकील आहे, हे सगळे माझे समकालीन आहेत, हे मला आवडतात. भारत शासने आहे, आम्ही इथे नाशिकला गेलो असताना आम्ही असेच गप्पा केल्या तर त्याच्यावरती आम्ही एक वाटा आणि मुक्काम म्हणून नावाचं पुस्तकच लिहिलं, मौजेने ते प्रसिद्ध केलं. वाटा आणि मुक्काम म्हणजे आम्ही असंच गप्पा केल्या होत्या तर हे म्हणाले मिलिंद बोकील की आपण हे ऑर्गनाईज करू आणि आम्ही श्रीपू भागवतांना त्यांनी विचारलं, ते म्हणे की चांगल्या गप्पा आहेत म्हणे तुमच्या. मग आम्ही प्रत्येकाला काय वाटतं कला म्हणजे काय, साहित्य म्हणजे काय, असं तर त्याच्यासंबंधी आम्ही असंच म्हणजे अनऑर्गनाइज्ड गप्पा होत्या त्या.
1: हा, जर आता मी तुम्हाला विचारलं की कथा म्हणजे काय किंवा कादंबरी म्हणजे काय तर त्याचं उत्तर काय असेल?
0: कथा म्हणजे तुम्हाला काहीतरी सांगावं असं वाटणं, कथन करावं असं वाटणं, ही कथा आहे. आणि कादंबरीमध्ये कथेचाच एक अंश आहे, तो घेऊन तुम्ही पुढे जाता पण तिच्यामध्ये विस्तार असतो. तर पण तपशील आणि विस्तार नको करायला, घटनांनी पण विस्तार नको करायला. तर घटनांच्या मागे जे एक मन असतं, त्या मनांचा मनाशी असलेला संवाद, स्वतःशी असलेला संवाद, त्या सगळ्यांनी जर तुम्ही विस्तार करू शकला तर त्याला खोली प्राप्त होते.
1: बरेचदा कथा ज्या असतात त्या काल्पनिक असतात आणि
0: काल्पनिकच असतात, बहुतेक काल्पनिक असतात. त्याच्यातलं जे अंतर्गत सत्य असतं ते कुठेतरी आपण पाहिलेल्या कुठल्या तरी अनुभवाशी जोडलेलं असतं. जो कोणी म्हणेल ना की मी हे पाहिलं आहे आणि सत्य जसंच्या तसं उतरलंय, ते खोटी गोष्ट आहे, त्याला कलेचा स्पर्श होत नाही. जसंच्या तसं अवतरायला नकोच ते. तुम्ही एखादी घटना पाहिली, तुम्ही समजा पाहिला रस्त्याने जाताना एक ॲक्सिडेंट आहे, तो तुम्ही पाहिला, त्या ॲक्सिडेंटमध्ये ती बाई गेली, हे तुम्ही पाहिलं, जसं त्या तसं लिहिलं, तुम्ही पाहिलं त्याच्यामध्ये तुमचं लेखक म्हणून मन कुठे गेलं, का म्हणून तो माणूस वेगाने आला, का माणूस कुठल्या वेगाने आला, का वेगाने आला तो, काय त्याच्यामागे होतं इतकं वेगाने जाण्यामध्ये, आणि ही बाई इतक्या संतपणे का जात होती, या सगळ्या गोष्टीचा अंतर्गत लपलेल्या गोष्टीचा तुम्ही ज्यावेळेस शोध घेता स्वतःच्या याने, त्याची कथाही होते त्याची कादंबरी होते. तुम्ही तपशील जर भरत गेलात तर मग ती काही कादंबरी चांगली, तपशील तर वाटेल तितके सापडतात तुम्हाला, परिसर स्पर्श कलेचा व्हायला पाहिजे त्याला.
1: कादंबरीच्या बाबतीत एखादी कथा आहे आणि त्यालाच आपण कादंबरीचं स्वरूप दिलं असं
0: दिलं आहे पण ते ना छान नाही झालं. माझी एक सूर नावाची कथा होती, मौजेमध्ये आली होती, तर मौजेचे संपादक श्रीनिवास कुलकर्णी ते म्हणाले की याचं तुम्ही कादंबरीत रूपांतर करा, तर त्याच्यावरती मी त्रिदल म्हणून कादंबरी केली. ती ऍक्च्युअल माझ्या आयुष्यात घडलेली घटना होती पण सूरमध्ये त्या आयुष्यातल्या व्यक्तिगत स्पर्श उतरला नव्हता, पण त्या त्रिदलमध्ये तसा व्यक्तिगत स्पर्श आला आणि तो मला पार करता नाही आला. त्याच्यामुळे माझी एक वीणा आलासे म्हणून माझी मैत्रीण होती, बंगालमध्ये राहत होती ती, तिला बंगाली यायचं, तर ती म्हणाली की अशा तर हे चांगलं नाही झालेलं आहे म्हणे, हे जसंच्या तसं तू हे केले आहेस. म्हटलं हो, मलाही त्याची जाणीव आहे. म्हणजे जसंच्या तसं जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा ती कलाच उरत नाही. तर सगळेच म्हणतात की ही वास्तव कादंबरी, वास्तव काद, कोणी सांगितलं तुम्हाला वास्तव लिहायला, त्या वास्तवाच्या मागे जे काही दडलेलं आहे सत्य ते कसं कल्पित आहे हे बघा ना तुम्ही, असं मला वाटतं.
1: मग एखाद्या साहित्यिकामध्ये किंवा कथाकारामध्ये कुठले गुण असायला हवे काय वाटतं आपल्याला?
0: कथेच्या किंवा लेखनाच्या पिंडधर्मानुसार त्याचे गुण वेगळे राहतील. पण जसं वपू काळे आहे, वपू काळ्यां कथा छान सांगायचे, कथाकथन खूप छान सांगायचे, मला ते आवडायचं पण ते मला नव्हतं जमत.
1: आता कथेच्या याच प्रांतात मारवा जो कथा संग्रह आहे त्याविषयी आम्हाला जाणून.
0: हो, मारवा हा कथासंग्रह माझा तसा पहिला कथासंग्रह 1984 मध्ये मौजेकडून काढला गेला. तर मारवा हा राग आहे संधी प्रकाशाचा. ही ऍक्च्युअल आमच्या घरात घडलेली कथा आहे की खेड्यावरती उत्सव असतो, त्या उत्सवाला तो विलईला काम करणारा माझा भाऊ असतो, तो येत असतो आणि त्यावेळेस त्याला यायला उशीर होतो आणि मग घराच्या त्याच्या वडिलांना वाटतं की हा येईल की नाही, येईल की नाही, परंपरेची ही गादी आपण गेल्यावर रिकामी तर नाही राहणार असं त्याला सारखं वाटत असतं. आणि तो येतो, तो येतो आल्याप्रमाणे तो माझा भाऊ येतो. आता ही माझ्या आयुष्याची घडलेली कथा आहे, त्याला मी कलारूप कसं दिलं हे मी तुम्हाला सांगते. तर तो येतो आणि तो म्हणतो की आबा मी आलो, आणि मग ते आल्यानंतर तो म्हणतो की यावेळेस आबा मी आता वेगळ्या गोपालकाला करणार आहे, आणि तो एक वेगळं तत्वज्ञानात्मक चिंतन त्या गोपालकाला देतो. आजपर्यंत कथेच्या अंगाने असा एक पारंपरिक तोच गोपालकाला जो साहेबांनी केलेला असतो त्याला तो पलीकडे सारून या तऱ्हेचा गोपालकला करतो, तर त्याला वाटतं की हे परंपरेचं आहे, आपण हे करणार.

0: कोण आहे आपण, त्याला त्याचं मन रमत नाही. म्हणजे आपली जागा आपल्या मुलालाच देऊन टाकायला त्यांचं मन काकू होतं, त्यांना ते त्यातली कला कळत नाही. पण शेवटी त्यांना जेव्हा कळतं तेव्हा त्यांना पहिलं तीर स्पष्ट दिसतं. मारवा हा संधिकालाचा राग आहे, संधी प्रकाशाचा राग आहे. तर त्यावेळेस ते संधी प्रकाशाच्या वेळेला त्यांना ते आबांना पहिलं तीर स्पष्ट दिसावं, म्हणजे याचा अर्थ असा की ते आपली जागा मुलाला देतात आणि मुलांनी जे काय बदल केलेले आहेत त्या गोपाल कलेमध्ये तत्वज्ञानात्मक ते सर्व ते ऍक्सेप्ट करतात.
1: पण मग मारवा ते प्रतिद्वंद्वी हा प्रवास नेमका कसा होता?
0: मारवा आहे, मारवानंतर दर्पण झाला, दीर्घकथा झाल्या, मारवा ही लघुकथा आहे, दीर्घकथा झाल्या, असं ते एक प्रवास असतो. ऋतू वेगळे निसटलेले, हे सगळे जे पाऊल वाटेवर लगाव, हे सगळे जे वेगळे असे कथा संग्रह त्या त्या काळामध्ये असे घडलेले, तर त्यामध्ये असं प्रवास म्हणजे काय, आपण जसं पुढे जातो तसंच व्यक्तींच्या अंतःकरणात डोकावून पाहतो, त्यांच्या मानसिकतेतून डोकावून पाहतो. पण आपल्या त्याच्यामध्ये समजा तुम्ही व्यक्तीच्या मानसिकतेमध्ये डोकावून पाहिले आणि तुम्ही त्या व्यक्तीचं जे जग आहे त्या जगाशी बाहेरचंही जग जोडलेलं आहे आणि तुमचंही जग जोडलेलं आहे, तर तुम्ही स्वतःला व्यक्तिगतरित्या जसंच्या तसं न ठेवता त्या व्यक्तीला आलेल्या अनुभवामध्ये मिसळून गेल्या. इलकुंचवारांनी फार सुंदर सांगितलं आहे की तुमचा व्यक्तिगत मी जेव्हा सार्वभौम मी मध्ये वितळत नसेल तर त्याला कलेचा स्पर्श प्राप्त होणार नाही. तुम्ही स्वतः असं पाहिलं, मी तसं केलं, मी अमुक झालो, मी तमुक झालो, अरे पण व्हॉट नेक्स्ट? तो जो अनुभव तुम्हाला आला त्या अनुभवात तुम्ही विरघळून गेलं पाहिजे आणि त्या अनुभवाला इतर अनुभव येऊन मिळायला पाहिजेत. मी नेहमी एक सांगते की कथा कशी सुचते, मला कोणीतरी विचारलं तर मी म्हटलं काही सुचत वगैरे नाही, मला असं वाटतं की मी एका नावेत बसली आहे आणि नावेचं सुकाणू काही माझ्या हातात नाही, ती जिकडे जाईल तिकडे जाते. मला वाटतं की मला हे प्रदेश दिसतील, ते प्रदेश दिसतील, तर ते प्रदेश दिसत नाही, दुसरंच काही दिसतं. आणि मग एका ठिकाणी ते जाऊन थांबते, ती नाव. नाव थांबल्यावरती मला जो प्रदेश दिसतो तो मला एकदम वेगळा वाटतो आणि मला वाटतं की मी काही हे ठरवलं नव्हतं पण हे छान आहे. म्हणजे तुम्ही काहीही ठरवलेलं नाही आहे पण हे छान असतं, वेगळं असतं, ते सुखदुःखात्मक असतं किंवा भयंकर असतं. आपण अश्लील अश्लील अश्लील म्हणतो, अश्लील असं साहित्यात काहीही नसतं, असं असतं ते. आपण लिहिता लिहिता लिहिता लिहिता आपण प्रगल्भ होत जातो, एकदमच पहिल्याच कथेकासून काही आपण एकदम कोणी पोचत नाही.
1: आपण एकीकडे एम ए मराठी केलं आणि दुसरीकडे एम ए संगीतात आहे, हे कसं काय? म्हणजे दोन्ही
0: मला ॲक्च्युअल फिलॉसॉफी ते मी करायचं होतं, पण मी सायकोलॉजी फिलॉसॉफी असं, पण मी राहत होती छोट्या गावामध्ये आणि प्रायव्हेटली करायचं होतं, मुलं होते, तर त्याच्यामध्ये मग त्याच्यामुळे मी मराठीत केलं. पण मराठीत मला क्लास नाही मिळाला कारण की घरीच अभ्यास केला, मग क्लास याच्यात मिळाला म्युझिकमध्ये. परंतु म्युझिकमध्ये मला लेक्चररशिप पण मिळत होती LED मध्ये, पण आमची बदली हिंगणघाटला झाली, मुलं लहान लहान होते, पण त्याच्यामध्ये आनंद होता. म्हणजे मराठीत एमकला क्लास जरी नाही मिळाला तरी असा आनंद झाला.
1: आपल्या ज्या कादंबऱ्या आहे त्यांना संगीताला जोडण्यात आलं का मग कधी कुठल्या कादंबरीला?
0: हो, मुद्रा कादंबरी आहे, मुद्रामध्ये संगीताचाच प्रवास आहे, पण तो ॲक्च्युअल संगीत नाही, तो जीवनानुभवच आहे. संगीताच्या आधाराने घेतलेला तो जीवनानुभव, संगीत हे माध्यम आहे, पण ते असं माध्यम आहे की तिथे संगीताशिवाय दुसरं काहीही नसतं चाललं. तुम्ही म्हटलं असतं की संगीताच्या ऐवजी मी नृत्य घेतो किंवा संगीताच्या ऐवजी मी चित्रकला घेतो, नृत्य तर हा संगीताचाच एक आविष्कार झाला, चित्रकला घेतो, लेखन कला घेतो, तर ते नसतं चाललं. असं ते अपरिहार्यता पाहिजे ते तुम्ही निवडता त्याच्यामध्ये.
1: आता नवोदित बरेच लेखक आहेत, साहित्यिक आहेत, जे लिखाण करत असतात, आपल्याला काय वाटतं त्यांनी काय जोपासायला हवं किंवा कुठले गुण बाळगायला?
0: हो, ते चांगलं लिहितात आहेत. सदानंद देशमुख वगैरे किती चांगलं लिहितात आहेत. सदानंद देशमुख चांगले लिहितात आहेत, ती उर्मिला पवार ती चांगली लिहिते आहे. या सगळ्या यांच्याकडून आपण शिकण्यासारखं आहे खरं, म्हणजे त्यांचे जे अनुभव आहेत ते उर्मिला पवारचे झाले किंवा सदानंद देशमुखचे झाले. साहित्य अकॅडमी अवॉर्ड मिळाले सदानंद देशमुखांना. मला आवडतं त्यांचं लिखाण, चांगले लेखक सगळे चांगले, त्यांना मी शिकवावं असं काही नाही आहे, त्यांच्याकडून मी घ्यावं असंच काही आहे.
1: भूमीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आणि आपलं साहित्य क्षेत्रातील जे योगदान आहे त्यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानाने आपल्याला पुरस्कार. तर हा अनुभव नेमका कसा होता?
0: अनुभव चांगला होता, म्हणजे भूमी पुरस्कार स्वीकारायला मी जेव्हा इथे गेले दिल्लीला तेव्हा आम्हाला तो अनंत मूर्तींकडून मिळाला आणि मग मला आवडलं ते सगळं. म्हणजे असं आपण म्हणजे पहिले सुरुवातीला वाटलं की माझ्याबरोबर अनेक भाषेचे लोक आले होते ज्यांना मिळाला पुरस्कार असे. मी मराठीतर्फे होती, कोणी हिंदीतर्फे होते, या सगळ्या लोकांशी माझी भेट झाली आणि मला खूप छान वाटलं. म्हणजे ते सगळे लोकांना आम्ही एकमेकांशी जोडले गेलो. इंग्लिश

0: बोलता येत असल्यामुळे काही कन्नड भाषेचे होते, उर्दूवाले सुद्धा लोक होते, तर त्यांच्याशी असं बोलण्यामध्ये छान वाटलं, मला आवडलं सगळं ते. आणि जनस्थान पुरस्कार म्हणजे कुसुमाग्रजांच्या नावाचा पुरस्कार, तो म्हणजे मला असं कृतकृत्यच वाटलं की तर कुसुमाग्रजांसारखी म्हणजे व्यक्ती त्यांच्या नावाचा पुरस्कार प्रतिष्ठानतर्फे मला प्राप्त झाला, सर्वानुमते मिळाला तर मला, आणि तो एलकुंचवरांच्या हस्ते दिला गेला, आनंद झाला मला. पण असं नाही वाटलं की बापरे आपण मिळवलं, असं वाटलं की खूप मोठे माणसं आहेत हे सगळे आणि यांच्या पायाशीच आपण आहोत.
1: आता भविष्यात आमच्या रसिक वाचकांच्या भेटीला काही साहित्य येणार आहे?
0: आता एक कथासंग्रह आलाय माझा आदिनाद म्हणून, आता याच्यानंतर मला माहित नाही, माझं लिखाण आता खूप माझं 87 वय आहे सुरू, आणि आता लिखाण होईल तसं होईल, काही सांगता नाही येणार. आता हा आदिनाथ मौजेनी काढलेला आहे, वाचतील लोक.
1: ललित लिखाण देखील आपण केलेलं आहे
0: जलसाघर म्हणून,
1: तर त्याविषयी सांगाल?
0: काही नाही, जलसाघर म्हणजे वेगळ्या वेगळ्या अनुभवावर आले, पण ते खूप काही ते जमलेलं नाही आहे. जलसाघरची एक मजा आहे, जलसाघरचीच मजा आहे, पण मी वेगळं सांगते. अत्तर म्हणून माझा एक कथासंग्रह आहे. तर आशा सावदेकर ज्यावेळेस नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये शिकवत होती, विद्यापीठामध्ये शिकवत होती, तर आशा सावदेकर माझी मैत्रीण, तर अत्तर कथेचं डॉक्टर राम म्हैसाळकरांनी नाटकात रूपांतर केलं. तर तिने हा विषय घेतला की कथेचं एक माध्यम आणि त्याच्यानंतर नाटकाचं माध्यम, अशा ह्याच्यावरती माध्यमांतर यावरती हा विषय घेऊन ती आम्हाला आणि डॉक्टर म्हैसाळकरांना विद्यापीठात घेऊन गेली. माझ्या कथेबद्दल वगैरे सांगण्यात आलं. गोव्याचे एक प्रोफेसर म्हणाले की हे अत्तर ही जी कथा आहे तुमची ही वाङ्मयचौर्य आहे, असं त्यांनी म्हटलं. तर मी म्हटलं की कसं काय, वाङ्मयचौर्य हा माझ्या आयुष्यात आलेला प्रसंग आहे, फक्त त्याला कथेचं रूप देताना मी काय थोडेफार बदल केले. पहिली याची कथेची गंमत अशी आहे की पहिले गोविंदराव तळवळकरांना महाराष्ट्र टाइम्सला पाठवली, तर ते म्हणाले की हा अनुभव म्हणे तुम्ही जसाच्या तसा लिहिला, हे जे तुम्ही रावसाहेब रंगोले ते माझे मित्र होते म्हणे, त्याच्यामुळे मी ही कथा प्रकाशित नाही करू शकत. मग इथे लक्षात आलं कसं शिकतो आपण की अनुभव जसाच्या तसा लिहिता येत नाही, तो बदलून लिहायचा असतो, त्याच्यामध्ये कल्पिताचे रंग मिसळून लिहायचं असतं आणि त्याच्यातला आपण अनुभव, त्यांचा अनुभव, इतरांचा अनुभव याचं एक संमिश्रण करायचं असतं आणि मग आपण आपल्या व्यक्तिगत मी त्याच्यातनं कसा काढायचा आणि एक सार्वभौम मी व्हायचा, हे जे एलकुंचवरांनी सांगितलं ते तसं तो अनुभव मग तो घेतला गेला त्याच्यामध्ये. तर मी म्हटलं त्यांना सांगितलं असं, ते नाही म्हणे हे वाङ्मयचौर्य आहे म्हणे. मग सत्यजित रेचा जलसाघर नावाचा सिनेमा आहे म्हणे, असंच्या असंच आहे म्हणते. बिलकुल घरी आलो आम्ही, आमच्या मुद्द्याला चिकटून राहिलो, ते त्यांच्या मुद्द्याला चिकटून राहिले, कारण ते वाङ्मयचौर्य नव्हतंच ना, आम्ही पाहिलं नव्हतं सत्यजित रेचं. नंतर आम्ही घरी सत्यजित रेची जलसाघरची कॅसेट आणली, तर हुब्बेहूब तसंच होतं. तर मी म्हटलं इतकं कसं एकसारखं, तर मी आईला म्हटलं अगं मी तर ती जलसाघर कधी वाचलं नाही पाहिलं नाही, असं कसं एकसारखं म्हटलं इथे इतकं. मग आईने मला सांगितलं की तुला एक सांगते म्हणे, सॉमरसेट मॉमची एक शिपरेक म्हणून कथा आहे ती आणि चित्रलेखा सिनेमाची कथा अगदी एकसारखी आहे. मी एकदा कुसुमाग्रजांची जनस्थान पुरस्कार मिळाला त्यावेळेस, त्याच्याही आधी मी एकदा भेट घेतली होती, 4:30 मी त्यांच्याकडे गेली, तर ते चहा करत होते, म्हटलं मी करते ना चहा, तुम्हाला काही सापडणार नाही म्हणे माझा चहा विहा, तर त्यावेळेस त्यांच्याशी माझ्या गप्पा झाल्या होत्या. तर तोही प्रसंग मला आठवला की तर तेव्हाही मी त्यांना म्हटलं की असं असं झालं, तर ते म्हणे की असं असं होतं पुष्कळदा, मी तुम्हाला आता सांगितलं ना दोन एकसारखे अनुभव वगैरे, तर ते म्हणे की दोन वेगळ्या वेगळ्या काळामध्ये दोन वेगळ्या वेगळ्या व्यक्ती एकमेकांना भेटतात, इट इज बट नॅचरल, असं त्यांनी सांगितलं.
1: सरते शेवटी आमचे जे श्रोताचा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना आपण काय सांगाल?
0: मी त्यांना इतकंच सांगेन की तुम्ही खूप वाचा, खूप ऐका, संगीत ऐका. आता मी आकाशवाणीच्या नागपूरला सृजकांमधून काम केलं होतं, आकाशवाणीने मला आयुष्यामध्ये खूप दिलं, कारण आमचा काळ काही दूरदर्शनचा नव्हता, दूरदर्शन आता आलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला समृद्ध केलं आमच्या पिढीला आकाशवाणीने, त्याच्यामुळे ऐकायला पाहिजे, वाचायला पाहिजे आणि आपलं इतर सर्व लोकांशी नातं जोडून असायला पाहिजे.
1: आशाताई बघे आपण वेळात वेळ काढून आम्हाला आकाशवाणी करता मुलाखत दिली, मी आपले आभारी.
0: मलाही तुमच्या प्रश्नांनी आनंद झाला.
1: धन्यवाद. नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक आशाताई बगे यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

महडगाव अति महसूर वरद विनायकाच तिथ एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

जाणूनी घेऊ भासकवी. महाकवी भासाच्या नाट्यकृतींचा परिचय करून देणाऱ्या कार्यक्रम मालिकेचा 6वा भाग आज ऐकूया. विषय आहे भासाची आख्यायिकांवर आधारित नाटकं, याचा दुसरा भाग. लेखन डॉक्टर श्रीनंद बापट. निवेदन मानसी मागीकर आणि रवींद्र खरे. संगीत विनायक लिमये. सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.

0: वा काय गायलंय नाही हे पद.
1: अरे पण हे पद काय आजचं नाहीये,
0: म्हणजे
1: गेल्या 2000 वर्षापासून गायलं जात आहे हे पद.
0: म्हणजे अगदी संस्कृत मध्येही गात आहेत.
1: तर काय, अरे शूद्रकाच्या मृच्छकटिक नाटकाच्या पहिल्या अंकाचा शेवट होतो एका श्लोकानी, उदयती ही शशांक हा कामिनी गंड पांडुः, कामिनीच्या गळ्याप्रमाणे गौरवर्णाचा चंद्र उगवलाय.
0: हाय हाय हाय काय कल्पना आहे वा.
1: आणि मृच्छकटिकातला श्लोकही भासाच्या चारुदत्त नाटकातल्या श्लोकाचं अनुकरण करतो.
0: हो का,
1: भासाचा श्लोक आहे उदयती ही शशांक हा क्लिन्न खर्जूर पांडुः.
0: लिन्न खर्जूर पांडू म्हणजे ओल्या खजुराच्या गोळ्यासारखा. अरे अरे अरे अरे अरे कुठे तो कामिनी गंड आणि कुठे हा क्लिन्न खर्जूर.
1: असू द्या असू द्या, पण शूद्रकाचं एवढं 10 अंकी मृच्छकटिक नाटक ही भासाच्या चारुदत्त नाटकाची सुधारून वाढवलेली आवृत्तीच आहे असं विद्वान मानतात.
0: नाही नाही कशावर ना, उलटही असू शकतं. म्हणजे चारुदत्त नाटक ही मृच्छकटिकाची संक्षिप्त आवृत्ती आहे असंही असू शकतं.
1: असं काही विद्वान मानतात खरं, पण त्यांची संख्या कमी आहे. चल पण आता बाकी चर्चा न करता चारुदत्त नाटकाची कथाच पाहूया आपण.
0: बरोबर ठीक आहे. तर त्याचं असं होतं की अभिरूप पती नावाचा म्हणजे योग्य पती मिळवून देणारा उपवास नटी करते. त्याच्या पारण्यासाठी पाहुणा बोलवायचा असतो. आर्य चारुदत्ताचा मित्र विदूषक मैत्रेय हा तिथून जात असतो. सूत्रधार त्यालाच भोजनाचं निमंत्रण करतो. मैत्रेय ते स्वीकारत नाही, पण या निमित्ताने त्याचा प्रवेश मात्र रंगमंचावर होतो.
1: इकडे चारुदत्त आपल्या दारिद्र्याला बोल लावत असतो, त्याच वेळेला अत्यंत सुंदर आणि दागिन्यांनी मढलेल्या अशा वसंत सेना गणिकेचा पाठलाग करत शकार आणि विट हे चारुदत्ताच्या घराशी येऊन पोचतात.
0: बरोबर,
1: अक्षरांची आणि शब्दांची उलटापालट करणारा, स्वतः भित्रा असूनही बढाया मारणारा, नेमक्या भलत्या गोष्टी नको त्यावेळी बोलणारा आणि वासनेनी पछाडलेला असा हा शकार आहे.
0: अंधाराचा फायदा घेऊन शकाराला चुकवून वसंत सेना चारुदत्ताच्या घरात शिरते. ती सापडली तर माझ्या हवाली करा म्हणून चारुदत्ताला धमक्या देऊन शकार निघून जातो.
1: शकार हा नीच मनुष्य माझे दागिने ओरबाडण्यासाठी माझ्या मागे लागला होता. मौल्यवान दागिने त्याच्या हाती लागू नयेत म्हणून मला ते इथेच ठेवू द्या असं वसंत सेना चारुदत्ताला विनवते.
0: बरोबर,
1: चारुदत्त ते मानतो आणि मैत्रेयाला सोबत देऊन तिला तिच्या घरी परत पाठवतो. बर का, त्या ठिकाणी ते चंद्राचं वर्णन करणार मगाचं गाणं येतं.
0: बरोबर, आता आली सिच्युएशन माझ्या लक्षात. चारुदत्त नाटकाचा दुसरा अंक त्या मनानं लहानसाच आहे बर का. त्याचं कथानक घडतं ते वसंत सेनेच्या घरात. मदनिका ही तिची दासी. चारुदत्ताविषयी आपल्या मनात उत्पन्न झालेली प्रेमभावना वसंत सेना मदनिकेला सांगते.
1: इतक्यातच संवाहक नावाचा माणूस बेदरलेल्या अवस्थेत तिथे येतो. आपण चारुदत्ताचे नोकर आहोत आणि जुगारात हरल्याने आपल्या मागे इतर जुगारी लागलेत असं तो सांगतो.
0: बरोबर,
1: वसंत सेना त्याला अभय देते आणि त्या जुगाऱ्यांना पैसे देऊन त्यांची बोलवण करते.
0: वसंत सेनेचा चेट म्हणजे हुजऱ्या अतिशय उत्तेजित अवस्थेत.

0: प्रवेश करतो. एका बौद्ध भिक्षूला आपण माजलेल्या हत्तीच्या कचाट्यातून सोडवल्यावर बाकीची माणसं पाहत राहिली, पण एका गरीब वाटणाऱ्या माणसानं आपल्याला त्याच्या अंगावरचं उपरणं बक्षीस दिलं ही हकीकत तो सांगतो. वसंत सेना उत्सुकतेनं सज्जात जाऊन पाहते तर तो मनुष्य दुसरा तिसरा कोणी नसून अपेक्षेप्रमाणे चारुदत्तच असतो.
1: एका मागोमाग घडलेल्या प्रसंगांनी वसंत सेनेचं चारुदत्तावरचं, त्याच्या सहृदय स्वभावावरचं प्रेम अधिकच वाढीला लागतं.
0: पुढे या कथानकाचे धागे भासानं आणखीनच घट्ट केलेत. वसंत सेनेचे दागिने चारुदत्त मैत्रेयाकडे सांभाळायला देतो आणि दोघेही निश्चिंतपणे झोपतात. वसंत सेनेच्या दासीचा प्रियकर सलज्जक हा मध्यरात्री चारुदत्ताकडे घरफोडी करतो आणि हे दागिने पळवतो. चोरी झाल्याचं लक्षात आल्यावर चारुदत्ताच्या घरी एकच हलकल्लोळ होतो.
1: हो ना, चारुदत्त तर अगदीच खचतो. तो म्हणतो, कश्रद्धास्यति भूतार्थम सर्वो माम तुलयिष्यति, शंकनीया ही दोषेषु निष्प्रभावा दरिद्रता.
0: वा,
1: याचा फार छान अनुवाद मृच्छकटिकाच्या मराठी भाषांतरात केलाय देवलांनी.
0: ऐक ना,

0: हा आकांत ऐकून चारुदत्ताची पत्नी तिथे येते आणि आपला एकमेव रत्नहार चारुदत्ताला देते आणि तो वसंत सेनेला देऊन तिच्या दागिन्यांची परतफेड करा असं चारुदत्ताला सांगते.
1: चारुदत्त नाटकाचा चौथा अंकही अनेक वेगवान घटनांनी भरलेला आहे. वसंत सेना चारुदत्ताचं चित्र पाहत त्याच्या विचारात गढून गेलीये. तितक्यात वसंत सेनेला तिची आई बजावते की शकाराची गाडी बाहेर येऊन उभी राहिलीये. तिच्यात बसून तिनं शकाराकडे गेलं पाहिजे. या प्रकाराने वसंत सेना खट्टू झाली नसली तरच नवल.
0: तेवढ्या चारुदत्ताच्या घरून चोरलेले दागिने घेऊन सलज्जक वसंत सेनेकडे येतो. त्याची प्रेयसी मदनिका ते दागिने लगेचच ओळखते. त्यानं केलेल्या चोरीबद्दल ती त्याला बोल लावते. ती सांगते की ते दागिने घेऊन चारुदत्तानंच आपल्याला पाठवलंय असं त्यानं वसंत सेनेला सांगावं. इतक्यात वर्दी येते की वसंत सेनेला भेटण्यासाठी चारुदत्ताकडून मैत्रेय आलाय.
1: मैत्रेय येतो आणि वसंत सेनेला रत्नहार देतो. तो सांगतो की वसंत सेनेचे दागिने चारुदत्तानी जुगारात लावले आणि तो ते हरला. त्याची भरपाई म्हणून हा हार स्वीकारावा. वसंत सेना तो हार घेते आणि लगेचच मैत्रेयाकडे परत देते. हे होतंय ना होतंय तोच मदनिका येते आणि चारुदत्ताकडून कोणीतरी आल्याचं सांगते.
0: आता खरी गंमत होते. सलज्जक वसंत सेनेच्या दागिन्यांचं भांडं घेऊन येतो आणि आपल्या घरी केव्हाही चोरी होण्याची शक्यता असल्यानं चारुदत्तानं दागिने परत पाठवल्याचं सांगतो.
1: याला उत्तर म्हणून वसंत सेना एक अतिशय आश्चर्यकारक गोष्ट करते. ती मदनिकेचा हात सलज्जकाच्या हाती देते आणि तिलाच ते दागिने देते आणि स्वतः चारुदत्ताकडे जायला निघते.
0: हेच कथानक घेऊन शूद्रकानं मृच्छकटिक नावाचं अप्रतिम नाटक रचलंय. चारुदत्त आणि मृच्छकटिक यांच्यात फरक काय आहे असं आपल्याला नक्की वाटेल तो ऐकूया डॉक्टर मंगला मिराजदार यांच्याकडून.
2: 20व्या शतकाच्या पूर्वार्धात भासाचं चारुदत्त प्रकाशात आलं

आणि मग चारुदत्त आणि वसंत सेना यांच्या प्रेमकथेवर आधारलेलं चारुदत्तच मृच्छकटिकचा आधार असल्याचं स्पष्ट झालं. चारुदत्तचं कथानक चार अंकात संपतं. हे कथानक मृच्छकटिकातही जवळजवळ तसंच आहे, मात्र त्याचे 10 अंक आहेत. चारुदत्तातली शब्दरचना, कल्पना अलंकृत स्वरूपात मृच्छकटिकात बघायला मिळतात. अनेक विद्वानांच्या मते मृच्छकटिक ही चारुदत्तची मोठी आवृत्ती आहे, मात्र हे मत काही प्रमाणातच खरं आहे. चौथ्या अंकाच्या शेवटी वसंतसेना चारुदत्ताकडे जायला निघते एवढ्या निवेदनावरच चारुदत्त पूर्ण झाल्याने ते अचानक संपल्यासारखं वाटतं. वसंतसेना आणि चारुदत्त यांची प्रेमकथा अपुरी राहून रसभंग झाल्यासारखा वाटतो. ही कथा पूर्ण करण्याच्या भावनेतूनच शूद्रकांनी पुढचे 6 अंक वाढवले आहेत, पण ती केवळ संख्यात्मक वाढ नसून पहिल्या 4 अंकांचंही त्यांनी पुनर्लेखन केलेले. मुळात भासालाही चारुदत्त नाटकाच्या अपुरेपणाची जाणीव होती असे संकेत नाटकातच मिळतात. वसंतसेना म्हणते, हे अलंकार घेऊन आर्य चारुदत्ताकडे जाऊया. त्यावेळी तिची सखी म्हणते, अभिसारिका सहायभूतम दुर्दिनम उन्नमितम. अभिसारिकेला मदत करण्यासाठीच आकाश मेघाने किती काळवंडून गेलाय. वादळी पावसाच्या वर्षावात वसंतसेना आपल्या प्रेमिकाकडे जाणार आहे हे सुचवणाराच हा निर्देश आहे. मूळ चारुदत्त अलंकृत करताना शूद्रकांनी काही बदलही केले आहेत. शकाराच्या पाठलागाने घाबरलेली वसंतसेना चारुदत्ताच्या घरात शिरते, त्यानंतर तिला सुखरूप घरी पाठवण्याचं काम विदूषक करतो. मृच्छकटिकात चारुदत्त स्वतःच तिला पोचवायला गेला आहे. मृच्छकटिकाच्या दुसऱ्या अंकात जुगाऱ्यांचं दृश्य नवीन आहे. त्यातून कर्जबाजारी झालेल्या संवाहकाच्या कर्जाची फेड आणि त्याचे भिक्षू होऊन पुढे वसंतसेनेला वाचवणं हे नाट्यमय प्रसंग आले आहेत. चारुदत्तात आर्यक पालक कथेचा निर्देश नाही. मृच्छकटिकात पार्श्वभूमीलाही राज्यक्रांतीची घडामोड दाखवून रंगत आणली आहे. मृच्छकटिकात शकाराचा अहंकार, त्यांनी चेटाची केलेली छळणूक विस्ताराने आल्याने त्याची खलनायकी ठसठशीत झाली आहे. भासाप्रमाणेच मृच्छकटिकात शूद्रकानेही नाट्यशास्त्राच्या परंपरेच्या बाहेर जाऊन नाट्यलेखन केल्याचं दिसतं. राजमार्गावर जुगाऱ्यांचं भांडण, शर्विलकांनी घराला भोग पाडून केलेलं चौर्यकर्म, दोन रक्षकांच्या वागण्यातील फरक, वसंतसेनेचा गळा दाबून केलेला खून आणि शेवटी चितारोहण हे सर्वच प्रसंग संस्कृत साहित्यात नवीन आहेत. 4 अंकांचं चारुदत्त आणि मृच्छकटिकचा पूर्वार्ध यात साम्य असलं तरी चारुदत्ताच्या मुलाच्या रोहसेनाच्या सुवर्णगाड्यासाठी केलेल्या हट्टापासून म्हणजे मृत शकटिकाच्या प्रसंगापासून शूद्रकांनी कथानकात परिवर्तन केलं आहे. त्यात कथानकाची भक्कम वीण ही शूद्रकाचे नाटककार म्हणून सामर्थ्य नक्कीच दाखवते, मात्र मूळ कथानकाचं श्रेय निश्चितपणे भासाकडेच जाते.

0: अरे बोलता बोलता आपण भासाची 13 पैकी 12 नाटकं पाहिली की, आता राहिलं एकच नाटक,
1: कोणतं?
0: ते म्हणजे अविमारक. ही कथा मूळ येते ती बौद्ध जातकांमध्ये. गुणाढ्यांनी आपल्या बृहत कथेतही या कथेचा समावेश केला असावा असं दिसतं.
1: बरोबर.
0: मेंढ्याचं म्हणजे अवीचं रूप घेऊन वावरणाऱ्या राक्षसाला मारण्याचा पराक्रम कथानायकांनी बालपणीच केलाय, म्हणून त्याला अविमारक असं नाव पडतं.
1: अद्भुत साहस आणि काहीसा उच्छृंखल प्रणय यांनी सजलेली ही कथा सुरू होते ती कुंतीभोज राजाच्या राजवाड्यात. कोणत्याही वधूपित्याप्रमाणे राजा कुंतीभोज हा आपली सुस्वरूप कन्या कुरंगी हिच्या विवाहाच्या काळजीत आहे. काशीचा राजा आणि सौवीर देशचा राजा या दोघांनी आपल्या मुलांसाठी कुरंगीला मागणी घातली आहे.
0: मध्यंतरी असं होतं की राजकन्या फिरायला निघालेली असताना एक माजलेला हत्ती चाल करून येतो आणि तो कुरंगीवर प्रहार करणार इतक्यात एक तरुण त्याच्यावर जोरदार हल्ला चढवतो आणि कुरंगीचे प्राण वाचवतो. अर्थातच हा तरुण म्हणजेच आपला नायक अविमारक.
1: कुरंगी अविमारकाच्या प्रेमात पडते, अर्थात अविमारकही कुरंगीकडे आकृष्ट झालाच आहे. राजाच्या सेवकांनी चौकशी केल्यावर समजतं की तो सामान्य कुळातला एक युवक आहे, त्यामुळे राजकन्येचा विवाह त्याच्याशी होणं हे त्यावेळच्या कल्पनांप्रमाणे शक्यच नसतं.
0: कुरंगीची दाई आणि तिची सखी नलिनिका या कुरंगीची भेट घेण्यासाठी अविमारकाला अंतःपुरात बोलावतात. अविमारक

0: चोराच्या आविर्भावात हातात एक तलवार आणि दोरी घेऊन येतो आणि वर्षभरापेक्षा अधिक वेळ अंतपुरातच लपून राहतो. अर्थातच या काळात कुरंगीशी त्याचा गांधर्व विवाह होतो.
1: ही गोष्ट मात्र थोडी कृत्रिम वाटते. आपल्या अंतपुरात काय घडलंय याची बातमी राजाला वर्षभर लागू नये हे मोठं आश्चर्यच नाही का?
0: खरंय तुझं म्हणणं, पण वर्षभराने का होईना, कुरंगीच्या महालात काहीतरी गडबड आहे ही बातमी राजा कुंतीभोजाकडे पोचते. आता आपलं बिंग फुटणार या भीतीने कुरंगी बेशुद्ध पडते आणि तो बाका प्रसंग टाळण्यासाठी अविमारक गुप्तपणे अंतपुरातून बाहेर पडतो.
1: तिथून बाहेर पडल्यावर कुरंगीचा विरह असह्य होऊन तो धडधडत्या वणव्यात शिरून आत्मघात करायला प्रवृत्त होतो. मात्र अग्नी त्याच्यावर प्रसन्न होतो आणि त्याला भस्मसात न करता सुखरूप ठेवतो. एरवी चांगला शूर असलेला अविमारक यावेळी मात्र अगदीच दुबळा भासतो.
0: यानंतर थोड्याच काळात एका विद्याधराकडून अविमारकाला एक जादूची अंगठी मिळते. ती ज्याच्याकडे असेल त्याला मनात येईल तेव्हा अदृश्य होता येत असतं. अंगठीचा उपयोग करून अदृश्य रूपात तो कुरंगीच्या महालात येतो. तर इकडे एक वेगळंच संकट उभं ठाकलेलं आहे.
1: हो, कारण मधल्या काळात कुरंगीचा विवाह काशीचा राजपुत्र जयवर्मा याच्याशी करण्याचं ठरतं. त्या विवाहाची तयारीही सुरू होते. अर्थात यामुळे सव्वीर देशाचा राजा रागवेल ही धास्ती कुंतीभोजाला वाटत असतेच. पण विचार करता करता त्याच्या लक्षात येतं की मधल्या काळात फक्त काशीच्या राजाकडून कुरंगी संबंधी चौकशी झाली आहे, सव्वीर राजाकडून त्याबद्दल काहीच हालचाल झालेली नाही. पण या गोष्टीचा अधिक विचार करायला आता त्याच्याकडे मुळी फुरसतच नाहीये.
0: अविमारकाचा विरह असह्य होऊन कुरंगी गळफास लावून आत्महत्या करण्याच्या बेतात असते. ती तसं करणार एवढ्यात अंतःपुरात गुप्तपणे पोचलेला अविमारक तिला वाचवतो.
1: बरोबर.
0: या प्रसंगानंतर मात्र अविमारक कुंतीभोजासमोर प्रकट होण्याचं ठरवतो. तो प्रकट होतो सव्वीर देशाचा राजपुत्र म्हणून आणि कुंतीभोजाच्या राज्यातच वर्षभर सामान्य माणूस म्हणून राहिल्याचं सांगतो.
1: बरोबर.
0: आता कुंतीभोजाला मोठा स्पेस पडतो. त्यांनी कुरंगीचा विवाह काशीच्या राजपुत्राशी ठरवलाय.
1: बरोबर.
0: आणि सव्वीर देशाचा राजपुत्र तर समोर उभा ठाकलाय. आता काय करायचं?
1: हा, पण तेवढ्यात आणखीन एक अद्भुत घटना घडते. अचानकपणे नारद मुनी प्रकट होतात, पण ते कळ लावण्यासाठी नाही तर खरोखरच हा सगळा पेच सोडवण्यासाठी. सव्वीर देशाचा राजपुत्र विष्णुसेन म्हणजे आपला नायक अविमारक असल्याचं ते कुंतीभोजाला सांगतात.
0: ते सांगतात की काशीच्या राणीला एक मुलगा झाला, तो तिने आपल्या बहिणीला म्हणजे सव्वीर देशाच्या राणीला दिला. तो मुलगा म्हणजेच हा अविमारक. ही गोष्ट त्या दोघींनी आणि त्यांनी आणि त्यांच्या परिवारानेही गुप्त ठेवलेली असते. साक्षात नारद मुनींनी स्वतः प्रकट होऊन दिलेला हा निर्वाळा. त्यामुळे अर्थातच कुरंगी आणि अविमारक यांच्या विवाहाच्या मार्गातले सगळे अडसर दूर होतात आणि त्यांचं पुन्हा मिलन होतं.
1: ही झाली या नाटकाची कथा. पण हे नाटक भासाच्या इतर नाटकांसारखं वाटत नाही. दूतवाक्य या एकांकिकेमध्ये कृष्णानं आपली अस्त्र बोलावण्याचा चमत्कार केलाय. तसंच बालचरित नाटकात त्यानं अनेक असुरांनाही मारलंय. अशा काही मोजक्या गोष्टी सोडल्या तर भासानं आपल्या इतर नाटकांमध्ये अद्भुत असं काही दाखवलेलं नाहीये. या नाटकात मात्र अविमारक हा गुप्तरूपानं कुरंगीच्या अंतपुरात राहतो. अग्निप्रवेश करूनही तो जळत नाही. जादूच्या अंगठीच्या मदतीने तो गुप्तरूपानं पुन्हा अंतपुरात येतो आणि शेवटी नारद मुनींनी प्रकट होणं आणि अविमारकाच्या जन्माची हकीकत सांगणं अशा अतिमानवी स्वरूपाच्या अनेक गोष्टी या एका नाटकात त्यानं दाखवल्यात.
0: आणखी सांगायचं तर अविमारकानी कुरंगीच्या अंतपुरात वर्षभर लपून राहणं आणि तिच्याशी गांधर्व विवाह करणं ही गोष्ट सुद्धा भासाच्या इतर नाटकांमध्ये आढळणाऱ्या नीतिकल्पनांपेक्षा अगदी वेगळी, म्हणजे जवळजवळ अनैतिक म्हणावी अशीच आहे.
1: खरंय. संस्कृत साहित्याचा एकूण प्रवास पाहिला तर नारद मुनी हे मुख्यतः पौराणिक कथांमध्ये येतात, म्हणजेच ते तुलनेनी नवे आहेत. आश्चर्य म्हणजे कृष्णाच्या आणि रामाच्या कथेवर आधारित असणाऱ्या भासाच्या नाटकांमध्ये जिथे नारद मुनींचा प्रवेश घडवता येईल अशा नाटकांमध्ये देखील नारदाचं पात्र भासानं घातलेलं नाही.
0: तसंच जादूची अंगठी, तिच्या साह्याने काही अतिमानवी गोष्टी करणं ही कल्पनाही जुन्या संस्कृत साहित्यात फारशी आढळत नाही.
1: हो ना.
0: या नाटकात मात्र ती कथानकाचं महत्वाचं साधन बनते.
1: हा, मात्र एक आहे बरं का, भासाच्या इतर नाटकांमध्ये फारसं न आढळणारं निसर्गाचं वर्णन या नाटकात दिसून येतं. सूर्यास्त, मध्यरात्रीचा मिट्ट काळो, नदी, वसंत ग्रीष्मसारखे ऋतू त्यांची वर्णनं हे अभिमारकाचं आणखीन एक वैशिष्ट्य ठरतं.
0: कथानकाचा वेगळेपणा आणि त्यातली अद्भुततेची झालर यामुळे अभिमारक हे नाटक भासाच्या इतर नाटकांच्या इतकं लोकप्रिय नाहीये. मनुष्याचे मनोव्यापार दाखवण्याचं भासाचं कौशल्य या नाटकात तितकंसं प्रकट होत नाही असं सतत जाणवतं.
1: या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे हे नाटक भासानं रचलेलं नसावं, ते केव्हा तरी भास नाटकांच्या बाडामध्ये ठेवलं गेलं असावं आणि नंतर गणपती शास्त्रींना सापडलं असावं आणि केवळ तिथे सापडल्यामुळे ते भासाचं म्हणून गणलं गेलं असावं असं आपलं काही विद्वानांचं मत आहे, बरं का?
0: हो, पण नेहमीची चाकोरी सोडून भासाने हा एक नवीन प्रयोग करून पाहिला आहे असं का म्हणू नये असा प्रश्नही विचारणारे रसिक आहेतच.
1: खरंय, पेच मोठा अवघड आहे. मात्र तरी सुद्धा भासाच्या नाटकांच्या सध्या उपलब्ध असणाऱ्या सगळ्या आवृत्त्यांमध्ये अभिमारकाचा समावेश केलेला असतो हे निश्चित.
0: काव्याकडे केवळ साहित्यकृती म्हणून न पाहता इतिहासाच्या दृष्टीने पाहिलं की अशा अनेक गोष्टी पुढे येतात. एखाद्या कवीची स्वतःची रचना कोणती, त्याच्या रचनेवरून दुसऱ्या कोणीतरी केलेली रचना कोणती आणि एखाद्या जुन्या सुप्रसिद्ध कवीच्या नावावर आपलं प्रसिद्ध केलेलं काव्य कोणतं.
1: हो हो हो हो, जरा थांबा जरा थांबा, पुन्हा तुम्ही काहीतरी अवघड अवघड बोलायला लागलेला आहात बाई.
0: अरे नाही रे नाही, अवघड काही नाहीये.
1: मग
0: आता हे बघ, भासाचं चारुदत्त नाटक ही मूळ कृती.
1: बरोबर.
0: त्याच्या कथेमध्ये भर घालून शूद्रकानी रचलेलं मृच्छकटिक नाटक.
1: बरोबर.
0: आता या दोन्ही साहित्य कृती चांगल्या आहेत आणि त्या त्यांच्या त्यांच्या लेखकांच्या नावावर प्रसिद्ध झालेल्या आहेत.
1: त्याच्यात एवढं आश्चर्य काय आहे? यापेक्षा वेगळं असं काय असणार आहे?
0: अरे केवळ तेवढंच नसतं काही.
1: मग
0: आपलं काव्य आपल्या नावाने प्रसिद्ध केलं तर कदाचित ते रसिकांना पसंत पडणार नाही, ते खपणार नाही. म्हणून आपलं काव्य पूर्वीच्या एखाद्या प्रसिद्ध लेखकाच्या नावाने प्रसिद्ध करायचं आणि आपल्याला ते सापडलंय, आपण स्वतः त्याचे लेखक नाही तर केवळ संपादक आहोत असं भासवायचं, असा उद्योग करणारे बहाद्दरी असतात या क्षेत्रात. बरं,
1: कमाल आहे. म्हणजे भासाच्या नाटकांमध्येही अशा पद्धतीनं घुसायचा प्रयत्न केलाय की काय कुणी? भलतंच इंटरेस्टिंग दिसतं हे प्रकरण. जरा जरा जरा तपशीलवार सांग ना.
0: सांगते. झालं असं की गुजरात मधल्या गोंडल या ठिकाणाहून 1941 साली यज्ञफल या नावाचं एक नाटक प्रसिद्ध झालं.
1: बर.
0: त्याच्या संपादकांचं म्हणणं असं की यज्ञफल हे भासाचं नाटक आहे.
1: बर.
0: आणि आपल्याला त्याची दोन हस्तलिखित मिळालेली आहेत.
1: बर, मग पुढे काय झालं?
0: मग पुढे काय, ते नाटक खूप गाजलं. त्याच्यावरची चर्चा पुढे जवळजवळ 15 वर्ष चालू होती. हे नाटक भासाच आहे असं मानणाऱ्या विद्वानांनी तसे निबंध लिहिले, परिषदांमध्ये सादर केले आणि इतर काहींनी ते नाटक भासाचं असणं शक्य नाही असा दावा मांडला.
1: ते भासाचं नाही असं म्हणणारे विद्वान ते कोण होते आणि त्यांचं नेमकं म्हणणं काय होतं?
0: सांगते. महामहोपाध्याय वावी मिराशी, जी सी झाला आणि डी आर मनकड यांनी यज्ञफल नाटक भासाचं नसावं असं मत दिलं.
1: बर.
0: नाटकाच्या कथेत असणारा आधुनिक कल्पनांचा समावेश आणि नाटकातल्या संस्कृत भाषेवर असणारा आधुनिक प्रादेशिक भाषेचा प्रभाव ही मुख्य कारणं त्यांनी त्यासाठी दिलेली होती. जी सी झाला यांनी तर प्रादेशिक भाषेच्या प्रभावाची जवळजवळ 50 उदाहरणच आपल्या लेखात दिलीत.
1: नाही, पण केवळ भाषिक प्रभावावरून काय सिद्ध होणार होतं? तर ज्यानं नाटकाची हस्तलिखित प्रत तयार केली त्याच्या हातूनही या गोष्टी होऊ शकतातच ना.
0: बरोबर आहे तुझं म्हणणं, पण मुख्य गोष्ट ही होती की आपल्याकडची ती तथाकथित हस्तलिखित संपादक महोदय कोणाला दाखवायला तयार नव्हते.
1: बरोबर.
0: त्यामुळे पेच कायमच राहिला होता.
1: वा.
0: पुढे तर हा प्रश्न एका वेगळ्याच वाटेवर गेला. ती नाटकं संपादकांच्या सांगण्यावरून मी रचलीयत आणि ही गोष्ट ओळखता यावी म्हणून नाटकाच्या मजकुरात काही शाब्दिक खुणा घालून ठेवल्या आहेत असं सांगणारे एक लेखकच पुढे आले.
1: आणि हा प्रश्न तिथे संपला असंच ना?
0: नाही ना.
1: म्हणजे काय?
0: तसं नाहीये.
1: मग
0: हे लेखक महोदय खरं बोलत नसतील
1: का?
0: ती नाटकं भासाची नसतील कदाचित, पण ती आधुनिक नक्कीच नाहीयेत असं मानणारा विद्वानांचा एक वर्ग उत्पन्न झाला. अगदी 7-8 वर्षापूर्वीही या यज्ञफल नाटकाची नवीन आवृत्ती निघाली ती त्यामुळेच.
1: पण या सगळ्या घडामोडींमध्ये भासाच्या नाटक चक्रात मात्र यज्ञफल नाटकाचा समावेश झालेला नाही, हे बरोबर ना?
0: अगदी बरोबर, तेवढं मात्र झालेलं नाही आणि आता ते होणारही नाही. बर चल, उशीर होतो.

0: मला, आता निघायला हवं.
1: हो,
0: बाकी गप्पा नंतर मारू.
1: अगदी अगदी, चल पुन्हा भेटूया.
2: जाणून घेऊ भासकवी. महाकवी भासाच्या नाट्यकृतींचा परिचय करून देणाऱ्या कार्यक्रम मालिकेचा 6वा भाग आताच आपण ऐकला. लेखन होतं डॉक्टर श्रीनंद बापट यांचं, निवेदन मानसी मागीकर आणि रवींद्र खरे, तज्ज्ञ सहभाग डॉक्टर मंगला मिराजदार, शीर्षक गीत डॉक्टर श्रीनंद बापट, संगीत विनायक लिमये, निर्मिती सहाय्य रोहिणी केस्ते आणि सादरकर्त्या होत्या नीलिम.

0: श्रोते हो, या पुढच्या भागात भासाची पात्र योजना याबद्दल आपण ऐकणार आहोत. ऐकत रहा जाणून घेऊ भास कवी ही कार्यक्रम मालिका आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: मालिका विशेष या अंतर्गत हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरून. काही क्षणातच अस्मिता वाहिनीचं सायंकालीन प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरही ऐकता येतील.

0: नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 5 वाजलेत, सायंकालीन प्रसारण सुरू होत आहे. सुरुवातीला काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज 65 मान्यवरांचा पद्म पुरस्कार देऊन सन्मान केला जाईल. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात थोड्याच वेळात या सोहळ्याला सुरुवात होईल. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेता मामुटी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा या मान्यवरांचा यात समावेश आहे. नवी दिल्लीत अटल अक्षय ऊर्जा भवनात नाफेडच्या NAFEX.in या लिलाव पोर्टलचं उद्घाटन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज केलं. शेतकऱ्यांचा थेट सहभाग वाढवण्यासाठी खरेदी प्रक्रियेत मध्यस्थांची भूमिका संपवावी लागेल असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थविरोधी कृती

0: मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 893 अंकांची घसरण झाली आणि तो 76,201 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 279 अंकांची घसरण नोंदवत 23,824 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत उस्ताद फारुख लतीफ खान यांचं सारंगीवादन राग श्री. विलंबित गत 1 ताला, द्रुतगत 3 ताला त्यांना तबला साथ प्रसून चॅटर्जी यांनी केली आहे. उस्ताद फारुख लतीफ खान यांचं सारंगीवादन राग श्री.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद फारूक लतीफ खान यांचं सारंगीवादन आपण ऐकलं, राग श्री. त्यांना तबला साथ प्रसून चॅटर्जी यांनी केली. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 5:30 वाजलेत. युववाणी.

मंडळी, नुकत्याच शाळा आणि कॉलेजेसना सुरुवात झाली आहे आणि पुन्हा तरुणाईची पावलं ही शाळांकडे कॉलेजकडे वळली आहेत. आणि म्हणूनच आज आपण अशा विषयावर गप्पा मारणार आहोत जो शिक्षणाशीच निगडीत आहे पण तरीही थोड्याफार

प्रमाणात वेगळा आहे. मंडळी, जेव्हा आपण शिक्षणाचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर सगळ्यात पहिले शाळेची इमारत, वर्गखोली, शिक्षक, फळा, पुस्तकं आणि परीक्षा उभ्या राहतात. शिक्षण म्हणजे पाठ्यपुस्तकांमधून ज्ञान मिळवणं, चांगले गुण मिळवणं आणि पुढे चांगली नोकरी मिळवण्यासाठी स्वतःला तयार करणं. अर्थात या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच, पण आयुष्याचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल ना तर एक गोष्ट मान्य करावी लागते, ती म्हणजे आयुष्यातील सर्वात मौल्यवान धडे हे अनेकदा वर्गाच्या बाहेर शिकायला मिळतात. हो, आणि म्हणूनच आजचा आपल्या गप्पांचा विषय आहे कथा वर्गाबाहेरील शिक्षणाची. मित्रांनो, आज आपण अशा एका प्रवासाबद्दल बोलणार आहोत जो गुणपत्रिका, अभ्यासक्रम आणि परीक्षांच्या पलीकडे जातो. हा प्रवास आहे स्वतःला ओळखण्याचा, अपयशातून उभं राहण्याचा, लोकांशी संवाद साधण्याचा, जबाबदारी स्वीकारण्याचा आणि आयुष्याचा खरा अर्थ समजून घेण्याचा. हा प्रवास आहे त्या शिक्षणाचा जो पुस्तकांमध्ये लिहिलेला नसतो पण आयुष्यभरासाठी उपयोगी पडतो. म्हणजे अगदी साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शाळा आणि महाविद्यालय आपल्याला विषय शिकवतात. गणितामधून आपण आकड्यांची भाषा शिकतो तर विज्ञान निसर्गातील नियम समजावून सांगतं. इतिहास भूतकाळाची ओळख करून देतं तर भाषा विचार व्यक्त करण्याचं सामर्थ्य. पण संयम, धैर्य, नेतृत्व, सहकार्य, सहानुभूती, आत्मविश्वास आणि संघर्षातून मार्ग काढण्याची क्षमता हे गुण अनेकदा पुस्तकांमध्ये नसतात. हे गुण आयुष्याच्या अनुभवातून विकसित होतात. म्हणजे बघा, हा लहानपणी सायकल चालवायला शिकताना आपण अनेकदा पडतो. कोणीही पुस्तक वाचून सायकल चालवायला शिकत नाही. संतुलन कसं राखायचं हे शरीर आणि मन यांच्या अनुभवातून शिकलं जातं. आयुष्यातल्या अनेक गोष्टीही अशाच असतात. आत्मविश्वास, निर्णय क्षमता आणि जबाबदारी यांची शिकवणही प्रत्यक्ष अनुभवातूनच मिळते. कधी कधी एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेताना आपल्याला स्वतःची एक नवीन ओळख सापडते. म्हणजे एखादा विद्यार्थी वर्गात फारसा बोलत नसेल पण तो मंचावर उभं राहिल्यावर मात्र उत्कृष्ट निवेदन करू शकतो. अनेकदा आपल्याला आपली खरी ताकद ही कृतीमधून कळते. खेळाच्या मैदानावर शिकलेले धडे हे आयुष्यभर सोबत राहतात. विजयाचा आनंद आणि पराभवाची वेदना दोन्ही स्वीकारण्याची कला खेळ शिकवतात. प्रत्येक वेळी जिंकणं शक्य नसतं हे मैदान शिकवतं. हार मानू नये, पुन्हा प्रयत्न करावेत आणि संघ भावनेने काम करावं हे खेळातून मिळणारं शिक्षण आपल्याला आयुष्यात खूप उपयोगी ठरतं. आज तरुणाईसमोर संधींची कमतरता नाहीये. इंटरनेटमुळे ज्ञानाचं जग खुलं झालंय. अनेक तरुण मंडळी स्वतःहून नवीन भाषा शिकतायत, डिजिटल कौशल्य आत्मसात करतायत, लघु उद्योगही सुरू करतायत आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागीही होत आहेत. तर काही जण आपल्या आवडींना करिअरमध्ये रूपांतरित करतायत. या सर्व गोष्टी वर्गाच्या बाहेर घडतात, जिथे शिक्षक असतो अनुभव आणि पाठ्यपुस्तक असतं ते म्हणजे आपलं जीवन. मंडळी, स्वयंसेवा हे देखील असंच एक शिक्षण आहे. जेव्हा एखादा तरुण समाजातील गरजू लोकांसाठी काम करतो तेव्हा त्याला मानवी जीवनाचे अनेक पैलू समजतात. सहानुभूती म्हणजे काय, सामाजिक जबाबदारी म्हणजे काय आणि आपल्या कृतींचा इतरांवर कसा परिणाम होतो हे अशा अनुभवांमधून शिकायला मिळतं. अशा शिक्षणामुळे व्यक्ती केवळ यशस्वीच बनत नाही तर संवेदनशील नागरिकही बनतो.

मंडळी, मला असं वाटतं की प्रवास हा देखील आपल्यासाठी एक शिक्षकच आहे. नवीन ठिकाण, नवीन लोक, नवीन संस्कृती, वेगळी जीवनशैली पाहताना आपली दृष्टी व्यापक होते. अनेकदा एखाद्या छोट्या गावात भेटलेली व्यक्ती किंवा प्रवासात आलेला एखादा अनुभव आपल्याला आयुष्याबद्दल अशी शिकवण देतो जी अनेक वर्षांच्या अभ्यासातही मिळत नाही. इतकंच नाही तर मंडळी, अपयश हा जीवनातील सर्वात प्रभावी शिक्षक मानला जातो. शाळेत आपण अपयशाला अनेकदा नकारात्मक दृष्टीनं पाहतो, पण वास्तवात अपयश आपल्याला स्वतःची ओळख करून देतं. ते आपल्याला मर्यादा दाखवतं आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये असलेल्या क्षमतांचीही जाणीव करून देतं. कारण यशासाठीचे सर्वात मोठे धडे हे अपयशातून मिळालेले असतात. आयुष्यात काही वेळा आपण ठरवलेल्या

मार्ग बदलतो, काही स्वप्न पूर्ण होत नाहीत, काही योजना अपयशी ठरतात, पण त्याच वेळी नवीन दार उघडतात। त्या प्रक्रियेत आपण लवचिकता शिकतो, परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची क्षमता विकसित करतो। हे शिक्षण कोणत्याही परीक्षेत विचारलं जात नाही, पण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याची गरज भासते। मंडळी, आजच्या काळात संवाद कौशल्य अत्यंत महत्वाचं झालंय। लोकांशी बोलणं, त्यांचे विचार समजून घेणं, मतभेद असतानाही आदरानं संवाद साधणं आणि स्वतःचे विचार स्पष्टपणे मांडणं, ही कौशल्य अनुभवातून विकसित होतात। मित्रमैत्रिणी, सहकारी, कुटुंबीय आणि समाज यांच्याशी असलेला संवाद आपल्याला सतत नवीन गोष्टी शिकवत असतो। मित्रांनो, वर्गाबाहेरच्या शिक्षणातून आणखी एक गोष्ट आपण शिकतो, ती म्हणजे प्रत्येकाकडे काहीतरी शिकण्यासारखं आहे जे आपण आत्मसात करू शकतो। म्हणजे बघा ना, शेतकरी आपल्याला कष्टाचं महत्व सांगतात, तर एखादा कारागीर समर्पण शिकवतो, एखादा कलाकार सर्जनशीलता शिकवतो, तर खेळाडू शिस्त, एखादा शिक्षक ज्ञान देतो, तर सामान्य माणूस जगण्याचं तत्वज्ञान शिकवतो। त्यामुळे आयुष्याला केवळ गुण आणि प्रमाणपत्रांच्या चौकटीत पाहणं आपण कमी केलं पाहिजे। अभ्यास महत्वाचा आहेच, पण त्याचबरोबर अनुभवांचीही शिदोरी जमवली पाहिजे। नवीन गोष्टी शिकण्यासाठी कायम उत्सुक असलं पाहिजे। प्रश्न विचारणं, चुका करणं आणि त्यातून शिकणं हेही खूप महत्वाचं आहे। नवनवीन लोकांना भेटलं पाहिजे, प्रवास केला पाहिजे, उत्तमोत्तम साहित्य वाचलं पाहिजे, समोरच्याचं बोलणं ऐकलं पाहिजे, आसपासच्या घटनांचं निरीक्षणही केलं पाहिजे। कारण जीवनातील सर्वात मोठं विद्यापीठ हे अनेकदा चार भिंतींच्या बाहेर असतं। मित्रांनो, खरं शिक्षण म्हणजे केवळ माहिती मिळवणं नाही, तर व्यक्तिमत्व घडवणं। खरं शिक्षण म्हणजे स्वतःला ओळखणं। खरं शिक्षण म्हणजे समाजाशी जोडलं जाणं। खरं शिक्षण म्हणजे इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची क्षमता निर्माण करणं। आणि म्हणूनच जेव्हा आपण आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की काही महत्वाचे धडे हे आपल्याला अनुभवातून मिळालेले असतात। काही परीक्षा ह्या वर्गात दिल्या जातात, तर काही परीक्षा आयुष्यात। या जीवनाच्या परीक्षेमधून आपण अधिक मजबूत, अधिक शहाणे आणि अधिक संवेदनशील बनत असतो। त्यामुळे प्रत्येक अनुभव, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक भेट, प्रत्येक चूक आणि प्रत्येक नवीन सुरुवात ही एक महत्वाची शिकवण आहे। मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावत आहे आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे। पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी।

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yuvani@mumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते.

0: युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत, आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: श्रोतेहो, मैदानापासून पदकापर्यंत,
3: विजयापासून विक्रमापर्यंत,
2: प्रत्येक खेळ,
3: प्रत्येक खेळाडू
2: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
3: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
2: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
3: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.
4: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
5: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
4: अमृत कलश.
5: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
4: अंजली अनिल जक्कनवार
5: यांची आशिष सातपुते यांनी

0: मी घेतलेली मुलाखत.
1: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही. आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
0: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
0: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.

0: आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी। भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग,
1: पाणी वाचवा रे।

संध्याकाळचे 6 वाजत आहेत. थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 6 वाजून 5 मिनिटांनी इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

हृदयः सहा ते सहा वाजून दहा मिनिटं या कालावधीत आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी बातमीपत्र काही अपरिहार्य कारणामुळे आम्ही आपल्याला ऐकवू शकलो नाही, याबद्दल क्षमस्व.

आशा भोसले आणि सुरेश वाडकरी यांनी गायलेलं किशोर कदम यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट सुखी संसाराची 12 सूत्रे, संगीत आर डी बर्मन यांचं होतं.

सुखी संसाराची 12 सूत्रे या चित्रपटातलं किशोर कदम यांचं गीत आपण ऐकलं. आशा भोसले यांनी गायलं होतं. संगीत आर डी बर्मन. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता संपला. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. संस्कृतमधून बातमीपत्र प्रसारित होईल आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कार्यक्रम अमृत कलश। श्रोते हो, आज या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर अंजली अनिल जक्कनवार यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया।
1: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो अमृत कलश या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व श्रोत्यांना सप्रेम नमस्कार। श्रोते हो अमृत कलश कार्यक्रम म्हटला तर आपण ज्येष्ठ नागरिकांना या कार्यक्रमात नेहमी बोलवीत असतो आणि त्यांच्या मुलाखतीतून त्यांच्या संपूर्ण जीवनाबद्दलची माहिती जाणून घेत असतो। त्यांचे केलेले कार्य, त्यांनी केलेले आपल्या जीवनात काही सार्थकता असते ती आपण आपल्या श्रोत्यांना नेहमी ऐकवत असतो। आता ज्येष्ठ नागरिक म्हटले तर त्यांचा अनुभव, त्यांचे मार्गदर्शन, त्यांची आपुलकी आणि त्यांची सन्मानाची भावना, त्यांचा अनुभवाचा ठेवा, ज्ञानाचा सागर, त्याग, त्यांची प्रेमाची मूर्ती सुद्धा, त्यांची शिकवण आमचा आधार असतो। शांत आणि समाधानी जीवन, त्यांच्या आपुलकीचे गोडवे, त्यांच्या भावना नेहमी व्यक्त करत असतात। तर त्यांच्या जीवनातील मौल्यवान योगदानाबद्दल हे ज्येष्ठ नागरिक खास कृतज्ञता सुद्धा व्यक्त करत असतात। तेव्हा असे हे ज्येष्ठ नागरिक, आज अशाच एका ज्येष्ठ नागरिकांना आपण बोलावलेलं आहे आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये। श्रीमती अंजली अनिल जक्कनवार या आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। मॅडम, तुमचं आकाशवाणी स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार।
2: नमस्कार सर।
1: आता मॅडम, अमृत कलश हा कार्यक्रम खास ज्येष्ठ नागरिकांसाठी असतो आणि ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्ही तुमच्या

0: पुण्याचं बालपणापासून आपण सुरुवात करूया. एका व्यक्तीची पूर्ण बायोग्राफी या अमृत कलश कार्यक्रमात आम्ही जाणून घेत असतो. तर तुमचा जन्म केव्हा झाला, कुठे झाला आणि तुमच्या आई वडिलांचं काय नाव होतं याबाबतची माहिती आमच्या श्रोत्यांना जरा कथित करा.
1: नमस्कार सर, मी अंजली अनिल जक्कनवार, पूर्वाश्रमाची माधुरी ऋषीदेव चिलमवार. माझं बालपण अतिशय खेड्यात असं गेलं. जन्मतारीख माझी 20/11/66. आज वयाला 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि अतिशय दुर्गम असं गाव होतं. आमच्या गावात त्याकाळी शाळा सुद्धा नव्हती. 1 ते 4 वर्ग फक्त गावात होते, पण वडील शिक्षक असल्यामुळे त्यांनी बाहेरगाव शिकायला ठेवलं.
0: आपलं गाव कोणतं सांगितलं तुम्ही?
1: माझं गाव बेडगाव.
0: कुठल्या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये येतं?
1: कुरखेडा तालुका, जिल्हा गडचिरोली.
0: अच्छा, कारण नुसतं गावाचं नाव सांगितलं तर श्रोत्यांना कळणार नाही ना, तर ते कुठल्या जिल्ह्यामध्ये? जिल्हा लवकर कळतो, तर गडचिरोली सारखा जिल्हा आणि नक्षलिस्ट जिल्हा आपण म्हणूया तर बरोबर, कारण या नक्षलिस्ट जिल्ह्यामध्ये जन्म होऊन त्या ठिकाणी आपण थोडा दुर्गम भाग म्हणतो आपण, तर अशा ठिकाणी तुमचा जन्म झाला आणि मग बालपण पण मग त्याच ठिकाणी गेलं का?
1: सर, एक तर गावात शाळा नव्हती, 1 ते 7 वर्ग गावातच होते, तेवढं तिथे गेलं. नंतर शिक्षणासाठी वडिलांनी बाहेरगावी ठेवलं, नागपूरला.
0: अच्छा, नागपूरला.
1: पासून
0: आई वडील काय करायचे मग?
1: माझे वडील शिक्षक होते, आई गृहिणीच होती.
0: आणि भाऊ बहीण?
1: मला 2 बहीण भाऊ.
0: अच्छा, तुमच्यापेक्षा मोठे की लहान?
1: भाऊ मोठा होता, बहीण लहान आहे.
0: बहीण लहान. अच्छा बरं, मग तुमचं शालेय शिक्षण आपण म्हणतो 1 ते 4 हे कुठल्या शाळेमध्ये वगैरे झालं? शाळेचं नाव वगैरे सांगाल?
1: जिल्हा परिषद शाळा, मराठी माध्यमिक प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद, बेडगाव.
0: बेडगाव. अच्छा अच्छा, मग शालेय जीवनामध्ये तुमचा शिक्षणाची जी सुरुवात झाली, तर तुमचं आता जिल्हा परिषद शाळा म्हटलं तर सगळे विद्यार्थी गावातनं आलेले, काही शहरातले पण, तर तेव्हा कसं वाटत होतं तुम्हाला, काय कुठे भाग घ्यायचा, शालेय स्नेहसंमेलन म्हणा किंवा असे जयंती वगैरे जेव्हा येतात तर 15 ऑगस्ट 26 जानेवारी वगैरे अशा वेळेस तुम्ही कुठे भाग वगैरे घेतला होता का?
1: हो सर, शाळांमध्ये नेहमी कार्यक्रम व्हायचे, वडील शिक्षक असल्यामुळे प्रत्येक कार्यक्रमात भाग घ्यायची संधी मिळायची आणि कार्यक्रमात भाग घ्यायची. मी भाषण देणं वगैरे मला आवडायचं आधीपासून, त्यांचं व्यक्तिमत्व तसं होतं वडिलांचं, त्यामुळे त्यांच्या सोबतच म्हणजे त्यांच्या समोर त्यांच्या व्यक्तिमत्वामुळेच आम्ही घडलो असं मला वाटतं खूपदा.
0: अच्छा अच्छा, कारण आता वडील जेव्हा शिक्षक असतात आणि आपल्या पाल्यांना काहीतरी शिक्षणात्मक धोरण ते नेहमी त्याचा अंमल नेहमी करत असतात आपल्या घरी पण, तर त्या बाबतीत पण तुमच्यावर पण तसंच तुम्हाला घडवलं गेलं?
1: हो सर,
0: एक विद्यार्थी म्हणून, विद्यार्थिनी म्हणून, कारण वडील शिक्षक असतात आपल्या मुलांना सुद्धा विद्यार्थीच समजतात.
1: त्यांची खूप शिस्त होती, खूप धाकात वाढवायची एकदम, अजूनही आठवलं तरी.
0: तर एखादी प्रसंग तुम्हाला आठवतं का असा, वडील वडिलांनी तुम्हाला खूप रागवलं किंवा काही एक काय म्हणू काही शिक्षा वगैरे केली वगैरे असं काही आहे का प्रसंग लहानपणीचा?
1: लहानपणी भरपूर शिक्षा व्हायची सर, म्हणजे त्यांच्या नावानीच, म्हणजे आता जे आपण मुलं बघतो की अगदी आई बाबांना बिलकुल भीत नाही तसं नव्हतं आमच्या काळात, एकदम शिस्तीत वागलो. त्यांनी डोळे काढले तरी बसून जायचं चुपचाप, असंच त्यांचं अशा ज्याचं वातावरणात घडलो आम्ही.
0: बरोबर आहे, कारण की वडिलांचं आता शिस्त, एक वडिलांचा धाक प्रत्येक घरी तर नसतो, लहानपणी पण आपण असा म्हणजे वडील म्हटले तर थोडे कडक असतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये, पण त्यांचा तो कडकपणा आपल्याला मात्र शिस्त लावून जातो हे मात्र खरं आहे. आपणही मग आपलं जीवन शिस्तीमध्ये घालवतो, शिस्तीला आपण प्राधान्य देतो, हे खूप महत्वाचं.
1: अगदी बरोबर आहे ते.
0: बरं, मग आता हे शालेय शिक्षण झाल्यानंतर हायस्कूलचं शिक्षण तुम्ही मग शाळा बदलली असणार?
1: हो सर, मी 8वी पासून नागपूरला शिकली, सेवासदन हायस्कूल.
0: अच्छा,
1: नागपूरला. तिथेच हॉस्टेलमध्ये राहिली 3 वर्ष, नंतर 11-12 पण मी असंच नातेवाईकांकडे राहून शिकली.
0: अच्छा, म्हणजे तुमचे आई वडील गावी राहायचे?
1: गावी राहायचे, आमच्या गावात शाळा नव्हती ना, त्यामुळे आम्ही सगळे बहीण भाऊ बाहेरगावी शिकलो. शाळेची सोय नव्हती गावात तेव्हा, आता झाली वाटल्यास, पण तेव्हा आमच्या लहानपणी शाळेची कुठलीही सोय नव्हती.
0: बरोबर आहे, आणि म्हणून मग मोठ्या शहरात येऊन तुम्हाला शिक्षणासाठी तुम्हाला वडिलांनी बाहेर सुद्धा पाठवलं, पण तेव्हा असं वाटलं नाही का तुम्हाला की मी बाहेर एकटीच राहते, हॉस्टेलमध्ये राहते, माझ्या कुटुंबासोबत राहत नाही, आई वडिलांसोबत राहत नाही, भाऊ बहिणींसोबत राहत नाही,
1: तेव्हा
0: मनामध्ये आलं नाही का?
1: सर, ते लहानपण एवढं हे होतं तेव्हा की आता जसं आपण बघतो मुलांना एवढे विचार, तेवढे विचार आमच्या काळात नव्हते, त्या काळात नव्हते. जे आईबाबांनी सांगितलं तेच योग्य हाच विचार एक मनात राहायचा आणि शिकायला त्यांनी ठेवलं तर हे पण खूप चांगली गोष्ट होती, त्यामुळे आता पण त्यांच्याशी आदर आहे आणि जे झालं चांगलं झालं असं वाटतं. कधी कधी वाटायचं, कारण तेव्हा फोन पण नव्हते, कधी जाणं पण नव्हतं, जे करस्पॉन्डिंग व्हायचं ते फक्त पत्रांनीच व्हायचं, त्यांच्या पत्राचीच वाट पाहत राहायची मी. आणि वर्षात फक्त दोनदाच आम्ही गावाला जायचो, दिवाळी आणि उन्हाळा. नंतर तर काही साधनं, आमच्या गावाला जायला साधनं पण नव्हते, म्हणजे वर्षातून एसटी पण आमच्या गावात जात नव्हती त्या काळात, फक्त उन्हाळ्यातच सुरू राहायची. त्यामुळे जाणं येणं पण खूप कठीण राहायचं. फक्त वडील एकदा भेटायला यायचे हॉस्टेलला, नंतर आई तर कधी यायचीच नाही बिचारी भेटायला, ती फक्त आम्ही जायचो तेव्हाच भेटायची 6 महिन्यांनी.
0: एवढा 6 महिन्यांचा काळ म्हणजे
1: खूप मोठा व्हायचा,
0: मोठा व्हायचा,
1: खूप आठवण यायची कधी कधी,
0: प्रदीर्घ असा काळ. आणि आपल्या

0: त्याला काही म्हटलं तरी आपण शिक्षणासाठी बाहेरगावी आहोत, पण घरच्यांची आईची आठवण, आपल्या भाऊ बहिणींची पण आठवण येणं साहजिक आहे.
1: पत्र हे तेव्हा एक चांगलं माध्यम होतं की पत्रातूनच सगळ्या भावना कळायच्या त्यांच्या आपल्या. आम्ही कधी त्यांना पत्र टाकायचं होते पण पत्र पाठवत राहायचे, तो खूप एक वेगळा आनंद मिळायचा जेव्हा पत्र यायचं.
0: अच्छा, बरं. मग सेवा सदन हायस्कूल मध्ये जेव्हा तुम्ही शिकलात आणि मग मला वाटतं 10वी पर्यंत म्हणजे मॅट्रिक पर्यंत तुमचं शिक्षण त्याच ठिकाणी झालं का?
1: हो सर,
0: त्याच ठिकाणी झालंय. आणि मग पुढे मग 11वी 12वी ज्युनियर कॉलेज कुठे घेतलं?
1: ते मी नातेवाईकांकडे वरठीला शिकली, भंडारा रोड.
0: अच्छा.
1: नवप्रभात ज्युनियर कॉलेज, तिथे 11वी 12वी केलं आणि त्याच उन्हाळ्यात माझं लग्न पण झालं 17 वर्षी वयाच्या.
0: ग्रॅज्युएशन वयाच्या 17 वर्षीच झालं
1: आणि ग्रॅज्युएशन मी लग्नानंतर केलं.
0: पण मला वाटतं त्या काळात असा कायदा नव्हता का की?
1: होता सर कायदा, मुलीचं लग्न 18 वर्षानंतर
0: करावं म्हणून. बरोबर.
1: आणि मला ते मी तर वडिलांना तेव्हा प्रतिकारही केला होता, पण तेव्हा एवढं आम्ही हे नव्हतं की त्यांना एकदम नकार द्यायचा, नाही का?
0: बरोबर.
1: शिवाय आता त्यांना वडिलांना पण काळजी वाटायची, मुलींना इकडे तिकडून शेवायची म्हणजे शिकायची गावात सोय नव्हती. आणि माझ्या हसूबाई टीचर होत्या, त्यांना म्हटलं तसं मी की दादा तुम्ही, आम्ही वडिलांना दादा म्हणायचो की दादा माझं मला शिकायचं आहे, शिकू द्या, नंतर लग्न करा. पण ती ज्यांनी त्यांनी जे मला जी प्रेरणा दिली होती शिक्षणाविषयी ती मी लग्नानंतर सोडली नाही. मला 19 वर्षी मुलगी झाली तरी मग मी नंतर ती झाल्यावर लगेच शिक्षणाला सुरुवात केली. तेव्हा मी BSW केलं नागपूरच, मला म्हणजे माझं सासर नागपूर आहे त्यामुळे मग मला प्रोफेशनल कोर्स करायचा होता, काहीतरी करावंच होतं, त्याच्या पायावर उभं राहावं माझी प्रबळ इच्छा होती आधीपासूनच. तर मग ते इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क मध्ये मी ऍडमिशन घेतली आणि लहान मुलाला सांभाळून मी कॉलेज केलं, डिग्री मिळवली.
0: BSW म्हणजे बॅचलर ऑफ सोशल वर्क.
1: ओके.
0: म्हणजे सोशल विषयाशी तुम्ही शिक्षण घेतलं आहे आणि सामाजिक दृष्टिकोनातनं लोकसेवा जनसेवा त्यासंबंधीच हा डिग्री कोर्स आहे मला वाटतं.
1: हो हो.
0: मग तुम्ही ग्रॅज्युएशन पण तुम्ही कम्प्लीट केलं आणि लग्न झाल्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशन केलं. बरं, लग्न झाल्यानंतर तुम्ही एक पत्नी होता पण मुलगी झाल्यानंतर तुम्ही आई झालात. आता आई होणं म्हणजे त्यांच्या जीवनात जन्मोजन्मांतराची आई असते, पण आई झाल्यावरही तुम्ही शिक्षणाचा जो तुमचा शिक्षण घेण्याचा जी तुम्हाला आवड होती ती तुम्ही पूर्ण कम्प्लीट केली.
1: हो सर.
0: हे महत्वाचं. बरं, मग BSW झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला वाटलं का की मास्टर डिग्री घ्यावी म्हणून?
1: हो, मी MA साठी पण प्रयत्न केला, फर्स्ट इयर दिलं, पण मला एवढं मग मला नोकरी पण मिळाली सर लगेच वयाच्या 24व्या वर्षी. ती भांबरागड, अगदी अतिदुर्गम भागात, आणि नागपूर ते भांबरागड 12 तास पूर्ण प्रवास छोट्या मुलीला घेऊन एवढं सगळं. मग मला ते म्हणजे फॉर्म भरला मी MA चा, फर्स्ट इयर झालं, पण सेकंड इयर मग मी दिलीच नाही परीक्षा, राहून गेलं.
0: अच्छा. म्हणजे तुम्हाला जॉब हा कुठल्या डिपार्टमेंटला मिळाला?
1: ICDS इंटिग्रेट चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम,
0: अंगणवाडी,
1: महिला बालकल्याण विभाग.
0: महिला आणि बालकल्याण विभाग, महाराष्ट्र शासन म्हणजे स्टेटचा?
1: नाही, सेंट्रलचा सर.
0: सेंट्रलचा आहे. अच्छा अच्छा. आता हा जो तुम्ही भाग सांगितला भामरागड आणि जिल्हा गडचिरोली आणि हा तालुका म्हणजे म्हटला तर एकदम दुर्गम असा भाग आहे, पूर्व महाराष्ट्राचा हा आपण काय म्हणू डिस्टर्ब एरिया भाग आहे, जंगलचा भाग आहे पूर्ण, आणि अजूनही हा शिक्षणाच्या दृष्टिकोनातनं मागासलेला आहे, आदिवासी समाज त्या ठिकाणी वास्तव्याला आहे, तर अशा ठिकाणी तुमची नोकरी तुम्हाला प्राप्त झाली. मग अशा वेळेस तुम्ही अंगणवाडी सेविका म्हणून कार्य सुरू केलं?
1: अंगणवाडी सुपरवायझर
0: म्हणजे अंगणवाडी पर्यवेक्षिका. तर तेव्हा अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून तुमच्याकडे असं कोणतं कार्य तुम्हाला करावं लागायचं?
1: मला सर अंगणवाडी व्हिजिट असायच्या माझ्या एरियात जेवढ्या, म्हणजे आम्हाला 25 अंगणवाड्या असतात एका सुपरवायझरकडे, ते 25 गावांना भेटी द्यायच्या असतात, म्हणजे एक सर्कल असते हेडक्वार्टर आणि आजूबाजूच्या अंगणवाड्या असतात, तिथे कसं काम सुरू आहे, वर्कर नीट राहत करतात की नाही काम, त्यांना गायडन्स करणं, मिटिंगा घेणं, मग त्या गावांमध्ये काही प्रबोधन करतात ते का आपल्याला, कारण अंगणवाडी म्हटलं की माता आणि मुलं या विषयावर फोकस आहे, मुलांचा सर्वांगीण विकास कसा करता येईल, मातांचा विकास कसा करता येईल या दृष्टीने काम आहे. त्यामुळे गावागावात कार्यक्रम घेणं, मातांच्या सभा घेणं, मातांना मोटिवेट करणं, त्यांच्या मुलांसाठी त्यांना काही करता येत का ते सांगणं, सगळं काम खूप कठीणही होतं सुरुवातीला, कारण भाषेची पण खूप अडचण होती.
0: कोणती भाषा होती त्या ठिकाणी?
1: गोंडी भाषा बोलतात सर.
0: गोंडी भाषा. अच्छा. कारण महाराष्ट्र म्हटला तर महाराष्ट्रात वराडामध्ये वराडी भाषा बोलली जाते पण ती मराठीच असते. तुम्हाला गोंडी भाषा येते का? समजते?
1: नाही सर, मला येत नाही. 35 वर्ष झाले त्या गोष्टीला, तर 30 वर्ष.
0: अंगणवाडी सेविका म्हटलं तर अंगणवाडीमध्ये येणाऱ्या गर्भवती महिला, त्यांचं खानपान, त्यांना कुठल्या व्हिटॅमिन्स युक्त आहार, त्यांच्या आहाराच्या सवयी, आणि मग बाळणपण झाल्यानंतर त्याची बाळाची काळजी, आणि आदिवासी भाग म्हटला तर त्या ठिकाणी भरपूर त्यांच्या काय म्हणू अंधश्रद्धा पण असतात, काही गोष्टी त्यांच्या पूर्वापार चालत आलेल्या परंपरेने चालत आलेल्या असतात. मग अशा वेळेस तुम्ही त्यांना कसं मोटिवेट केलं म्हणा, किंवा त्यांना अंधश्रद्धेतून म्हणा, त्यांच्या जुन्या परंपरांमधून म्हणा, बाहेर कसं काढण्याचा प्रयत्न केला?
1: सर, आम्ही मातांच्या सभा घ्यायचो. आमची जी अंगणवाडी कार्यकर्ती होती गावातली आणि तिची मदतनीस

0: या दोघींना गुंडी समजायचं, त्यांच्या मारतीने आम्ही हे काम करायचो. नंतर आम्ही किशोरी मुलींचं ट्रेनिंग घ्यायचो, किशोरी मुलींची मीटिंग घ्यायचो, कारण किशोरी मुली या गावातल्याच असतात आणि त्या शाळेत जातात तर त्यांना मराठी चांगलं बोलता यायला लागलं. हळूहळू प्रगती होत गेली आणि माता पण हळूहळू शाळेत जायला लागल्या, त्या पण मदत करायला लागल्या. त्यांना प्रात्यक्षिक दाखवणं आहाराचं, मुलांना काय खायला द्यावं काय देऊ नये, कुठे गेलो भेटायला बिस्किटचे पुडे, चॉकलेट्स, फिंगर्स असंच अन्न म्हणजे घेऊन जातो खाऊ मुलांसाठी. तर हे सगळं चुकीचं आहे आणि त्याच्यामुळेच मग कुपोषण वाढते, मुलांना चांगल्या सवयी लागत नाही. तर आम्ही त्याच्यावरच फोकस करायचो की हे जंक फूड हे सगळं देणं बरोबर नाही आणि घरचंच अन्न द्यायला पाहिजे. एक तर तिकडे एक पद्धत आहे, मुलांना 24 तास कामात राहतात घरच्या बाया. आदिवासी लोक खूपदा जंगलातच जाऊन राहतात, त्यामुळे घरातल्या मुलांकडे दुर्लक्ष होते. पण आता हळूहळू थोडीशी प्रगती झाली, पण तरी अजूनही भाग दुर्गमच आहे, कारण तेव्हा दळणवळणाचे साधनं पण नव्हती, जायला पण खूप अडचणी यायच्या, त्यांच्यापर्यंत पोहोचायला पण खूप अडचणी यायच्या. साधं लसीकरण असलं तरी लोक आणायचे नाही मुलांना. माता आमच्या काही काही तर तेव्हा त्या 30 वर्षापूर्वी 35 वर्षापूर्वी आमच्या अंगणवाडीच्या हेल्पर सुद्धा एवढ्या हे होत्या अशिक्षित, त्या सुद्धा लपून लपून राहायच्या मुलांना लसीकरण द्यायचं. आता हळूहळू प्रगती झाली आणि आता बदललं वातावरण, पण त्याला सगळ्या गोष्टीला खूप त्रास घ्यावा लागला.
1: कारण हा भाग म्हटला, गडचिरोली जिल्हाच म्हटला पूर्णतः, तर दुर्गम भाग आहे आणि आदिवासींनी व्याप्त असलेला भाग आहे, पुरेसं शिक्षण न घेतलेले लोक आहेत अजूनही, आणि शिक्षणाचा अभाव आणि जुन्या परंपरा यामध्येच ते लोक त्यांचे सण पण वेगळे, खानपान पण सगळा आदिवासीच्याच याच्यातला असायचा. त्यामुळे मला वाटते त्या भागात कुपोषणाचा जो लहान मुलांना आपण बघतो, तर मला वाटते कुपोषित मुलं जास्त आहेत त्या भागात.
0: हो सर, तिकडे आहे तसं प्रमाण जास्तच इतर तुलनेत, पण तसंही म्हणता येणार नाही, कारण आता मी काही काही आता सुरुवातीला 5 वर्ष तिथे काम केलं, पण बाकी नंतर चांगले पण एरियात सुद्धा काम केलं, तिथे पण कुपोषण तेवढंच होतं. उलट त्याच दृष्टीने भामरागडकडे कमी होते, यासाठी म्हणते मी कमी होतं, कारण ते लोक बाहेरचं काही जंक फूड मुलांना जास्त खाऊ घालत नाही, कारण त्यांच्याकडे दुकान नसतात गावात, छोट लहान लहान गावं असतात, त्यामुळे घरात जे शिजलं तेच मुलं खातात.
1: तर तेव्हा जी परिस्थिती होती जेव्हा तुम्ही लागलात, म्हणजे आजपासून तुमच्या 25-30 वर्ष आधी,
0: 35 वर्षापूर्वी,
1: तर तेव्हा शिक्षणाचं असं काय हे होतं, महिला कोणत्या वर्गापर्यंत शिकायच्या?
0: सर तेव्हा पण सुरुवातीपासून आश्रम शाळा होत्या गावांमध्ये, भामरागड सारख्या ठिकाणी 1 ते 7 वर्ग होते. सुरुवातीला शाळा होत्या, पण एक शिक्षकी, दोन शिक्षकी, एक वर्ग, दोन वर्ग अशा होत्या. आश्रम शाळा होत्या सर तेव्हा पण, जुन्या पण आधी, मुलांसाठी, शिक्षणासाठी, मुलं मुली.
1: बरं, मग तुमचं आता नोकरी तुम्ही सांभाळली, पण तुमचं कुटुंब सुद्धा होतं ना स्वतःच, तुमचे मिस्टर होते, मुलं होते, दोन ठिकाणचं तुम्हाला हे कसं हे सांभाळलं तुम्ही, म्हणजे नोकरी आणि घर, ते तुमचं कुटुंबीय स्वतःच.
0: महिलांना नोकरी करून घर सांभाळचं त्रासच जाते सर, पण सांभाळलं, कारण ती एक सगळी गोष्टी उर्मी असते, स्त्री तेवढी करू शकते, तिच्यात तेवढी क्षमता असते घर आणि मुलं सांभाळायची. मला नेहमी मुलांविषयी वाईट वाटायचं की आपण त्याच्यावर अन्याय तर नाही केला, कारण लहानपणापासून माझ्या मुलांना मी शिक्षण घेतलं तेव्हा पण त्याच्याकडे दुर्लक्ष झालं, पण एक चांगलं वाटतं की मुलं माझी चांगली म्हणजे शिक्षण वगैरे मुलांनी चांगलं घेतलं, त्यामुळे मी घर आणि नोकरी चांगल्या प्रकारे सांभाळली असं मला वाटते.
1: बरोबर आहे, कारण एका स्त्रीला एक गृहिणी म्हणून पण कार्य करत आहात तुम्ही आणि एक शासकीय सेवक म्हणून, शासकीय नोकरी करणाऱ्या, पण एक तुमचं दोन दोन कार्यावर तुम्हाला तुमचं जीवनमान पूर्ण व्यतीत करावं लागलं. तर मॅडम आपण आता थोडा एक ब्रेक घेऊया. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम अमृत कलश आणि आज या कार्यक्रमात आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका अंजली अनिल जक्कनवार यांच्याशी आपली वार्ता सुरू आहे. तर अंजली मॅडम, एक विरंगुळा म्हणून तुमच्या आवडीचं गीत आपण श्रोत्यांना ऐकूया. तर सांगा तुमचं आवडीचं गीत, तुम्ही जर ते म्हणून दाखवलं तुमच्या स्वमुखातून, आणि ओरिजिनल गीत आपण मग नंतर ते पण ऐकवतो.
0: ठीक आहे सर, नुकत्याच मरण पावलेल्या सुमन कल्याणपूरकर यांचे गीत म्हणण्याचा प्रयत्न करते.

0: वा वा वा मॅडम, फार छान. तुमचा आवाज पण अगदी गोड आहे आणि तुमचं गीत सुद्धा सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत आहे, एक भावगीत आहे. आमच्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना ते नक्कीच आवडलं असणार. तर आपण मुलाखतीमध्ये पुढे जाऊया.
1: चालेल सर.
0: आता तुम्ही मॅडम ज्या काही एवढ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या, कुटुंबाची जबाबदारी आणि नोकरीची जबाबदारी, तर हा काळ कोणता होता? म्हणजे तुमचा जो 35 वर्षाचा पूर्ण नोकरीचा काळ गेला, पण तुम्ही जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी आलात, भामरागड आणि तुमच्या बदल्या पण झाल्यात, तर अशा कोणकोणत्या ठिकाणी तुम्हाला बदलीसाठी जावं लागलं?
1: 1989 पासून मी नोकरी जॉईन केली सर. ती माझी पहिली अपॉइंटमेंट भामरागडच होती. ते माझं ऑफिस एटापल्ली होतं, ते खूप दूर होतं, 90 किलोमीटर. तो पण एक खूप त्रासाचा काळ गेला. 5 वर्ष ती खूप कठीणच गेली. आता पण आठवलं, भामरागड म्हटलं की नको वाटतं पुन्हा जायला. नंतर मी आरमोरीला आली, एकदम चांगला एरिया होता तो. 10 वर्ष तिथे काम केलं. नंतर पुन्हा 4 वर्ष मी चामोर्शी एरियात काम केलं. म्हणजे आम्हाला तालुका लेवलच आमची बदली होते. नंतर मी भामरागडवरून आरमोरीला आली. आरमोरी चांगलं गाव होतं. त्यात आरमोरीला आल्यामुळे माझ्या मुलांची प्रगती झाली. मुलं पण थोडे चांगले शिकू शकले. माझी मुलगी पण 1 ते 4 वगैरे भामरागडला शिकली. पण आज ती एमटेक झाली आहे, चांगल्या शहरात दुबईला राहते. तिच्यामुळे मी पण परदेशवारी केली आहे. ही पण मला अभिमानाचीच गोष्ट वाटते. जपानला जाऊन आली, दुबईला जाऊन आली मुलींकडे. आणि नंतर मग मी चामोर्शीला राहिली 7-8 वर्ष. आणि आता शेवटी पुन्हा मी धानोरा सारखा, धानोरा एरिया, तो पण भामरागड सारखाच अतिदुर्गम भाग आहे सर. अतिशय दुर्गम. जे नक्षलवादी म्हणतो आपण, ते भामरागडपेक्षा मला इकडेच जास्त आढळले. आमच्या लहानपणी एवढं नक्षलवादी म्हणतात, पण एवढं आम्ही कधी बघितलेच नव्हते. लहानपण पण आमचं अतिदुर्गम भागात गेलं, पण नक्षलवादी हे नाव आम्हाला काही कळत नव्हतं. पण इकडेच ते जास्त आढळलं प्रमाण. आणि नंतर मी आता रिटायर्ड झाली तेव्हा मला एबीडीओचं प्रमोशन मिळालं. असं वाटलं एवढ्या वर्ष आपण सेवा केली तर आमच्या केडरला प्रमोशनच दिलं. एकतर महिलांचं ऑफिस, समाजात दुय्यम स्थान, शासनाच्या ह्याच्यात पण आम्हाला दुय्यम स्थान नेहमी मिळालं असं मला वाटायचं. कारण आपण एवढी जीव तोडून मेहनत करतो, तर कुठेतरी आपलं प्रमोशन व्हावं असं सारखं वाटत होतं. आणि आता ते रिटायर्डच्या वेळेला मिळालं.
0: आता एबीडीओ म्हणजे काय हे आमच्या श्रोत्यांना कळणार नाही, तर एबीडीओ म्हणजे कुठलं प्रमोशन?
1: असिस्टंट ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. तालुका लेवलला बीडीओची पोस्ट खूप मोठी असते. जशी तहसीलमध्ये तहसीलदार असतात, तसे पंचायत समितीला बीडीओ असतात, त्यांना सहायक म्हणून एबीडीओची ही पोस्ट असते सर.
0: छान. म्हणजे तुम्ही एवढं सगळं तुमच्या कार्यासाठी आणि तुमच्या दुर्गम भागातील लोकांसाठी तुमची नोकरी आणि तुमची ही सेवा जी झाली, ती अंगणवाडी पर्यवेक्षिका नंतर एबीडीओ म्हणून तुम्हाला पद प्राप्त झालं, हा सगळा तुमचा काळ जवळपास तुमचा रिटायरमेंटचा टोटल सर्व्हिसचा किती वर्षांचा काळ झाला?
1: टोटल 35 वर्ष सेवा केली सर मी.
0: 35 वर्ष. आणि आता या 35 वर्षानंतर सध्या तुम्ही काय करता?
1: तशी मला समाजकार्याची अजून एक काम करायची खूप इच्छा आहे. माझं काम पूर्ण महिला बालकल्याण विभागात गेलं. महिला आणि मुलांसाठीच काम करायचं आहे. आणि अजूनही मला मुलांसाठी काम करायला आवडेल.
0: अच्छा. कुठल्या वयोगटातील मुला मुलींसाठी तुम्हाला असं कार्य करण्याची इच्छा वाटते?
1: 0 ते 6 वयोगट. कारण हा वयोगट मुलांना अतिशय महत्वाचा आहे. याच वयोगटात म्हणजे सर्वांगीण विकास होतो मुलांचा. आणि आज आपण जे आहोत ते बसलो आहोत, ते सगळं लहानपणी मिळाल्या संस्कारांमुळे, जे घडतो ते लहानपणामुळे. त्यामुळे हा वयोगट खूप सेन्सिटिव्ह आहे. आजकाल आई बाबा दोन्ही काम करतात, घरी मुलांना बघायला कोणी राहत नाही. आणि लहान लहान गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळे मुलांचा त्याचा परिणाम होतो पुढील भविष्यावर. त्यामुळे मुलांसाठी मला अजूनही खूप करायची इच्छा आहे आणि मी ते करणारच आहे भविष्यात.
0: बालपण जे असतं, 1 ते 10 वर्ष, 0 ते 10 वर्ष म्हणतो आपण, या काळात ज्या काही आपण चांगल्या सवयी लावतो, एक आपण काय म्हणू, बुद्धिमत्तेला एक जोर असतो त्यामध्ये. आणि जे काही मुलं शिक्षण घेतात, मुलगा असो की मुलगी असो, अशा काळात त्यांना लहानपणापासून शिकवलेलं हे जन्मभर लक्षात राहतं. बरं, आता मॅडम तुमचे काही छंद वगैरे तुम्ही त्या 35 वर्षाच्या काळात म्हणा किंवा तुमच्या लहानपणापासून काही जोपासलेत का?
1: सुरुवातीपासून जसं वाचनाची आवड होती सर, गाणं पण आवडायचं मला नेहमीच. पण नोकरीच्या काळात आणि सगळ्या एवढ्या जबाबदाऱ्या आयुष्यभर पेलल्या गेल्या की स्वतःच्या छंदांकडे नेहमी दुर्लक्षच झालं. सगळं दुसऱ्यांसाठीच करणं झालं, स्वतःसाठी काही करणं झालंच नाही. खूप गोष्टी राहूनच गेल्या. आता पुढे करील असं वाटतं. त्यासाठी आरोग्य चांगलं असणं महत्वाचं वाटतं.
0: बरोबर आहे. कारण आरोग्य चांगलं तर सगळ्या काही गोष्टी गोड वाटतात. ज्या काही गोष्टी आपण पुढे करण्याचा आपण जो करतो आणि आपल्यामध्ये एक जिद्द असते काहीतरी करून दाखवायची म्हणा किंवा आपण काहीतरी करू, त्याला

0: मर्यादेवारी काही नसते. बरं, मग तुमच्या कुटुंबाविषयी तुम्ही काही सांगितलं नाही. कुटुंबामध्ये तुमच्या घरी तुमचे मिस्टर आणि एक मुलगी, या व्यतिरिक्त अजून कोणी आहेत का?
1: आता कुटुंबात माझी मुलगी आहे, जावई आहेत, माझे मिस्टर, मुलगा असून एक नातू आहे, एक नातीन आहे, एवढे सगळे लोक आहेत. आम्ही आता एकत्र फॅमिलीच आहे आमची, एकत्र कुटुंब आहे. मुलगा असून आणि आम्ही दोघं असे असतो, नातू आहे छोटा.
0: अच्छा अच्छा, काय करतो मुलगा?
1: मुलगा माझं इव्हेंट्सचं काम करतो, वेगळे शूट करतो तो. मुलगी माझी, मुलगी जावे दुबईला राहतात, जावे इंजिनियर. माझ्या मुलीने पण एमटेक केला आहे, मुलगा पण, मुलांनी पण एमबीए केला आहे. सून पण छान आहे.
0: आणि तुम्ही आजी पण झालात, हे महत्वाचं. बरं, आता शेवटी आपला आता वेळ पण संपत आलेला आहे, तर शेवटी जाता जाता तुम्ही ज्येष्ठ नागरिकांना आणि आमच्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना असा काय संदेश प्रदान करणार?
1: खूपदा आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळेच सांगतात आणि वागायचं कसं कोणी सांगत नाही. आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं, असं मला वाटतं.
0: एखादं उदाहरण देऊन थोडं सांगितलं तर लोकांना अजून चांगलं कळेल. म्हणजे वागणूक कशी असली पाहिजे याबद्दलचं थोडं आमच्या श्रोत्यांना जरा कथित करायला.
1: नाही सर, आपण सिनियर सिटीजन म्हटलं की आपण नेहमी दुसऱ्यांवर आपलं आपल्याला वाटतं की आपलं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे. तर तसं न वागता आपणही काही त्यांच्या कामात येतो का, त्यांना काही मदत करू शकतो का, हे आपण बघितलं पाहिजे. आपली वागणूक नम्र असली पाहिजे. जी आपली म्हणजे आपण मोठे झालो म्हणजे आपण खूप हे नाही करू शकत ना, त्यांना आपण ओझने आपण आधार वाटलो पाहिजे असं मला वाटतंय. आपल्या मुलांना आपण ओझने ते एक आधार बनलो पाहिजे असं नेहमीच मला वाटतंय.
0: इतर श्रोत्यांनी पण यात अंमल केला पाहिजे तुम्ही सांगितलेल्या या संदेशाबद्दल. तर श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आज आपण अंजली अनिल जक्कनवार यांच्या जीवनाविषयी बरीच काही माहिती जाणून घेतली. त्यांनी केलेलं कार्य अंगणवाडी सेविकांसाठी, अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून, अशा भामरागड, चामोर्शी, आरमोरी, धानोरा, देसाईगंज हे गडचिरोली जिल्ह्यातील तालुके, तालुक्यांची जागा आहे आणि या तालुक्यांच्या जागेवर त्यांनी नोकरी सांभाळली, सोबत कुटुंबीय पण सांभाळलं. एवढ्या सगळ्या गोष्टींतनं त्यांनी आज एक रिटायरमेंट लाईफ त्या शांतपणे जगत आहेत आणि काहीतरी करण्याची त्यांची इच्छा पण आहे, त्यांनी आपल्या मुलाखतीत सांगितलीच आहे. तर अंजली मॅडम, तुम्ही आज आकाशवाणी नागपूर केंद्रात आलात, वेळात वेळ काढून आलात, त्याबद्दल मी ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे तसेच आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे तुमचे शतशः धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार.
1: थँक्यू सर. मी सुद्धा आपले आभार म्हणते की आपण मला ही बोलण्याची संधी दिली. माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना पण माझ्या म्हणजे बोलण्यातून काही प्रेरणा मिळेल तर मला त्याचा आनंदच आहे. थँक्यू.
0: नमस्कार.
1: नमस्कार सर.
2: श्रोते हो, आताच आपण अमृत कलश या कार्यक्रमात दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर अंजली अनिल जक्कनवार यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सादर करते होते आशिष सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
3: अमृत कलश कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. अलका याज्ञिक, रोहित शर्मा, सतीश शहा यांचा समावेश. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प, तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि राज्यात पुढचे 2 दिवस मान्सूनची आगेकूच सुरू राहणार. राष्ट्रपती भवनात आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. पी नारायणन यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी, तर माजी न्यायमूर्ती के टी थॉमस यांना समाजकार्यासाठी पद्मविभूषण देण्यात आला. क्रीडा क्षेत्रासाठी टेनिसपटू विजय अमृतराज, हॉकी खेळाडू सविता पुनिया यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. कला क्षेत्रातल्या पद्मभूषण पुरस्कार संगीत कलेसाठी अलका याज्ञिक, तर लोककलेसाठी वेलापल्ली नटेशन आणि अभिनयासाठी मल्याळम अभिनेते मामुटी या मान्यवरांना यावेळी प्रदान करण्यात आले. पद्मश्री पुरस्कारांच्या महाराष्ट्रातल्या मान्यवरांमध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा, तर नवजात बालक चिकित्सा तज्ज्ञ अर्मिडा फर्नांडिस यांचा समावेश होता. अभिनेता आर माधवन आणि तारपा वादनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या वारली लोककलावंत भिकल्या लाडक्या धिंडा यांना कलाक्षेत्रातला पद्मश्री पुरस्कार मिळाला. उद्योजक डॉक्टर अशोक खाडे यांना उद्योग क्षेत्रासाठी पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आलं. दिवंगत अभिनेते सतीश शहा यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार त्यांच्या बंधूंनी स्वीकारला. यावर्षी एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले. यापैकी 2 पद्म

विभूषण, 60 पद्मभूषण तर 56 पद्मश्री आज वितरित करण्यात आले. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थविरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. या कृती दलात उत्तमोत्तम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. त्यांना भ्रष्टाचारविरोधी पथक आणि नक्षलविरोधी पथकाप्रमाणे

0: अँटी करप्शन ब्युरो आहे किंवा नक्षलवाद विरोधी मोहीम आहे, या दोन ठिकाणी आपण इन्सेंटिव्ह दिला, तर तशा पद्धतीनं आम्ही आता निर्णय करतो चांगले अधिकारी हे एएनटीएफ मध्ये गेले पाहिजेत, याकरता त्यांना स्पेशल पे किंवा वन स्टेप अहेड अशा पद्धतीनं जो त्या ठिकाणी काम करेल त्याला आम्ही ते डेझिग्नेशन देणार आहोत.
1: ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. एप्रिल 2026 पर्यंत राज्यात अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 1142 गुन्हे दाखल झाले, त्यापैकी 1626 आरोपींना अटक झाली, त्यात 254 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त झाले असून अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरुद्ध 3199 गुन्हे दाखल झाल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली. काही वाघ घेऊन जाण्याची विनंती गुजरातमधल्या वनतारा केंद्राला केली आहे. आपल्याकडे पुरेशी जागा झाल्यावर ते वाघ परत आणले जातील असं त्यांनी सांगितलं. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर सादर केला जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं. त्याचप्रमाणे समान नागरी कायदा लागू करण्यासाठी आवश्यक विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान दिली. पावसाळी अधिवेशनासाठी योगेश सागर, समीर कुणावार, अर्जुन खोतकर, समाधान अवताडे, प्रतापराव पाटील चिखलीकर, सुनील शेळके, राजीव खरे, कैलास पाटील, हेमंत ओगले यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडील काही खात्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी प्रभारी मंत्र्यांची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली, त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. आधीच्या काळात हे होत नव्हतं असा दावा विरोधकांनी केला, मात्र यापूर्वीच्या सरकारच्या काळात देखील प्रभारी मंत्र्यांची नेमणूक होत होती आणि हे संविधानाच्या अनुसार असल्याचं नार्वेकर म्हणाले. अध्यक्षांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन आणि सुहास शिरसाट यांना सभापती राम शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ST कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% %58 करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली, तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2-3% करायची घोषणाही त्यांनी केली. यानंतर 29 जून रोजी ST कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करण्याचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म कारावास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत दिली. मुंबईत पागडी इमारतींमध्ये राहणाऱ्या सुमारे 4 लाख लोकांना पक्की सुरक्षित घरं उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी आज सभागृहात दिली. तर वडाळा, ठाणे, कासार, वडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर 3 जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या 2 आणि कंत्राटदाराच्या 3 अशा 5 जणांना अटक केली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड थोटावण्यात आला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधान परिषदेत दिली. नेदरलँडच्या राणी मॅक्सिमा यांनी

0: आपल्या 3 दिवसांच्या भारत दौऱ्यात आज मुंबईत कुलाबा इथं HCG कॅन्सर हॉस्पिटलला भेट दिली. संयुक्त राष्ट्रांच्या विशेष दूत म्हणून आलेल्या राणी मॅक्सिमा यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधून भारताची UPI यंत्रणा आणि पगारदारांशी जोडलेली फिनटेक ॲप्स लोकांचं आर्थिक जीवन सुधारण्यासाठी कशी मदत करतात हे समजून घेतलं. भारतानं डिजिटल क्षेत्रात अप्रतिम काम केलं असून नवीन तंत्रज्ञानामुळे लोकांना तत्काळ खर्चासाठी मदत होत असल्याचं त्यांनी सांगितलं. राणी मॅक्सिमा उद्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची भेट घेणार असून त्यानंतर त्या दिल्लीला रवाना होतील. राज्यात आज अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यात आज दमदार पाऊस झाला, त्यामुळे काही ठिकाणी झाडं पडली तर काही ठिकाणी महामार्गावर पाणी साचलं होतं. नाशिक शहर आणि परिसरात आज दुपारी तासभर जोरदार सरी बरसल्या, त्यामुळे गेल्या महिनाभरापासून पावसाची आतुरतेनं वाट बघणारे नाशिककर सुखावले. नैऋत्य मोसमी पाऊस मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागांमध्ये दाखल झाला. नेहमीच्या 11 जून या तारखेपेक्षा यंदा मान्सून 12 दिवस उशिरा मुंबईत पोहोचला आहे. मान्सूनचे सर्वात लवकर आगमन गेल्या वर्षी 26 मे रोजी म्हणजे सामान्य वेळेपेक्षा तब्बल 16 दिवस आधी झालं. गेल्या काही वर्षात मुंबईत मान्सूनच्या आगमनाचा पॅटर्न बदलला आहे. कोकणात काही ठिकाणी कालपासून जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडला. तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही मुसळधार पावसानं हजेरी लावली. विदर्भात तुरळक ठिकाणी तीव्र ते अतितीव्र उष्णतेची लाट होती. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते 2र्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण, अलका याज्ञिक, रोहित शर्मा, सतीश शहा यांचा समावेश. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प, तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि राज्यात पुढचे 2 दिवस मान्सूनची आगेकूच सुरू राहणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15

0: या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई. आता आपण ऐकणार आहोत आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: महाराष्ट्रात समान नागरी कायद्यासाठी समिती, तिहेरी तलाकबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणार गृहराज्यमंत्री योगेश कदम, प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक उभारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत ग्वाही, एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, प्रताप सरनाईक यांचे विधानसभेत निवेदन, अधिवेशन काळात प्रभारी मंत्री नियुक्तीवरून विरोधकांचा सभात्याग. ही होती आजच्या कामकाजातील ठळक वैशिष्ट्ये. राज्यात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्यासंदर्भातील कायदेशीर मसुदा तयार करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात स्पष्ट सूचना दिल्या असून राज्य सरकार हा कायदा लागू करण्यासाठी 100% प्रयत्नशील असल्याचंही गृहराज्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. भाजप सदस्य देवयानी फरांदे यांनी तिहेरी तलाक आणि बहुपत्नीत्व प्रथेमुळे होणाऱ्या महिला अत्याचारांबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर राज्यमंत्री कदम उत्तर देत होते. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नाशिकमधील एका ताज्या प्रकरणाचा हवाला देत राज्यात आता फोन, व्हॉट्सअप किंवा ईमेलवरून तलाक देता येणार नाही आणि कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही असं स्पष्ट केलं. राज्यात अंमली पदार्थ विरोधी मोहीम अतिशय गतिमान केल्यामुळे जानेवारी ते एप्रिल 2026 या अवघ्या 4 महिन्यांच्या कालावधीत राज्यभरातून तब्बल 254,53,00,000 रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. वाढत्या नार्कोटिक्स आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक उभारण्यात येणार असून अंमली पदार्थ विरोधी लढ्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना विशेष वेतन आणि पसंतीची नियुक्ती दिली जाईल अशी घोषणा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. तसंच ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार अंमली पदार्थ सापडेल तिथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला जबाबदार धरून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. अंमली पदार्थांच्या विरोधातील ही लढाई एकट्या पोलिसांच्या भरवशावर जिंकता येणार नाही म्हणून गृह, महसूल, उद्योग, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षणासह शासनाच्या एकूण 15 विभागांचा एकत्रित टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. मुंबईतील जवळपास 3,000 शाळा कॉलेजांच्या आवारात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबवली जात असून आजूबाजूचे टपऱ्या ठेले उद्ध्वस्त केले जात आहेत. तसंच अंमली पदार्थांची माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवून त्यांना पारितोषिक दिले जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या चर्चेत आमदार योगेश सागर, नितीन राऊत, जयंत पाटील, अमीन पटेल आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेकांनी सहभाग नोंदवला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत निवेदनाच्या माध्यमातून दिली. मुंबईसह राज्यात अनेक खासगी वाहतूकदारांकडून अवैधरित्या पार्सल वाहतूक सुरू आहे. या अवैधरित्या पार्सल वाहतूक करणाऱ्या वाहन चालक आणि मालकांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात येत आहे. मात्र यापुढे वारंवार अवैध पार्सल वाहतूक करणाऱ्यांची परवाने रद्द करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात सदस्य शंकर जगताप यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. पावसाळी अधिवेशन काळात विधानसभा कामकाजासाठी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तालिका अध्यक्षांची नियुक्ती सभागृहात जाहीर केली. सदस्य योगेश सागर, अर्जुन खोतकर, प्रतापराव पाटील चिखलीकर, सुनील शेळके, कैलास पाटील, हेमंत ओगले, राजू खरे, समीर कुणावार आणि समाधान अवताडे यांची विधानसभा तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचं विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी जाहीर केलं. पावसाळी अधिवेशन काळात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याकडील खात्यांचा प्रभार कामकाज हाताळण्यासाठी अन्य मंत्र्यांकडे दिला आहे. यात मंत्री आशिष शेलार हे सामान्य प्रशासन विभाग, दादा भुसे हे सार्वजनिक बांधकाम विभाग, शंभूराज देसाई हे गृहनिर्माण विभाग, उदय सामंत हे नगरविकास विभाग, हसन मुश्रीफ हे राज्य उत्पादन शुल्क, तर आदिती तटकरे या अल्पसंख्याक विभाग, क्रीडा तसेच युवक कल्याण विभागाचे कामकाज अधिवेशन काळात सांभाळतील अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिली. मात्र सभागृहात मंत्री असताना अन्य मंत्र्यांकडे प्रभार सोपवण्यावर विरोधी पक्षातील आमदारांनी आक्षेप घेत विरोध दर्शवला. मात्र अध्यक्षांनी मागील काळातही अशी व्यवस्था करण्यात आल्याची आठवण विधानसभा अध्यक्षांनी करून दिली. त्यांच्या या स्पष्टीकरणानं विरोधकांचं समाधान झालं नाही आणि त्यांनी सभात्याग परित्याग केला. सभागृहाचं कामकाज सुरू असून समालोचन लिहीपर्यंत नियम 293 अन्वये शेतकी प्रश्नांवरील चर्चा सुरू आहे.
0: विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं, याचे लेखक होते गौरीशंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
1: शिवभोजन केंद्रांना गॅस पुरवठ्याबाबत शासन सकारात्मक. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमधील स्मार्ट सिटी रुग्णालयासाठी महानगरपालिकेमार्फत 10 कोटी रुपये देणार, मंत्री उदय सामंत यांची माहिती. मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाच्या नामांतराबाबत अद्याप निर्णय नाही. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 16 सदस्यांना सदस्यत्वाची शपथ. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची काही क्षणचित्रे. राज्यातील शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी शासन सकारात्मक असून काही कारणांमुळे बंद पडलेली शिवभोजन केंद्रे लवकरच पुन्हा सुरू करण्यात येतील, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिली. राज्यातील विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅस पुरवठा करण्याबाबत सदस्य उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भुजबळ यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली. शिवभोजन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. काही ठिकाणी व्यावसायिक गॅस पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या, मात्र अशा परिस्थितीतही संबंधित केंद्रांनी पर्यायी व्यवस्था करून लाभार्थ्यांना भोजन उपलब्ध करून दिलं असून राज्यातील 42 पैकी 41 शिवभोजन केंद्रे नियमितपणे कार्यरत असल्याची माहितीही त्यांनी दिली. ज्या शिवभोजन केंद्रांमध्ये काही काळ गॅस पुरवठ्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या ती केंद्रे पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे. तसंच ज्या भागांमध्ये सिटी गॅस वितरण व्यवस्था उपलब्ध आहे तेथील शिवभोजन केंद्रांनी अर्ज केल्यास त्यांना पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा उपलब्ध करून देता येईल, असंही त्यांनी नमूद केलं. छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या कार्यान्वयनासाठी आवश्यक निधी तातडीनं उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून महानगरपालिकेला 10 कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले जातील, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य विक्रम काळे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री सामंत म्हणाले की छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र शासन, राज्य शासन आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त सहभागातून सुमारे 900 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणं, मनुष्यबळाची नेमणूक तसंच अन्य आवश्यक कामांसाठी 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाकडून आजच महानगरपालिकेला निर्देश दिले जातील. छत्रपती संभाजीनगरमधील हे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उभारण्यात

0: केलेले महत्त्वाचे आरोग्य केंद्र असून नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी शासन आवश्यक ती सर्व कार्यवाही करेल. मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाच्या नामांतराबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नसून मुंबईकरांच्या मनातील निर्णयच राज्य सरकार घेईल याची ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. या रुग्णालयाचे नाव कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय करावे असा प्रश्न कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली. परंतु रुग्णालयाचे नामांतर करण्याआधी त्याचे परिणाम काय होतील याचा पूर्णपणे अभ्यास केल्यानंतर नामांतराबाबत निर्णय घेण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान सदस्य प्रसाद लाड यांनी केईएम आणि आसपासच्या रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना निवासासाठी काळा चौकी येथील अभ्युदय नगर येथे 200 खोल्यांच्या निवासाची व्यवस्था करण्याची सूचना केली. त्यावर बोलताना याविषयी सरकार सकारात्मक निर्णय घेईल असे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर करण्यात आली आहे अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. विधान परिषदेत निवेदन करताना मंत्री सरनाईक म्हणाले की 22 जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार एसटीच्या सर्व कामगार संघटनांची बैठक घेतली. एसटी ही केवळ एक परिवहन संस्था नसून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे. या सेवेचा खरा कणा म्हणजे एसटीचे कर्मचारी आहेत. उन्हाळा पावसाळा आणि कोणतेही संकट असो प्रवाशांच्या सेवेसाठी स्वतःच्या कुटुंबापेक्षाही कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांची दखल घेणं हे शासनाचं कर्तव्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. ते पुढे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं कर्मचाऱ्यांच्या भावना आणि न्याय अपेक्षांचा आदर करून हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार महागाई भत्ता 53% 58%, घरभाडे भत्ता 8, 16, 24% 10, 20, 30% आणि वार्षिक वेतनवाढीचा दर 2% 3% करण्यात आला आहे. या निर्णयामुळे महामंडळावर दरमहा सुमारे 45 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला तसेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीची थकबाकी आणि इतर वैधानिक देणी मिळून सुमारे 5,649 कोटी रुपयांची देयके अदा करण्यासाठी शासन भविष्यात आवश्यक ते प्रयत्न करेल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या निर्णयानंतर 29 जून रोजी प्रस्तावित धरणे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला असून हा शासन आणि कर्मचाऱ्यांमधील परस्पर विश्वासाचा विजय असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 16 सदस्यांना विधान परिषदेत सभापती राम शिंदे यांनी शपथ दिली. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, डॉ राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन, सुहास शिरसाट यांनी यावेळी शपथ घेतली.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं श्रद्धा मुखेडकर यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषय कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
3: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
4: विजयापासून विक्रमापर्यंत,
3: प्रत्येक खेळ,
4: प्रत्येक खेळाडू
3: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
4: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व
3: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30 वाजता
4: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा.

घेऊन आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी। भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग, पाणी वाचवा रे।

त्याचं आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं. पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात. पण कुठेतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही.

0: प्रत्येक यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.
1: संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम माझा आवार माझं शिवार.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीचं प्रमाणीकरण याविषयी मनाली तांबडे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या आपल्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात आपण सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेतीतील आपली जे काही उत्पादन असतात या उत्पादनांचं प्रमाणीकरण आणि विपणन व्यवस्थापन कसं करायचं याविषयी जाणून घेणार आहोत. याविषयी सखोल ज्ञान प्राप्त करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे मनाली तांबडे मॅडम यांना. मॅडम पालघर जिल्ह्यातील आत्मा कार्यालयात प्रकल्प उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत. मॅडम आपले कार्यक्रमात स्वागत आहे.
2: नमस्कार.
1: मॅडम कार्यक्रमाच्या सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट आता आपण बघतो की बरेचशा वेळेस सेंद्रिय उत्पादन असतील किंवा नैसर्गिक शेतीतील जे काही उत्पादन असतील हे जेव्हा आपण मार्केटमध्ये विकत घेत असतो तर आपल्याला सांगितलं जातं की हे सेंद्रिय आहे,
2: बरोबर,
1: ऑर्गॅनिक आहे. त्यावेळेस त्यांच्याकडे तसं काही सर्टिफिकेट जर नसेल तर मग आपल्याला हे ओळखायला काही मार्ग आहे का?
2: हां, बऱ्याचदा आपण पाहतो की सध्या ग्राहकामध्ये खूप जागृती आहे की त्यांना सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेला शेतमाल जो आहे तो आवश्यक आहे किंवा तो उपलब्ध व्हावा असं त्यांना वाटतं. मात्र जो काही शेतमाल ते घेत आहेत तो पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेला आहे का? तर यासाठी शासनाने एक कार्यपद्धती निश्चित केलेली आहे आणि त्याकरिता दोन पद्धती आहेत की सेंद्रिय प्रमाणीकरण जे केलं जातं. तर सेंद्रिय प्रमाणीकरण करताना वैयक्तिक आणि गटाचं, गट किंवा कंपनी म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी आहे, तर या दोन पद्धतीने आपण हे प्रमाणीकरण करतो. आणि हे प्रमाणीकरण करताना त्यामध्ये सुद्धा आणखी दोन पद्धती आहेत की ज्यामध्ये समजा तुम्हाला स्थानिक बाजारपेठांमध्ये किंवा देशांतर्गत बाजारपेठेमध्ये जर तुमचा शेतमाल उपलब्ध करून द्यायचा असेल विक्रीसाठी तर त्यासाठी आपण PGS म्हणजे पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टम अशी एक PGS सर्टिफिकेशनची पद्धती आहे. म्हणजे ते इंटरनल किंवा अंतर्गत प्रमाणीकरणाची पद्धती आहे. यामध्ये एक गट दुसऱ्या गटाचं इन्स्पेक्शन करतो आणि त्यानंतर ते सर्टिफाय करतात की हे सेंद्रिय पद्धतीने उत्पादित करतो एका शेतकरी. त्याच्यावर थोडासा वॉच राहतो आणि त्याचबरोबर याला नंतर त्याची जी एक रिजनल काउन्सिल असतात की ज्याला प्रादेशिक परिषदा म्हणतो तर त्यांच्याकडे याचं अंतिम जे प्रमाणीकरण आहे ते केलं जातं. कारण त्यांचे सुद्धा इन्स्पेक्टर असतात, ते येतात. त्याच्यानंतर ही सर्व माहिती जी आहे ती त्यांच्या वेबसाईटवर अपलोड केली जाते. त्यानंतर त्याला आपण PGS सर्टिफाईड क्रॉप म्हणू शकतो. ही झाली अंतर्गत पद्धती. दुसरी पद्धती आहे की जी अपेडा आहे, केंद्र शासनाच्या मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सची जी संस्था आहे अपेडा, तर त्या अपेडाने अक्रेडिट केलेले किंवा त्यांनी मान्यता प्राप्त अशी NPOP एक पद्धत आहे. याच्यामध्ये नॅशनल प्रोग्रॅम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन जो आहे तर ती कार्यपद्धती आपण त्याच्यामध्ये ऍक्सेप्ट करतो. तर यामध्ये NPOP जी पद्धत आहे ती जेव्हा शेतमाल तुम्हाला निर्यात करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला NPOP सर्टिफिकेशन अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ही NPOP जी आहे ही थर्ड पार्टी इन्स्पेक्शन म्हटलं जातं. याच्यामध्ये जे काही सुविधा पुरवठादार आहेत किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर ज्या कंपन्या आहेत त्या अपेडा जी संस्था आहे तर त्यांनी प्राधिकृत केलेल्या संस्था असतात. त्यांचं इन्स्पेक्शन रेग्युलरली अपेडामार्फत केलं जातं आणि ह्या अपेडानी ज्या काय प्राधिकृत केलेल्या ज्या संस्था आहेत ह्या संस्थेमार्फत त्यांचे स्वतःचे इन्स्पेक्टर्स पाठवून जे शेतकरी किंवा गटांनी नोंदणी केलेली आहे NPOP सर्टिफिकेशनसाठी तर त्यांचं इन्स्पेक्शन केलं जातं. त्यांची सर्व जी माहिती आहे ती अपेडाचं ट्रेसनेट म्हणून एक प्रणाली आहे. त्या ट्रेसनेट प्रणालीवर ही संपूर्ण माहिती वेळोवेळी अपलोड केली जाते जेणेकरून जर एखाद्या ग्राहकाला काही माहिती हवी असेल तर ह्या ट्रेसनेट पद्धतीद्वारे त्यांना ती माहिती मिळू शकेल. त्याचबरोबर ही अत्यंत म्हणजे ऑथेंटिक खात्रीलायक अशी सेंद्रिय प्रमाणीकरणाची पद्धत आहे. तर अशा दोन पद्धती प्रमाणीकरणाच्या आपण शेतकऱ्यांना सध्या माहिती करून देत आहोत.
1: मॅडम ग्राहकाच्या दृष्टीने सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीच्या उत्पादनांचं प्रमाणीकरण कशा प्रकारे महत्त्वाचं आहे ते आता आपण जाणून घेतलं. आता पुढच्या टप्प्यामध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की हे सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीच्या उत्पादनांचं जे काही प्रमाणीकरण आहे ते प्राप्त कसं करायचं आहे, म्हणजेच आपण हे आता शेतकऱ्यांच्या दृष्टीने जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर याच्यात आपण थोडंसं विभाजन करूयात. एक म्हणजे हे प्रमाणीकरणाची कार्यपद्धती आणि प्राप्त करण्याची, आणि एक दुसरं म्हणजे ह्या प्रमाणीकरण प्राप्त करण्यासाठी जी काही यंत्रणा आहे याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. तर सुरुवातीला आपण कार्यपद्धती जी आहे ती थोडस समजून घेऊया.
2: याच्यामध्ये जी कार्यपद्धती आहे, तर आत्ताच आपल्याला सांगितल्याप्रमाणे ज्या दोन पद्धती आहेत PGS आणि NPOP किंवा थर्ड पार्टी सर्टिफिकेशन, तर यातलं NPOP किंवा थर्ड पार्टी सर्टिफिकेशन थोडस किचकट किंवा गुंतागुंतीचं आहे, पण एक्सपोर्टसाठी किंवा शेतमालाला प्रीमियम भाव मिळण्यासाठी NPOP हीच पद्धत ऑथेंटिक किंवा खात्रीशीर मानली जाते. तर त्यामुळे बऱ्याचशा कंपन्या किंवा बरेचसे शेतकरी उत्पादक कंपन्या किंवा गट जे आहेत ते NPOP स्वतःला सर्टिफाय करतात, त्यांचा शेतमाल सर्टिफाय करतात. दुसरे जे काही गट आहेत की ज्यांना सध्या निर्यातीपेक्षाही देशांतर्गत जी बाजारपेठ आहे त्याच्यावर भर द्यायचा आहे आणि ग्राहकांना खात्रीलायक सेंद्रिय असेल पण त्याचबरोबर रसायनमुक्त किंवा रेसिडी फ्री जो असं आपण म्हणतो शेतमाल तो उपलब्ध करून देणं यासाठी आपण PGS सर्टिफिकेशन ही पद्धती अवलंबतो. तर आता आपल्याला जर PGS सर्टिफिकेशनसाठी जायचं असेल तर वैयक्तिक शेतकरी किंवा गट या गटाच्या माध्यमातून आपल्याला PGS सर्टिफिकेशन याच्यामध्ये जी नॅशनल लेवलची संस्था आहे NCONF किंवा नॅशनल सेंटर फॉर ऑर्गॅनिक अँड नॅचरल फार्मिंग अशी गाझियाबादला एक संस्था आहे, तर ती देशपातळीवरची संस्था आहे, ती ही PGS पद्धती जी प्रमाणीकरण पद्धती आहे ती त्यांनी अंतिमतः केलेली आहे किंवा त्याचं जे काही सनियंत्रण आहे म्हणजे या संस्थेमार्फत केलं जातं. या संस्थेच्या अंतर्गत काही रिजनल किंवा झोनल कौन्सिल आहेत किंवा झोनल परिषदा आहेत. तर ह्या झोनल कौन्सिलमध्ये महाराष्ट्रामध्ये नागपूरला RCONF अशी एक संस्था आहे म्हणजे रिजनल कौन्सिल फॉर रिजनल सेंटर ऑफ नॅचरल फार्मिंग, तर यांच्याकडून एक झोनल कौन्सिल म्हणून हे काम करतं PGS साठी. म्हणजे महाराष्ट्रामधल्या जेवढ्या ज्या काही RC आहेत किंवा ज्या प्रादेशिक परिषदा त्यांच्या मार्फत नेमल्या जातात. आता प्रादेशिक परिषद किंवा रिजनल कौन्सिल म्हणजे काही खासगी कंपन्या असतात की ज्या याच्यामध्ये PGS सर्टिफिकेशनमध्ये काम करायला उत्सुक आहेत किंवा त्यांची जी कार्यपद्धती आहे ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं आणि शेतकऱ्यांकडून करून घेणं, त्यांचा सगळा जो काही डाटा मिळेल त्यांना किंवा जी काही माहिती मिळेल ती त्यांच्या वेबसाईटवर अपलोड करणं, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या रिजनल कौन्सिलमार्फत केल्या जातात. त्याचं ओव्हरऑल जे काही सनियंत्रण आहे हे रिजनल कौन्सिल जे असतात ते शेतकऱ्यांकडून करून घेतं, त्यांना प्रशिक्षण देतात, कुठली माहिती भरायची त्याच्यासाठी त्यांना मदत करतात आणि सगळी जी माहिती आहे ती पूर्णपणे NCONF वेबसाईटवर अपलोड करून फायनली जे काही प्रमाणीकरण आहे PGS प्रमाणीकरण ते प्राप्त करून देतात. आता PGS प्रमाणीकरण साधारण 2 वर्षांमध्ये आपल्याला मिळतं. सध्या शासन हा जो कालावधी आहे हा अजून कमी करायचा प्रयत्न करत आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 6 महिन्यावर देखील येईल. जरी तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नाही परंतु तुम्ही कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत वापरलेलं नसेल तर अशा वेळेस तुम्ही 6 महिन्यामध्ये सुद्धा हे प्रमाणीकरण प्राप्त करून घेऊ शकता. तर मोस्टली आपल्याला 2 वर्षाची ही पद्धती आहे. याच्यासाठी वैयक्तिक शेतकरी किंवा गटाने प्रथम त्यांनी अर्ज करायचा आहे रिजनल कौन्सिलकडे, त्यानंतर मग त्यांच्याकडनं काही प्रतिज्ञा भरून घेतात आणि त्याचबरोबर जी माहिती आहे आम्ही शेतकरी दैनंदिनी जी म्हणतो त्याच्यामध्ये की कुठल्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी ती माहिती द्यावी जेणेकरून ती वेबसाईटला अपलोड करायचे, तर असे सगळे फॉर्मॅट आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही मागील वर्षी तीनही सीझनमध्ये म्हणजे खरीप रब्बी किंवा उन्हाळी या तिन्ही सीझनमध्ये कुठलं पीक घेतलं, त्याच्यासाठी काही खतं वापरलीत का, कोणती औषधं वापरली, तुम्हाला उत्पादन किती मिळालं, त्याचबरोबर आपण मार्केटिंग कुठे केलं, ही सविस्तर माहिती शेतकऱ्यांनी प्रपत्रामध्ये त्या रिजनल कौन्सिलला द्यायची आहे. गट आहेत किंवा कंपनी आहे त्यांची देखील हीच कार्यपद्धती आहे. फक्त जेव्हा वैयक्तिक शेतकरी जर हे प्रमाणीकरण करायचं असेल तर त्यांनी शक्यतो 5 जणांच्या ग्रुपमध्ये येऊन करावं अशी अपेक्षा असते, कारण त्याच्यामध्ये अंतर्गत जे इन्स्पेक्शन असतं किंवा चेकिंग जे असतं ते अंतर्गत आहे, तर त्यामुळे एका शेतकऱ्याचं दुसऱ्या शेतकऱ्याने किंवा एका गटाचं बाजूच्याच गटाने असं त्याचं इंटरनल इन्स्पेक्शन केलं जातं आणि ही सगळी माहिती भरली जाते की तो खरोखरच या सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करतोय का, त्यांनी कुठलेही रासायनिक खतं किंवा औषधं किंवा जैविक संप्रेरक असतील त्याचबरोबर इतर काही वीड कंट्रोलसाठी वगैरे काही वापरलेलं आहे का, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. त्याच्यानंतर ते जे वापर करत आहेत ज्या काही निविष्ठा आहेत शेतीसाठीचे इनपुट्स ते सुद्धा सेंद्रिय आहेत का, किंवा त्यांनी स्वतःच्या शेतावर त्यातले काही बनवलेले आहेत का, जसे आपण म्हणतो की जीवामृत बीजामृत वगैरे जे गोधनावर आधारित आहेत किंवा विविध कंपोस्ट आहेत की जे शेतकरी स्वतः करू शकतो किंवा जैविक म्हणून विकत घेऊ शकतो, तर अशा पद्धतीचेच त्यांनी इनपुट्स तिथे वापरतोय का एनपीओपी सर्टिफिकेशनमध्ये सुद्धा याच पद्धतीने फक्त याच्यामध्ये जे सर्व्हिस प्रोव्हायडर असतात किंवा सेवा पुरवठादार याच्यामध्ये अपेड अॅक्रेडिटेड आहेत ह्या कंपन्याकडे प्रथम तुम्हाला नोंदणी करावी लागते. इथे सुद्धा तुम्ही वैयक्तिक शेतकरी सुद्धा करू शकतो किंवा कंपनी करू शकते. तर यांनी सुद्धा याच्यामध्ये अशाच प्रकारे अर्ज करणं, स्वतःचं जे संपूर्ण माहिती त्याची जी आहे पिकांची ती पूर्णपणे त्या एजन्सीला उपलब्ध करून देणं, त्यानंतर त्यांनी ती अपेडाच्या ट्रेसनेट या डिजिटल प्रणालीवरती अपलोड करणं आणि फायनली त्याचं स्कोप सर्टिफिकेट जनरेट करणं, आणि त्यानंतर स्कोप सर्टिफिकेट जनरेट झाल्यानंतर त्यांनी प्रत्येक वर्षी कुठले कुठले पिकं घेतलेली आहेत, त्यामध्ये कुठल्या पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस त्यांनी वापरलेल्या आहेत, तो स्ट्रिक्टली म्हणजे सेंद्रिय पद्धतीचेच काही इनपुट्स वापरतोय ना इतर कोणते इनपुट्स वापरत नाही, अगदी त्याचा जो शेतमाल आहे तो काढणीपश्चात तो कुठे ठेवतो, ते जर गोडाऊन जे आहे तर ते गोडाऊन असेल किंवा त्याला जर काही प्रोसेसिंग किंवा प्रक्रिया करायची असेल त्या मालावर, प्रक्रिया उद्योग आहे, ह्या दोन्ही गोष्टी त्याला एनपीओपी सर्टिफिकेशनमध्ये त्यांनी पुन्हा अॅक्रेडिट केलेल्या पाहिजेत किंवा त्यांचं इन्स्पेक्शन झालेलं पाहिजे, ते सुद्धा सेंद्रिय प्रक्रिया उद्योग म्हणून त्यांना ते डिक्लेअर करावं लागतं. तर ह्या सगळ्या पद्धती त्याच्यामध्ये म्हणजे लागवडीपासून ते काढणीपश्चात जी काही प्रक्रिया आहे ही पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने शेतकरी करतोय का, ह्या सगळ्या प्रणाली जी आहे त्याच्यावर त्यांचं इन्स्पेक्शन असतं, आणि त्यानंतर या एनपीओपी प्रणालीमध्ये त्यांना इंडिया ऑर्गॅनिक हा लोगो वापरायची परवानगी या आरसीबी मार्फत दिली जाते, आणि ही 3 वर्षाची प्रक्रिया आहे. तर 3 वर्षानंतरच त्यांना हे मिळतं, याला काही कुठला शॉर्टकट नाही. याच्यामध्ये सुद्धा 2 वर्षांनी मिळू शकतं, जसं आपल्याला सांगितलं की मागील वर्षी त्या शेतकऱ्याने कुठल्याही पद्धतीचं शेतमाल वापरलेलं नाही किंवा त्याचं रेसिड्यू टेस्टिंग केलेलं असता, कुठल्याही स्वरूपाचं रासायनिक अंश त्याच्यामध्ये आढळलेला नाही, अशा वेळी सुद्धा तो 3 वर्षात करू शकतो. किंवा जर तुम्ही पीजीएस सर्टिफिकेशन प्रणालीमध्ये नोंदणी केलेली आहे, तुमचा माल पीजीएस म्हणजे सर्टिफाईड म्हणून मिळालेला आहे, ज्याच्यामध्ये पीजीएस ग्रीन आणि पीजीएस ब्लू अशा 2 पद्धतीचे लोगो दिले जातात, म्हणजे तुम्ही आता सध्या पीजीएसचं पहिलं वर्ष केलंय किंवा तुम्ही त्या प्रणालीमध्ये आहात, तुमचं पहिलंच क्रॉप आलंय, तर पीजीएस ब्लू

0: सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि जो पीजीएस ग्रीन आहे तो फायनली तुम्हाला अक्रेडिट केल्यानंतर तुम्ही वापरू शकता. तर हे पीजीएस ग्रीन आणि ब्लू जे लोगो आहेत ते आपल्याला जर एखाद्या उत्पादनावर दिसले तर ते पीजीएस सर्टिफाईड म्हणजे रेसिड्यू फ्री आहे. आणि जर तुम्हाला इंडिया ऑर्गॅनिकचा लोगो आहे त्याच्यामध्ये सुद्धा दोन लोगो आहेत की ऑनगोईंग समजा तुमचं C1 किंवा पहिल्या वर्षाचं जर तुमचं प्रॉडक्ट सर्टिफाईड झालेलं असेल तर तुम्ही ऑनगोईंग इंडिया ऑर्गॅनिकचा लोगो वापरू शकता आणि नंतर 3 वर्ष पूर्ण झाल्यावर ते पूर्णतः ऑर्गॅनिक म्हणून सर्टिफाईड करून इंडिया ऑर्गॅनिकचा लोगो आपण रिसर त्याच्यामध्ये वापरू शकतो. तर ही पद्धती आहे त्याच्यामध्ये.
1: मॅडम, आपण आता जी काही कार्यपद्धती बघितली त्यामध्ये दोन महत्वाचे आहेत. एक आपली अंतर्गत पद्धत ज्यामध्ये साधारण आपल्याला 2 वर्षाचा कालावधी लागू शकतो. एक अपिडाची पद्धत ज्यामध्ये साधारण आपल्याला 3 वर्ष लागू शकतात. आता आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की हे प्रमाणीकरण प्राप्त करून घेण्यासाठी मला किंवा कुठल्या शेतकऱ्याला स्थानिक स्तरावर कुठल्या यंत्रणेशी संपर्क साधायचा.
0: यामध्ये प्रामुख्याने आपण कृषी विभागाकडेच संपर्क साधावा कारण कृषी विभागामार्फत यासाठी लागणारी जी काही मदत आहे ती आपल्याला दिली जाते. याशिवाय शासनाच्या देखील काही याच्यामध्ये योजना आहेत की त्याच्यामध्ये आपण गट तयार करणं किंवा त्याच्यानंतर या गटांच्या माध्यमातून कंपनी तयार करणं. कारण वैयक्तिक शेतकऱ्याला जर प्रमाणीकरणाला जायचं असेल तर त्याला ते थोडंसं खर्चिक आहे आणि ते पुढे करणं म्हणजे पुढे नेणं थोडं अडचणीचं होऊ शकतं. हे जर तुम्ही गटाच्या माध्यमातून किंवा कंपनीच्या माध्यमातून केलं तर तुम्हाला बऱ्याच जणांची साथ मिळू शकते त्याच्यामध्ये. त्यामुळे सर्टिफाईड जे काही कृषी माल आहे त्याचं काढणीपश्चात प्रक्रिया असेल किंवा त्याचं विपणन किंवा मार्केटिंग असेल हे आपल्याला फार सोपं जातं करण्यासाठी. तर त्याचबरोबर जर तुम्ही कंपनीमार्फत करणार असाल किंवा गटामार्फत देखील तर शासनाच्या ज्या काही योजना आहेत यामध्ये कृषी विभागामार्फत परंपरागत कृषी विकास योजना आहे किंवा डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान आहे. त्याचबरोबर आत्ता रिसेंटली म्हणजे केंद्र शासनाने जे आत्ताच आपण चालू केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये आपण राबवत आहोत ते नैसर्गिक शेती मिशन असेल. तर या तीनही योजनांच्या माध्यमातून आम्ही सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेतीला आपण चालना देत आहोत. यामध्ये शेतकऱ्याला आवश्यक असलेलं गटांची स्थापना करणं, कंपनी स्थापना करणं, त्याच्यानंतर कृषी माल उत्पादन करणं, त्यासाठी आवश्यक शेतकऱ्यांना जे अर्थसहाय्य आहे ते दिलं जातं. म्हणजे त्याचं सेंद्रिय शेतीमध्ये आधीचं शेत रूपांतरण करण्यासाठीचे आवश्यक सगळे इनपुट्स वगैरे आहेत त्यांनी जी काही कार्यपद्धती वापरलेली आहे तर त्याला त्यांना काही पद्धतीने कधी कधी शेतकऱ्याला असं वाटत असतं की मी अचानक म्हणजे रासायनिक शेतीकडून जेव्हा सेंद्रिय शेतीकडे जातो तेव्हा माझं उत्पन्न कमी होईल का अशी एक भीती मनामध्ये असते. तर अशावेळी शेतकऱ्याने काही त्याच्या शेताचा अर्धा भाग जो आहे तो त्याच्यामध्ये घ्यावा सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती पद्धतीमध्ये आणि साधारणतः एक वर्षभर त्यांनी पाहावं कसं येते आणि मग दुसऱ्या वर्षी मात्र त्यांनी त्याचं संपूर्ण शेत जे आहे त्या या सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये किंवा नैसर्गिक शेती पद्धतीमध्ये आणण्यासारखं नाही. तर शासनामार्फत रूपांतरणासाठी अर्थसहाय्य दिलं जातं. त्याचबरोबर त्या गटांना कंपनी फॉर्म करण्यासाठी किंवा जी शेतकरी उत्पादक कंपनी आहे ती स्थापन करण्यासाठी आवश्यक अनुदान, नंतर त्यांना जे काही इनपुट्स तिथे तयार करायचे आहेत ज्या निविष्ठा तयार करायच्या आहेत त्यासाठी लागणारं अर्थसहाय्य असेल. त्याचबरोबर कंपनी चालवण्यासाठी आवश्यक जे काही जे त्यांना जे नेहमी खर्च येतात ते देखील शासनामार्फत या शेतकरी उत्पादक कंपन्यांना दिले जातात. तर या पद्धतीने आपण मदत करतोच पण त्याचबरोबर सर्टिफिकेशन जे आहे त्याच्यासाठी कृषी विभाग जो आहे तो याच्यामध्ये मिडलमॅन सॉर्ट ऑफ असं म्हणजे एक दुवा म्हणून काम करतो. तर एक दुवा म्हणजे त्या शेतकरी जे असतील किंवा शेतकरी गट कंपनी असेल ती आणि जी रिजनल कौन्सिल असेल ती किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर जी कंपनी आहे त्याच्यामध्ये एक दुवा म्हणून कृषी विभाग काम करतो आणि या सर्टिफिकेशनसाठी सुद्धा कृषी विभागामार्फत त्या शेतकऱ्यांना आपण मदत करतो. सर्टिफिकेशनसाठी लागणारी जी काही फी असेल त्या RC-ची ती देणं, त्याचबरोबर विपणनासाठी सुद्धा यांना अर्थसहाय्य करतो. तर हे सेंद्रिय शेतमाल जो आहे तो विपणन करताना त्यासाठी स्वतंत्र विपणन व्यवस्था लागते म्हणजे स्वतंत्र व्हॅन असेल किंवा शेतमाल वाहून नेण्यासाठीची व्हॅन, त्याचबरोबर प्रचार प्रसिद्धी ब्रँड तयार करणं, त्याचबरोबर त्यांचे मेळावे जर कुठे असतील तर तिथे त्याच्यामध्ये भाग घेणं.
1: मॅडम, आपण विपणन व्यवस्थापनावर अजून सविस्तर बोलूयात, त्या अगोदर मला अजून एक प्रश्न विचारावासा वाटतो. आपण आता ह्याच्या दोन कार्यपद्धती बघितल्या, त्या शासनामार्फत राबवल्या जातात, प्रायव्हेट फर्म कडनं सुद्धा सर्टिफिकेशन भेटतं का आणि असं सर्टिफिकेशन मान्य होतं का किंवा आपण ते शेतकरी बांधवांनी तसं करावं का?
0: याच्यामध्ये

0: प्रायव्हेट फर्मकडनंच केलं जातं. म्हणजे याच्यामध्ये कृषी विभागाची एक संस्था आहे, मोका म्हणून आहे, म्हणजे महाराष्ट्र ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन एजन्सी आहे, ती आता गेल्याच वर्षी त्याला मान्यता मिळालेली आहे आणि ही कृषी विभागामार्फत तयार केलेली संस्था आहे. रिजनल काउन्सिल म्हणून मोका काम करत आहे, तर आपण पीजीएस सर्टिफिकेशन मोकामार्फत करू शकतो. पण याच्यामध्ये बाकीच्या ज्या काउन्सिल आहेत ह्या सगळ्या प्रायव्हेट पार्टनर्सच आहेत. मात्र हे जे काही खाजगी संस्था आहेत यांच्यावर गाझियाबादची जी संस्था आहे, NCONF असेल किंवा RCONF नागपूर आहे, त्यांचा अंकुश असतो. त्याचबरोबर जर NPOP सर्टिफिकेशन असेल, थर्ड पार्टी सर्टिफिकेशन, त्याच्यासाठी अपेडाच्या अतिशय ज्याला कठीण असं एक पद्धती मानली जाते की त्यांचं इन्स्पेक्शन, त्यांचं रेग्युलर ट्रेनिंग, त्यानंतर ह्या संस्था व्यवस्थित काम करतायत का, म्हणजे सेंद्रिय आणि रासायनिक शेतमाल जो आहे त्याच्यामध्ये अतिशय हे आहे, म्हणजे तुम्हाला बघून कळत नाही की हा सेंद्रिय आहे की रासायनिक, त्यामुळे ग्राहकांची फसगत होण्याची वगैरे शक्यता असते. यासाठी ह्या सर्टिफिकेशन एजन्सी अतिशय काळजीपूर्वक काम करतात आणि त्यामुळेच ग्राहकाने बाजारामध्ये हे जेव्हा माल खरेदी करतो तेव्हा व्यवस्थित पाहून तो लोगो आहे का ते पाहून त्यानंतरच सेंद्रिय म्हणून खरेदी करायला हवाय. सेंद्रिय मालाला अर्थातच चांगला भाव आहेच मार्केटमध्ये आणि शेतकऱ्याला सुद्धा अशी अपेक्षा आहे की आपला जो काही आपण सेंद्रिय शेती पद्धती राबवून जो काही माल तयार केलेला आहे कुठल्याही ग्राहकाच्या दृष्टीने अतिशय ते महत्वाचं आहे. आज आपण पाहतो की जे आपले काही आरोग्यविषयक समस्या असतील किंवा इव्हन निसर्गामध्ये जो समतोल आज बिघडत चाललेला आहे, तो मातीची सुपीकता असेल किंवा मातीचं आरोग्य असेल, पशुपक्ष्यांचं आरोग्य आणि मानव प्राण्याचं आरोग्य, ह्या तिन्ही आपली जी इकोसिस्टम आहे याच्यावर आपल्या बेसुमार रासायनिक खतं औषधांच्या वापराने अतिशय विपरीत परिणाम झालेले, हे कुठेतरी आज आता कमी करायची आपल्याला सर्वांनाच गरज आहे. म्हणजे फक्त ग्राहकालाच नव्हे तर कृषी विभाग असेल किंवा इतर याच्यामध्ये काम करणारे विभाग असतील, या सर्वांनाच आज याविषयी थोडंसं जाणीवपूर्वक प्रयत्न करून सेंद्रिय शेती पद्धतीचा जास्तीत जास्त वापर शेतकऱ्यांमार्फत केला जाईल आणि सेंद्रिय शेतीचाच माल मिळेल याची काळजी घेणं आवश्यक आहे.
1: आपण जेव्हा सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती करण्यावर भर देतो तेव्हा शेतकऱ्याच्या दृष्टीने एक मोठा प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीमध्ये जेवढा माल उत्पादन होतो तेवढ्या उत्पादनामध्ये किंवा तेवढ्या क्वांटिटीमध्ये ती शेती करायला त्याला परवडत नाही, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरा मग त्याची अपेक्षा असते की याला भाव जास्त भेटावा, माल कमी आहे पण क्वालिटीचा आहे, क्वालिटीचा आहे म्हणून मग मला त्याची किंमत भेटली पाहिजे आणि अशी किंमत प्राप्त करण्यासाठी आपल्याला विपणन महत्वाचं आहे. तर मूल्यवर्धन आणि ह्या उत्पादनांचं विपणन याबद्दल आपण काय सांगू शकाल?
0: विपणनासाठी शासनामार्फत विविध आपण योजना देतच आहोत, कारण आपण म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्याच्या मनात भीती आहेच की मी जो उत्पादित केलेला माल आहे त्याला खूप चांगला भाव मिळावा. म्हणजे जरी वाटलं की आपल्याला ते कमी उत्पादन येत आहे, सुरुवातीला एक दोन वर्ष थोडाफार परिणाम होऊ शकतो, पण आज शेतकरी जे करत आहेत सेंद्रिय शेती तर त्यांचा आता असा अनुभव आहे की सुरुवातीला जरी आपल्याला ते भीती असली तरी कालांतराने आपल्याला जो काही शेतमालामधून जे काही उत्पादन मिळतंय ते अगदी व्यवस्थित मिळतं, त्यानंतर त्याच्यासाठी भाव देखील व्यवस्थित मिळतो. भाव मिळण्यासाठी या सर्टिफिकेशन जे आहेत ते पण आपल्याला घ्यावेच लागतात. त्याचबरोबर विपणनासाठी सुद्धा शासनाने जे काही विविध योजना दिलेल्या आहेत तर यामध्ये आम्ही स्थायी किंवा फिरते विक्री केंद्र आहे त्याच्यासाठी शासनामार्फत जवळपास 4.5 लाख इतकं अनुदान दिलं जातं. त्याचबरोबर समूह संकलन केंद्र असेल, त्याचबरोबर पॅक हाऊस आहे त्याच्यासाठी शीतवाहन असेल लागणारं, त्यानंतर याच्यासाठी लागणारे जे काही गोडाऊन्स आहेत तर ते गोडाऊन किंवा कोल्ड स्टोरेजेस, हे जे काही विविध फॅसिलिटीज लागतात त्या शेतकऱ्यांना आपण अनुदानावर उपलब्ध करून देतोच आहोत. त्याचबरोबर या शेतमालाचं जे वेगवेगळे जे शेती मेळावे वगैरे आयोजित केले जातात किंवा कृषी प्रदर्शन आहे त्याच्या माध्यमातून आपण ते ग्राहकापर्यंत देखील पोचवतोय. आणि एकदा ग्राहकाला या सेंद्रिय शेतीमाल वापरायची सवय लागली, त्याच्या चवीची सवय लागली की तो शेतमाल नक्की सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेलाच घेतो. आणि अशा पद्धतीने शिवाय डिजिटल प्लॅटफॉर्म असतील, काही ऑनलाईन मार्केटिंगच्या साईट्स आहेत, त्या सुद्धा या शेतकऱ्यांना म्हणजे तयार करण्यासाठी कृषी विभागामार्फत अर्थसहाय्य दिलंच जातंय आणि कायमच कृषी विभाग याच्यासाठी त्यांच्या सोबतच असणार आहे. तर त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतः देखील यासाठी प्रयत्न करायला हवे बाजारपेठांसाठी, त्याचबरोबर कृषी विभागाच्या माध्यमातून या विविध योजनांचा लाभ घेऊन त्याला जास्तीत जास्त कसं आपला शेतमाल सहकार्य करता येईल ते विभागामार्फत नक्कीच पाहिलं जाईल.
1: श्रोते हो, आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेतीतील आपले जे काही शेतमाल उत्पादित होतात या उत्पादनांना प्रमाणीकरण कसं प्राप्त करावं सेंद्रिय शेतीचं त्याबद्दल जाणून घेतलं, त्याचबरोबर या उत्पादनांचं विपणन कसं करावं आणि जास्तीत जास्त भाव आपल्याला कसा भेटेल याबद्दल सुद्धा जाणून घेतलं. आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी पालघर येथील आत्मा कार्यालयात प्रकल्प उपसंचालक म्हणून कार्यरत असलेल्या मनाली तांबडे मॅडम यांना आमंत्रित केलं होतं. मॅडमांनी आपल्याला खूप छान असं मार्गदर्शन केलं आहे. मॅडम, आपण वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: मंडळी, आत्ताच आपण सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीचं प्रमाणीकरण याविषयी मनाली तांबडे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत

अच्युत ठाकूर, उत्तरा केळकर आणि सहकलाकारांनी गायलेलं पद्माकर कुलकर्णी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत निलेश मोहरीर यांचं होतं. याबरोबरच माझा वार माझं शिवार कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव हो।

आकाशवाणी मुंबई। प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्यात येत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण। महाराष्ट्रातले लोककलावंत भिकल्या धिंडा यांचा समावेश। महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन। विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा। महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ। आणि ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांची 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण झालं। साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी पी नारायणन यांना आणि समाजकार्यासाठी माजी न्यायाधीश न्यायमूर्ती केटी थॉमस यांना पद्मविभूषणानं सन्मानित करण्यात आलं। क्रीडा क्षेत्रासाठी टेनिसपटू विजय अमृतराज, हॉकीपटू सविता पुनिया यांचा पद्मभूषण प्रदान करून गौरव करण्यात आला। कलाक्षेत्रातला पद्मभूषण पुरस्कार संगीत कलेसाठी अलका याज्ञिक तर लोककलेसाठी वेलापल्ली नटेशन आणि अभिनयासाठी मल्याळम अभिनेते मामुटी या मान्यवरांना मिळाला। महाराष्ट्रातल्या मान्यवरांमध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा तर नवजात बालक चिकित्सा तज्ज्ञ आर्मिडा फर्नांडिस यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। अभिनेता आर माधवन तसंच तारपा वादनासाठी प्रसिद्ध वारली लोककलावंत भिकल्या लाडक्या ढिंडा यांना कलाक्षेत्रातली पद्मश्री मिळाली। उद्योजक डॉक्टर अशोक खाडे यांना उद्योग क्षेत्रासाठी पद्मश्री देण्यात आली। दिवंगत अभिनेते सतीश शहा यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार त्यांच्या बंधूंनी स्वीकारला। यावर्षी एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले, त्यापैकी 2 पद्मविभूषण, 60 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री आज वितरित झाले। केंद्रीय खाण मंत्रालयानं 56 महत्वपूर्ण आणि धोरणात्मक खनिज ब्लॉक्स तसंच 11 शोध परवाना ब्लॉक्सचा यशस्वी लिलाव केला आहे। मंत्रालयानं आतापर्यंत उपलब्ध करून दिलेल्या 88 ब्लॉक्सपैकी 56 ब्लॉक्सचा लिलाव पूर्ण झाला आहे। केंद्र सरकारनं प्रथमच गुजरात, उत्तराखंड आणि तेलंगणा इथल्या महत्वपूर्ण खनिज ब्लॉक्सचा लिलाव केला असून या टप्प्यात ग्रॅफाइट, दुर्मिळ पृथ्वी खनिज, टायटानियम यासारख्या खनिजांचा समावेश आहे। याशिवाय मंत्रालयानं नव्या व्यवस्थेअंतर्गत आतापर्यंत 11 अन्वेषण परवाने ब्लॉक्सचा लिलाव केला असून अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि ओदिशा इथल्या ब्लॉक्सचे प्रथमच लिलाव झाले। या लिलावांमुळे स्वच्छ ऊर्जा, संरक्षण क्षेत्र आणि प्रगत उत्पादन उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या महत्वपूर्ण खनिजांच्या शोध आणि विकासाला गती मिळणार आहे। राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं। या कृती दलात उत्तमोत्तम

0: अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल, त्यांना भ्रष्टाचारविरोधी पथक आणि नक्षलविरोधी पथकाप्रमाणे भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ANTF आपण उभा करतो आहोत. त्यासोबत आमच्या डोक्यात असं देखील आहे की जसं आपण आपला जो काही अँटी करप्शन ब्युरो आहे किंवा नक्षलवाद विरोधी मोहीम आहे या दोन ठिकाणी आपण इन्सेंटिव्ह दिला, तर तशा पद्धतीनं आम्ही आता निर्णय करतो आहोत चांगले अधिकारी हे ANTF मध्ये गेले पाहिजेत, याकरता त्यांना स्पेशल पे किंवा वन स्टेप अहेड अशा पद्धतीनं जो त्या ठिकाणी काम करेल त्याला आम्ही ते डेझिग्नेशन देणार आहोत.
0: ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. April 2026 पर्यंत राज्यात अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 1142 गुन्हे दाखल झाले, त्यापैकी 1626 आरोपींना अटक झाली. त्यात 254 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त झाले असून अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरुद्ध 3199 गुन्हे दाखल झाल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या समोर सादर केला जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन आणि सुहास शिर्षक यांना सभापती राम शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ST कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% 58% करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2-3% करायची घोषणाही त्यांनी केली. यानंतर 29 जून रोजी ST कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10,00,000 रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जर्मनीत सुहल इथं सुरू असलेल्या ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी आज 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई केली. शिव नरवालला पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल ज्युनियर प्रकारात रौप्य पदक मिळालं, तर याच प्रकारात युग प्रताप सिंग राठोडनं कांस्य पदक पटकावलं. भारतानं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तल ज्युनियर सांघिक प्रकारातही रौप्य पदक जिंकलं. या स्पर्धेत भारताची एकूण पदक संख्या 15 पोहोचली असून यात 5 सुवर्ण, 3 रौप्य आणि 7 कांस्य पदकांचा समावेश आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज गटफेरीतले महत्वाचे सामने होत असे आहेत. नॉकआउट फेरीत स्थान मिळवण्यासाठी सर्व संघ शर्थीची झुंज देतील. अमेरिकेत ह्युस्टन इथं गट केमध्ये ख्रिस्टियानो रोनाल्डोचा संघ उझबेकिस्तानचा सामना करेल. सलामीच्या सामन्यात बरोबरी पत्करावी लागल्यानंतर हा संघ आता पुनरागमन करण्यासाठी मैदानात उतरेल. हा सामना रात्री 10:30 सुरू होईल. अमेरिकेत बोस्टन इथं भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 1:30 गट एलमध्ये इंग्लंड आणि घाना यांच्यात लढत होईल. कॅनडा टोरंटो इथं 4:30 गट एलमधल्या आणखी एका सामन्यात क्रोएशियाचा सामना पनामाशी होईल. त्यानंतर उद्या सकाळी 7:30 ग्वाडलहारा इथं गट के मधल्या सामन्यात कोलंबियाचा सामना DR कॉंगोशी होईल. भारत, अमेरिका आणि इराण यांच्यातला सामंजस्य करार यशस्वी होईल अशी आशा असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठकीत ते आज बोलत होते. परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी मंगोलिया दौऱ्यादरम्यान मंगोलियाचे परराष्ट्र मंत्री आणि उद्योग मंत्री यांची भेट घेतली. भारतीय नौदलाचं INS उदयगिरी हे युद्धजहाज आणि INS कावरत्ती ही पाणबुडी विरोधी युद्धनौका अशी दोन्ही जहाजं व्हिएतनामच्या न्हा रोंग बंदरात पोहोचली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. महाराष्ट्रातले लोककलावंत भिकल्या धिंडा यांचा समावेश. महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थविरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातला प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प, तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांची 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: लोकसंगीत या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पोवाडा. गायला आहे शाहीर सुरेश जाधव आणि सहकारी यांनी.
1: जे जे कारण

60 रुपये पगार होता आता तो जर अभ्यास केला तर 60,000 क्रांतिसिंह नाना पाटील तलाठ्याच्या नोकरीला पण आपल्या पत्नीला

आणि एक दिवस काय झालं, एक बातमी लागली साहेबाला. ती बातमी कुठली लागली? नाना पाटील खेड्यात आलेला धाडी करण्याला नाव.

पण ठाण्याला पकडून नेलेला ग्रस्ताला तो इंग्रज अधिकारी म्हणत आहे. काय मग पाटील, बंड उभारताय काय? न्हावी बिचार भांबावून गेलो होतो, मला इथं साहेबांनी का पकडून आणलं? पुन्हा तो इंग्रज अधिकारी म्हणत आहे. काय नाना पाटील, बंड उभारताय काय? नाना पाटील हे शब्द न्हाव्याच्या कानावर पडताच न्हावी जे खाली मान घालून भूत ते ताट उभारायलं आणि त्या न्हाव्याला हसू आवरणा तो उत्तर काय देत आहे? साहेब साहेब साहेब

च्या कानावर आली की इंग्रज अधिकारी लोणांच्या बाजारामध्ये आपल्याला म्हणजे हुडकण्यासाठी येत आहे. यावेळी क्रांतिसिंह

नाना बटलांनी पाहिलं की अधिकारी मला पकडण्यासाठी मला हुडकत आहेत आणि समोरन हा अधिकारी येत आहे. नाना पाटील पळून नाही गेले, उठून उभे राहिले. राम राम केला साहेबाला, ए साहेब राम राम. तुम्ही ज्याला हुडकता तोच मी नाना पाटील. थरा मिळवा बक्षीस आला.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आताच आपण क्रांतीसिंह नाना पाटील यांचं पोवाडा ऐकला. गायला होता शाहीर सुरेश जाधव आणि सहकलाकारांनी. 8:30 वाजले आहेत. सुगम संगीत भावधारा.

0: कुंदा मायबळ यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग, पाणी वाचवा रे.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण मीनाक्षी विश्वास यांचं गायन ऐकलं, राग होता शुद्ध कल्याण. विलंबित गत एक तालात तर द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. त्यांना तबला साथ पंडित राजेंद्र अंतरकर यांची तर हार्मोनियम साथ अनंत केमकर यांची होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz वर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: घेऊन आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी। भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग,
1: पाणी वाचवा रे।

0: रात्रीचे ठीक 10:30 आहेत. आपण ऐकत आहात प्रसार भारतीची वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसारित करीत आहोत नभोनाट्य माणसा आधी माणूस हो या नभोनाट्याचा भाग पहिला.
1: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य माणसा आधी माणूस हो भाग पहिला. लेखक विनायक पाटील. संगीत बाळ नाईक. पार्श्वसंगीत विजयकुमार खटावकर. सादरकर्त्या तनुजा कानडे. ऐकूया तर नभोनाट्य माणसा आधी माणूस हो.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र सादर करीत आहे नभोनाट्य

मंडळी हो. असं म्हणतात की 10 लाख वर्षापूर्वी माणसानं चालायला सुरुवात केली. 10 लाख वर्षापासून माणूस चालतोच आहे. चराती चरता भगा या वचनाप्रमाणे चालत चालत आपलं भाग्य उजाळत माणूस एवढा चालला की शेवटी त्याने चंद्र लोकावर आपलं पाऊल रोवलं. विज्ञानाचे पंख लावून माणसानं घेतलेली ही उत्तुंग झेप अद्वितीय तशीच देदीप्यमान आहे हे सत्यच आहे. पण त्याचबरोबर माणसांच्या मनातील क्षुद्र भावना अजूनही लोप पावलेल्या नाहीत हे देखील तितकं सत्य आहे. आणि म्हणूनच माणसातील सुष्ट आणि दुष्ट बुद्धीचा संघर्ष अजूनही अव्याहतपणाने धगधगत आहे. आणि या संघर्षाचं मूळ कारण जर कोणतं असेल तर ती लालसा. माणसाच्या मनात अनादि कालापासून निर्माण झालेली दुष्ट लालसा. संपत्ती, स्त्री आणि सत्ता या उपभोग्य वस्तूंचा उपभोग घेण्यासाठी निर्माण झालेली आसुरी अविनाशी लालसा. अशाच वखवकलेल्या लालसेतून आकारात आलेली एक कथा आम्ही या आख्यानाद्वारे आपणासमोर सादर करीत आहोत. आख्यानाचं नाव आहे मानसा आधी माणूस.

0: काय आबा, अजून धंद्याला कशी काय सुरुवात केली नाही?
1: याला काही येळ लागतोय होय. अरे समजी ते हरित्र झालेली आहे. आता फक्त देवाचं नामस्मरण केलं की झाला आपला धंदा सुरू.
0: कर बाबा, लवकर सुरू कर. बर, येतो मी.
1: बर. देवा, पांडुरंगा, इठ्ठला, परमेश्वरा.
2: शंकर्या, हे बघ, आबा तिकडेच आहे, देवाचं नामस्मरण करतोय.
3: त्याच्या उपरात धंद्याला सुरुवात करील तो.
4: भरम्या, चल त्याच्या अगोदर त्याला काठाय हवं.
3: वय वय, चल.
4: भरम्या, आता हाक मार.
3: आता मार तू. आबा, ए आबा,
4: तसा ओढ नाही देणार तो. हो बाजूला आबा.
1: कोण तुम्ही? म्हणजे कमाल आहे, भवानीच्या टायमाला चांगलं देवाचं नामस्मरण केलं तर समोर साक्षात सैतान उभी.
4: काय बोलतोस हे म्हाताऱ्या?
1: नाही म्हणजे आपलं एक उदाहरण दिलं.

0: आरोपणा करू नकोस, सांगून ठेवतोय.
1: अरे हाड हाड हाड हाड, अरे पिपळाचं झाड आहे ते. अरे हाड
0: काय म्हणला
1: कुत्र, नको तिथं तांगाडवर करते, त्याला पिपळाचं झाड बी समज ना.
2: हा बा, वळखतोच ना बा आम्हाला.
1: हा तर तुम्हाला कोण वळखणार नाही बाबा, गावातलं शेंबड पोहार मी तुम्हाला वळखते, मग म्या कसा काय वळखणार नाही. हा पण कुणाचं नाव काय आहे हे बाकी मला बराबर सांगता येणार नाही.
2: माझं नाव बरम्या.
3: माझंही स्नेहा.
0: आणि मला शंक्र्या म्हणत्या.
1: अरे वा वा, म्हणजे साक्षात बर्मा विष्णू महेशाचं तिरकुटच आज सकाळच्या रामपारी आम्हाला दर्शन द्यायला अवतरण झालं मारायचं. बोला काय काम काढले या.
2: आम्ही सरपंच साहेबांचा सांगावा घेऊन आलो या.
1: सरपंच साहेबांचा सांगावा आणि मला.
3: परवा त्यांच्या शेताच्या कामाला सुरुवात होणार आहे.
2: तवा सरपंच साहेबांनी तुला इतरांना पाठवलंय.
0: तुझ्या वाडीतली माणसं कामासाठी येणार आहेत का नाही.
1: अरे काय येणार नाहीत वाडीतली माणसं कामासाठी, काम प्रत्येकाला पाहिजे बाबा, त्याशिवाय काही पोट झाडणार आहे.
2: मग या म्हणावं परवा चला डायरेक्ट शेतावरती.
3: आणि ते बी पहिल्या कोंब्याला.
1: आणि घरला कव जायचं म्हणतो.
0: पडल्या उपा समजलं. चला रे चला.
1: अनु हो राज हो, इकडे या इकडे या. अन रोजाच काय.
2: रोजाच
1: वय वय रोजाच, रोज काय देणार.
0: रोज काय देणार म्हणजे
2: गेल्या वर्षाला दिला होता त्योच.
1: म्हणजे दर साल दर वर्षाप्रमाणे ह्या वर्षी मी प्रत्येक माणशी 3 रुपये रोज.
3: आणि या टाइमच भोजन
1: म्हणजे एक अक्की भाकरी आणि चिमूट भर तिखाट. नाही जमणार 3 रुपये रोजात सरपंचाचं काम वाडीतल्या माणसानं अजिबात जमणार नाही. अरे म्हणजे माणसाच्या मेहनतीला काही किंमत आहे का नाही.
0: म्हणजे काय म्हणतोयस काय तू.
1: हे मी म्हणतोय असं नव, वाडीतल्या समजा माणसानी तसं ठरवले. अरे 3 रुपये रोजात कसं काय भागावं माणसाचं, घर संसार काय आहे का नाही.
2: मग त्याला सरपंचानी काय करायचं,
1: फक्काच तर रोज वाढवायचा.
0: बरमिया आता कशा पाहिजे त्याची एवढी मेहनतवारी कराय हवी. त्याला म्हणावं गावात राहायचं असेल तर सरपंच साहेबाच्या हुकमाप्रमाणे मिळेल ती मजूर घेऊन मुकाट्याने काम करायला हवं, नाहीतर परिणाम वाईट होईल. चला र.
1: अरे म्हणजे
2: अरे हो आबा, ज्या टायमाला तुझ्या वाडीतली माणसं कामावर येतील ना तेव्हा त्या टायमाला तुझ्या नातीला
3: शेवताला. शेवताला
2: हा हा शेवताला मी कामावर पाठवून दे.
1: हे बिकार पांघरुणीच्या, आता जातोच गुमान की तुझं माकाड हाड खिळखिळा करून टाकू.
3: चल.
1: अरे जा. अरे जा जा ये मूड झाडा. अरे म्हणजे पोरीचा आईबा भयात नाही म्हणून पोर काय उपाशी मरते सरपंचाच्या शेतात कामाला पाठवाया. अरे तीन दांबड्या, पुण्यांदा ये कधी शेवताला कामावर बोलवाया, नाही तुझं टकूर आणलं तर नाव सांगणार नाही अवलादीच.
4: आबा. अरे आबा.
1: कोण नाना शिंदा का. वय वय नाना शिंदा. अरे शिंदा ये ये ये. अरे कवा आलास मग महिवार ना.
4: हे आत्ताच येतो नव.
1: अरे राहणार होतास नव, महिना दोन महिने.
4: लय कटळा आला बघ म्हणायचं.
1: म्हणून काय झालंय म्हाताऱ्या.
4: अरे तिथं मला माझ्या म्हाताऱ्या बायकोची
1: सारखी आठवण यायला लागली.
4: अंगाशी म्हणून तर आलो या. आणि आबा येताना तुझा एक पाहुणा बी घेऊन आलो या संगती.
1: माझा पाहुणा.
4: हा आता नाही ओळखणार त्याला तू, लहानपणी बघितलं होतस न त्याला तू.
1: लहानपणी बघितला होता. अरे पण कोण.
4: आपल्या रामा जगदाळ्याचं नातू.
1: हा म्हणजे आपला तो रोंग्या बाळा.
4: हा बा आता काय बिशात लागून राहिली त्याला रोंग्या बाळा म्हणायची. अरे आता ते लहानपणी तर लुकड पोहार राहिलेलं नाही. अरे झालं बी कसं एखाद्या मर्दवाने रामाने मुद्दाम भेटाया पाठवले तुला.
1: मला भेटाया आणि ते कसं पाहिजे.
4: बस काय आबा, रामा संगती केलेला वायदा विसरलास का.
1: रामा संगती केलेला वायदा.
4: तू तर अगदीच ध्यान भ्रष्ट झालेला दिसतोय. अरे ज्या टायमाला रामाला नातू झाला का त्या टायमाला रामाच्या नातवाला म्हणजेच आपल्या रोंग्या बाळाला हातात घेऊन तू बोलला नव्हतास का.
1: रामा जर का मला पहिली नात झालीस तर तुझ्या या पहिल्या नातवाला दिलीस
4: अंगाशी.
1: अरे पण त्याला आता किती वर्ष झाली.
4: पण रामा

0: अजून आपल्या जबानीला पक्क राहिलाय नव
1: पण त्यांनी अजून आपल्याशी अवताला कुठं बघितलंय?
0: अरे शेवता बाबत म्या त्यांना समजावून सांगितलं या. तो बघ तो बघ बाळा आला बाळा हे बघ आबा
2: आबा नमस्कार करतो आबा.
1: अरे हो हो बाळा एवढं वाकून पायाला हात लावून तो कशा बाई नमस्कार करायावा?
2: असं कसं होईल, काही झालं तरी वडीलकीचा मान ठेवायला नको.
1: अरे वा रे वा बाळा.
2: हा हा आबा नुसता बाळा नव्हे
1: मग
2: तुमचा रोंग्या बाळा.
1: अरे वा रे वा माझ्या रोंग्या बाळा.
2: आता कसं जरा बरं वाटलं
0: काय आबा? पास
1: एकदम पास.
2: एकदम पास म्हणजे?
0: अरे म्हणजे नवरा मुलगा एकदम फास.
2: हो पण शिंदा बाबा.
0: बाळा तू कधी बोलू नकस. बाबा तू असं कर गेला घेऊन घरला जा आणि नवरी मुलगी दाखव. ऐकलं का बाबा? नवरी मुलीला बी नवरा मुलगा दाखव. एकदा का नवऱ्याला नवरी पास झाली नवरीला नवरा पास झाला की होऊन जाऊ दे एकदम धूमधडाक्यात.
1: वय वय हे बाकी एकदम बरोबर आहे.
0: मग आबा तू हो मोर बाळाला मी पाठवतो. बाळा चल चल

0: طيب
1: कौन है
0: रामी बर्म्या
2: इसने
0: शंकर्या
1: काय झाले मजीत कशा पैखा चाकला
0: नाही म्हणजे आपला इचरा गेल तू नव
2: वाडीतली माणसं कामाला येणार आहेत का नाही म्हणून विचारतोय
0: ते सांगायला आलोय
1: अरे पण ते सांगा काय असं रंगाचा बेरंग करायचा
0: नाही म्हणजे आबा लई म्हणजे लईचा आगाऊपणा बोलला आमच्या सांगाती
3: तुमच्या बद्दल कायच्या वाईस बोलला त्यो
1: इतका माजोरा झालाय त्यो
0: वय तर
1: आणखीन काय काय म्हणत होता
3: 3 रुपये रोजात वाडीतली माणसं कामावर येणार नाहीत म्हणून
1: मग रोज किती मागत्यात
3: 6 रुपये रोज
0: आणि एक टायमाचं जेवण
1: ठेवलंय त्याच्या बाण
2: त्याच्या बिगर कुणी भी कामावर येणार नाहीत म्हणतोय
1: अस शंकर्या
0: जी
1: माझी बंदुकान
3: आत्ता तू
1: बर्म्या
0: हा जी
1: आबाच्या माजोरपणाचा हिसका त्याला दावायलाच पाहिजे
3: साहेब ही बंदूक
1: आता चला
2: पण ह्या टायमाला कुठं गावणार त्यो
1: अरे कुठं का असना पातळात गेलेला असला तरी देखील उकरून काढू त्याला चला रे
0: चला
4: शेवंता ए शेवंता शेवंता अगे ए शेवंता अरे कुठं गेली ही पाण्याला तर गेली नाही वय वय पाण्यालाच गेली असणार अरे हिला किती येळेला समजावून सांगितलं अशा या तिन्हीसांच्या येळेला कधी हिरीवर पाण्याला जाऊ नकस म्हणून शेवंता अगे ए शेवंता
5: आबा आबा
4: शेवंता
5: आबा
4: शेवंता अशी काय रडतेस कशा पाई अगं पाण्याला गेली होतीस तव मग असं रडाया काय झालं
5: आबा
4: अरे शेवंता तुझी घागर कुठे आहे
5: घागर घागर तिथंच टाकून आलंय मी
4: घागर तिथंच टाकून आली अगं पण का कशा पाई
5: बाटली होती आबा घागर बाटली होती
4: घागर बाटली होती म्हणजे
5: आबा
4: अशी काय करते ही शेवंता काय झालं पुरी
5: माझं नशीब फुटलं आबा माझं नशीब फुटलं
4: नशीब फुटलं म्हणजे सांग सांग पोरी अगं सांगितल्याशिवाय कसं समजावू माणसानं
5: कसं सांगू आबा कोणत्या तोंडानं सांगू
6: आणि एका उन्मत्त मग्रूर सत्ता दांडग्याच्या

0: पाप वासनेला बळी पडला तो एका असहाय अश्राप हरिणाचा। त्या दुर्दैवी तिने सांजेच्या वेळेस उद्ध्वस्त होऊन गेलं पहाटेपूर्वी उमळणार एक गोड स्वप्न। उद्ध्वस्त होऊन गेलं एका कोवळ्या अजाण मुलीच्या अंतःकरणातील सोनेरी भाव विश्व।
1: देवा, अरे साता जन्माचा वैरी देखील साधणार नाही असा कोणत्या जन्मीचा दावा साधलास चांडाळा? अरे मी शुद्ध होऊन तुझी पूजा करावी म्हणूनच ना माझ्या आंघोळीसाठी पाणी आणाया ती हिरीवर गेली होती। अरे त्याच हिरीच्या पाण्याने माझ्या पोरीच्या अबरूची लागणार धुयाला तुझ्या मनाला जरा बी चरम कशी वाटली नाही? देवा, इतका कसा रे तू निष्ठूर झालास?
2: माझं काही चुकलं का?
1: नाही नाही पोरी, तुझं काय बी चुकलेलं नाही, तसंच माझं बी काही चुकलेलं नाही। चुकल्यानं असल तर ते आपल्या दुबळेपणाच, चुकल्यानं असल तर ते आपल्या दुबळेपणामुळे शिरजोर झालेल्या त्या सैतानाच, अरे चुकल्यालं असल तर त्या सैतानाचा माजोरीपणा उघड्या डोळ्यांनी बघत बसणाऱ्या या देवाच।
2: काय बोलतीयस का हे आबा?
1: मग का म्हणून त्यांनी आपली अशी वाताहत करून टाकावी? अगं समजा ईश्वाचा कर्ता करविता त्योच आहे नव, मग ईश्वाच्या त्या कर्त्या करवित्यानं सरपंचाच्या काळजात पापाचा वनवा का पेटवावा? अरे त्या पापाच्या वनव्यात चारी अंगानं जळून खाक होणाऱ्या माझ्या कोवळ्या फुलाला त्यानं का वाचवलं नाही, त्यानं का तारलं नाही?
3: आबा, दगडाचा देव दगडाची नाव, ही काय दगड तरू जाणे?
1: बारे पांडुरंगा, कायम या करावे कोठे बाजावे तुझं विण आम्हा आहे तरी कोण, तू तर झालासी पाषाड।
4: पाषाणाच्या देवा कैसा झालासी पाषाड, पाषाणाच्या देवा

0: बाळ मी सगळं सगळं ऐकलंय आबा, सगळं सगळं ऐकलंय. खरं ते सांगतो आबा, माझ्यावर विश्वास ठेव. घडलेली घटना कितीही वाईट ओंगळ किळसवाणी असली तरी मी माझ्या निश्चयापासून एक पावलंही मागे जाणार नाही.
1: खरं सांगतोय तू ये बाळा?
0: हा हा आबा, जबान तुझ्या दोस्ताच्या रामा जगदाळ्याच्या नातवाची आहे.
1: अरे पण बाळा.
0: हा हा आबा, आता मुकाट राहून चालणार नाही. समर्थ माणूस किती मोठ्या वकुबात असला तरी त्याला जाब हा विचारायलाच हवा.
1: जाब विचार त्याला? त्याला जाब विचार आहे.
2: वै वै, त्याला जाब विचार आहे हवा
1: बाळा.
0: त्याला जाब विचार आहे हवा.
3: जाब विचार आहे हवा.
4: जाब विचार आहे हवा.
3: जाब विचार आहे हवा.
5: जाब विचार आहे हवा.
0: नौकरी मित्र हो, किती दिवस सहन करणार हा अन्याय, हा अत्याचार? किती दिवस उघड्या डोळ्यांनी बघत बसणार आया बहिणींच्या अब्रूवरील सत्ता दांडग्यांचे अमानुष बलात्कार? त्यापेक्षा मी म्हणतो त्यापेक्षा चूड लावून पेटवून का टाकीत नाही हे भंगार लाजिरवाण जीन. निदान त्याच्या प्रकाशात तरी मार्ग दिसेल इतरांना. ताचवर होऊन प्रतिकार करण्याचा, कफन मस्तकाला बांधून लढण्याचा, लढता लढता मरण्याचा, मरता मरता मारण्याचा.

0: आग आग आग आग लावा लावा
1: आबा आबा आबा
2: आबा
1: आबा आपली झोपडी जळाली आबा आपली झोपडी

0: जुटी जळाली काय सांगतेस काय पोरी तू
1: होय आबा शिंदी नाजी घरला जाऊन परत येते म्हणून निघून गेली तेवढ्या झोपडीनं मागल्या बाजूनं पेट घेतला
0: अगं पण पेट कसा काय घेतला
2: झोपडी जळाली कशी
1: कुणास ठाऊ
3: चला रे आग जुवाय चला
4: चला रे आग जुवाय
5: चला अरे बाबू ते पाहिलं का
2: कोण
5: परम्या
2: इसनिया
5: शंकर्या सरपंचाची माणसं
4: सरपंचाची माणसं
0: होय होय हीच ती सरपंचाची भाडोत्री कुत्री शेवंता तू थांब इथं मी आलो
1: लगेन गाबा त्यांच्या पाशी बंदूक आहे
4: बंदूक असली म्हणून काय झालं त्यांना काय तसं जाऊ द्यायचं
2: बाळा
4: सोडा सोडा शिंदा बाबा मला जाऊ द्या
2: नख नख बाळा अगोदरच आग पेटलेली आहे त्याच्यात त्याल होतो नग
4: अहो पण मी
2: अरे तू एकटा कुठं कुठं पुरा पडणार आहे
4: अहो म्हणून काय त्यांना तसं जाऊ द्यायचं
2: नग नग पोरा उगा डोसक्यात राग घालून घेऊ नगस आबा लगे घरला जा मी पण चलतो आबा चलतो म्या
0: उपजले विटाळी मेले ते विटाळी राहिले विटाळी तेही जाती तेही जाती
4: अरे रे कसल्या काळजाची माणसं आहे ती
0: लाय लाय त्याला जाम इचार आहे आवा बाळा जाम इचार आहे आवा शेवंता चलतो म्या
1: कुठे चाललास आबा
0: सरपंचाच्या वाड्यावर
1: एकलाच
0: वय वय एकलाच
4: हा बाबा मी येतो तुझ्या बरोबर
0: शपथ आई माझी येऊ नकस माझ्या संगात शेवंताला घे घरला जा इजवता आलीच तर आग इजवायचा प्रयत्न कर मी जातो बर वाईट होईल ते माझं एकल्या एकल्याच होऊ दे उगा दोघा दोघांचा बळी जाया नगर
1: आबा
0: बाळा सांभाळशील ना माझ्या पुरीला
4: सांभाळी वेळ आलीस तर जीवाची बाजी लावून सांभाळी
0: शाबास रे माझ्या वाघा शेवंता चलतो म्या
6: परम्या
7: हा जी
6: इसन्या
7: इसन्याला वाड्याबाहेर उभा केलाय
6: अरे शंकर्या
7: तर तिकडेच ठेवलाय आबाच्या पळतीवर
6: आबाच्या पळतीवर
7: पळत तो ठेवणार नाही तिथली आपली माणसं आबावर पाळत ठेवून काय काय घडत त्याला सांगणार आहेत
6: अरे पण त्या तापट डोसक्याच्या माणसाला तिथे एकला ठेवायचा म्हणजे
7: त्याला कडक ताकीद देऊन ठेवली या ते काय सांगतील ते निस्तं ऐकायचं आणि तसंच इकडे यायचं म्हणून
6: आणि रात्रीची कामगिरी कशी काय पार पडली
7: एकदम पावर बास मला वाटत आबाच्या झोपडीचा जळून सांगार तेवढा शिल्लक राहिला असणार
2: साहेब साहेब हे बघा शंकर पळत पळत इकडेच येतोय
7: वय वय तू बघा आलात साहेब
6: काय झालं शंकर्या
7: ते आभा इकडे यायला निघाला या
6: आपल्या वाड्याकडे
7: वय वय आभा लय म्हणजे लयच चावताळला या
6: अस म्हणजे गांडुळ्यानं शेवटी शेषाचं स्वांग धारण केलं म्हणायचं
7: या त्याला वाटेचा आडवा घालणार होतो पण या बर्माने इशारा देऊन ठेवला होता म्हणून मुखात ठायलो
6: बरे झाले आता इथंच येतोय ना
7: वय होय एवढ्यात यायला बी झाला
6: माझी बंदूक
7: पण साहेब नकाचा कामाला कुराडीचा घाव कशा पाहिजे हवा साहेब
2: आम्ही आहोत ना
0: सरपंच
7: ते बघा आबा आलाच
6: तुम्ही समजी बाजूला राहा
0: सरपंच आराम खोरा माणसाच्या औलादीत तुझी पैदा झाली की घाणीत लोळणाऱ्या डुकराच्या
6: आबा तोंड सांभाळून बोल
0: अरे मग का म्हणून माझ्या सोन्यासारख्या पोरीच्या औक्षाची अशी माती माती करून टाकलीस का म्हणून तिच्या अबरूची असे धिंडवडे उडवलेस का म्हणून माझं झोपडे जाळलंस का म्हणून माझा संसार उघड्यावर पाडलास बोल मुडद्या बोल उघड तुझा थोबाड अरे जाब दे
6: उघाडर कळ्या फोडू नग साबा त्याचा काय बी उपयोग होणार नाही अरे वाघाच कातड पांगारलं म्हणून गाडव कधी वाघ होत नाही
0: मग मुडताड आता तुझ्या समोर कोण उभा आहे गाडव आहे का वाघ आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव घे
7: हाजी इसन्या हे बघ त्याची गाठी पकडली तू हाडीची टाकूया गाठी
2: ही आली गाठी
7: हाडी गाठी अरे हा शंका बघत काय बसतीच्या छातडावर आणि टेकवत नाड्यावर गुप्ती
8: आता पाहू तर लय लय टिवटी ऐकून घेतली तुझ्या नशिबाची दोरी ताट होती म्हणून तू वाचला पण कुत्र्या आता मात्र तू जिथं राहत नाही
6: शंक्र्या हातावर
8: नाही साहेब तुम्हाला नको नको ते बोलणार ह्याची जीभ मुळा

0: पासून छाटून टाकायला हवी.
1: शंकर्या सांगतोय ते ऐक, हातावर त्याच्या छाताळावर न उठ.
0: पण साहेब ते काय काय बोलत होता ती ऐकलत नव्हतं तुम्ही?
1: अरे अशी कुत्री मधी मधी भुकायचीच, मला त्याचं काय बी वाईट वाटलं नाही. पण गड्या मला चीड आली ती दुसऱ्याच गोष्टीची.
0: कोणत्या?
1: आज इतकी वर्ष गावात काढली, मोठ्या मानात मोठ्या रुबाबात वाढलो, आजूबाजूच्या 5-50 गावात बी एवढा दरारा वाढिवला की रस्त्यानं चालायला लागलो तर डोळ्याला डोळा भिडवायची हिंमत अजून बी कोणाला होत नाही. आणि आज ह्यो आभा पोवार अगदी ताठ मानेनं माझ्या डोळ्याला डोळा भिडवून बोलला, बस त्याचंच मला दुःख झालंय.
0: त्याच्यावरती बी आपल्याकडे रामबाण उपाय साहेब.
1: कोणता? त्यो
0: पुनंदा साहेबाच्या डोळ्याला डोळा भिडून बोलाया, त्याचं डोळ्याच जागेवर राहणार नाहीत. इसल्या शंकर्या घेऊन जा त्या म्हाताड्याला तिकडं.

आबाचे दोन्ही डोळे गेले. नातीवर झालेल्या बलात्काराचा जा विचारायला गेलेल्या आबावर दोन्ही डोळे गमावून बसण्याचा भयानक प्रसंग कोसळला.

0: कोण? बाळा? बाळा कुठं होतास तू इतकं दिस?
1: चावडीत होतो मी.
0: चावडीत?
1: होय होय चावडीत. फौजदारानं मला अटकवून ठेवलं होतं.
0: अरे पण का?
1: त्याला आडवे तिडवे प्रश्न विचारले म्हणून, त्याला रागाने उलटसुलट बोललो म्हणून.
0: पण बाळा,
1: मग काय करणार शिवंता? माझा नाईलाज होता. आज जवळजवळ 1.5 महिना उलटून गेला, आबाचा पत्ता नाही. तुमच्या सगळ्या पाहुण्यांचे गाव पालथे घातले. शेवटी फौजदाराकडे तक्रार नोंदवली, त्याला सगळं सगळं समजावून सांगितलं.
0: मग काय म्हणाला त्यो?
1: शिवंता, तो काय म्हणाला ऐकून माझ्या सर्वांगाची नुसती लाही लाही झाली.
0: असं म्हणाला तरी काय त्यो?
1: तुझा तो आवाज केला असेल वैतागून तोंड घेऊन, त्याच्या त्या दिवट्या नातीनं कुठेतरी शेण खाल्लं असेल म्हणून. शिवंता, त्यासाठीच तर मी त्याच्याबरोबर भांडलो, आणि म्हणून तर त्याने मला चावडीत बंद करून टाकलं.
0: अरे पण
1: अगं, मी त्याला खूप खूप समजावून सांगितलं तरी तो ऐकेना. शेवटी मी जेवण बंद केलं. चावडीतून सुटका झाल्याशिवाय पाण्याचा खोट सुद्धा घेणार नाही अशा निर्धाराने वागलो, आणि त्यावेळेस त्यांनी माझी सुटका केली.
0: माझ्यासाठी माझ्यासाठी अजून किती जणांना त्रास भोगावा लागणार आहे कुणास ठाऊ.
2: मंडळी, आत्ताच आपण ऐकत होतात नभोनाट्य माणसाआधी माणूस हो, भाग पहिला. लेखक विनायक पाटील, संगीत बाळ नाईक, पार्श्वसंगीत विजयकुमार खटावकर, पार्श्वगायन बाळ नाईक, शहाजी काळे आणि शकुंतला. यातील कलाकार बाळा अविनाश पाटील, सूत्रधार रमेश राणे, बनण्या राजू राऊळ, सरपंच नारायण जाधव, विशाल प्रसाद सावंत, शंक्र्या रवींद्र प्रभू, शेवंता संगीता मेस्त्री, शिंदार बळीराम काटे, गावकरी अशोक पाटील आणि आबा विनायक पाटील, सादरकर्त्या अनुजा कानडे.
3: नभोनाट्य माणसा आधी माणूस हो या नभोनाट्याचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकलात. ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आणि 11:05 प्रसारित होणाऱ्या इंग्रजी बातम्या आम्ही सहक्षेपित करू.

अस्मिता वाहिनीच्या प्रातकालीन सभेत. दरम्यान AIR मुंबई या DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण संपूर्ण रात्र ऐकू शकाल. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.

रात्रीचे ठीक 11:40 झाली आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. जाणून घेऊया हवामान वृत्त. आज मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची नोंद झाली. कमाल तापमान कुलाबा 27 तर सांताक्रूज 29° सेल्सिअस तर किमान तापमान कुलाबा 24 तर सांताक्रूज 25° सेल्सिअस इतकं होतं. सापेक्ष आर्द्रता कुलाबा आणि सांताक्रूज दोन्ही ठिकाणी 93% इतकी नोंद झाली. पावसाची नोंद कुलाबा इथे 42.8 मिलीमीटर तर सांताक्रूज इथे 12.6 मिलीमीटर इतकी नोंद झाली. येत्या 24 तासात मुंबई आणि उपनगरात हवामान ढगाळ असेल तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 29 तर किमान तापमान 24° सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात. रात्रीचे ठीक 11:12:50 होत आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम भावधारा.

लता मंगेशकर यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं हे गीत, श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आत्ताच आपण ऐकलं. भावधारा आपण ऐकत आहात AIRDTH उपग्रह वाहिनीवरून.

लता मंगेशकर यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं हे गीत, श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात ऐकूया हे शेवटचं गीत.

सुरेश वाडकर यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं हे गीत, श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच आजचा आपला भावधारा हा कार्यक्रम इथेच संपला. हा कार्यक्रम आपण

ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून रात्रीचे ठीक 11:30 वाजले आहेत. आपण ऐकत आहात AIR DTH उपग्रह वाहिनी. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकणार आहोत अजित पाठक यांचं तबलावादन ताल झपताल. त्यांना हार्मोनियम लहरा साथ आहे विनोद बडगे यांची. ऐकूयात अजित पाठक यांचं तबलावादन ताल झपताल.

0: ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण अजित पाठक यांचं तबला वादन ऐकलं. ताल होता झपताल. त्याला हार्मोनियम लहरा साथ होती विनोद फडगे यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीवरून. रात्रीचे ठीक 12 वाजले आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रहवाहिनी. आकाशवाणीच्या संग्रहातून अंतर्गत मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या मालिकेचा भाग 63 आता आपण ऐकणार आहोत.
1: मधुगीतांच्या हिंदोळ्यावर

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: श्रोते हो नमस्कार मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या मराठी भावगीतांचा आढावा घेणाऱ्या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्रोते हो आणि आपण या मालिकेच्या थोड्याशा नंतरच्या कालखंडात येऊन पोचलेलो आहोत साहजिकच अनेक नावे आपल्याला प्रथमच ऐकल्याचा भास देखील होईल वास्तविक सोहनी हेच मला वाटतं आपल्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ठरायला काही हरकत नाही कारण आपण या सर्व प्रकारच्या सर्व कालखंडांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पुष्पा पागदरे या गायिकेचा आवाज आता आपण श्रोत्यांना ऐकवणार आहोत त्यांची उमेदवारी तशी फारशी टिकली नाही पण ओपीसारख्या संगीतकाराकडे देखील पुष्पा पागदरे यांना संधी मिळाली होती ही नोंद घेण्यासारखीच घटना आहे
2: काय आहे पुष्पा पागदरे यांनी अनेक मराठी गाणी गायलेली आणि हिंदी पार्श्वगायने केलेलं आहे आणि मराठीमध्ये सुद्धा त्यांनी मराठी चित्रपटांच्यासाठी गाणी गायलेली आहेत तर अशा पुष्पा पागदरे यांच्या गाण्यानं आपण सुरुवात करणार आहोत आला पाऊस मातीच्या वासात ग संगीतकार श्रीनिवास खळे यांनी अनेक गायक गायिकांना संधी दिलेली होती आणि त्यांच्या संगीत रचना अतिशय लोकप्रियही झालेल्या होत्या त्यापैकीच ही एक रचना आहे शांता शेळके यांची 1976 सालामध्ये श्रीनिवास खळे यांनी 3 गीतकारांच्या रचना पुष्पा पागधरे यांच्या आवाजामध्ये स्वरबद्ध केल्या हा मधीर भवताल वंदना विटणकरांची येऊनी स्वप्नात माझ्या ही देवकीनंदन सारस्वती यांची आणि आला पाऊस मातीच्या वासात ग ही शांता शेळके यांची अतिशय लोकप्रिय झालेली ही रचना आहे त्यामुळे श्रीकांत ठाकरे यांनी सुद्धा मोहम्मद रफी यांच्याबरोबर पुष्पा पागधरे यांच्या आवाजामध्ये एक दर्यागीत केलेलं होतं आणि तेही अतिशय लोकप्रिय झालं तर आज आपण सुरुवातीला ऐकूया आला पाऊस

0: ही रचना घेतलेली आहे बोले रे पपिहरा, आणि त्या गाण्यामुळं पार्श्वगायिका म्हणून वाणी जयराम स्थिरावल्या हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये. आणि त्याचबरोबर वाणी जयराम यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी सर्व भारतीय भाषांच्या मध्ये गाणी गायलेली आहेत.
1: आणि
0: विशेषतः जर आपण बघितलं तर ते कन्नड, मल्याळम, तेलगू, तमिळ ह्या भाषेमध्ये त्यांची हिंदीपेक्षा जास्त गाणी
1: रचना आहेत. अच्छा.
0: आणि मराठीमध्ये फार कमी गायले. राम कदम यांनी एक रचना केलेली होती झुंजू मुंजू झालं हे चित्रपटासाठी, ती त्या काळामध्ये गाजलेली होती. तर पंडित रविशंकर यांनी गुलजार दिग्दर्शित मीरा या चित्रपटातल्या सर्व रचना वाणी जयराम यांच्याकडनं गाऊन घेतलेल्या होत्या. आणि मराठीमध्ये संगीतकार दशरथ पुजारी यांनी वाणी जयराम यांच्या दोन रचना स्वरबद्ध केलेल्या आहेत. आणि त्यापैकी एक रचना आपण निवडलेली आहे, ही शांताराम नांदगावकर यांची गीत रचना तुझं विना करमत नाही, ही आपण वाणी जयराम यांच्या आवाजामध्ये ऐकूया. याचे संगीतकार आहेत दशरथ पुजारी.

0: यानंतर आपण ऐकणार आहोत वाणी जयराम या अमराठी गायिकेच्या आवाजातील शांताराम नांदगावकर यांची एक रचना. वाणी जयराम या क्लासिकल ढंगाने गाणाऱ्या शास्त्रीय गायिका होत्या. आणखी आपली मला वाटतं त्यांची जी ओळख आहे ती गुड्डी
1: नाही गुड्डी मुळात झालेली
0: बोले रे पपिहरा या चीज आहे मुळातली ती
1: ती चीज आहे. वसंत देसाईने
0: त्याचं गाणं
1: केलं आणि गुड्डी चित्रपटामध्ये

दशरथ पुजारींचं आपण किती वगळणं ऐकवलं श्रोत्यांना, मला आश्चर्य वाटतं या माणसाचं. आणि म्हणावं तसं खरं पाहिलं असतं तसं त्यांच्या जर आपण असंख्य रचना बघितल्या तर तितकं असं नाव त्यांना मिळालं नाही असंच राहून राहून वाटतं. असो दे, हे असेल ते ज्याचा नशिबाचा भाग आहे. यानंतर आपण जे गाणं ऐकणार आहोत ते अपर्णा मयेकर या गायिकेचा आवाज आपण श्रोत्यांपर्यंत पोहोचवणार आहोत. आणि हे नाव देखील

0: तसं
1: परिणाम हेकर म्हणजे रेखा डावजेकर.
0: रेखा डावजेकर,
1: डावजेकरांची ही मुलगी.
0: मुलगी.
1: आणि तुम्हाला आठवत असेल की शारदा चित्रपटामध्ये
0: एक श्लोक होता,
1: त्यांनी एक श्लोक म्हणलेला होता श्री रामचंद्र यांच्या संगीतामध्ये. आणि तिथपासून त्यांची बालकलाकार असताना सुरुवात झालेली होती. आणि त्यानंतर अपर्णा मयेकर झाल्या आणि डॉक्टरेट त्यांनी मिळवलेली होती.
0: आणि शारदाच्या एलपीवर अपर्णा मयेकर, रेखा डावजेकर अशी दोन्ही नावं,
1: दोन्ही नावं आहेत,
0: दोन्ही नावं दिलेली होती.
1: तर आता वसंत निनावे यांची एक गीतरचना आपण डावजेकरांच्या आवाजामध्ये ऐकणार आहोत.
0: त्या डॉक्टरही होत्या ना अपर्णा मयेकर.
1: अपर्णा मयेकर डॉक्टर. तर अपर्णा मयेकर यांच्या आवाजामध्ये वसंत निनावे यांची रचना आपण ऐकणार आहोत. देते तुला हवे ती ही दत्ता डावजेकरांनी स्वरबद्ध केलेली रचना आहे.

0: श्रोते हो, यानंतर आपण जे गाणं ऐकणार आहोत ते आहे निर्मला अरुण यांचं. त्या अर्थातच क्लासिकल ढंगातल्या ठुमरी गायिका होत्या आणि त्या दृष्टीनेच आपल्याला निर्मला अरुण या परिचित देखील आहेत. अरुण कुमार आहुजा हे देखील मला वाटतं
1: नट होते त्या काळामध्ये,
0: नटही होते आणखी गायक देखील होते. काही ज्वारभाटा वगैरे सिनेमातली गाणी मला वाटतं त्यांचीच होती.
1: तर आपण म्हणजे निर्मला अरुण यांच्याबद्दल जर माहिती मिळवली तर सुरुवातीला नौशाद यांच्या संगीतामध्ये त्यांनी पार्श्वगायिका म्हणून गायला सुरुवात केली. त्याआधी एखाद्या चित्रपटामध्ये त्यांनी गायलेलं होतं पण त्यांना प्रसिद्धी मिळाली ती नौशाद यांच्या संगीतामुळे. आणि शास्त्रीय संगीतामध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला. शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताबरोबरच त्यांनी लक्ष्मीशंकर यांच्याबरोबर जे सहगायन केलं
0: सावनबिता
1: दोन LP निघाल्या, त्या अतिशय प्रसिद्ध झालेल्या आहेत. आणि त्यापैकी एक ती ठुमरी.

0: ची सावन बीता जाय ही 20 मिनिटाची ठुमरी त्यांनी LP वरती रेकॉर्ड केलेली आहे. आणि निर्मला अरुण यांच्या अनेक कॅसेट्स आणि रेकॉर्ड्स निघालेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी गझल, भजन किंवा शास्त्रीय संगीतातला भैरवी हा राग विविध घराण्यांच्या पद्धतीने गायलेला आहे. तर ते त्यांचं वैशिष्ट्य होतं. आणि नंतरच्या काळामध्ये त्यांची ओळख जी राहिली ती गोविंदाची आई म्हणून. तर आता आपण जी रचना निवडलेली आहे ती आहे
1: मी एक
0: भटांची मी एक टीच माझी असते कधी कधी ही रचना आपण ऐकणार. आणि याचे संगीतकार आहेत श्रीकांत ठाकरे.
1: पुन्हा श्रीकांत ठाकरे.

0: यानंतर पुन्हा आपण दशरथ पुजारींचंच एक गाणं ऐकणार आहोत, आस आहे अंतरीची, सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात आहे.
1: ते काय झालं, हे गाणं आपण या आधी घेतलेलं होतं पण ते वेळेअभावी राहून जाऊ शकलं गाणं होतं, त्यामुळे आजच्या कार्यक्रमासाठी आपण निवडलेलं आहे. आस आहे अंतरीची, मधुकर जोशी यांची ही गीतरचना सुमन कल्याणपूर यांनी गायली आणि याचे संगीतकार आहेत दशरथ पुजारी.

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: आकाशवाणीच्या संग्रहातून अंतर्गत मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या मालिकेचा भाग 63वा आताच आपण ऐकलात. रात्रीचं ठीक 12:32 झाली आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम गीतबहार, मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

देवकी पंडित अपर्णा मयेकर शोभा जोशी रवींद्र साठे श्रीकांत पाडगावकर आणि अरुण इंगळे यांच्या स्वरात सुधीर मोघे यांचं हे गीत सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं

0: माहेरची माणसं या चित्रपटातील हे गीत आत्ताच आपण ऐकलं.
1: चल हाट.

लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात नादो महानोर यांचं हे गीत, हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं सर्जा या चित्रपटातील हे गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतबहार आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून.

या पावसात मिलन झालं असतं तुझं आणि माझं, आणि झाली असतीस फक्त माझीच. पण छे, आज हिणवतात मज या पावसाच्या सरी, मग मीच माझं सांत्वन करतो, घेऊन आठवणींचे ओझे उरी. कळून चुकलं मला आज कोण होतीस तू, मोह मला का त्या क्षणांचा, तो तर एक आभास होता माझ्याच मनाचा.

जावेद अली यांच्या स्वरात सुनीता मुलाखलवार यांचं हे गीत उदय अभिजित यांनी संगीतबद्ध केलेलं स्पर्श या चित्रपटातील या गीताबरोबरच आजचा आपला गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 1:04 होत आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकणार आहोत पंडित प्रभुदेव सरदार यांचं गायन राग भिन्न षड्ज. त्यांना हार्मोनियम साथ आहे. मदन मिश्रा यांची माफ करा हार्मोनियम साथ आहे रमाकांत तिरोडकर यांची आणि तबला साथ आहे मदन मिश्रा यांची. विलंबित गत 3 ताल तर द्रुतगत 1 तालात निबद्ध आहे. ऐकूयात पंडित प्रभुदेव सरदार यांचं गायन राग भिन्न षड्ज.

0: शोधे हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
4: जाणूनी घेऊ भासकवी. महाकवी भासाच्या नाट्यकृतींचा परिचय करून देणाऱ्या कार्यक्रम मालिकेचा 7वा भाग आता आपण ऐकणार आहोत. विषय आहे भासाची पात्र योजना. लेखन डॉक्टर श्रीनंद बापट. निवेदन मानसी मागीकर आणि रवींद्र खरे. संगीत विनायक लिमये. सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.

0: काय रे, काय वाचतोयस आणि बराच विचारात पडलेला दिसतोयस?
1: हो ना, महाभारत वाचतोय. एक महत्वाची गोष्ट लक्षात आली आणि मी थक्क झालो बरं का.
0: काय रे, काय एवढा शोध लागलाय?
1: हे बघ ना, युद्धाच्या संदर्भातली महाभारताची जी पर्व आहेत ना, त्या सर्व पर्वांना कौरवांच्या सेनापतींची नावं दिलेली आहेत.
0: हो मग एवढं काय झालं त्यात?
1: काय झालं काय, अगं युद्ध जिंकलं पांडवांनी असं सांगतात की महाभारताची रचना ही त्यांच्याकडूनच झाली म्हणून. आता कौरव हारले, नुसते हारले नाही तर पार धारातीर्थी पडले. आता भीष्म, द्रोण, कर्ण, शल्य यांच्यासारख्या हारलेल्या सेनापतींच्या नावानं काव्याच्या पर्वाची रचना करायची, याला काय म्हणायचं?
0: त्याला काही कारण आहेत. एकतर युद्धाच्या पूर्ण कालावधीत पांडवांचा सेनापती एकच होता,
1: बर,
0: द्रौपदीचा भाऊ दृष्टद्युम्न,
1: बर.
0: त्याच्यापेक्षा महत्वाची आणि निरनिराळ्या प्रकारची कामगिरी बजावलीये ती कौरवांच्या सेनापतींनी. युद्ध हरलेल्या पण धारातीर्थी पडलेल्या वीरांना एक प्रकारचा काव्यगत न्याय देण्याचीच पद्धत आहे ही. अशीच दुसरीही एक गोष्ट माहितीये का तुला?
1: कोणती कोणती?
0: टीव्हीवर रामानंद सागरांचं रामायण सुरू होतं,
1: हो,
0: त्यावेळी अगदी रस्ते ओस पडायचे इतकी लोकप्रिय होती ती.
1: बरोबर,
0: तेव्हाची गोष्ट आहे
1: ती. कोणती?
0: त्या मालिकेतल्या रावणाचा वध झाला त्यानंतर अनेकांनी ती मालिका पाहण्याचं सोडून दिलं होतं.
1: काय सांगतेस?
0: आमचे दादाही होते त्यात.
1: बर,
0: रावण गेला, रामाचा राज्याभिषेक तर होणारच, आता मालिकेत पाहण्यासारखं राहिलंय काय, असा त्यांचा साधा सवाल.
1: काय सांगतेस काय, विलक्षण आहे बर ही हकीकत. असाच काव्यगत न्याय भासानं आपल्या पात्रांना पण दिलाय की ग?
0: शिरलास वाटत पुन्हा भासाच्या साहित्यात. हा पण मुद्दा बरोबर आहे तुझा. भासाचा कर्ण, त्याचा दुर्योधन, रावण, कैकई ही सगळीच पात्र फार वेगळ्या पद्धतीनं रंगवलेत त्यानं.
1: खरंच. आता हेच पहा ना, पंचरात्र नाटकातला दुर्योधन एक यज्ञ करतो आणि त्याच्या शेवटी दक्षिणा म्हणून द्रोणाचार्यांनी मागितलेलं दान म्हणजे पांडवांना अर्ध राज्य देण्याचंही तो मान्य करतो आणि ते अगदी आनंदानं देतो सुद्धा. इतकंच नाही तर विराटावर केलेल्या स्वारीच्या दरम्यान अभिमन्यू कैद होतो हे ऐकून दुर्योधन अतिशय अस्वस्थ होतो.
0: पण पांडव सापडले आहेत आणि अभिमन्यूचा विवाह उत्तरेशी ठरलाय तेव्हा त्यात सहभागी व्हायला या असा निरोप विराटाकडून येतो तेव्हा दुर्योधनाला मनस्वी आनंद होतो. तो म्हणतो की मनुष्य मृत झाला तरी त्यांनी केलेल्या चांगल्या कर्माद्वारे तो जिवंतच राहतो. तेव्हा ठरल्याप्रमाणे पांडवांना राज्य देऊन मी कीर्तीच्या रूपाने अमर होईन.
1: पण हा उदात्त दुर्योधन भासाच्या दूतवाक्य नाटकात किती वेगळा वागलाय. नाटकाच्या सुरुवातीलाच कांचुकीय वर्दी घेऊन येतो की युद्ध व्हायला नको म्हणून शिष्टाई करण्यासाठी पांडवांच्या तळावरून कृष्ण येतोय. त्याच्या पुढे पुढे काय होतं ते ऐकायचंय.
0: हो,
1: संवादच ऐकूया ना.
2: महाराज, हे पांडवांच्या तळावरून दूत म्हणून पुरुषोत्तम नारायण आले आहेत.
3: काय काय म्हणालास? ज्याचं राज्य आणि संपत्ती जरासंधानं हरण केली तो कंसाचा घातक दामोदर येतोय ना. आम्हा पुरुषोत्तम नारायण काय की राजे लोकांच्या तैनातीत तुमची ही बुद्धी फिरली रे. चल काळ खरी दोन.
2: क्षमा असावी महाराज, धानलीच चूक झाली माझी.
3: सामान्य तुझ्यासारख्या माणसाची उडायचीच अशी धांदल. बर, कोण आलाय म्हणून म्हणालास?
2: केशव पांडवांकडून दूत म्हणून आलाय. येतो मी महाराज, आज्ञा असावी.
3: ठीक राजे लोक हो. कैद करिता मी येथ केशवाला, दृष्टी जाई सोडून पांडवाला. होत पांडव मग मूढ शक्तिहीन. राज्य निष्कंटक सकल मी करीन. या दरबारी लोकांना तर धमकावून झालं, आता त्या गुराख्याकडे लक्ष द्यायला लागू नये म्हणून आणखीन काय करावं बर. असंच करावं. हे वस्त्रहरण होणाऱ्या द्रौपदीचं चित्रच पाहत बसावं झालं. वा, काय चित्र आहे! तिकडे ते पांडव दासांसारखे असहाय्यपणे बसलेत. आचार्य द्रोण आणि पितामह भीष्म आपली तोंड झाकून बसलेत. इकडे हा दुःशासन द्रौपदीचे केस धरून ओढतोय. आणि संतापाने उसळणाऱ्या भीमाला आणि अर्जुनाला युधिष्ठिरच गप्प बसवतोय. मोठी गंमत आहे बुवा.
1: पाहिलासा दुर्योधन, हट्टीपणा दुष्टपणा याचा अगदी अर्क भरून राहिलाय त्याच्या अंगात.
0: नुसतं तेवढंच नाही, अतिशय छद्मीपणानेही वागतोय तो या नाटकात.
1: हो ना,
0: दुर्योधन हाच खलनायक असणार भासाचं आणखी एक नाटक म्हणजे दूत घटोत्कच. त्या नाटकातही तो थोडा सौम्य पण निग्रही दुष्ट दाखवलेला आहे.
1: अभिमन्यूचा वध जयद्रथानं केलाय हे समजल्यावर घाबरून गेलेल्या धृतराष्ट्राला आणि इतरांना तो धीर देतो. जयद्रथाच्या बचावाकरता आणि आपलीच बाजू बरोबर आहे हे सांगण्याकरता अगदी वकिली पद्धतीचा युक्तिवाद करतो दुर्योधन.
0: आणि नंतर घटोत्कचा करवी पाठवलेला कृष्णाचा युद्ध थांबवण्याचा निरोप तो धुडकावून लावतो. हिम्मत असेल तर लढायला या असा करारी निरोप तो पांडवांना पाठवतो.
1: पण आपली बाजू कमकुवत नाही तर वरचढ आहे असा सतत देखावा करत राहणारा हाच खलनायक दुर्योधन महाभारतीय युद्धाच्या शेवटी अगदीच वेगळा भासतो. त्याचे सगळे भाऊ मारले गेलेले आहेत, प्रिय मित्र कर्ण नाही, द्रोणाचार्यांची हत्या झाली आहे. अशा वातावरणातच दुर्योधन स्वतः भीमाच्या गदेच्या प्रहाराचा बळी ठरतो.
0: एक मिनिट, दुर्योधन भीमाच्या गदेच्या प्रहाराचा बळी आहे हे वर्णन अर्धवटच झालं.
1: म्हणजे
0: भीमानी दुर्योधनाच्या मांडीवर अधर्मानी केलेल्या प्रहारानी हे वर्णन बरोबर होईल.
1: बरोबर आहे, पण अशा अधर्मानं प्राप्त होणाऱ्या मरणाच्या प्रसंगी दुर्योधनाचा एक वेगळाच उदात्त भाव दिसून येतो. स्वतः केलेल्या सगळ्या पापांची आठवण त्याला होते. बघ बर का, भासाचा हा दुर्योधन इथे काय म्हणतोय ते.

0: तहात आले आहेत. माता गांधारी ही आलो आलो दंडवत करतो तुम्हाला. पण हाय हाय काय ही माझी अवस्था. भीमानं फक्त माझ्या मांड्यास मोडल्या नाहीत तर तुम्हाला नमस्कार करण्याचा माझा नेहमीचा परिपाठही मोडून काढला. छे छे मी तर आता निरोप घेणार या जगाचा.
1: गुरुराज काय ही तुमची अवस्था.
0: कोण गुरुपुत्र अश्वत्थामा. अरे हे तर आमच्यावरच्या अवकृपेचं फळ.
1: त्या अवकृपेचं मूळच छाटून टाकतो मी आता.
0: काय करणार आहेस तू.
1: मी काय करीन. त्या कृष्णासकट पांडवांचा नायनाट करून टाकीन मी. तुझ्या देहाबरोबरच तुझी प्रतिष्ठाही मातीला मिळवले त्यांनी.
0: नको नको असं काही करू नकोस. त्यांनी त्यांनी काय साध्य होणार. माझ्या हातून घडलं तेवढं पाप पुरे झालं. स्वाभिमान हेच राजाचं खरं शरीर. तेच तेच तुळीत पडलंय आता. काय काय केलं नाही मी. द्रौपदीचं वस्त्रहरण घडवलं. तो पोर सौदा अभिमन्यू त्याला कपटानी मारलं. पांडवांना द्यूताच्या जाळ्यात अडकवून वनवासाला धाडलं. त्याचंच हे फळ मिळालं मला. माझ्या पापांपेक्षा कमीच आहे हे.

0: आणि आणि गुरुपुत्रा, ते पहा, ते पहा वर, मला मला न्यायला आलेत आमचे पूर्वज, माझा प्रिय मित्र कर्ण आणि आणि माझे माझे सगळे भाऊ आणि आणि तो अभिमन्यूही दिव्य विमान घेऊन आलेत ते मला न्यायला. आलोच आलोच आलोच हा मी.
1: इथे दिसतो तो दुर्योधन दुर्दैवी असहाय आहे. आयुष्यभर केलेल्या दुष्कर्मांची त्याला जाणीव आहे. त्यांचा दोष तो आता कुणाच्या माथी मारत नाहीये. त्या कर्मांची फळं भोगायला तो तयार आहे. आता पुन्हा युद्ध नको, सूड नको अशी त्याची उदात्त भावना दिसते.
2: भासानं काही नाटकात त्याला दुर्योधन म्हणायच्या ऐवजी सुयोधन म्हटलंय, ते बहुधा याचमुळे.
1: दुर्योधनासारखाच भासाचा कर्णही महाभारताच्या मुळातल्या कर्णापेक्षा अगदी वेगळा आहे.
2: कसा काय?
1: कर्णाच्या व्यक्तिरेखेवर मराठीत एकाहून एक सरस अशा कादंबऱ्या कथा लिहिल्या गेल्यात. मृत्युंजय, राधेय या गाजलेल्या कादंबऱ्या आणि इतर अनेक लेखक लेखिकांनी लिहिलेले स्फुटलेख यांची मूळ प्रेरणा खरं तर भासाच्या कर्णभारामध्ये आहे असं वाटतं.
2: भीष्म आणि द्रोणांनी युद्धापासून लांब ठेवलेला, आपण राधेचे नाही तर कुंतीचे पुत्र आहोत याची जाणीव असलेला, परशुरामानं शाप देऊन ज्याची अस्त्र निकामी केली आहेत, असा दुर्दैवी कर्ण आपली कवच कुंडलं हसत हसत देऊन टाकतो. ती मागून घेणं हे कृष्णाच्या सांगण्यावरून केलेलं इंद्राचं कारस्थान असणार हे ध्यानात येऊनही तो ते देतो. इथेच त्याचा वेगळेपणा दिसून येतो.
1: मुळातला महाभारतातला कर्ण याचकांनी मागितलेली वस्तू लगेच देतो खरी, पण प्रत्येक वेळी त्या बदल्यात काहीतरी मागून घेतो. म्हणजे एक प्रकारे विनिमय, एक्सचेंज करतो.
2: वा,
1: ते खऱ्या अर्थाने दान नव्हेच. महाभारतातला कर्ण कवच कुंडलांच्या ऐवजी अर्जुनाला मारू शकणारी शक्ती मागून घेतो. कर्णभारत मात्र वेगळंच काहीतरी दाखवलंय.
2: कर्णाकडून आपण कवच कुंडल मागून घेतली, त्याचं संरक्षणच अन्यायानं काढून घेतलं, ही मोठी चूक झाली. या भावनेनं इंद्र ती शक्ती स्वतःहून कर्णाकडे पाठवतो आणि म्हणून कर्ण ती स्वीकारतो असं या नाटकात दाखवलंय.
1: हा, नाटकाच्या सुरुवातीचं कर्णाचं तेजस्वी वाक्य हेच जणू त्याचं ध्रुवपद आहे.
2: कोणतं?
1: शल्यराज यत्रासौ अर्जुनस तत्रैव चोद्यताम मे रथः, जिथे तो अर्जुन उभा आहे तिथेच घेऊन चल माझा रथ.
2: जसे महाभारतातले दुर्योधन आणि कर्ण, तसाच हरिवंशातला म्हणजे आपल्या बालचरितातला कंस हा देखील आणखीन एक खलनायक. भासानं त्याचा प्रवेश घडवलाय तो केवळ तिसऱ्या अंकामध्ये. कृष्णाच्या ऐवजी नंदगोपाकडून आणलेल्या मुलीची हत्या करण्यापुरताच, बाकी नाटकात त्याचं वर्णन तेवढं येतं, त्याला रंगभूमीवर यायला वावच दिलेला नाही.
1: भासानी रंगवलेल्या रामकथेत मात्र दोन खलनायक आहेत आणि त्यांना रंगभूमीवर मोठा वाव दिलाय. प्रतिमा नाटकातली कैकेयी आणि प्रतिमा आणि अभिषेक नाटकातला रावण या दोन्ही पात्रांचा मोठा सहभाग आहे या सगळ्या कथानकात.
2: रामाला वनवासात पाठवा असं मागणं आपल्या आईनं म्हणजे कैकेयीनं मागितल्यामुळे राम, सीता आणि लक्ष्मण हे तिघे वनवासाला गेले आणि त्या दुःखानं दशरथ राजाचं मरण ओढवलं हे प्रतिमा नाटकाच्या तिसऱ्या अंकात भरताला समजतं. कौसल्या आणि सुमित्रा यांना नमस्कार केल्यावर तो कैकेयीला साधा नमस्कार करण्याचंही नाकारतो, तिची निर्भत्सना करतो. तरीही त्यावेळी ती शांत राहते, योग्य वेळ आल्यावर तुला काय घडलं ते सांगेन एवढंच म्हणते.
1: नाटकाच्या 6व्या अंकात मात्र रामाला भेटायला गेलेल्या सुमंत्राकडून सीताहरणाची हकीकत भरताला समजते आणि तो भडकतोच. रघुकुळाला लाभलेल्या तुझ्यासारख्या सुनेच्या कर्तबगारीमुळे घराण्यातल्या इतर सुनांनाही अपमान सहन करावा लागतोय, आता तरी झालं तुझं समाधान, असं तो कैकेयीला विचारतो. त्यावर कैकेयी समयसूचकपणाने स्वतः उत्तर न देता काय घडलं ते सांगावं असं सुमंत्राला सुचवते.
2: दशरथाला मिळालेल्या शापामुळे रामाचा मृत्यू ओढवला असता आणि पुत्रवियोगाच्या दुःखानं दशरथालाही मरणाला सामोरं जावं लागलं असतं, कैकेयीनं रामाला दूर पाठवलं आणि त्याला मृत्यूपासून वाचवलं, पण दशरथाचा मृत्यू मात्र ती टाळू शकली.

0: नाही असं सुमंत्र सांगतो.
1: आपल्याला मोठ्या तणावाला सामोरं जायचंय याची जाणीव असणाऱ्या कैकेयीकडून या सगळ्या गडबडीत 14 दिवसांच्या वनवासाऐवजी 14 वर्षांचा उच्चार झाला. ही वस्तुस्थिती सुमंत्राकडून समजल्यावर भरत नमस्कार करून तिची क्षमा मागतो आणि तीही त्याला क्षमा करते.
0: एका प्रकारे दशरथाचं दैव किंवा नियती हीच रामाच्या वनवासाला आणि सीतेच्या अपहरणाला कारणीभूत आहे असं भासानं सुचवलंय.
1: जशी कैकेयी भासानी वेगळ्या स्वरूपात दाखवले तसाच रावणही. प्रतिमा नाटकात तर त्याला फारच कमी वाव आहे. दशरथाच्या श्राद्धाला काय वस्तू अर्पण कराव्या या विचारात पडलेल्या रामाला सुवर्ण मृगाच्या शिकारीला पाठवून तो सीतेला पळवतो. त्यानंतर त्याची हकीकत आपल्याला इतर पात्रांच्या निवेदनावरूनच समजते. रावण प्रत्यक्ष रंगमंचावर येतच नाही,
0: मात्र अभिषेक नाटकातला रावण हा खलनायक म्हणून अगदी स्पष्टपणानं वावरतो. मात्र तो सीतेला पळवताना दाखवलेला नाही. अशोकवनात जाऊन तो सीतेला धमकावतो, सीतेच्या शोधासाठी आलेल्या मारुतीला पकडायचा तो प्रयत्न करतो, विभीषणाचा अपमान करतो आणि त्याला हकलूनही देतो.
1: रामाच्या सैन्याबरोबर युद्ध सुरू झाल्यानंतर मात्र तो एक विलक्षण गोष्ट करतो. राम आणि लक्ष्मण यांच्या मस्तकांच्या प्रतिकृती घेऊन तो सीतेला घाबरवण्यासाठी जातो. सीता घाबरते, बेशुद्ध होते. मात्र तेवढ्यात रावणाच्या पुत्राच्या इंद्रजिताच्या मृत्यूची बातमी येते आणि तो गडबडतो. दुःखाने अक्षरशः वेडापिसा होतो आणि अखेर रणांगणावर जातो आणि त्याच वेळी रामाकडून मारला जातो.
0: तिकडे वीरगती प्राप्त झालेल्या दुर्योधनाचं जसं कौतुक भासानं केलंय, मात्र रावणाचं तसं साधं वर्णन सुद्धा त्यानं केलं नाही हीच मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. कदाचित आपल्याला उपलब्ध झालेली अभिषेक नाटकाची रंगावृत्ती तयार करताना ते वर्णन गाळलं गेलं असावं असं वाटतं.
1: भासाच्या इतर नाटकांना खलनायक नाहीच असं म्हटलं तरी ते काही वावग होणार नाही.
0: म्हणजे
1: प्रतिज्ञा यौगंधरायण आणि स्वप्न वासव दत्त या नाटकांमध्ये जरी विवाह ठरताना होणारे मानापमानाचे प्रसंग, राजकीय घडामोडी, युद्ध वगैरे दाखवलेले असले तरी त्यात कोणी ठरवून दुष्टाव्याने वागतं असं दिसत नाही.
0: वासवदत्तेचे वडील महासेन हे उदयनाला कपटानं पकडून आणतात आणि तुरुंगात डांबतात, पण त्यांचा हेतू उदयनानं आपला मानी स्वभाव बाजूला ठेवून वासवदत्तेला मागणी घालावी असाच असतो.
1: हा,
0: उदयनाचं राज्य हिरावून घेणारा अरुणी हा तर बोलून चालून शत्रूच. तो उदयनाचं राज्य हिरावून घेतो, पण त्यात व्यक्तिगत दुष्टावा नाही, ती केवळ राजकीय घडामोड आहे.
1: अरुणीचा पराभव करून राज्य पुन्हा मिळवायचं तर मगधाची राजकन्या पद्मावती हिच्याशी त्याचा विवाह होणं आवश्यक असतं. त्याप्रमाणे वासवदत्तेला पळवून तिला पद्मावतीच्या आश्रयाला ठेवून यौगंधरायण हा पद्मावतीच्या वडिलांच्या म्हणजे मगधाच्या राजाच्या सहाय्याने उदयनाला आपलं राज्य मिळवून देतो. या सगळ्या घडामोडीत नायक खलनायक असे खास पात्र दाखवण्यासारखं काहीही नाही.
0: नाही ते खरं आहे, पण तरी दोन प्रश्न उरतातच. वासवदत्ते बरोबर उज्जैनहून पळालेला उदयन तिच्या वडिलांचा म्हणजे बलाढ्य अशा चंड प्रद्योत महासेनाचा आश्रय का घेत नाही हा एक प्रश्नच आहे.
1: अरे सोपं आहे, उदयन हा मानी आहे. वासवदत्तेला घेऊन तो जिथून पळाला तिथेच पुन्हा आश्रयाला जाऊन मदत कशी मागेल, नाही का?
0: बरोबर बरोबर.
1: आता दुसरा प्रश्न काय,
0: ज्याचं राज्य गेलेलं आहे आणि पहिली पत्नीही वारलेली आहे अशा बिजवर उदयनाला मगधासारखा बलाढ्य देशाचा राजा आपली मुलगी कशी देतो आणि मदत तरी काय म्हणून करतो?
1: हा मात्र योग्य आहे तुझा विचार. पण एरवी अगदी वृक्ष म्हणून मानल्या गेलेल्या राजकारणात सुद्धा अशा नवलाच्या घडामोडी घडतातच की.
0: म्हणजे
1: आणि उदयनाचं राज्य त्याला परत मिळाल्यावर तो प्रबळ होईल असं भविष्य ज्योतिषाने वर्तवलेलं असतंच की. त्यामुळे मगधाच्या राजांनी केलेली कृती तशी काही फारशी नवलाची नाहीये.
0: हो, तेही एका अर्थाने खरंच आहे. अशा आश्चर्यकारक गोष्टी जगातही घडतातच.
1: मग काय,
0: तरीही खलनायकांना केवळ काळ्या पांढऱ्या रंगात न रंगवता भासानं दाखवलेलं त्यांचं स्वरूप खूपच बहुरंगी आणि बहुढंगी आहे असं नाही वाटत?
1: अरे भासानी केवळ नायक खलनायकच नव्हे तर इतर साधी साधी पात्रे फार निराळी संवेदनशील अशी रंगवलीत. उदाहरणच द्यायचं तर भासाचे विदूषक.
0: हो हो हो, खरंय. महाभारत आणि रामकथा यांच्या कथांवर आधारलेल्या त्याच्या नाटकांमध्ये विदूषक नाहीतच. त्या कथांचा साचा तसा अगदी पक्का आहे, तिथे विदूषकांना वावच नाही. मात्र प्रतिज्ञा यौगंधरायण आणि स्वप्नवास

0: वासवदत्त या नाटकात वसंत आणि चारुदत्त नाटकामध्ये मैत्रेय हा विदूषक म्हणून येतो.
1: नुसता येतच नाही तर तो नाटकात महत्वाची कामगिरीही बजावतो. भासाचा विदूषक हा केवळ विनोद निर्मिती करणारा, व्यंग दाखवणारा असा नाहीये, तर तो आपल्या मित्राचा म्हणजे आपल्या नायकाचा मान राखणारा,
0: बरोबर,
1: त्याच्यावर ओढवलेल्या संकटांमुळे स्वतः कष्ट भोगणारा पण नायकाविषयी सहानुभूती बाळगणारा, म्हणजे भासाच्या शब्दात सांगायचं तर सानुक्रोश असा दिसतो.
0: अगदी बरोबर. आता हा चारुदत्ताचा विदूषक मैत्रेय भोजनाचं निमंत्रण देणाऱ्या यजमानाला काय सांगतोय ते पहा.
2: कोणाला बोलवाव बर? हा चारुदत्ताचा मित्र मैत्रेय चाललाय, त्यालाच बोलावतो. अहो अहो मैत्रेय महाराज, आमच्याकडे आज भोजनाला चला, दक्षिणाही देतो त्याबरोबर.
3: नाही नाही, मी येणार नाही. अहो मोकळा नाहीये मी आज. हो
2: अहो चला, चांगलं दही भात चटण्या भाज्या गुळवणी आणि सजलेलं ताट मिळेल तुम्हाला.
3: नाही नाही, मोकळा नाहीये.
2: हो चला. हो
3: अहो मोकळा नाहीये म्हटलं ना मी. आणि हे बघा, गोड आणि आंबट खाणं हल्ली मला चालत नाही. पुन्हा पुन्हा कसला आग्रह करताय तुम्ही? हे बघा, दुसरं कोणीतरी पहा बरं.
2: बरं राहिलं.
3: जेवायला घालतो वर दक्षिणाही देतो असं म्हणतोय हा. माझ्यावरही ही वेळ यावी ना परक्याच्या अन्नावर जगण्याची. चारुदत्ताकडे अष्टौ प्रहर चारी ठाव जेवणारा मी, आकंठ मिष्टान्न खाणारा मी, गोड गोड पदार्थ खाऊन एखाद्या पोळ्याप्रमाणे रवंथ करत पडणारा, त्याला गरिबी आल्यामुळे कसे तरी दाणे टिपट टिपट जगणाऱ्या पाखराप्रमाणे झालोय. काय ही माझी दशा. पण माझ्या मनासारखीच पोटालाही सवय झाली आहे आता उपाशी राहण्याची. अगदी पिंडा एवढा कोरडा भात जरी मिळाला ना तरी समाधान त्यातच मानतं बिचार. काय करणार. पण छे छे, तरीही श्रीमंतच आहे मी. चारुदत्तासारखा मित्र असल्यावर श्रीमंतच आहे मी. हो
0: पाहिलंस, आपला मित्र चारुदत्त उपाशी असेल म्हणून स्वतः उपाशी राहणारा, लोकांमध्ये आपल्या मित्राचा मान राहावा म्हणून चारी ठाव गोडाधोडाचं जेवण आणि वर दक्षिणाही नाकारणारा हा मैत्रेय कसा खराखुरा मित्र येतो.
1: आहे खरा विलक्षण हा मैत्रेय विदूषक. अरे भासाच्या खलनायकांबद्दल आणि इतरांबद्दल इतकं बोललो आपण, पण भासाचे नायक नायिका यांच्याकडे अजून पाहिलंच नाही की.
0: होय की, बोलण्याच्या नादात ते राहूनच गेलं. बरोबर ठीक आहे, पण आपण असं करूया का, आता ते पुढच्या वेळेला पाहूया.
1: चालेल चालेल.
0: हो चाल.
4: जाणूनी घेऊ भासकवी, महाकवी भासाच्या नाट्यकृतींचा परिचय करून देणाऱ्या कार्यक्रम मालिकेचा 7वा भाग आताच आपण ऐकला. लेखन डॉक्टर श्रीनंद बापट, निवेदन मानसी मागेकर आणि रवींद्र खरे, नाट्यवाचन प्रणव गोखले आणि प्रसाद कुलकर्णी, शीर्षक गीत डॉक्टर श्रीनंद बापट, संगीत विनायक लिमये, निर्मिती सहाय्य मेघना घाणेकर, सादरकर्त्या

सुदेव, पुढच्या भागात भासाच्या पात्र योजना याच विषयावर आपण आणखीन जाणून घेणार आहोत. ऐकत रहा, जाणूनी घेऊ भासकवी, आकाशवाणीच्या पुणे केंद्र.

0: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कार्यक्रम अमृत कलश। श्रोते हो, आज या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर अंजली अनिल जक्कनवार यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया।
1: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो अमृत कलश या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व श्रोत्यांना सप्रेम नमस्कार। श्रोते हो अमृत कलश कार्यक्रम म्हटला तर आपण ज्येष्ठ नागरिकांना या कार्यक्रमात नेहमी बोलवीत असतो आणि त्यांच्या मुलाखतीतून त्यांच्या संपूर्ण जीवनाबद्दलची माहिती जाणून घेत असतो। त्यांचे केलेले कार्य, त्यांनी केलेले आपल्या जीवनात काही सार्थकता असते ती आपण आपल्या श्रोत्यांना नेहमी ऐकवत असतो। आता ज्येष्ठ नागरिक म्हटले तर त्यांचा अनुभव, त्यांचे मार्गदर्शन, त्यांची आपुलकी आणि त्यांची सन्मानाची भावना, त्यांचा अनुभवाचा ठेवा, ज्ञानाचा सागर, त्याग, त्यांची प्रेमाची मूर्ती सुद्धा, त्यांची शिकवण आमचा आधार असतो। शांत आणि समाधानी जीवन, त्यांच्या आपुलकीचे गोडवे, त्यांच्या भावना नेहमी व्यक्त करत असतात। तर त्यांच्या जीवनातील मौल्यवान योगदानाबद्दल हे ज्येष्ठ नागरिक खास कृतज्ञता सुद्धा व्यक्त करत असतात। तेव्हा असे हे ज्येष्ठ नागरिक, आज अशाच एका ज्येष्ठ नागरिकांना आपण बोलावलेलं आहे आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये। श्रीमती अंजली अनिल जक्कनवार या आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत। मॅडम, तुमचं आकाशवाणी स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार।
2: नमस्कार सर।
1: आता मॅडम, अमृत कलश हा कार्यक्रम खास ज्येष्ठ नागरिकांसाठी असतो आणि ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्ही तुमच्या जीवनाचं बालपणापासून आपण सुरुवात करूया। एका व्यक्तीची पूर्ण बायोग्राफी या अमृत कलश कार्यक्रमात आम्ही जाणून घेत असतो, तर तुमचा जन्म केव्हा झाला, कुठे झाला आणि तुमच्या आई वडिलांचं काय नाव होतं याबाबतची माहिती आमच्या श्रोत्यांना जरा कथित करा।
2: नमस्कार सर, मी अंजली अनिल जक्कनवार, पूर्वाश्रमाची माधुरी ऋषीदेव चिलमवार। माझं बालपण अतिशय खेड्यात असं गेलं। जन्मतारीख माझी 20/11/66, आज वयाला 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि अतिशय दुर्गम असं गाव होतं। आमच्या गावात त्याकाळी शाळा सुद्धा नव्हती, 1 ते 4 वर्ग फक्त गावात होते, पण वडील शिक्षक असल्यामुळे त्यांनी बाहेरगाव शिकायला ठेवलं।
1: आपलं गाव कोणतं सांगितलं तुम्ही?
2: माझं गाव बेडगाव।
1: कुठल्या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये येतं?
2: कुरखेडा तालुका, जिल्हा गडचिरोली।
1: अच्छा, कारण नुसतं गावाचं नाव सांगितलं तर श्रोत्यांना कळणार नाही ना, तर ते कुठल्या जिल्ह्यामध्ये, जिल्हा लवकर कळतो, तर गडचिरोली सारखा जिल्हा आणि नक्षलिस्ट जिल्हा आपण म्हणूया तर बरोबर, कारण या नक्षलिस्ट जिल्ह्यामध्ये जन्म होऊन त्या ठिकाणी आपण थोडा दुर्गम भाग म्हणतो आपण, तर अशा ठिकाणी तुमचा जन्म झाला आणि मग बालपण पण मग त्याच ठिकाणी गेलं का?
2: सर, एक तर गावात शाळा नव्हती, 1 ते 7 वर्ग गावातच होते, तेवढं तिथे गेलं। नंतर शिक्षणासाठी वडिलांनी बाहेरगावी ठेवलं नागपूरला।
1: अच्छा, नागपूरला तिथेपासून। आणि आई वडील काय करायचे मग?
2: माझे वडील शिक्षक होते, आई गृहिणीच होती।
1: आणि भाऊ बहीण?
2: मला 2 बहीण भाऊ।
1: अच्छा, तुमच्यापेक्षा मोठे की लहान?
2: भाऊ मोठा होता, बहीण लहान आहे।
1: बहीण लहान। अच्छा बरं, मग तुमचं शालेय शिक्षण आपण म्हणतो 1 ते 4 हे कुठल्या शाळेमध्ये वगैरे झालं? शाळेचं नाव वगैरे सांगाल?
2: जिल्हा परिषद शाळा, मराठी माध्यमिक प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद बेडगाव।
1: बेडगाव। अच्छा अच्छा। मग शालेय जीवनामध्ये तुमचा शिक्षणाची जी सुरुवात झाली, तर तुमचं आता जिल्हा परिषद शाळा म्हटलं तर सगळे विद्यार्थी गावातनं आलेले, काही शहरातले पण, तर तेव्हा कसं वाटत होतं तुम्हाला, काय कुठे भाग घ्यायचा, शालेय स्नेहसंमेलन म्हणा किंवा असे जयंती वगैरे जेव्हा येतात, तर 15 ऑगस्ट 26 जानेवारी वगैरे अशा वेळेस तुम्ही कुठे भाग वगैरे घेतला होता का?
2: हो सर, शाळांमध्ये नेहमी कार्यक्रम व्हायचे, वडील शिक्षक असल्यामुळे प्रत्येक कार्यक्रमात भाग घ्यायची संधी मिळायची आणि कार्यक्रमात भाग घ्यायची। मी भाषण देणं वगैरे मला आवडायचं आधीपासून, त्यांचं व्यक्तिमत्व तसं होतं वडिलांचं, त्यामुळे त्यांच्या सोबतच म्हणजे त्यांच्या समोर त्यांच्या व्यक्तिमत्वामुळेच आम्ही घडलो असं मला वाटतं खूपदा।
1: अच्छा अच्छा, कारण आता वडील जेव्हा शिक्षक असतात आणि आपल्या पाल्यांना काहीतरी शिक्षणात्मक धोरण ते नेहमी त्याचा अंमल नेहमी करत असतात आपल्या घरी पण, तर त्याबाबत

0: पण तुमच्यामध्ये पण तसंच तुम्हाला घडवलं गेलं
1: हो सर,
0: एक विद्यार्थी म्हणून विद्यार्थिनी म्हणून, कारण वडील शिक्षक असतात आपल्या मुलांना सुद्धा विद्यार्थीच समजतात.
1: त्यांची खूप शिस्त होती, खूप धाकात वाढवायची एकदम, अजूनही आठवलं तरी.
0: तर एखादी प्रसंग तुम्हाला आठवतं का असा, वडिलांनी तुम्हाला खूप रागवलं किंवा काही एक काय म्हणू काही शिक्षा वगैरे केली वगैरे असं काही आहे का प्रसंग लहानपणीचा?
1: लहानपणी भरपूर शिक्षा व्हायची सर, म्हणजे त्यांच्या नावानेच, म्हणजे आता जे आपण मुलं बघतो की अगदी आईबाबांना बिलकुल भीत नाही, तसं नव्हतं आमच्या काळात. एकदम शिस्तीत वागलो, त्यांनी डोळे काढले तरी बसून जायचं चुपचाप, असंच त्यांचं अशा ज्या वातावरणात घडलो आम्ही.
0: बरोबर आहे, कारण की वडिलांचं आता शिस्त, एक वडिलांचा धाक प्रत्येक घरी तर नसतो. लहानपणी पण आपण असा, म्हणजे वडील म्हटले तर थोडे कडक असतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये, पण त्यांचा तो कडकपणा आपल्याला मात्र शिस्त लावून जातो, हे मात्र खरं आहे. आपणही मग आपलं जीवन शिस्तीमध्ये घालवतो, शिस्तीला आपण प्राधान्य देतो, हे खूप महत्वाचं.
1: अगदी बरोबर आहे ते.
0: बरं, मग आता हे शालेय शिक्षण झाल्यानंतर हायस्कूलचं शिक्षण, तुम्ही मग शाळा बदलली असणार?
1: हो सर, मी 8वीपासून नागपूरला शिकली, सेवा सदन हायस्कूल.
0: अच्छा,
1: नागपूरला. तिथेच हॉस्टेलमध्ये राहिली 3 वर्ष, नंतर 11-12 पण मी असंच नातेवाईकांकडे राहून शिकली.
0: अच्छा, म्हणजे तुमचे आई वडील गावी राहायचे?
1: गावी राहायचे, त्यांच्या गाव शाळा नव्हती ना, त्यामुळे आम्ही सगळे बहीण भाऊ बाहेर गावी शिकलो. शाळेची सोय नव्हती गावात तेव्हा, आता झाली वाटल्यास, पण तेव्हा आमच्या लहानपणी शाळेची कुठलीही सोय नव्हती.
0: बरोबर आहे, आणि म्हणून मग मोठ्या शहरात येऊन तुम्हाला शिक्षणासाठी तुम्हाला वडिलांनी बाहेर सुद्धा पाठवलं, पण तेव्हा असं वाटलं नाही का तुम्हाला की मी बाहेर एकटीच राहते, हॉस्टेलमध्ये राहते, माझ्या कुटुंबासोबत राहत नाही, आई वडिलांसोबत राहत नाही, भाऊ बहिणींसोबत राहत नाही,
1: तेव्हा
0: मनामध्ये आलं नाही का
1: सर? ते लहानपण एवढं हे होतं तेव्हा की आता जसं आपण बघतो मुलांना एवढे विचार, तेवढे विचार आमच्या काळात नव्हते, त्या काळात नव्हते. जे आईबाबांनी सांगितलं तेच योग्य, हाच विचार एक मनात राहायचा आणि शिकायला त्यांनी ठेवलं, हे पण खूप चांगली गोष्ट होती. त्यामुळे आता पण त्यांच्याशी आदर आहे आणि जे झालं ते चांगलंच झालं असं वाटतं. कधी कधी वाटायचं, कारण तेव्हा फोन पण नव्हते, कधी जाणं पण नव्हतं, जे करस्पॉन्डिंग व्हायचं ते फक्त पत्रानेच व्हायचं, त्याच्या पत्राचीच वाट पाहत राहायची मी. आणि वर्षात फक्त दोनदाच आम्ही गावाला जायचो, दिवाळी आणि उन्हाळा. नंतर तर काही साधनं, आमच्या गावाला जायला साधनं पण नव्हते, म्हणजे वर्षातून एसटी पण आमच्या गावात जात नव्हती त्या काळात, फक्त उन्हाळ्यात सुरू राहायची, त्यामुळे जाणं येणं पण खूप कठीण राहायचं. फक्त वडील एकदा भेटायला यायचे हॉस्टेलला, नंतर आई तर कधी यायचीच नाही बिचारी भेटायला, ती फक्त आम्ही जायचो तेव्हाच भेटायची 6 महिन्यांनी.
0: एवढा 6 महिन्यांचा काळ म्हणजे
1: खूप मोठा व्हायचा,
0: मोठा
1: खूप आठवण यायची कधी कधी,
0: प्रदीर्घ असा काळ. आणि आपल्याला काही म्हटलं तरी आपण शिक्षणासाठी बाहेरगावी आहोत, पण घरच्यांची आईची आठवण, आपल्या भाऊ बहिणींची पण आठवण येणं साहजिक आहे.
1: पत्र हे तेव्हा एक चांगलं माध्यम होतं की पत्रातूनच सगळ्या भावना कळायच्या त्यांच्या आपल्या. आम्ही कधी त्यांना पत्र टाकायचं होते पण पत्र पाठवत यायचे, तो खूप एक वेगळा आनंद मिळायचा जेव्हा पत्र यायचं.
0: अच्छा, बरं, मग सेवा सदन हायस्कूल मध्ये जेव्हा तुम्ही शिकलात आणि मग मला वाटतं 10वीपर्यंत म्हणजे मॅट्रिक पर्यंत तुमचं शिक्षण त्याच ठिकाणी झालं का?
1: हो सर,
0: त्याच ठिकाणी झालंय. आणि मग पुढे मग 11वी 12वी ज्युनियर कॉलेज कुठे घेतलं?
1: ती मी नातेवाईकांकडे वरठीला शिकली, भंडारा रोड.
0: अच्छा,
1: नवप्रभात ज्युनियर कॉलेज, तिथे 11वी 12वी केलं. आणि त्याच उन्हाळ्यात माझं लग्न पण झालं 17 वर्षी वयाच्या.
0: ग्रॅज्युएशन 17 वर्षीच झालं
1: आणि ग्रॅज्युएशन मी लग्नानंतर केलं.
0: पण मला वाटतं त्या काळात असा कायदा नव्हता का की?
1: होता सर कायदा, मुलीचं लग्न 18 वर्षानंतर
0: करावं म्हणून. बरोबर,
1: आणि मला ते मी वडिलांना तेव्हा प्रतिकारही केला होता, पण तेव्हा एवढं आम्ही हे नव्हतो की त्यांना एकदम नकार द्यायचा, नाही का?
0: बरोबर.
1: शिवाय आता त्यांना वडिलांना पण काळजी वाटायची, मुलींना इकडे तिकडून शिवायची म्हणजे शिकायची गावात सोय नव्हती. आणि माझ्या हसूबाई टीचर होत्या, त्यांना म्हटलं तसं मी की दादा तुम्ही, आम्ही वडिलांना दादा म्हणायचो की दादा माझं मला शिकायचं आहे, शिकू द्या, नंतर लग्न करा. पण ती ज्यांनी त्यांनी जे मला जी प्रेरणा दिली होती शिक्षणाविषयी, ती मी लग्नानंतर सोडली नाही. मला 19 वर्षी मुलगी झाली तरी मग मी नंतर ती झाल्यावर लगेच शिक्षणाला सुरुवात केली. तेव्हा मी BSW केलं नागपूरात, मला म्हणजे माझं सासर नागपूर आहे, त्यामुळे मग मला प्रोफेशनल कोर्स करायचा होता, काहीतरी करावंच होतं त्याच्या पायावर बरावं असं माझी प्रबळ इच्छा होती आधीपासूनच. तर मग ते इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क मध्ये मी ऍडमिशन घेतली आणि लहान मुलांना सांभाळून मी कॉलेज केलं, डिग्री मिळवली.
0: BSW म्हणजे बॅचलर ऑफ सोशल वर्क.
1: ओके,
0: म्हणजे सोशल विषयाशी तुम्ही शिक्षण घेतलं आहे आणि सामाजिक दृष्टिकोनातनं लोकसेवा जनसेवा त्यासंबंधीच हा डिग्री कोर्स आहे मला वाटतं.
1: हो हो.
0: मग तुम्ही ग्रॅज्युएशन पण तुम्ही कम्प्लीट केलं आणि लग्न झाल्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशन केलं. बरं, लग्न झाल्यानंतर तुम्ही एक पत्नी होता, पण मुलगी झाल्यानंतर तुम्ही आई झालात. आता आई होणं म्हणजे त्यांच्या जीवनात जन्मोजन्मांतराची आई असते, पण आई झाल्यावरही तुम्ही शिक्षणाचा जो तुमचा शिक्षण घेण्याचा जी तुम्हाला आवड होती ती तुम्ही पूर्ण कम्प्लीट केली.
1: हो सर,
0: हे महत्वाचं. बरं, मग BSW झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला वाटलं का की मास्टर डिग्री घ्यावी म्हणून?
1: हो, मी MA साठी पण प्रयत्न केला, फर्स्ट इयर दिलं, पण मला एवढं मग मला नोकरी पण मिळाली सर लगेच वयाच्या 24व्या वर्षी. ते भामरागड अगदी अतिदुर्गम भागात आणि नागपूर ते भामरागड 12 तास पूर्ण प्रवास छोट्या मुलीला घेऊन एवढं सगळं. मग मला ते म्हणजे फॉर्म भरला मी MA चा, फर्स्ट इयर झालं, पण सेकंड इयर मग मी दिलीच नाही परीक्षा, राहून गेलं.
0: अच्छा, म्हणजे तुम्हाला जॉब हा कुठल्या डिपार्टमेंटला मिळाला?
1: ICDS इंटिग्रेट चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम, अंगणवाडी,
0: महिला आणि बालकल्याण विभाग, महाराष्ट्र शासन, म्हणजे स्टेटचा
1: नाही, सेंट्रलचा सर.
0: सेंट्रलचा आहे. अच्छा अच्छा. आता हा जो तुम्ही भाग सांगितला भामरागड आणि जिल्हा गडचिरोली आणि हा तालुका म्हणजे म्हटला तर एकदम दुर्गम असा भाग आहे, पूर्व महाराष्ट्राचा हा आपण काय म्हणू डिस्टर्ब एरिया भाग आहे, जंगलचा भाग आहे पूर्ण, आणि अजूनही हा शिक्षणाच्या दृष्टिकोनातनं मागासलेला आहे, आदिवासी समाज त्या ठिकाणी वास्तव्याला आहे, तर अशा ठिकाणी तुमची नोकरी तुम्हाला प्राप्त झाली, मग अशा वेळेस तुम्ही अंगणवाडी सेविका म्हणून कार्य सुरू केलं?
1: अंगणवाडी सुपरवायझर,
0: म्हणजे अंगणवाडी पर्यवेक्षिका. तर तेव्हा अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून तुमच्याकडे असं कोणतं कार्य तुम्हाला करावं लागायचं?
1: मला सर अंगणवाडी व्हिजिट असायच्या माझ्या एरियात जेवढ्या, म्हणजे आम्हाला 25 अंगणवाड्या असतात एका सुपरवायझरकडे, ते 25 गावांना भेटी द्यायच्या असतात, म्हणजे एक सर्कल असते हेडक्वार्टर आणि आजूबाजूचे अंगणवाड्या असतात, तिथे कसं काम सुरू आहे, वर्कर नीट राहत करतात की नाही काम, त्यांना गायडन्स करणं, मिटिंगा घेणं, मग त्या गावांमध्ये काही प्रबोधन करतात ते का आपल्याला, कारण अंगणवाडी म्हटलं की माता आणि मुलं या विषयावर फोकस आहे, मुलांचा सर्वांगीण विकास कसा करता येईल, मातांचा विकास कसा करता येईल या दृष्टीने काम आहे, त्यामुळे गावागावात कार्यक्रम घेणं, मातांच्या सभा घेणं, मातांना मोटिवेट करणं, त्यांच्या मुलांसाठी त्यांना काही करता येईल का ते सांगणं, सगळं काम खूप कठीणही होतं सुरुवातीला, कारण भाषेची पण खूप अडचण होती.
0: कोणती भाषा होती त्या ठिकाणी?
1: गोंडी भाषा बोलतात सर.
0: गोंडी भाषा. अच्छा, कारण महाराष्ट्र म्हटला तर महाराष्ट्रात वराडामध्ये वराडी भाषा बोलली जाते, पण ती मराठीच असते. तुम्हाला गोंडी भाषा येते का? समजते?
1: नाही सर, मला येत नाही. 35 वर्ष झाले त्या गोष्टीला, आता 30 वर्ष.
0: अंगणवाडी सेविका म्हटलं तर अंगणवाडीमध्ये येणाऱ्या गर्भवती महिला, त्यांचं खानपान, त्यांना कुठल्या व्हिटॅमिन्स युक्त आहार, त्यांच्या आहाराच्या सवयी, आणि मग बाळणपण झाल्यानंतर त्याची बाळाची काळजी, आणि आदिवासी भाग म्हटला तर त्या ठिकाणी भरपूर त्यांच्या काय म्हणू अंधश्रद्धा पण असतात, काही गोष्टी त्यांच्या पूर्वापार चालत आलेल्या, परंपरेने चालत आलेल्या असतात, मग अशा वेळेस तुम्ही त्यांना कसं मोटिवेट केलं म्हणा, किंवा त्यांना अंधश्रद्धेतून म्हणा, त्यांच्या जुन्या परंपरांमधून म्हणा, बाहेर कसं काढण्याचा प्रयत्न केला?
1: सर, आम्ही मातांच्या सभा घ्यायचो, आमची जी अंगणवाडी कार्यकर्ती होती गावातली आणि तिची मदतनीस, या दोघींना गोंडी समजायचं, त्यांच्या मारतीने आम्ही हे काम करायचो. नंतर आम्ही किशोरी मुलींचं ट्रेनिंग घ्यायचो, किशोरी मुलींची मीटिंग घ्यायचो, कारण किशोरी मुली या गावातल्याच असतात आणि त्या शाळेत जातात तर त्यांना मराठी चांगलं बोलता यायला लागलं, हळूहळू प्रगती होत गेली आणि माता पण हळूहळू शाळेत जायला लागल्या, त्या पण मदत करायला लागल्या, त्यांना प्रात्यक्षिक दाखवणं आहाराचं, मुलांना काय खायला द्यावं, काय देऊ नये, कुठे गेलो भेटायला बिस्किटचे पुडे, चॉकलेट्स, फिंगर्स असंच अन्न म्हणजे घेऊन जातो खाऊ मुलांसाठी, तर हे सगळं चुकीचं आहे आणि त्याच्यामुळेच मग कुपोषण वाढते, मुलांना चांगल्या सवयी लागत नाही, तर आम्ही त्याच्यावरच फोकस करायचो की हे जंक फूड हे सगळं देणं बरोबर नाही आणि घरचंच अन्न द्यायला पाहिजे. एक तर तिकडे एक पद्धत आहे, मुलांना 24 तास कामात राहतात घरच्या बाया, आदिवासी लोक खूपदा जंगलातच जाऊन राहतात, त्यामुळे घरातल्या मुलांकडे दुर्लक्ष होते, पण आता हळूहळू थोडीशी प्रगती झाली, पण तरी अजूनही भाग दुर्गमच आहे, कारण तेवढं दळणवळणाची साधनं पण नव्हती, जायला पण खूप अडचणी यायच्या, त्यांच्यापर्यंत पोहोचायला पण खूप अडचणी यायच्या, साधं लसीकरण असलं तरी लोक आणायचे नाही मुलांना माता. आमच्या काही काही तर तेव्हा त्या 30 वर्षापूर्वी 35 वर्षापूर्वी आमच्या अंगणवाडीच्या हेल्पर सुद्धा एवढ्या हे होत्या अशिक्षित, त्या सुद्धा लपून लपून राहायच्या मुलांना लसीकरण द्यायचं. आता हळूहळू प्रगती झाली आणि आता बदललं वातावरण, पण त्याला सगळ्या गोष्टीला खूप त्रास घ्यावा लागला.
0: हो, आता कारण हा भाग म्हटला गडचिरोली जिल्हाच म्हटला पूर्णत तर दुर्गम भाग आहे आणि आदिवासी व्याप्त असलेला भाग आहे, पुरेसं शिक्षण न घेतलेले लोक आहेत अजूनही, आणि शिक्षणाचा अभाव आणि जुन्या परंपरा यामध्येच ते लोक त्यांचे सण पण वेगळे, खानपान पण सगळा आदिवासीच्याच याच्यातला असायचा, त्यामुळे मला वाटते त्या भागात कुपोषणाचा जो लहान मुलांना आपण बघतो तर मला वाटते कुपोषित मुलं जास्त आहेत त्या भागात.
1: हो सर, तिकडे आहे तसं प्रमाण जास्तच इतर तुलनेत, पण तसंही म्हणता येणार नाही, कारण आता मी काही काही आता सुरुवातीला 5 वर्ष तिथे काम केलं, पण बाकी नंतर चांगले पण एरियात सुद्धा काम केलं, तिथे पण कुपोषण तेवढंच होतं, उलट त्याच दृष्टीने भामरागडकडे कमी होतं, यासाठी म्हणते मी कमी होतं, कारण ते लोक बाहेरचं काही जंक फूड मुलांना जास्त खाऊ घालत नाही, कारण त्यांच्याकडे दुकान नसतात गावात, छोट लहान लहान गावं असतात, त्यामुळे घरात जे शिजलं तेच मुलं खातात.
0: तर तेव्हा जी परिस्थिती होती जेव्हा तुम्ही लागलात, म्हणजे आजपासून तुमच्या 25-30 वर्ष आधी,
1: 35 वर्षापूर्वी,
0: तर तेव्हा शिक्षणाचं असं काय हे होतं, महिला कोणत्या वर्गापर्यंत शिकायच्या?
1: सर, तेव्हा पण सुरुवातीपासून आश्रम शाळा होत्या गावांमध्ये, भामरागड सारख्या ठिकाणी 1 ते 7 वर्ग होते. सुरुवातीला शाळा होत्या पण 1 शिक्षकी 2 शिक्षकी 1 वर्ग 2 वर्ग अशा होत्या. आश्रमशाळा होत्या सर तेव्हा पण जुन्या पण आधी.

0: मुलांसाठी शिक्षणासाठी मुलं मुली.
1: बरं, मग तुमचं आता नोकरी तुम्ही सांभाळली, पण तुमचं कुटुंब सुद्धा होतं ना स्वतःचं, तुमचे मिस्टर होते, मुलं होते, दोन ठिकाणचं तुम्हाला हे कसं हे सांभाळलं तुम्ही, म्हणजे नोकरी आणि घर, म्हणजे तुमचं कुटुंब स्वतःचं.
0: महिलांना नोकरी करून घर सांभाळचं त्रासच जाते सर, पण सांभाळलं कारण ती एक सगळी गोष्टी उर्मी असते, स्त्री तेवढी करू शकते, तिच्यात तेवढी क्षमता असते घर आणि मुलं सांभाळायची. मला नेहमी मुलांविषयी वाईट वाटायचं की आपण त्याच्यावर अन्याय तर नाही केला, कारण लहानपणापासून माझ्या मुलांना शिक्षण घेतलं तेव्हा पण त्याच्याकडे दुर्लक्ष झालं, पण एक चांगलं वाटतं की मुलं माझी चांगली म्हणजे शिक्षण वगैरे मुलांनी चांगलं घेतलं, त्यामुळे मी घर आणि नोकरी चांगल्या प्रकारे सांभाळली असं मला वाटतं.
1: नाही, बरोबर आहे, कारण एका स्त्रीला एक गृहिणी म्हणून पण कार्य करत आहात तुम्ही आणि एक शासकीय सेवक म्हणून शासकीय नोकरी करणाऱ्या, पण एक तुमचं दोन दोन कार्यावर तुम्हाला तुमचं जीवनमान पूर्ण व्यतीत करावं लागलं. तर मॅडम, आपण आता थोडा एक ब्रेक घेऊया. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम अमृत कलश आणि आज या कार्यक्रमात आपण
2: अमृत कलश हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम गीतबहार, मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

श्रोते हो, गीतबहार हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटेसाठी 3:01 होत आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी. प्रसारित करीत आहोत वनिता मंडळ अंतर्गत आरोग्य दर्पण.

0: मैत्रिणींनो, श्रोते हो, आरोग्य दर्पण या मालिकेमध्ये मी नेहा खरे आपल्या सर्वांचं स्वागत करते. आपलं शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. आयुर्वेद शास्त्र हे वातपित्त कफ हे शरीरातले त्रिदोष संतुलित ठेवण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करतं. तर अर्थातच यासाठी आपला आहार विहार हा अत्यंत महत्त्वाचा असतो. सध्या तर पावसाचे दिवस आणि त्यामुळे आजारांच्या वेगवेगळ्या साथी येत असतात. ताप सर्दी खोकला तर अगदी सर्वसामान्य आहे. तर या काळामध्ये वाताचा सुद्धा प्रभाव वाढतो का याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. वातविकार आणि आहार हा आहे आजचा आपला विषय. आपण आमंत्रित केलं आहे आहार तज्ज्ञ डॉक्टर अस्मिता तुपे यांना. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार.
0: डॉक्टर अस्मिता तुपे या गेली 5 वर्ष प्रॅक्टिस करतायत. ॲक्युपंक्चर आणि डाएट असं

0: एकत्र त्याचा परिणाम हा आपल्या रुग्णांवर अधिक होतो असं त्या अनुभवातून सांगतात. फूड अँड न्यूट्रिशन या विषयामध्ये डॉक्टर अस्मिता यांनी PhD पदवी संपादन केलेली आहे. आयुर्वेदिक डाएट या विषयामध्ये त्या स्पेशालिस्ट आहेत आणि मगाशी मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे ॲक्युपंक्चर, रेकी याचीही थेरपी याचाही रुग्णांवर उपचार करताना उपयोग त्या करत असतात. वातविकार म्हणजे काय हा मूळ प्रश्नापासूनच आपण सुरुवात करूया आणि वाताचे काही प्रकार आहेत का?
1: आकाश आणि वायू या दोन्ही महाभूतांपासून वात तयार होतो.
0: हा
1: आपण ह्याला आपला म्हणजे आयुर्वेदिक भाषेत वात दोष असं म्हटलं जातं. आपल्या शरीरामध्ये तीन दोष जसे तुम्ही बोललात की वात, पित्त, कफ, पण ह्या पित्त आणि कफाला दोन्हीला कंट्रोल करणारा हा वात आहे. आणि वाताचे पाच प्रकार असतात जे संपूर्ण शरीराला चलायमान ठेवण्याचं म्हणजे कार्यमान ठेवण्याचं कार्य करतात.
0: अच्छा, वातदोष हा शरीराच्या कुठच्या भागामध्ये कुठच्या एखाद्या अवयवामध्ये अधिक कार्यशील असतो का आणि वातदोषाचं कार्य हे काय असतं?
1: वात हा मन, बुद्धी, इंद्रिये, छातीचा भाग, पोट, मांड्या, कमर, गुदद्वार या ठिकाणी राहतो आणि शरीराला चालना देत असतो. जसं थुंकणे, श्वास घेणे, शिंकणे किंवा अन्न गिळणे, अन्नाला पुढे ढकलणे किंवा ढेकर येणे, बोलणे, ऐकणे हे कार्य वातामुळेच होत असतात. तसंच शरीरातील चपळता, स्मृती हे देखील वातदोषांवर अवलंबून असतं. जसं शरीराचा वर्ण गोरा की कसावळा हे सुद्धा वातावरूनच ठरतं. तर हृदयाचं आकुंचन, प्रसरण पावण्याची क्षमता किंवा डोळ्याची उघडझाप ह्या सर्व क्रिया, मलमूत्र विसर्जन किंवा मासिक पाळी रेग्युलर आणण्याचे कार्य सुद्धा आणि 9 महिने पूर्ण झाल्यानंतर गर्भाला बाहेर टाकण्याची जी क्रिया होते हे सुद्धा वातदोषाचं कार्य आहे.
0: म्हणजे असा हा वात उपयुक्त आहे.
1: हो,
0: वायूचा प्रभाव जो आपण म्हणतो तो आपल्या शरीरामध्ये आवश्यक हा निश्चितच असतो, फक्त तो संतुलित असायला हवा, नाही का, प्रमाणामध्ये असावा. तर असंतुलनाची कारणं काय असतात आणि समजा वातदोष कमी झाला तर काय होतं?
1: वातदोष जर प्रमाणापेक्षा कमी झाला तर शरीरातील हालचाली अतिशय सावकाश होतात. हातपाय गळून गेल्याप्रमाणे वाटते. ज्ञानेंद्रियाच्या कार्यामध्ये बाधा होते. तसंच म्हणजे कफदोष वाढल्यावर जे आजार होतात तेच वातदोष कमी झाल्यामुळे सुद्धा होतात. उदाहरणार्थ जसं वृद्धांच्या हालचाली असतात आणि वृद्धा काळामध्ये वातदोषाचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं असतं, तर तशाच म्हणजे हालचाली होतात. तसंच आपल्याला म्हणजे आपल्या म्हणजे आपल्या एजमध्ये बोला किंवा 40 मध्ये 50 मध्ये जेव्हा वात वाढतो त्याप्रमाणे म्हणजे वाताचा
0: परिणाम दिसून येतो. अच्छा, काही वेळेला ही लक्षणं सौम्य असतील आणि काही वेळेला त्रासदायक ठरतात, नाही का? म्हणजे गॅस आपण म्हणतो अगदी बोली भाषेत वात न म्हणता बरेच जण गॅसचा त्रास होतो अगदी खूपच सामान्यपणे आढळणारी अशी ही तक्रार आहे. तर अशा प्रकारे वात वाढला तर त्यामुळे कोणकोणती लक्षणं दिसतात? तुम्ही म्हणालात तसं शरीराच्या कोणकोणत्या अवयवामध्ये मुख्यतः पोटात, छातीत वगैरे त्याचा त्रास होतोच, पण आजार कोणते कोणते होतात?
1: वात ॲक्च्युली जर वात वाढलं तर आपल्याला आयुर्वेदाने सांगितलं की वातदोष जर वाढला तर 80 प्रकारचे आजार आपल्यामध्ये दिसून येतात.
0: 80 प्रकारचे आजार,
1: कारण पित्त आणि कफाचं दोन्ही कॉम्बिनेशन जर ह्याच्यामध्ये जर वातच वातामुळे 80 प्रकारचे आजार होतात. पित्तामुळे 40 आणि कफामुळे 20.
0: अच्छा,
1: 20 प्रकारचे आजार म्हणजे सगळ्यात जास्त वातामुळेच हे, कारण वात सगळ्यांना कंट्रोल करतो, त्यामुळे वाताचे 80 प्रकारचे आजार आपल्याला दिसून येतात. ह्यामध्ये सगळे दुखण्याचे जे आजार असतात म्हणजे पोटदुखी, कमरदुखी, पाठदुखी किंवा वाताचे गोळे येणे, संडासला कडक होणे किंवा डोळ्यांचे दुखणे, फडफडणे, पोटात गॅस होणे किंवा मलमूत्र बाहेर न पडणे, स्त्रियांमध्ये अनियमित पाळी किंवा PCOD किंवा पाळी न येणे, तसेच पुरुषांमध्ये स्पर्मची मोटिलिटी किंवा संख्या कमी होणे, गाऊट, संधिवात किंवा फीट येणे, मनोविकार, पित्ताशय, मूत्राशयाचे खडे, स्टोन हे, किंवा गुदभागाचे आजार, भगंदर किंवा अवयव स्वतःच्या स्थानातून डिसलोकेट होतं, जसं की ऑर्गन कोलॅप्स आपण बोलतो की रेक्टल कोलॅप्स किंवा वेगवेगळे ऑर्गन्स कोलॅप्स आपण म्हणतो ते सुद्धा या वात वाढल्यामुळे होतं. किंवा त्वचा काळवणे, त्याचे नख दात याचा त्वचेचा रंग बदलणे किंवा अंगामध्ये सतत थरकाप सुटल्यासारखा वाटणे,
0: थरथर होते,
1: कंप सुटतो किंवा अंगावर काटे येतात, झोप न लागणे हे सुद्धा वातदोष वाढल्यामुळे होतं.
0: अच्छा.
1: निद्रानाश किंवा सतत पोट साफ न होणे, मलबद्धता, सतत टोचल्यासारखं वाटणे किंवा शरीराला थंडी जाणवते, म्हणजे आपल्या बाजूला जर गरम होत असेल तर आपल्याला थंडी जाणवते,
0: म्हणजे ज्याचा वात वाढलेला असेल त्या व्यक्तीला गार वाटतं,
1: गार वाटतं किंवा अंग सुन्न झाल्यासारखं वाटतं, हाडं सुद्धा शिथिल होतात.

0: कोरडेपणा येतो,
1: कोरडेपणा येतो किंवा अंग गळून जाते आणि तोंडाची चव सुद्धा तुरट होते आणि वजन कमी होतो. म्हणजे वात वाढलेल्या लोकांमध्ये वजन वाढतच नाही, तुम्ही किती काही करा खाल्लेलं अंगाला लागत नाही बोलतो ते वात वाढल्यामुळे.
0: अच्छा बर, वाताचे प्रकार तुम्ही कोणते आहेत त्याविषयी थोडंसं सांगता पुन्हा एकदा.
1: वाताचे प्राण, उदान, अपान, व्यान, समान हे पाच प्रकार असतात जे संपूर्ण शरीरामध्ये आपल्या आढळतात. म्हणजे पाच इंद्रियांमध्ये हे आढळतात आणि पूर्ण शरीराचं कार्य सुरळीत चालू असतं.
0: वात का वाढतो, म्हणजे वाढण्याची कारण काय काय, म्हणजे आहाराशी अर्थातच ते जोडलेलं असेल ना.
1: तर अति थंड पदार्थ खाणे, फ्रीजमधील थंड पाणी पिणे, खूप तिखट मसालेदार पदार्थ खाणे, ड्रायफ्रूटचा अतिरेक, रात्री जागरण करणे किंवा शिळे अन्न खाणे, खाल्लेले अन्न पचायच्या आधीच परत काहीतरी खाणे किंवा सतत चिंता करत राहणे, स्ट्रेस घेणे, क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करणे, मलमूत्र शिंका आलेल्या असताना न जाणे म्हणजे थांबून ठेवणे किंवा याचं मुख्य कारण आहे ना कॉन्स्टिपेशन आहे. पोट वेळच्या वेळी साफ न झाल्यामुळे आतड्यांमध्ये मळ साचतो आणि तो पाचक रसामध्ये मिक्स होऊन शरीरामध्ये फिरत राहतो आणि सांध्यांमध्ये जाऊन अडकतो. आणि जेव्हा याला पोषक वातावरण तयार होतं शरीरामध्ये तेव्हा सांधेदुखी चालू होते.
0: अच्छा.
1: आणि पावसाळ्यामध्ये नॅचरली सर्व ऋतूंपेक्षा वातदोष जास्त वाढतो.
0: अच्छा, म्हणजे आत्ताचा हा सीझन वातासाठी अनुकूल आहे असं म्हणता येईल आपल्याला. पण मग हा वात आपल्याला त्याचं प्रमाण जे वाताचं प्रमाण जे वाढलेलं आहे ते कमी कशा प्रकारे करता येईल, त्याच्यासाठी काय करायला हवं.
1: वाताचं शमन करण्यासाठी आयुर्वेदामध्ये म्हणजे सांध्यांचे दुखणे किंवा अपचन या सर्व समस्यांमध्ये ना स्वस्त आणि गुणकारक औषध म्हणजे रोज आंघोळीच्या आधी शरीराला तेलाने मालिश करणे.
0: अच्छा.
1: आणि ह्यासाठी तिळाचे तेल हे सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. म्हणजे आंघोळीच्या एक 10 ते 15 मिनिटं आधी तिळाचं तेल थोडं कोमट करून आपण मालिश जर शरीराला केली तर आपण वाताला नियंत्रित ठेवू शकतो.
0: बर,
1: ह्याला आयुर्वेदामध्ये स्नेहन आणि स्वेदन असं म्हटलं आहे. म्हणजे तेलाने मसाज करायचा आणि त्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करायची.
0: बर,
1: तर ह्यामुळे सांध्यांमध्ये वंगण तयार होतं आणि वेदना कमी होतात.
0: बर, आता तुमचा मुख्य जो विषय आहे तो की वात कमी करण्यासाठी आहारामध्ये आपल्या कोणते बदल करायला हवेत, काय पथ्य पाळलं पाहिजे.
1: तर जेवणामध्ये आपण कच्च्या तेलाचा वापर जास्ती करायचा आणि कच्चं तेल ही रिफाईन नसावं. जर कच्च्या घाणीचं असलं तर त्याचा जास्त चांगला फायदा होतो.
0: म्हणजे हल्ली लाकडी घाण्यावरचं तेल वगैरे जे मिळतं ते बरोबर अतिशय चांगलं.
1: किंवा काळी मिरी आणि दालचिनी जसे मसाल्याचे सगळे पदार्थ आपल्या जसे आपल्या आहारात असतात पण ते युक्तीने जरा जास्त वापरायचे ज्यांना वाताचा जास्त त्रास आहे. आणि ते पूर्ण म्हणजे त्याचा वाटलेला मसाला न करता ते पूर्ण अख्खं जेव्हा आपण फोडणीमध्ये घालतो तेव्हा त्याचा चांगला फायदा दिसून येतो. तसंच कच्च्या लसणाची चटणी, कच्च्या ओल्या नारळाची चटणी किंवा कच्च्या शेंगदाण्याची, जवसाची चटणी जसं आळशी आळशीची चटणी, जेवणानंतर थोडे गुळ शेंगदाणे खावेत किंवा गुळ खोबरं खावं. आणि आपल्याला एक तीन म्हणजे आयुर्वेदामध्ये मधुर आम्ल लवण ह्या तीन टेस्ट सांगितल्या आहेत
0: चवी.
1: जर त्या मधुर म्हणजे ज्याच्यामध्ये आपण तूप येतं, खजूर, मनुका, अंजीर असे गोड पदार्थ, किंवा आम्ल म्हणजे आंबट, ह्यामध्ये आवळा, हळद किंवा लिंबाचं लोणचं म्हणजे आवळ्याचं लोणचं, हळदीचं लोणचं, म्हणजे हे उष्ण पण असतं प्लस आम्ल आंबट चवीचं पण असतं. ते चवही देतं आणि आपल्याला शरीरातला वात सुद्धा कंट्रोल करण्याचा किंवा नियंत्रित करण्याचा
0: मदत
1: करतं. आणि लवण म्हणजे ह्यामध्ये सैंधव मिठाचा वापर करण्यास सांगितलं आहे. तसंच गरम गरम जेवण घेणं म्हणजे जसं सकाळ आत्ता जेवण बनवलं तर तुम्ही 1-2 तासामध्ये ते
0: जेवलं
1: पाहिजे. किंवा बाजरीची भाकरी, या बाजरीच्या भाकरीवर तूप किंवा तिळाचा तिळाची चटणी किंवा बाजरीच्या भाकरीला तीळ लावून घ्यावं.
0: अच्छा.
1: तर ह्याने सुद्धा वात शमन करण्यासाठी चांगला फायदा होतो. तसंच देशी गाईचं तूप, गरम कोमट पाणी हे सुद्धा घेणं गरजेचं आहे. शेवगा, शेवग्याची पाने,

0: फुले, त्याचं शेंगा पावडर, देशी लसूण, हे नसा मोकळ्या करण्यासाठी आपल्याला आहारात घेणं खूप गरजेचं आहे. तसेच ओवा, हिंग ह्याचा जेवणामध्ये चांगला
1: समावेश केला पाहिजे.
0: समावेश केला तर वात, वाढलेला वात कमी करतो. तसंच जर आपण 20-21 दिवस जर जेवणाच्या आधी, ह्या म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जेवणाच्या आधी तीळ 2 चमचे, जर कमी पॉलिशवाले असतील तर चांगले, तर ते 2 चमचे जेवणाच्या आधी अर्धा तास चावून चावून जर खाल्ले तरी सुद्धा वात आपल्या शरीरातला कमी होण्यास मदत होते.
1: पण म्हणजे कच्चे तीळ का भाजलेले?
0: कच्चे तीळ.
1: कच्चे तीळ.
0: कच्चे.
1: अच्छा, बरं. आहारामध्ये हे बदल तुम्ही म्हणता, तसं कोणत्या अशा भाज्या आहेत की ज्याच्यामुळे वात वाढतो असं पण काही असेल ना? म्हणजे
0: हो आहे, त्याबद्दल आपण बोलूयात
1: हा
0: की म्हणजे कोणत्या भाज्या किंवा कोणते कडधान्य खावे त्याबद्दल आपण
1: नंतर सांगणार आहात तुम्ही. बरं,
0: ओव्हरऑल मी सांगेल.
1: बरं, ज्येष्ठांमध्ये वातविकाराचं प्रमाण अधिक असायचं, पण आता तर कमी वयात म्हणजे तरुणांना सुद्धा वातविकाराचा त्रास होतोय, हे कितपत धोक्याचं आहे, किती रिस्क आहे याच्यामध्ये?
0: हा तरुणांमध्ये किंवा जो म्हणजे महिलांमध्ये बोला किंवा अवेळी दिसणारा जो वात आहे तो मोस्टली संधिवात असतो, आणि हा संधिवाताचा हा आजार आहे हा हायपर सेन्सिटिव्हिटी ऑफ ह्युमन सिस्टीममुळे होतो. म्हणजे स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्याच अवयवांना म्हणजे सांध्यांना नुकसान करते.
1: अच्छा.
0: आणि जो ऑस्टिओआर्थरायटिस आहे हा वृद्ध माणसांमध्ये होतो, पण आपल्याला जो आता दिसतो लहान मुलांपासून तरुण महिलांमध्ये जास्त बघितला जाणारा हा संधिवात किंवा रिमोटॉइड आर्थरायटिस असतो. तो विशेषतः महिलांमध्ये आफ्टर डिलिव्हरी केअर चांगली न घेतल्यामुळे वाढलेला दिसतो, आणि तरुणांमध्ये तर आता जास्त पॅकेज फूड किंवा फ्राईड जंक फूड खाल्ल्यामुळे किंवा मैद्याचे, अति साखरेचे, अति कारण कोल्ड ड्रिंक्स, शिळे अन्न पदार्थ ह्यामुळे वाढलेला दिसतो. आणि जनरली आमच्याकडे जे पेशंट येतात ते लास्टली स्वतःचं नुकसान करून येतात.
1: म्हणजे
0: फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर सांधेदुखी तुम्ही सुरू झाली तर तुम्ही रुमेटॉलॉजिस्टकडे गेलात, तुम्ही पेन किलर देतात, त्यानंतर डीमार्ट्स म्हणजे डिसीज मॉडिफाईंग अँटी रुमॅटिक ड्रग्ज देतात, आणि त्यानंतर स्टेरॉइड्स. आणि स्टेरॉइड्सचा जर फायदा झाला नाही तर नंतर बायोलॉजिकल्स असं मेडिसिन असतं, पण हे मेडिसिन खाऊन खाऊन पेशंटचे लिव्हर किडनी खराब होत जाते.
1: म्हणजे काही वेळेला त्याचे दुष्परिणाम असतात औषधांचे,
0: तर कारण ते सतत घेतल्यामुळे तुम्ही ज्या गोळ्या घेत आहात त्याचा अर्थ असा नाही की दुखणे कमी झालंय, फक्त तुम्हाला दुखणं जाणवत नाहीये, पण तिथे दुखणं तिथेच आहे,
1: म्हणजे
0: तो आजार तिथेच आहे. सो हे मेडिसिन तुमच्या सांध्यांमध्ये सिनोवेल फ्लुइड नाही बनवू शकत, जे म्हणजे आपण गादी असते किंवा जो लिक्विड असतो जो घर्षण कमी करतो ते नाही बनवू शकत. हे फक्त तुमची नॅचरल लाईफस्टाईल किंवा होलिस्टिक वे किंवा योग्य आहारापासूनच आपण ह्या म्हणजे काही अपेक्षा ठेवू शकतो.
1: आजच्या कार्यक्रमातला पहिला फोन आलेला आहे डॉक्टर, आपण बघूया संवाद साधतोय आपल्याशी. हॅलो.
2: हॅलो.
1: हा
2: नमस्कार.
1: नमस्कार.
2: हा, तर आवाज येतोय माझा?
1: हो येतोय. फक्त ना सर्वच श्रोत्यांना एक सूचना आहे की आपण फोन लावताय तेव्हा आपला रेडिओ सेटचा आवाज कमी करा, म्हणजे मग आपला आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचेल. बोला.
2: मला असं विचारायचं डॉक्टरांना सुद्धा नमस्कार.
0: नमस्कार.
2: हा, तर नवजात बालकांमध्ये हा वातविकार असू शकतो का, आणि किंवा ह्याला तर कॉन्स्टिपेशन मुळे किंवा कसं काय असं विचारायचं होतं.
1: बर.
2: आणि नवजात बालकांना, हॅलो,
1: हा बोला,
2: की टॉयलेट ट्रेनिंग समजा ते म्हणाल्या की मलमूत्र साठवून ठेवणं किंवा कुठल्या वयोगटापासून नवजात बालकांना टॉयलेट ट्रेनिंग द्यावं किंवा काय असं काही सांगता येईल का?
0: नवजात बालकांमध्ये 10-12 वर्षापर्यंत वाताचा प्रभाव जास्त असतो, पण हे जे मेडिसिन त्यांनी सांगितलं ते मी मेडिसिन नाही देऊ, म्हणजे मी त्यामधली तज्ज्ञ नाही आहे, त्यामुळे मेडिसिनच्या
1: औषधाविषयी
0: मी नाही सांगू शकत.
1: आहारातले बदल किंवा काही असं सुचवते.
0: हा, आहारामध्ये म्हणजे लहान मुलांना स्पेशली आपण बोलतो की पालेभाज्या खा, पण पालेभाज्या त्यांच्यासाठी वात वाढवतात, सो ते तुम्ही कमी करू शकता. आणि जसं ते बोलले की मलमूत्र विसर्जन, तर हे कधी थांबवू नये. ते थांबवल्यामुळे आपल्या शरीर, कारण वाताचा हा आपल्याला इम्पॉर्टन्स असा आहे की मलमूत्र बाहेर काढण्यासाठी त्याची गरज आहे, पण आपण जेव्हा म्हणजे
1: थांबून
0: रोखून धरतो त्यामुळे वाताच्या कार्याला आपण अडथळा आणतो, आणि त्यामुळे वात शरीरामध्ये वाढू शकतो.
1: बरोबर. हॅलो.

0: हेलो,
1: हाँ नमस्कार
0: नमस्कार। हाँ बोला, प्रश्न विचारा।
1: मी ज्येष्ठ नागरिक आहे, 81 वर्षाचा। माझ्या हाताला अचानक पण कधी कधी अशी वगैरे वाकडी होतात।
0: अच्छा,
1: काही वेळ झाल्यानंतर मग ते बरोबर होतात। ते कारण काय असावं याच?
0: बर,
2: मी मगाशी सांगितलं की वयाच्या 60-60 वर्षानंतर वाताचा प्रकोप वाढत जातो, जसं जसं वृद्धांमध्ये वात वाढलेला दिसून येतो। तर ह्यासाठी तुम्हाला रोज तिळाच्या तेलाने मालिश करणं खूप गरजेचं आहे, आणि सोबतच जर तुम्हाला हाताला जर वात मारत असेल तर तिथे आल्याचा रस आणि हळदीचे पावडर हे दोन्ही मिक्स करून तिथे सांध्यांच्या इथे लावू शकता तुम्ही रात्री झोपताना, आणि तिळाच्या तेलाने मालिश करणं खूप गरजेचं आहे। आणि जर पोटातून जर पूर्ण शरीराचा जर वात बिघडला असेल तर रात्री झोपताना कोमट पाण्यामध्ये एक चमचा तिळाचं तेल सुद्धा तुम्ही घेऊ शकता।
0: अच्छा, बरं, ते पोटात घ्यायचं?
2: हो, पाणी, ते पाणी प्यायचं।
0: श्रोते हो, वातविकार आणि आहार हा आहे आजचा आपला विषय, आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर अस्मिता तुपे। श्रोते हो, असा वेळी अवेळी येणारा पाऊस हा आपल्या शरीरामधले वेगवेगळे दोष हे बिघडवत असतो किंवा असंतुलित करत असतो, त्यापैकीच वातविकाराविषयी आज आपण बोलतो आहोत। वातविकार आणि आहार हा आहे आजचा आपला विषय। आपल्यासोबत आहेत डॉक्टर अस्मिता तुपे, आहार तज्ज्ञ आहेत, आणि त्या आहाराच्या दृष्टिकोनातून आपल्याला मार्गदर्शन करतात की या वातावरती नियंत्रण हे कसं ठेवता येईल। डॉक्टर अस्मिता, संधिवातामध्ये कोणते पदार्थ हे टाळणं गरजेचं आहे, काय खाऊ नये, असं पथ्य त्याविषयी सांगा।
2: आयुर्वेदानुसार संधिवाताला कुक्ड फूड डिसीज असं म्हटलं आहे, म्हणजे जास्त शिजवलेलं जे अन्न असतं ते स्पेशली ह्यामध्ये अवॉइड करणं खूप गरजेचं असतं। तर आणि म्हणजे संधिवाताला धरून मी सांगते की हे 5 पदार्थ तुम्ही बंद करायला हवे, म्हणजे दूध, दुग्धजन्य पदार्थ, दही, मलाई, मिठाई, खवा, पेस्ट्री, चीज, कारण हे पदार्थ खूप हेवी नेचर असल्यामुळे पचवण्यासाठी खूप जड असतात। तर हे पचवण्यासाठी जठराग्नी आपला स्ट्रॉंग हवाय, आणि संधिवातामध्ये पचनशक्ती खूप कमजोर झालेली दिसते, आणि बॉडी हिलिंग कपॅसिटी पण खूप कमी झालेली असते। आणि आता सध्याच्या काळात आपल्या दुधाचे पदार्थ तेवढे प्युअर भेटत नाहीत। जर तुम्हाला प्युअर दुधाचा सोर्स मिळाला तर तुम्ही घेऊ शकता, पण दही, मलाई, मिठाई, खवा, पेस्ट्री हे वात म्हणजे संधिवात वाढवतं असं दिसून आलंय प्रॅक्टिसमध्ये। तसंच कडधान्य म्हणजे चणे, वाटाणे, चवळी, तूर डाळ, एक मूग मटकी आणि मुगाची डाळ असं जर सोडलं तर बाकी सर्व कडधान्यामुळे संधिवात वाढलेला दिसून येतो।
0: अच्छा,
2: आणि संधिवातामध्ये खूपच जास्त त्रास असल्यामुळे पेशंटला हे अवॉइड करायलाच सांगितलं जातं, कारण हे जे आपण कडधान्य आता आपण प्रेशर कुकरमध्ये जे शिजवतो त्याचं केमिकल स्ट्रक्चर चेंज नाही होत, त्यामुळे ते फक्त फुटतं, पण शरीरामध्ये त्याचं पचन व्यवस्थित न झाल्यामुळे आम तयार होतो। आणि तसंच जे प्रोसेस फूड, जे रिफाईंड फूड आपल्याला आता मिळतं, बेकरी प्रॉडक्ट्स किंवा पॅकेज्ड फूड, आणि सध्या नाश्त्याचे प्रकार सुद्धा पॅकेज्ड मध्ये येतात, तर ते त्यामध्ये पॉयझनस कंटेंट असतात, म्हणजे आपले जे नॉर्मल ताजे जेवण जे आहे ना तेच आपण खावं, कारण ते आपण आपलं जे जेवण आहे ते 1 ते 2 दिवसांमध्ये सडतं, पण हे पदार्थ इतके महिने व्यवस्थित कसे टिकून राहतात ह्याचा आपण कधी विचार केलाय का? की हे पदार्थ तुम्ही बाहेर जर काढून ठेवले त्याला किडा मुंगे पण नाही लागत,
0: म्हणजे ते प्रोसेस फूड असतं त्याच्याविषयी म्हणताय तुम्ही?
2: हो हो, त्याला किड्या मुंग्या सुद्धा नाही लागत, म्हणजे याचा अर्थ की त्यांना सुद्धा कळतं की ह्यामध्ये काहीच न्यूट्रियंट नाहीयेत।
0: अच्छा,
2: सो ते खाऊ नये, कारण प्रिझर्वेटिव्ह सगळ्या पॅकेज फूड मध्ये काही ना काही प्रिझर्वेटिव्ह घातलेलेच असतात, आणि ते काही ना काही आजार निर्माण करणारेच असतात। तसंच अॅनिमल फूड किंवा नॉनव्हेज ह्यामध्ये म्हणजे सध्या ह्याला इंजेक्शन दिलेले असतात, केमिकल इंजेक्शनमुळे त्याची जी नॅचरल प्रोसेस असते अंडे देण्याची किंवा कपॅसिटीपेक्षा त्यांची जास्त फास्ट ग्रोथ केली जाते, आणि हे असं खाल्ल्याने आपले हार्मोन्स इम्बॅलन्स होतात आणि रुग्णांचे त्रास सुद्धा वाढू शकतात।
0: तुम्ही आणखी सांगा, पण त्याआधी आपण फोन बघूया।
1: हॅलो,
0: हा बोला।
1: हा हॅलो ताई, नमस्कार।
0: नमस्कार,
1: मी विजयकुमार स्वामी, बस्तवाड तालुका, शिरोळ जिल्हा, कोल्हापूर इथून बोलतोय ताई। माझं वय आता 62 आहे।
0: बरं,

0: माझं पितपिशवी काढलेलं आहे ते 2004 ला. मग आता 5 वर्ष झालं मला हे वात आलेलं, मला कळलं नाही. सगळ्या डॉक्टरांनी दाखवलं कोविड काळात 2019 ला सगळे दाखवलं, त्यावेळी दवाखाने चालू बंद बंद चालू. अजून माझ्या डोळ्यावर सुद्धा परिणाम झालाय, डावाटवाळा एक ब्लॉकच झालेला आहे ताई.
1: अच्छा.
0: आणि डोळ्याचं ऑपरेशन देखील झालेलं आहे आणि लेन्स बसवलेले आहेत. आणि उजव्या डोळ्याला साधारण कमी दिसायला ते कशामुळे झालंय काय, आणि तीच पिशू काढल्यामुळे काय परिणाम झालाय काय, हे विचारायचं होतं.
1: अशा पेशंटमध्ये आपण जेव्हा प्रकृती बघतो किंवा समोर पेशंट बघतो तेव्हाच आपण त्याचं डायग्नोसिस करू शकतो असं डिरेक्टली
2: पाहायला
1: डिरेक्टली नाही सांगू
2: शकत, बघायला हवे
1: हो डिरेक्टली नाही सांगू शकत
2: की मार्गदर्शन किंवा सल्ला नाही
1: देऊ शकतो.
2: तुम्ही मगाशी सांगत होतात की काय काय खायचं नाही, आपण ह्याच्यापर्यंत आलो होतो की
1: अंडी आणि चिकन मटन हे हेविली व्हायरस लोडेड असतात. आणि या पेशंट म्हणजे संधिवातामध्ये पेशंटची पचनशक्ती खूप कमजोर झालेली असते. आणि तुम्ही जेव्हा कम्प्लिटली हेल्दी आहात तेव्हा तुम्ही नॉनव्हेज तुम्हाला ॲडवाईस केलं जातं, पण संधिवातामध्ये हे अवॉइड करण्याचं खूप गरज आहे, टाळले पाहिजे. गहू जो आहे तो गव्हाचं पीठ खूप चिकट असतं, तर आतड्यांच्या पोर्सला ते चिकटून राहतं आणि पोर्स बंद करतं. आणि पचनासाठी 8 ते 18 तास त्याचं लागतात, त्यामुळे छोट्या आतड्या बऱ्याच प्रमाणात संधिवातामध्ये लीक झालेलं असतं. सो त्यामुळे दुखणे सूज वाढते, रक्त जाड बनते, जेवण पचतही नाही आणि ते आतड्यांमध्ये सडते आणि रक्तामध्ये फिरत राहतं, त्यामुळे आम जास्त वाढतो शरीरामध्ये आणि सूज सुद्धा वाढते.
2: आता काय काय खाऊ नये हे सांगितलं, पण मग खायचं काय आम्ही आणि वात नियंत्रित कसा ठेवायचा संधिवाताच्या बाबतीत विशेषतः?
1: गव्हामध्ये ना खपली गहू येतो, जो आपला पूर्वीचे जो वाण होता खपली गहू तो आपण वापरू शकतो. किंवा गहू सोडून बाजरी, लाल तांदूळ, नाचणी, काळा तांदूळ किंवा कमी पॉलिश असलेला साधा भात, खिचडी बनवून तुम्ही त्याला तुपाचा तडका देऊन घेऊ शकता.
2: म्हणजे
1: तुपाची फोडणी किंवा खिचडी बनवण्यासाठी हिंगाचा वापर करावा. आणि एक भाग जर तांदूळ घेतले तर 2 भाग डाळ घ्यावं आणि त्यामध्ये सर्व म्हणजे गाजर, दुधी भाज्या, भोपळा अशा वेगवेगळ्या भाज्या त्यामध्ये घालाव्यात. आणि फोडणीसाठी अख्ख्या मी मगाशी सांगितलं तसं अख्खा गरम मसाल्याचा वापर, म्हणजे दालचिनी, लवंग, मिरी हे फोडणीमध्ये घालावं, तर त्यामुळे ती खिचडी एक आयुर्वेदिक खिचडी बनते. आणि हे संधिवात कमी करण्यासाठी याचा खूप चांगला फायदा होतो.
2: अच्छा बरं. आणि
1: तसंच ना पिठामध्ये कणिक मळताना देशी गाईचं तूप जर आपण मिक्स केलं तर त्यामधली वृक्षता कमी होते. आणि आतड्यांचं पूर्ण म्हणजे आतड्यांना आतून पूर्ण साफ करण्याचं जे सामर्थ्य असतं ते देशी गाईच्या तुपात किंवा तिळाच्या तेलामध्ये सुद्धा आहे.
2: बरं. आणि तेल आणि तुपाच्या बाबतीत आणखी काय सांगाल आम्हाला?
1: तेल हे
2: तिळाचं
1: तेल तर उत्तम सांगितलं आहे, सर्वात चांगलं. जर तुम्ही म्हणजे खूपच जास्त जर संधिवाताचा त्रास असेल तर जेवण जर तिळाच्या तेलात बनवलं तर वातदोष बॅलन्स पण करतो, वाढलेला वात आहे तो शरीरामधून काढूनही टाकतो. आणि तुमच्या शरीरात जितक्या वाताची गरज आहे, लवचिकतेची गरज आहे, ते सुद्धा बॅलन्स करतो. आणि शरीराला आतून गरम ठेवण्याचं आणि आतमध्ये जे टॉक्सिक मटेरियल जे आम साचलेलं आहे शरीरामध्ये ते सुद्धा बाहेर काढण्यासाठी हा तिळाचं तेल मदत करतो.
2: अच्छा.
1: सोबतच तुम्ही राईचं तेल किंवा खोबरेल तेलही थोड्या प्रमाणात वापरू शकता. आणि देशी गाईचं तूप तर मी तुम्हाला सांगितलं की अतिशय सुपाच्य वातनाशक औषध आहे, धातूंचं पोषण करणारं. आणि संधिवातामध्ये जे हाडे पेशी खराब होतात त्यांना सुद्धा तूप खाल्ल्यामुळे पूर्ण सुरक्षा मिळते.
2: अच्छा.
3: नमस्कार.
2: हा बोला.
3: पाणीपसरनं मी शेंदुरणेकर बोलतोय, हरियाणा राज्य. मिसेसचे माझे वय आहे 50 आणि त्यांना संग्रहणी किंवा अतिसार अशा प्रकारचा थोडासा त्रास होतो, कारण जेवण झालं किंवा पोटात काय अन्न गेलं की त्यांना लगेच मागे जावं लागतं. तर संग्रह आणि अतिसार याच्यामध्ये अंतर काय आणि त्याच्यावरचा इलाज काय,
2: त्यांनी आहारात काय बदल करायला हवेत हे तुम्ही सांगाल का?
1: अतिसार आणि काय
2: संग्रहणी
1: तर ह्यामध्ये मी डाएट आणि अॅक्युपंक्चर दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये करते. कधी कधी काय होतं की आपण बोलतो की हे मलमूत्र जे वेग आहेत ते

0: वात वाढल्यामुळे होतो. पण बऱ्याच वेळेला वात म्हणजे वातामध्ये एक दोन प्रकार पडतात की ज्यामध्ये आपल्या धातूंचं कमी पोषण झालेलं असतं किंवा अतिपोषण झाल्यामुळे, तर ते आपण जेव्हा प्रकृती बघतो तेव्हा आपण सांगू शकतो की प्रकृती बघूनच सांगू शकतो की आपण काय म्हणजे ह्यावर काय उपाय द्यावा. तरी तुम्ही म्हणजे आहारामध्ये जर देशी गाईचं तूप जर वाढवलं तर पचनशक्ती थोडी वाढू शकते आणि जास्त फायबर म्हणजे फळभाज्यांचा जर वापर केला तर ह्यामध्ये सुधारणा होऊ शकते. आणि रात्रीची जर झोप शांत जर झोप लागली तर डायजेशनची म्हणजे सुधारण्यासाठी मदत होतं.
1: बरोबर बरं. आता आयुर्वेदामध्ये लंघन चिकित्सा सुद्धा सांगितलेली आहे, तर आहारशास्त्र काय म्हणतं की अशा प्रकारे लंघन करावं का, उपवास केल्याने वात नियंत्रित राहतो का, उपवासाच्या पदार्थांनी वाढतो, त्याविषयी.
0: उपवासाच्या पदार्थांनी वात वाढतो कारण आता जे आपण तळलेले वगैरे पदार्थ खातो तर ते आयुर्वेदानुसार वात शामक नाही आहेत, वात वाढवणारेच आहेत. आणि आयुर्वेदामध्ये लंघन चिकित्सा ही स्पेशली संधिवातासाठी सांगितलेली आहे की ही पहिली स्टेप आहे की आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून तरी एकदा उपवास करावा. उपवास करावा म्हणजे ह्यामध्ये एकतर तुम्ही पूर्ण दिवस उपाशी राहा आणि अधेमध्ये फक्त कोमट पाणी प्या. आणि ज्यांना जमत नाही तर त्या व्यक्तींनी दोन वेळा जी आता मी तुम्हाला खिचडी सांगितली ती दोन वेळा ते खाऊ शकतात. किंवा ह्याच्या आधीमध्ये पण त्यांना म्हणजे ज्यांना सततच भूक लागते त्यांनी थोडा एखादा राजगिराचा लाडू किंवा लाह्या घेऊ शकता. पण दुसऱ्या दिवसाचा उपवास सोडताना एखादं फळ किंवा ज्यूस फळांचा रस ह्याची ह्यांनी सुरुवात करावी. पण जास्तीत जास्त भूक लागेल तेव्हाच खावं, भूक जर लागली नाही तर खाऊ नये. म्हणजे एकदा जरी दिवसातून खाल्लं तरीही चालतं. म्हणजे लंघन केल्याने आपला पूर्ण शरीरात जो आहार तयार झालाय तो बाहेर टाकण्यासाठी मदत होते.
1: बरं डॉक्टर अस्मिता तुपे, आपण इथे आलात आणि आम्हाला खूप छान माहिती वातविकार आणि तो नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात काय बदल करायला हवेत याविषयी माहिती दिलीत. वेळ आता संपत आलेली आहे कार्यक्रमाची. आपण इथे सहभागी झालात कार्यक्रमात, आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटेचे ठीक 3:31 झाली आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम मिश्र संगीत.

पहाटेचे 4 वाजले आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रहवाहिनी. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सत्यनारायण शर्मा यांचं व्हायोलिन वादन ऐकणार आहोत. राग आहे जौनपुरी अलाव आणि भैरवी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण प्रजक्ता मराठे यांचं गायन ऐकलं, राग होता तोडी. विलंबित आणि द्रुत दोन्ही गत एक तालात निबद्ध होत्या. त्यांना तबला साथ अभय दातार यांची तर हार्मोनियम साथ विनोद पडगे यांची होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIRDTH उपग्रह वाहिनीवरून. सकाळचे ठीक 5 वाजले आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम गीतबहार, मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरून. पहाटेचे 5:30 वाजले आहेत. भावधारा.